आणि या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. भावधारा सुगम गीतांचा कार्यक्रम सुरुवातीला पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरामध्ये संत नामदेव महाराजांची रचना संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास जोशी यांनी.

या अभंगाबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 7 भाद्रपद शके 1948 अर्थात 29 ऑगस्ट 2026।

पहाटेचे 5:55 आणि 39 सेकंद होत आहेत. अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे. या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईच्या मंगलध्वनीने होत आहे.

आपण ऐकत होतात मीरा परांजपे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना. आता ऐकूया अर्जुन घायले आणि सहकारी यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना.

या गीताबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. जगूया आनंदी.

नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदीच्या या भागात मी सचिन धोत्रे. एका डोंगरावर एक जुनं सुंदर मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये लाकडी जुना गाभारा होता. वर्षानुवर्ष लोक तिथे दर्शनाला येत. गाभारा नेहमी दिव्यांच्या प्रकाशाने, फुलांच्या सुवासाने आणि भक्तांच्या भक्तिभावाने भरलेला असायचा. सकाळ संध्याकाळ ठरलेल्या वेळी आरत्या व्हायला जायच्या. सर्व भक्तांना रांगेत अगदी व्यवस्थित देवाचं दर्शन मिळत असे. देवळात येणारे सर्व भक्त सारखेच होते. त्यांच्यात समानता होती. त्यात कोणी व्ही आय पी नव्हता. फक्त भक्तिभाव हा तिथला एक व्ही आय पी होता. हळूहळू काळ बदलला. मंदिराचा जीर्णोद्धार

झाला. लाकडी गाभाऱ्याऐवजी संगमरवरी दगड आले. गाभाऱ्यामध्ये एसी बसवला गेला. देवाला सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढवलं गेलं खरं, पण या सगळ्या चकचकीत पळामध्ये माणसाचं मन मात्र बदललं. आता लोक देवाकडे सुखदुःख सांगायला येत नव्हते. लोक तिथे फक्त श्रीमंतीचं प्रदर्शन करायला आणि नवस बोलायला येत होते. गाभाऱ्यातील तो जुना जिव्हाळा आता हरवला होता. भक्तांच्या डोळ्यामधले भाव कोरडे झाले होते. म्हणजे गाभारा नेहमीसारखा सुंदर दिसत होता. पूर्वी जिथे दिवे जळत असत तिथे आता लाइटिंग होत होतं. सणासुदीला गाभाऱ्यामध्ये छान डेकोरेशन होत होतं, पण त्यातला ओलावा आणि चैतन्य नाहीसं झालं होतं. गाभारा आतून पूर्णपणे कोरडा पडला होता. आजही लोक तिथे जातात, डोकं टेकतात, पण तो गाभारा आता फक्त दगडांचा बनलाय. माणसाच्या हव्यासापोटी भक्तिभावाविना कोरडा झालेला तो गाभारा आपले जुने दिवस आठवत आजही शांतपणे उभा आहे.

0: जगुया आनंदी, जगुया आनंदी।
1: सकारात्मक जगणे

आपण ऐकत होतात जगूया आनंदी. आता जाणून घेऊया हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि अस्मिता वाहिनीच्या आजच्या कार्यक्रमांविषयी. सुरुवातीला हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात काल काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 26 अंश सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 80% अशी नोंदवण्यात आली. पावसाची नोंद सांताक्रूज येथे 3.8 मिलीमीटर अशी नोंदवण्यात आली. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडतील. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, तर किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. नैऋत्य अरबी समुद्र सोमालयाची किनारपट्टी

0: तटीय आणि अरबी समुद्रातल्या पश्चिम मध्य क्षेत्रात तसेच वायव्य अरबी समुद्रात काही ठिकाणी ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तेव्हा मच्छीमार बांधवांनी या सागरी क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीच्या आजच्या कार्यक्रमांविषयी. यानंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे फुलगोबीची लागवड. पुनःप्रसारण 2:00 आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि पुन्हा 2:05 विषय पोटविकार भाग दुसरा. सहभाग तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले. ही कोल्हापूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. परिसर 6:50 आणि पुन्हा 2:10 विषय घरगुती सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन. सहभाग प्रिया मोहिते. ही कोल्हापूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. ICU अक्षरे रसिके 7:00 आणि पुन्हा 1:55 या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या अ वाईल्ड शिप चेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 तर ग्राहक केंद्रित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस 7:40 अज्ञात मुंबई या कादंबरीचं क्रमशः वाचनाचा भाग 109 9:00 लेखन नितीन साळुंखे. स्वरांजली 9:30 यात ग दि माडगुळकर यांचं गीत पाऊस रिमझिम पडतो. संगीतकार आशुतोष कुलकर्णी. नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग 9:45 12:00 वनिता मंडळ यात उर्मी विषय नाटक पहावं करून. सहभाग श्रद्धा वरणकार प्राजक्ता मुळेकर अपर्णा जोग. संकल्पना आणि सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी. ही पुणे आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 सायंकाळी 5:30 युववाणी यात रंग माझा वेगळा या सदरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिम्नॅस्टिक वृषाली गाडगिळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. ही पुणे आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी 6:30 या सुरुवातीला डॉक्टर मुकुंद दातार यांचं विश्वसंचारी गीता या विषयावरील भाषण आणि त्यानंतर डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचं संस्कृतमधून काव्यवाचन. ही पुणे आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. वृत्तविषय 7:15 किसान वाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची मुलाखत. लोकसंगीत रात्री 8:15 यात शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकारी यांनी गायलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर मंदा पाका सारडा यांचं कर्नाटक शैलीतील गायन. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आजचे नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 10:30 पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन राग मिया मल्लार. जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग नारायणी आणि पूर्व कल्याणी 2:30 आणि 5:02 मालती कृष्ण मोहन यांचं वीणावादन राग पंतुवराली आणि मल्ल्या मरकम. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. 6:40 होत आहेत. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमात फुलकोबीची लागवड याविषयी माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्रात कोबीवर्गीय भाज्यांमध्ये फुलकोबी अतिशय लोकप्रिय आहे. फुलकोबीला शहरी तसंच ग्रामीण भागातून वर्षभर भरपूर मागणी असते. फुलकोबीमध्ये प्रोटीन्स तसंच पोटॅशियम, फॉस्फरस, चुना आणि लोह ही खनिजं आणि अ आणि क जीवनसत्व भरपूर असतात. फुलकोबीपासून भाजी, लोणचं, भजी इत्यादी अनेक रुचकर पदार्थ तयार करता येतात. फुलकोबीच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात 23° सेल्सिअस तापमान लागतं आणि नंतर 17 ते 20 सेल्सिअसवर चांगली वाढ होते. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेलं तर गड्डा अतिशय लहान आणि कमी प्रतीचा तयार होतो. या पिकासाठी मध्यम ते भारी आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. फुलकोबीच्या हळव्या जातीसाठी मध्यम प्रतीची रेताळ पोयट्याची जमीन योग्य आहे. गरव्या जातीसाठी नदीकाठची गाळवट किंवा भारी सुपीक जमीन लागते. लागते. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 इतका असावा. जातींमध्ये हळव्या जाती म्हणजे लवकर तयार होणाऱ्या जातींमध्ये अर्ली कुवारी, पुसा अर्ली सिंथेटिक, अर्ली बनारस, अर्ली पाटणा, पुसा कार्तिकी, पुसा दीपाली इत्यादी जाती आहेत. तर गरव्या जातींमध्ये पुसा सिंथेटी, पुसा शुभ्रा ह्या उशिरा तयार होणाऱ्या जाती आहेत. निमगरव्या जातींमध्ये इम्प्रूव्ड जॅपनीज आणि पंतशुभ्रा या जाती आहेत. तर स्नोबॉल प्रकारामध्ये पुसा स्नोबॉल 1, पुसा स्नोबॉल K1 आणि स्नोबॉल 16 या जाती असून संकरित जातीमध्ये हिमानी आणि स्वाती या जातींचा समावेश होतो. फुलकोबीचं पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात घेता येतं. रोपं प्रथम रोपवाटिकेत गादीवाफ्यावर तयार करून घ्यावीत. रोपं निरोगी, जोमदार आणि काटक असावीत. यासाठी बियाणं नेहमी खात्रीलायक ठिकाणाहून घ्यावं. विशिष्ट हंगामासाठी शिफारस केलेल्या जातींचंच बियाणं निवडावं. रोपवाटिकेतील सॉफ्ट ब्लॅक रॉट या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणं 10 ग्रॅम मर्क्युरिक क्लोराईड 10 लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणामध्ये अर्धा तास बुडवून ठेवावं. नंतर सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. 1 हेक्टर लागवडीसाठी 600 ते 750 ग्रॅम बी लागतं. तर गरव्या आणि स्नोबॉल गटातील जातीचं हेक्टरी 375 ते 400 ग्रॅम बी लागतं. फुलकोबीची लागवड सरीवरंब्यावर करावी. लागवड 60x45 cm किंवा 60x60 cm अंतरावर करावी. रोपांची पुनर्लागवड संध्याकाळी करावी. प्रत्येक ठिकाणी निवडक एक रोप लावावं. रोपांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. दुसरं पाणी त्यानंतर तिसऱ्या दिवशी द्यावं. लागवडीनंतर 1 आठवड्यात सर्व नांगे भरून घ्यावेत. फुलकोबीच्या पिकाला हेक्टरी 30 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावं. अर्ध नत्र आणि पूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा रोप लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावं. तसंच लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. खरीप हंगामात आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावं. आंतरमशागत करताना प्रामुख्यानं तणांची वाढ ही झपाट्यानं होत असते. यासाठी 3 ते 4 खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावं. तणाच्या बंदोबस्तासाठी मशागतीनंतर वाफे बांधणीपूर्वी दर हेक्टरी 2 किलो बासालिन हे तणनाशक जमिनीवर फवारून जमीन वखरावी. त्यानंतर रोपांची लागवड करावी. फुलकोबीच्या पूर्ण वाढलेल्या गड्ड्याची लगेच काढणी करावी. तयार गड्ड्याच्या खालचा दांडा भोवतालच्या पानासह कापावा. नंतर गड्ड्याभोवतीची 3-4 पानं ठेवून बाकीची मोठी पानं आणि दांडा गड्ड्यालगत कापावा. गड्ड्याभोवती ठेवलेल्या पानामुळे वाहतुकीत गड्डे एकमेकांना घासून खराब होत नाहीत. प्रति हेक्टरी 200 ते 250 क्विंटल उत्पादन मिळतं. संकरित जातींपासून 300 ते 350 क्विंटल उत्पादन मिळतं.
0: आपण ऐकत होतात फुल कोबीच्या लागवडीविषयी माहिती. कृषीवाणी कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:00 PM. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: अल्सर्स म्हणजे नेमकं काय असतं आणि कशामुळे होतात?
2: अल्सर हा पोटाच्या जठराच्या आतील आणि जठराच्या पुढचा एक छोटा डिओडेनम म्हणतो आपण त्याला, त्या लहान आंतड्यात छोटासा भाग. आणि काही वेळेला अल्सर अशा लहान आंतड्यामध्ये पण असतात, मोठ्या आंतड्यामध्ये पण. अल्सर म्हणजे एक पातळ थर जो आपल्या अन्ननलिकाची आतील आहे त्याला कुठंतरी छेद पडणं, छोटीशी जखम होणं, आणि तो पातळ जो काही थर आहे तो थोडासा कुठंतरी त्याला छोटासा खड्डा म्हणू अगदी मराठी भाषेत, तर ते पडणं म्हणजे आपण त्याला अल्सर म्हणतो. हे अल्सरमध्ये काय होतं की आतील भाग जो आहे तो ओपन होतो आणि ब्लड वेसेल्स वगैरे त्याला त्या ओपन होतात, त्याला आपण अल्सर म्हणतो. ह्या अल्सर होण्याला

0: काही वेळेला हे अति ॲसिड वाढणं, नको असलेले पदार्थ खाल्ल्यामुळं, मग ते जसे की अल्कोहोल असेल, तंबाखू असेल, अति तिखट असेल, आणि काही वेळेला स्ट्रेस अल्सर पण म्हटलं जातं. स्ट्रेस म्हणजे अति स्ट्रेस झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी हार्मोनल वाढतात किंवा नर एंडिंग्ज असतात वेगस वगैरे, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते आणि मग ते अल्सरमध्ये काही वेळेला रूपांतर होतं.
1: अल्सरसाठी ट्रीटमेंट काय घेता येते आणि काळजी काय घेणं आवश्यक आहे?
0: अल्सरचं जे ट्रीटमेंट, आता बरीच औषधं चांगली चांगली आलेली आहेत. अल्सरचं प्रमाण, अल्सर कुठं आहे, काय आहे, ती किती प्रमाणात आहे आणि ती बघून ते कशामुळं आहे. काही वेळेला इन्फेक्शन, एच पायलॉरी म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्या इन्फेक्शनमुळं असेल तर ते इन्फेक्शन ट्रीट केलं जातं. त्याचप्रमाणे त्याच्यामुळं नसेल तर मग त्यानुसार औषधी, काही ॲसिड कमीत कमी सिक्रिसिन होईल अशा पद्धतीची औषधं, आणि त्या अनुषंगानं ॲडवाईस आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा ते अल्सरचं निदान स्पेशालिस्ट करून मगच ट्रीटमेंट त्यानुसार दिली जाते.
1: पोटविकारांची आपण माहिती घेत आहोत तर पोटातला एक सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, यकृत.
0: बरोबर.
1: खूप लोकांचं फॅटी लिव्हरचं निदान होतंय, तर फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं?
0: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये काही फॅटी सेल्स प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं, आणि ज्या वेळेला आपलं एक्सरसाइज असेल, वर्क असेल, त्या प्रमाणात, खाण्याच्या प्रमाणात ते जर नसेल तर मग फॅटी लिव्हरचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. काही अल्कोहोलिक पेशंटमध्ये पण फॅटी लिव्हर आपल्याला हे बघायला मिळतं, आणि काही नॉन अल्कोहोलिकमध्ये सुद्धा हे फॅटचं प्रमाण दिसून आलेलं आहे. तर हे जीवनशैलीशी संबंधितच आता जास्त वाढत चाललेलं आहे. आपलं एक्सरसाइज म्हणावा तसा होत नाही, वर्कआउट म्हणावा तेवढं होत नाही, आणि त्यामुळं फॅटी लिव्हरचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे.
1: फॅटी लिव्हर होण्याचे दुष्परिणाम काय होतात?
0: फॅटी लिव्हर हे असंच राहिलं, आणि काही जणांना मग फॅटी लिव्हरमधून एक सिरॉसिस म्हणून एक रोग आहे, लिव्हरचा सिरॉसिस, तो काही जणांना होण्याची पॉसिबिलिटी असते, तर काही जणांना आणखी एखाद्या वेगवेगळ्या त्या फॅटी लिव्हरमध्ये आणि काही इन्फेक्शन झालं तर मग काही वेळेला एकंदरीत कार्य थोडंसं मंदावण्याची शक्यता असते लिव्हरचं. त्यामुळे फॅटी लिव्हर हे निदान होत असेल तर थोडंसे, आपण लगेच काय होतं असं नाही आहे, परंतु आपण त्याची जर काळजी घेतली तर बरंचसं प्रमाण त्याचं कमी होऊ शकतं. थोडंसं आपण एक अर्धा तास चालणं म्हणतो, खाण्यापिण्यामध्ये ऑइली पदार्थ म्हणू किंवा खूप गोड पदार्थ, ह्याचं जर प्रमाण सगळं कमी केलं तर फॅटी लिव्हर बऱ्याच अंशी कमी होतं आणि नाहीसही होऊ शकतं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. ओल्या कचऱ्याबरोबरच सुका कचरा सुद्धा घरामध्ये असतो आणि त्याचबरोबर प्लॅस्टिक कचराही असतो. तर सुका कचरा आणि प्लॅस्टिक कचरा याचं व्यवस्थापन कसं करावं?
1: सुक्या कचऱ्यामध्ये जसं म्हटलं मी, पेपरचे तुकडे वगैरे असतात ते टाकायचे नाहीत, त्यामुळे ते सेपरेट केलं. त्याच्या जोडीला जर आपण येणारे बिलं असतात पेपरवरचे, लाईट बिल असतात, जे नको असलेली दुकानातली कशाची कशाची बिलं असतात, म्हणजे जो पेपर असतो तो जर एकत्र एका जागी व्यवस्थित करून लावला तर त्याचा मूल्य पण येईल तुम्हाला आणि तो वेगळा पण होईल. जाड पुठ्ठे असतात, हल्ली पार्सलचं प्रमाण खूप वाढलंय तर त्याला पण मूल्य येतं. ते पण जर तुम्ही

0: वेगळं केलं तर ते पण वर्गीकरणात जाऊन व्यवस्था व्यवस्थित लागू शकते. प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक पिशव्या असतात, आता दुधाची पिशवी आली ती ती व्यवस्थित फाडली. मी बऱ्याच जणांना असं सुचवते की कोपरा कट करू नका, तर ती मध्ये थोडीशी कट करून अशी सरळ सलग कापली तर तिचा कुठेही तुकडा न निघता ती दुधाची पिशवी आपल्या पातेल्यात व्यवस्थित ओतून पाणी घालून विसळून घेतलं आणि पुन्हा तीन बाजूनं कट केली आणि ती उघडली तर त्याच्यात छोटी मलईचं काहीतरी लेअर थोडाफार असतो, तो एकतर तुम्ही तुमच्या पातेल्यात काढून घ्या किंवा अंगाला लावा. आणि ती स्वच्छ केली, ज्या नॉर्मल बायकांना सवय असते ती पिशवी स्वच्छ धुतली की सिंकच्या टाईल्सला चिकटवतो, मग तिथं जर चिकटवली ती पटकन सुकून जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्लास्टिक जे बाजूला काढाल त्याच्यामध्ये कोरडी ती पिशवी जाईल. असंच आपण जर अन्न पदार्थ काही प्लास्टिकच्या ह्याच्यातून आणलं तर प्रत्येक गोष्टीला आपण हेच करू शकतो, स्वच्छ केलं, सुकवलं आणि वेगळं प्लास्टिक केलं.
1: ओके.
0: बऱ्याच कॉस्मेटिक असतात किंवा पॅकेट फूड्स असतात
1: किंवा शॅम्पूच्या
0: त्या सुद्धा जर स्वच्छ केल्या तर त्याला मूल्य आहे. पैशांसाठी नाही पण एक पर्यावरणाचं सजगता म्हणून जर ह्या गोष्टी तुम्ही बाजूला करत गेला.
1: बरोबर.
0: साधं मी मगाशी सांगितलं की दुधाची पिशवी ती मी बाजूला केली, त्याच्याबरोबर मुलं चॉकलेट खातात, ते छोटे छोटे रॅपर्स नाले वगैरे तुमनं म्हणतात त्याच्यासाठी खूप कारणीभूत राहतात कारण ते छोटे छोटे असतात, बाहेर कुठेही फेकलं तर ते उचलणं शक्य. वेफर्सचे पॅकेट बर खाल्लं तर तुम्ही तुमचा जो कचरा असेल प्लास्टिकचा तो एकतर तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि जिथं तुम्ही साठवून करत असाल प्लास्टिकची तिथं तो एकत्र करा. आणि हे मी केलं की माझी मुलं करणार आहेत किंवा माझ्या शेजारच्या असं तो अवेअरनेस वाढणार आहे. ह्याचे दुष्परिणाम जसे पाणी तुंबणं किंवा त्याच्याबरोबर आपल्या बऱ्याच बायकांना काय समजते की अन्न उरलंय ते एका पिशवीत टाकतात, गाठ मारतात आणि ती डस्टबिनला टाकतात आणि आपले जे भटके जनावर वगैरे असतात तर त्यांना ते कळत नाही, ती मुके प्राणी आहेत त्यांना आपल्यासारखं फारसं काही कळत नसते.
1: बरोबर.
0: तर त्याचा दुष्परिणाम काय होतो ती पिशवीसह ते खातात. आणि आता कित्येक ठिकाणी असं झालंय की हे जी जनावरं आहेत अक्षरशः लोळतात ती रस्त्याला कारण पोट दुखत असतं, पोट फुगलेलं असतं, कुणालाही कळत नाही काय चाललंय. हे सगळं होऊ नये म्हणून पहिली गोष्ट की आपण ते अन्न तसं न टाकता कंपोस्टिंगला किंवा सेग्रिगेट करून जर प्रॉपर दिलं प्लॅस्टिकमध्ये न बांधता तर त्याच्यामुळे एखादा प्राणी जर असा प्लॅस्टिकमुळे त्याचा जीव जात असेल तर तो जाणार नाही. आणि माझा अनुभव असा आहे की जर एक मोठी थैली केली किंवा पिशवी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ प्लॅस्टिक व्यवस्थित बाजूला काढून स्वच्छ साठवलं तर तीन तीन महिने ती मोठी थैली तुमची घरात एका कोपऱ्यात राहू शकते आणि त्यानंतर तुम्ही सेग्रिगेशन जिथं केलं जातं तिथं देऊ शकता. बऱ्याच संस्थांनी ह्यात पुढाकार घेतलाय त्यामुळं जे रिसायकलिंगला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा अवेअरनेस वाढवतात की ह्या गोष्टी रिसायकलला प्रॉपर जात आहेत.
2: परिसर या कार्यक्रमामध्ये आताच आपण सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल पुन्हा दुपारी 2:10. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित जातील. आम्ही सहक्षेप.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या अ वाइल्ड शिप चेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, तुम्हाला गूढ गोष्टी आवडतात का? जर एका सामान्य माणसाच्या आयुष्यात अचानक काही विलक्षण घटना घडू लागल्या तर काय होईल? आज मी तुम्हाला अशाच एका अद्भुत कादंबरीची ओळख करून देणार आहे. या जगप्रसिद्ध कादंबरीचं नाव आहे अ वाइल्ड शिप चेस, आणि या विलक्षण कादंबरीचा लेखक आहे अत्यंत महत्वाचा आणि लोकप्रिय जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी. मुराकामीच्या लेखनाची शैलीच अशी आहे की तो एका अगदी साध्याशा वास्तवातून एका वेगळ्याच गूढ जगामध्ये आपल्याला कधी घेऊन जातो कळत नाही. या कादंबरीचा नायक

0: एका महिन्याच्या आत जर त्यानं या मेंढीला शोधून काढलं नाही तर त्याचं करिअर आणि आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त होणार अशी धमकी नायकाला त्याचा चक्रम बॉस देतो आणि मग सुरू होतो एक चक्रावणारा अविस्मरणीय असा प्रवास. एक नवीन मैत्रीण या प्रवासात त्याला साथ देते. हे दोघंजण मग जपानच्या उत्तरेला असलेल्या एका बर्फाळ निर्जन आणि शांत प्रदेशात म्हणजेच होक्काइडोच्या पर्वतरांगामध्ये त्या मेंढीचा शोध घेण्यासाठी जातात. या शोधमोहिमेत नायकाला द रॅट हा त्याचा जुना मित्र भेटतो. त्यापूर्वी हा मित्र देखील कुठेतरी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला असतो आणि त्याचा या मेंढीशी काहीतरी संबंध असतो. मुराकामीनं या प्रवासात टोकियो शहरातलं अतिशय वेगवान आधुनिक जीवन आणि होक्काइडोच्या पर्वतरांगांमधला गूढ शांत निसर्ग यांचा अतिशय सुंदर असा विरोधाभास उभा केला आहे. नायकाला या प्रवासात भेटणारी चित्रविचित्र पात्र कथेची रंगत आणखी वाढवतात. मुराकामीची शैली साधी छोट्या छोट्या वाक्यांची अशी आहे ती वाचकाला गुंतवून ठेवते. पण शैली साधी असली तरी हे पुस्तक साधं नाही. त्याच्या आशयाला अनेक पैलू आहेत ते वाचकाला हळूहळू जाणवायला लागतात. अ वाइल्ड शीप चेस ही साधी रहस्यकथा नाही. मुराकामीनं या रंजक कथानकातून मानवी एकाकीपणा आणि अस्तित्वाचा शोध तसंच जपानच्या बदलत्या आधुनिक संस्कृतीवर एक अत्यंत प्रभावी भाष्य केलं आहे. स्वप्न आणि वास्तव यातली सीमारेषा या पुस्तकात इतकी धूसर होते की वाचक म्हणून आपणही त्या गूढ प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनतो. ही कादंबरी वाचताना आपण एखादं सुंदर पण थोडं विस्कळीत असं स्वप्न पाहत आहोत असं आपल्याला वाटू लागतं. मुराकामी वाचकांसमोर अनेक प्रश्न उभे करतो पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची हमी मात्र देत नाही. वाचकाच्या प्रगल्भतेवर त्याचा विश्वास आहे. त्यामुळे मुराकामीचा वाचक या पात्रांचा सहप्रवासी बनतो, स्वतः उत्तरांचा शोध घेतो. म्हणजे एक प्रकारे वाचक कादंबरीच्या लेखनातही सहभागी होतो. तर श्रोतेहो, जर तुम्हाला वेगळं स्वप्नवत आणि विचार करायला लावणारं जागतिक साहित्य वाचायची आवड असेल तर हारुकी मुराकामीची ही अप्रतिम कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या अ वाइल्ड शीप चेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अढावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी। शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
3: थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील, आम्ही सहक्षेपित करू।

0: अहो काका, रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: मैत्रिणींनो, म्हणजे फक्त सण उत्सवांची रेलचेल नाही तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्यस्पर्धा आणि नाट्यरसिकांच्या उत्साहाचाही महिना. आणि म्हणूनच 29 ऑगस्ट शनिवारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून या कार्यक्रमात घेऊन येतोय उर्मी. विषय अहो नाटक पाहावं करून.
5: बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो. त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं. पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं, ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो.
4: अगदी लेखनापासून दिग्दर्शन, नेपथ्य, लाईट, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंचावर प्रत्यक्ष नाटक येण्यापर्यंतचा प्रवास अनुभवूया श्रद्धा अपर्णा प्राजक्ता आणि संज्ञा यांच्या बरोबर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. जरूर ऐका नाटक पाहावं करून.

0: श्रोते हो, आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही हजारो लोक बेपत्ता. आता सविस्तर बातम्या. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर आणि साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र शासनानं साखरेच्या साठ्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसंच साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साखर प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहा.

0: राज्यात राबवण्यात येत असलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी केंद्र सरकारनं अनुदानाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं काल सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता तूर, उडीद आणि मसूर या कडधान्यांच्या बियाण्यांच्या किमतीत 100% किंवा कमाल 12,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार असून हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी 75% किंवा कमाल 6,000 रुपये प्रति क्विंटल अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. सुधारित अनुदानामुळे शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचं प्रमाणित बियाणं परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल, तसंच कडधान्यांचं उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल अशी प्रतिक्रिया भरणे यांनी दिली आहे. पुढील 5 वर्षात मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्राचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नाशिक उपपरिसर प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. नाशिकच्या वाढत्या औद्योगिक आणि आर्थिक विकासावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. ते म्हणाले,
1: पण मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10-12 वर्षांमध्ये सातत्याने नाशिकला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट केलं, या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता निर्माण केल्या आणि आज पुन्हा एकदा नाशिक हा या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये परत रिबाउंड करतोय आणि मी या ठिकाणी आजच सांगतो की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याच्या खालोखाल एक महत्वाचं ग्रोथ इंजिन आपलं नाशिक असणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
0: उद्यान विज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, विमान संचालन शास्त्र, औषध निर्माण, जैवशास्त्र, वाहन तसंच उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यामुळे नाशिकच्या विकासाला एक नवी गती मिळत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचळगाव येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. तसंच नाशिक इथं भरवण्यात आलेल्या 3 दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. नाशिक महापालिकेच्या 50 ई बसेसचं लोकार्पणही फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. या दिनाच्या औचित्यानं पुण्यात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं होत असलेल्या या उपक्रमातून क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं महत्व अधोरेखित केलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भावा बहिणीच्या प्रेमाचं नातं साजरा करणारा रक्षाबंधनाचा सण काल देश तसंच राज्यभरात पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करण्यात आला. लातूर आणि सांगलीमध्ये झाडांना राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन करण्यात आलं. बीडमध्ये पोलीस दलाकडून रक्षाबंधनाची भेट म्हणून चोरीस गेलेले दागिने आणि अन्य मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत एक राखी सुरक्षेची हे अभियान राबवण्यात आलं. गडचिरोली नजीकच्या नवेगाव येथील नवजीवन वसाहतीत गडचिरोली पोलिसांनी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. या कार्यक्रमात सुमारे 70 आत्मसमर्पित महिला माओवादी सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 कालपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5,00,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे दिल्या

0: करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. गेल्या 4 वर्षांसाठीचे पुरस्कार काल जाहीर झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील वनिता घुमे, बुलडाणा जिल्ह्यातील तारामती जायभाये, नंदुरबार जिल्ह्यातील वंदना तोरवणे आणि लातूर इथल्या सुजाता माने यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर विभागस्तरीय 24 पुरस्कारांची घोषणाही काल करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. जनधन योजनेनं गेल्या 12 वर्षात अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारी परिणाम साधले असून तिचा प्रभाव अद्वितीय राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील असून 56% खाती महिला ग्राहकांची आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यात काल मोठी कारवाई करत मेसर सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती कंपनीचा वडकी इथला औषध विक्री परवाना तत्काळ प्रभावानं रद्द केला आहे. जून महिन्यात केलेल्या कारवाईत काही औषधांवर नियमबाह्य जाहिरात वजा मजकूर छापल्याचं आढळलं होतं. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाही. या प्रकरणी 11 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करून तो मागे घेण्याचे आदेश दिले होते. नेपाळ आणि तिबेटमधील पुरातील मृतांची संख्या 579 पोचली आहे तर 1,924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. चीनच्या नैऋत्य भागात 5.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे आणखी पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं 800 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. भोटे कोसी नदी साखळीच्या उगमस्थानाजवळ जमा झालेल्या अडथळ्यांमुळे नव्यानं तयार झालेलं सरोवर आणि तिबेटच्या बाजूला असलेल्या धरणाला तडा गेल्याच्या शक्यतेमुळे पुराचा आणखी एक मोठा लोंढा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही 1,000 लोक बेपत्ता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात कि नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचं
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म्स आणि न्यूज ऑन AIR ॲप्सही 558 kHz. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:32 होत आहे, माफ करा. आजचा दिनविशेष ऐकूया. आज आहे 29 ऑगस्ट आणि हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे ख्यातनाम हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त पाळला जातो, कारण मेजर ध्यानचंद यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला 1928, 1932 आणि 1936 साली सुवर्णपदक मिळवून दिलं. या दिवशी क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. आणखीनही काही महत्त्वाच्या घटना. 1918 साली टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचं विशेष अधिवेशन बोलावलं. 1947 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन झाली. तर 1974 साली चौधरी चरण सिंग यांनी भारतीय लोकदल या राजकीय पक्षाची स्थापना केली. तर 2004 साली मायकेल शुमाकरने 5व्यांदा Formula 1 ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकली. आजच्या दिवशी स्वातंत्र्यसैनिक लोकनायक यांचा जन्मदिवस आहे. माधव श्रीहरी आणे यांचा जन्मदिवस. तर भारतीय डॉक्टर आणि राजकारणी जीवराज नारायण मेहता यांचा आज जन्मदिवस. सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा आज जन्मदिवस आहे. तर पुणे विद्यार्थीगृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपद खेर यांचा आज स्मृतिदिन आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि हरियाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांचा आज स्मृतिदिन आहे. तर मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचाही आज स्मृतिदिन आहे. हे होते आजच्या दिवसाचे काही दिनविशेष.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: सकाळचे 7:25 होत आहेत, प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दिलखुलासच्या आजच्या भागात आपण सिकल सेल या आजाराविषयी आणखीन जाणून घेणार आहोत. सिकल सेल आजाराबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की हा आजार पूर्ण बरा होत नाही, पण आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीही या आजारात आता आली आहे. एकूणच या आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड. सरांना आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आजच्या आपल्या या तिसऱ्या भागात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण पुन्हा एकदा दुर्गम आणि आदिवासी भागाचा विचार करूया, कारण त्या भागात जास्त प्रमाणात आहे असं आपण म्हणालात, तर त्या ठिकाणी आपण काय नेमकी यंत्रणा

0: राबवत आहात, कशी व्यवस्था आहे, कशी त्यांची काळजी घेतली जाते, कशा पद्धतीने एकूणच राज्यात हे काम सुरू आहे?
1: मॅडम, आदिवासी जो भाग आहे आमचा, आदिवासी जिल्हे जे आपण म्हणू, त्या ठिकाणी देखील आमची यंत्रणा आहे. उलट आमच्या आरोग्य संस्था तिथे जास्त असतात. मग आमच्याकडे आता उपकेंद्र आहे, उपकेंद्र स्तरावर आमच्याकडे आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, आशा NMFBW आहेत, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनजागृती, टेस्टिंग, उपचार ह्या सुविधा आहेत. आपण मग त्याच्या वरचा स्तर बघितला तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आपली. तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण त्या ठिकाणी, तिथे आपले मेडिकल ऑफिसर असतात, MBBS असतात, आयुर्वेदिक असतात, आणि त्या ठिकाणी बाकी पण स्टाफ असतो, आणि टेस्टिंगची सुविधा तिथे पण आहे. आणि रुग्णालयामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला सगळीकडेच आपल्याला टेस्टिंग आणि उपचाराची सोय आहे. यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं मगाशी आपल्याला त्याप्रमाणे पेनकिलर्स लागतात त्यांना, फोलिक ॲसिड एक आपण देतो, हायड्रोक्सिरिया नावाचं ड्रग आहे जे आपण त्या ठिकाणी ह्या रुग्णांना द्यावं लागतं, ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या आरोग्य संस्थांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे की समुपदेशन, म्हणजे ह्या रुग्णाचं, त्याच्या नातेवाईकांचं, त्याच्या एकूणच फॅमिलीचं काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली जेव्हा मुलांमध्ये हे आढळून येतं, मग त्याचं पुढचं लाईफ आणि त्याचे त्याचं मॅरेज सुखकर व्हावं ह्या दृष्टीने त्याला हा आजार नसलेला असा, समजा एखादा सिकलसेल आजाराने बाधित रुग्ण असेल, त्याची पुढची पिढी निरोगी राहावी ह्या दृष्टीने पण आपण, म्हणजे आरोग्य विभाग काम करतं. त्याच्यामध्ये काउन्सिलिंग आमचे समुपदेशक जे आहेत त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे एकूणच ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये आमची ही यंत्रणा त्या ठिकाणी सजग आहे. औषधोपचार टेस्टिंगची फॅसिलिटी आदिवासी भागात पण सगळीकडे उपलब्ध आहे.
0: सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुमची ही सेवा सक्रिय आहे.
1: 21 जिल्हे आहेत मॅडम.
0: 21 जिल्ह्यांमध्ये. आता आपण थोडं सविस्तर या बाबतीत सांगूया की सिकल सेल झालेला व्यक्ती, त्याची तपासणी, त्याचे एकूणच त्याचे औषधोपचार हे कशाप्रकारे आपण पोहोचवतात, कशाप्रकारे चालतं?
1: आता म्हणजे प्रत्येक आमची यंत्रणा प्रत्येक गावागावामध्ये आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची. तर प्रत्येक व्हिलेजला आमचा त्या ठिकाणी स्टाफ आहे. तर त्यांच्या माध्यमातून जे आशा NMFBW आहे त्यांच्या गृहभेटी दिल्या जातात. आणि त्यांना म्हणजे टार्गेट असतं प्रत्येकाला, त्यांनी किती घरांना भेटी द्यायच्या आहेत. आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत आमचे, ते देखील गृहभेटी देतात. साधारणतः एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला जे आदिवासी भागामध्ये, त्यांनी 10 घरांना दररोज भेटी द्यायच्या असतात. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वच आजारांबाबत त्या ठिकाणी घरामध्ये कोणी आजारी आहे का याची माहिती घेतली जाते. म्हणजे तिथे गर्भवती माता आहे का, त्या ठिकाणी नवीन मूल जन्माला आलं असेल त्याचं लसीकरण झालंय का, मलेरिया किंवा बाकी तापाचे काही रुग्ण आहेत का, जसं आपण आता हायपरटेन्शन, डायबिटीज आणि कॅन्सर ह्याचं पण स्क्रीनिंग आपण करतो, तर अशी सर्व माहिती एकंदरीत घेतली जाते. आणि हे करत असतानाच मग रक्तक्षय असेल, एखादी गर्भवती माता असेल तिला रक्तक्षय असेल, तर ते देखील आमच्या कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात येतं. त्यानुसार मग त्या गृहभेटीमध्येच त्यांना त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा आमचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यांच्या माध्यमातून देखील अधिकची माहिती त्यांना दिली जाते. त्यांना ह्या आजाराबाबत डिटेल सांगितले जातात, टेस्टिंग कुठे करायचे याची माहिती दिली जाते, उपचार काय आहे याबाबत देखील त्यांना त्या ठिकाणी अवेअर केलं जातं. की जेणेकरून म्हणजे मुळात हे सगळे आरोग्य कर्मचारी आमचे जे टीम आहेत ते फील्डपासून आहेत आणि शहरी भागात पण आहेत, फक्त ग्रामीण भागातच नाही शहरी भागात पण आहेत. आणि मग आशा जी आहे आमच्या, आशाताईचं मूळ काम काय की अशा प्रकारचे रुग्ण शोधणे, त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करणे हे तिचं काम आहे. तर ते खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागामध्ये चाललेलं आहे. आणि याच्यासाठी आशांना त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह वगैरे पण असतात की बाबा एखादा रुग्ण तिने संदर्भित केला उपकेंद्रामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, रुग्णालयामध्ये, तर तिला त्या ठिकाणी काही तिला मानधन त्याच्यात दिलं जातं.
0: अच्छा, आशांना मानधन काही प्रमाणात दिलं जातं, खूपच छान आहे हे. आता ही जी तपासणी आहे किंवा हे औषधोपचार आहे, एकूणच उपचार दरवेळेस त्यांना घ्यावे लागतात, मेडिसिन्स त्यांना लागत असतील, तर तपासणी मोफत आहे, बाकीचा पुढचा उपचार हे कशा पद्धतीने, आर्थिक कसं आहे हे सर?
1: महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत, बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत, केंद्राचं देखील ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनुदान आहे. आणि NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अंतर्गत ह्याच्यामध्ये सपोर्ट असल्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवण्यात येतो.
0: अच्छा, आता एकूणच आपण संपूर्ण जनजागृती करता आहात, आपण म्हणाला देखील

0: 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी हा तुमचा कालावधी खूप वेगाने जनजागृती करण्याचा आहे. तर असं करत असताना हा आजार रोखण्यासाठी आपल्याला काय वाटतं की सर्वात प्रभावी उपाय हाच आहे?
1: या ठिकाणी निश्चितपणे आमचं जे आयसी ब्युरोच्या माध्यमातून आम्ही सोशल मीडिया कॅम्पेनवर खूप त्याच्यामध्ये भर दिलेला आहे. आज आपल्याला आपण जर बघितलं तर आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, अगदी ग्रामीण भागात सुद्धा. तरुण पिढी तर अगदी म्हणजे सोशल मीडियावर आहेच आहे. तर त्या ठिकाणी मग तुमचं फेसबुक असेल, यूट्यूब माध्यम आहे, इंस्टाग्राम आहे, तर ह्या माध्यमातून देखील तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून घराघरामध्ये आमच्या विविध ज्या स्कीम्स आहेत, योजना आहेत, किंवा ह्या अशा प्रकारच्या आजारांबाबत जनजागृती पोहोचावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरं, शाळांमध्ये एक जनजागृती करण्यासाठी आमच्याकडे आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम आहे, ज्या ठिकाणी आम्ही शाळांमधले जे टीचर्स असतात, मुख्याध्यापक आणि शिक्षक, तर एक टार्गेट आहे त्याच्यामध्ये की एक पुरुष आणि एक स्त्री शिक्षक यांना आम्ही प्रशिक्षित करतो. विविध आजारांबाबत त्यांना आम्ही त्या ठिकाणी माहिती देतो आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून शाळांमधल्या मुलांना अधिकची माहिती विविध आजारांबद्दल, विविध योजनांबद्दल शासनाच्या आरोग्य विभागातल्या ही मिळावी. आणि हे हेल्थ अँबॅसेडर्स आम्ही क्रिएट करतो आहे की ह्या मुलांच्या माध्यमातून मग घराघरापर्यंत संदेश पोहोचावा. कारण आपल्याला माहिती आहे की आजचं हे तरुण मुलं असतील किंवा हे तरुण पिढी असेल, हे आपल्या भारताचं भविष्य आहे. तर यांना, यांच्यामध्ये जर जितका आपण अवेअरनेस निर्माण करू तर निश्चितपणे त्याचा फायदा पुढच्या पिढीला खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि एकूणच आपले इंडिकेटर्स म्हणजे हेल्थ इंडिकेटर्स आपण जे म्हणतो ते चांगले होण्यासाठी मग त्याचा फायदा होईल.
0: नक्कीच. आता म्हणजे जनजागृती मोहीम जी राबवली जाते तिचा फायदा होतोय असं आपल्याला वाटतं का? त्यामुळे नियंत्रण करता येतंय असं आपल्याला वाटतंय?
1: नक्कीच नक्कीच मॅडम, त्यामध्ये खूप म्हणजे जनजागृतीचा त्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. कुठलाही राष्ट्रीय कार्यक्रम असो, म्हणजे आता सिकल सेलबद्दल आपण बोलतोय, पण कुठलाही शासकीय कार्यक्रम असो, ज्या ठिकाणी आपण आजारांबाबत माहिती देणे किंवा त्याच्या सोयीसुविधा कुठे उपचार उपलब्ध आहेत याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, यासाठी आयसीचा किंवा जनजागृतीचा नक्कीच मोलाचा वाटा आहे.
0: शासनाचं नेहमीच एक लक्ष राहिलेलं आहे की ते शाश्वत असावं. मग ते तुमचे दीर्घकालीन जे उपचार आहेत किंवा उपाययोजना आहेत त्या शाश्वत असतील यासाठी काही नियोजन आपण करत आहात का?
1: हो, एक चांगली योजना राबून सर्व नागरिकांचं जे सुटलेलं आहे, ज्यांचं टेस्टिंग राहिलेलं आहे किंवा काही नवजात असतील त्यांचं टेस्टिंग करून त्यांना त्या ठिकाणी उपचाराखाली आणणं हा एक मोठा म्हणजे एक मैलाचा दगड आहे असं म्हणायला हरकत नाही की आपल्याला त्यामध्ये हे नवीन रुग्ण भेटणार, त्यांना उपचार भेटणार, त्यांचं आपण काउन्सिलिंग करणार, त्यामुळे ह्या आजाराला प्रतिबंध करण्याची एक मोठी स्टेप आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे पुढची पिढी जी आहे त्या भागामध्ये, त्या त्या भाग जिथे हे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये, तिथे पुढची पिढी घडताना किंवा पुढची जी अपत्य आहेत ती ही सिकल सेल बाधित असूच नये हा शासनाचा मानस आहे आणि त्याची ही पहिली पायरी आहे. पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे सिकल सेल टेस्टिंग हे नियमितपणे आमच्या विभागात सुरूच आहे.
0: सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही जी काही आपली संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाण्यात थोडी नक्कीच यातनं मदत होईल. तर सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना जी आहे त्यामध्ये सगळ्या नागरिकांचा सहभाग असणं आणि तो घ्यावा हे किती महत्वाचं वाटतंय आणि त्यासाठी आपण जाता जाता सगळ्यांना काय सांगणार आहात?
1: निश्चितपणे या ठिकाणी आता ह्याला नाव सुद्धा आम्ही खूप म्हणजे साजेसं नाव दिले आरोग्य विभाग, अरुणोदय.
0: वा.
1: आणि त्या माध्यमातून मी सर्वांना नागरिकांना आवाहन करेल, ज्यांना कोणाला शंका असेल, लक्षणं असतील अशा प्रकारची सिकल सेल आजाराची, तर त्या ठिकाणी आपण जरूर आपण जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा.
0: श्रोते हो, गेल्या भागांमध्ये आपण सिकल सेल या आजाराविषयी सविस्तर चर्चा केली आणि एक गोष्ट स्पष्ट झाली, तपासणी ही सिकल सेल आजाराची गुरुकिल्ली आहे, मुक्तीची गुरुकिल्ली आहे. लग्नापूर्वी तपासणी करणं फार महत्वाचं आहे, त्यामुळे येणाऱ्या पिढींचं आरोग्य सुरक्षित राहील आणि हा संदेश घराघरात जाणंही काळाची गरज आहे. आज आपण या ठिकाणी आलात आणि श्रोत्यांनाही उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: हाय, मी शर्वरी.
5: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा.
7: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
5: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजा मस्तीही करतो.
5: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
4: आपुलकी आधार
5: प्रत्येक मंगळवारी
7: दुपारी 12
4: वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
6: आपुलकी या घरात.

0: 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विक्रम्स फिटनेस मध्ये मी आज आलेली आहे आणि आज आपल्याशी कोण गप्पा मारतय बघूयात. गुड मॉर्निंग.
5: गुड मॉर्निंग.
2: आपलं नाव सांगता?
5: माझं नाव सई, सई बर्वे.
2: तुम्ही विक्रम्स फिटनेस मध्ये का जॉईन झाला होता, काय त्रास होत होता तुम्हाला, वजन जास्त होतं का?
5: रोजच्या लाईफस्टाईल मुळे खूप वजन वाढलं होतं.
2: ओके.
5: आणि त्याच्यामुळे मग त्रास म्हणण्यापेक्षा स्वतःलाच खूप त्याच्यामुळे मग वजन कमी करण्याचा आणि फिट राहण्याचा थोडासा प्रयत्न करू म्हणून विक्रम फिटनेसला जॉईन झाले.
2: बरं.
5: सो मी इन्शुरन्स सेक्टर मध्ये आहे, त्याच्यामुळे दिवसभर बसून काम असतं त्याच्यात, आणि एक्सरसाइज शून्य झाला होता. या सगळ्यामुळे मग आणि बाहेरचं खाणं थोडस वाढलं होतं, सध्या बाहेरची कामं असल्यामुळे या सगळ्यामुळे मग त्याचा परिणाम म्हणून वजन बरंच वाढलं होतं.
2: विक्रम्स फिटनेस मध्ये जॉईन झाल्यानंतर आता रिझल्ट कसा वाटतोय? इथे जे डाएट दिलं जातं, जे एक्सरसाइज सांगितले जातात, त्याचा काही इम्पॅक्ट तुमच्यावरती जाणवतोय का? आणि ते फॉलो केल्यानंतर लाईफस्टाईल सुधारली आहे का?
5: हो, अगदीच. म्हणजे इथे जेव्हा जॉईन झाले आता मला 3 महिने झाले जवळपास. 3 महिन्यात जवळपास 9 किलो वजन माझं कमी झालंय. आणि इथली म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट इथली काय आहे तर राधर मला वाटतं इथलं डाएट, कारण

0: पोळी भाजी खाता येते किंवा काहीतरी खूप एक्स्ट्रॉर्डिनरी फूड खायला लागतंय जे करणं घरी अवघड पडेल किंवा अगदी बाहेरून मागवायला लागलं तरी पण त्याच्यामध्ये काही त्रास पडेल असं काही नाहीये, सहज सोपं अवेलेबल आहे.
1: ओके.
0: आणि एक्सरसाइजचा पण फायदा असा म्हणजे गेले काही दिवस माझ्या काहीच कामामुळे मला यायला जमत नव्हतं, पण हे एक्सरसाइजेस मला घरी पण करता आले आणि त्याच्यामुळे जरी ऍबसेंटिझम असला तरी सुद्धा वजन वाढलं नाही माझं, थोडंफार कमी व्हायलाही मदत झाली आणि त्याच्यामुळे मग हे खूपच छान म्हणजे रोजच्या लाईफस्टाईल मध्ये फॉलो करण्यासारखं सगळंच वाटलं मला.
1: क्या बात आहे, खूप छान वाटलं सई मॅम तुमच्याशी बोलून आणि तुमच्या फ्युचर लाईफ साठी तुम्हाला ऑल द बेस्ट.
0: थँक्यू सो मच.
1: कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9031 3255 00. गुड मॉर्निंग विक्रम.
2: श्रोतेव नमस्कार.
1: सई यांची ही एक केस आपण ऐकली, काय सांगशील त्यांच्याबद्दल?
2: सांगतो. सई मॅडमनी जसं सांगितलं तसं त्यांचं एक तर पहिली गोष्ट म्हणजे वर्क लाईफ तसं बरंच डिमांडिंग आहे. म्हणजे आपल्याकडे जॉईन व्हायच्या आधीची थोडीशी परिस्थिती सांगतो की त्यांनी जसं सांगितलं तसं व्यायामाकडे दुर्लक्ष, खाण्याकडे दुर्लक्ष आणि हेक्टिक वर्क असल्यामुळे स्ट्रेस पण स्ट्रेस लेवल जे जास्त होत्या आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढत वाढत 80 पर्यंत पोहोचलं होतं जेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपल्याला ह्याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे. आणि जेव्हा ते आले तेव्हा 80 किलो वजन होतं, बाकी तसे काही त्रास नव्हते फॉर्च्युनेटली. सी बेसिकली कसं असतं की वजन कमी करताना जे डाएट दिलेलं असतं ना त्याच्यावरती मेनली हे डिपेंड करतं की त्या व्यक्तीचं वजन कमी झालेलं नंतर मेंटेन राहील का नाही. आता सई मॅडमचीच गोष्ट करायची झाली तर आता जसं त्या म्हणल्या की नॉर्मल साधी घरात बनणारी पोळी भाजी आपण खाऊ शकतो डाएट म्हणून. महाराष्ट्रीयन घरांमध्ये आपण बघतो की पोळी भाजी हा अत्यंत कॉमन प्रकार आहे आणि हा खाऊन जर का वजन कमी झालं तर ते वजन कमी झालेलं टिकण्याचे चान्सेस जास्त असतात. पहिले 2 महिने त्या रेग्युलरली आल्या, तिसऱ्या महिन्यात काय झालं त्यांचं कामाचं शेड्यूल इतकं हेक्टिक झालं की त्यांना इकडे व्यायामालाही यायला जमेना आणि त्यामुळे त्यांचा 1-1.5 महिना कम्प्लीट ब्रेक झाला. दुसरी गोष्ट ह्याच्यात महत्वाची अशी आहे की आपले जे एक्सरसाइजेस आहेत हे इतके सोपे आहेत, घरी सतरंजी पसरून करता येतात आणि त्यामुळे त्या घरी एक्सरसाइज करत होत्या. डाएट घरच्याच पदार्थांचं असल्यामुळे ते फॉलो केलं गेलं त्यांचं आणि या ब्रेकमध्ये देखील त्यांचं वजन म्हणजे इथे येत नव्हत्या एक्सरसाइजला, घरच्या घरी सगळं फॉलो करत होत्या, या ब्रेकमध्ये देखील त्यांचं 2 किलो वजन कमी झालं. तर वजन कमी करणं इतकं सोपं आहे हे मला ह्याच्यामधनं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय.
1: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9031 3255 00. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम भेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:45 होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकत होता दीपा काळे यांच्या स्वरात अनुराधा वैद्य यांचं गीत. आता ऐकूया नीरज वैद्य आणि रेणुका टाकळकर यांच्या स्वरात राजेंद्र अत्रे यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू. तसेच 8:30 पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात पडलेल्यांची संख्या 579. भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिल कुमारनं पटकावलं. आता सविस्तर बातम्या. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर, साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. साखर वेळेवर बाजारात पोहोचावी यासाठी सरकार पुढील महिन्यापासून नवी वितरण प्रणाली सुरू करणार. त्यानुसार सध्याच्या मासिक कोटा पद्धती दर 15 दिवसांनी साखरेचं वितरण केलं जाईल. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताशकंदला भेट देणार आहेत. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही नेते द्विपक्षीय महत्वाच्या विविध मुद्द्यांवर देखील चर्चा करतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर देखील प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून तामिळनाडू, कर्नाटक, केरळम आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तामिळनाडूतील इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते बंगळुरूमधल्या विधानसौधी इथं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. केरळममधल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्तानं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर देशाचा गौरव वाढवत आहेत असं नमूद करत सर्व तरुणांना खेळांमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या पुरातील मृतांची संख्या 579 पोहोचली आहे तर 1924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार 101 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान भारताकडून नेपाळला आणखी मदत देण्यात आली आहे. काल संध्याकाळी 10 टन मदत सामग्री घेऊन जाणारं तिसरं विमान काठमांडूकडे रवाना झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली. नेपाळमधून नवी दिल्लीत सुखरूप परतलेल्या तामिळनाडूतील 21 यात्रेकरूंच्या गटाची जयशंकर यांनी काल भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयात सरकारनं 24 तास कार्यरत असणारा एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. काठमांडू आणि बीजिंग इथल्या भारतीय दूतावासांनीही 24 तास कार्यरत राहणाऱ्या हेल्पलाईन सुरू केल्या आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांनी सांगितलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या 84 विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 4000+ उमेदवार ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरले आहेत तर इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांच्या पुनर्परीक्षा येत्या 9 आणि 10 सप्टेंबरला होणार असून त्यासाठी उमेदवारांना कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही असं UGCनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं अमेरिकेकडून जेव्हलिन रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी करार केला आहे. भविष्यात भारतात या क्षेपणास्त्रांची संयुक्त निर्मिती करण्याच्या दिशेनं उभय देश काम करत आहेत. या करारामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना एकत्रितपणे काम करण्याच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील तेल कराराची घोषणा केली आहे. या करारामुळे अमेरिकेला 65 अब्ज बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण मिळेल. हा करार अमेरिकन करदात्यांवर कोणताही भार न टाकता करण्यात आला असून यामुळे अमेरिकेचा एकूण तेलसाठा दुप्पट होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या तेल पुरवठ्यात होणाऱ्या या मोठ्या वाढीमुळे देशांतर्गत पेट्रोलच्या किमती कमी होतील आणि व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणेच्या मार्गावर येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील. या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल. भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी 100% जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करणारा मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यातील सुमारे 48 किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्यासाठी 334 एकरहून जास्त जमीन सीमा सुरक्षा बल अर्थात BSFला देण्यात आली आहे. महाराष्ट्रात नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची विविध कामं वेगात सुरू असून ही कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याचं सांगत भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज महिला T20 आशिया करंडक 2026 मधील ब गटातील सामन्यात श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती हे संघ यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8 वाजता सुरू होईल. अ गटात काल रात्री झालेल्या सामन्यात थायलंडनं हाँगकाँगचा 6 धावांनी पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा या स्पर्धेतला पहिला सामना उद्या थायलंड विरुद्ध होईल. त्यानंतर 3 सप्टेंबरला हाँगकाँग विरुद्ध सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 5 सप्टेंबरला होणार आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॉशपटू वेलावन सेंथिलकुमार यांना हंगेरीतील PSA बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात त्यानं यजमान देशाच्या बालास फार्क्सचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सेंथिलकुमारनं या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं जागतिक क्रमावरील 18व्या क्रमांकाच्या आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ANONG याचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत त्यानं भारताच्याच वीर चोत्राणीवर 3-2 अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती. हवामान. हवामान विभागानं ओडिशात येत्या 2 ते 3 दिवसांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. समुद्र खवळण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्येकडील भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिलकुमारनं पटकावलं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमच्या आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये 8:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. वैजयंती जोशी यांच्या स्वरात ऐकूया सुनेत्रा ओक यांचं भावगीत.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: नेपियन्सी रोडवरच्या राजपिपला संस्थांच्या एकेकाळच्या महालाची जागा पाहून आपण आणखी पुढे निघालो की आपली भेट होते देवी भुवन या महालाशी. हा महाल बिकानेर संस्थांच्या महाराजांच्या मालकीचा होता. अर्थात आता तो महाल नाही, पण त्याच नावाची इमारत मात्र तिथे उभी आहे. नेपियन्सी रोडवर प्रियदर्शनी पार्ककडून वॉर्डन रोडच्या दिशेनं गेल्यावर नवजीवन चेंबर्स ही इमारत दिसते. तिच्या शेजारी असलेल्या डायमंड कोर्ट इमारतीच्या पलीकडं देवी भुवन आणि आशुतोष अपार्टमेंट अशा दोन इमारती उभ्या असलेल्या दिसतात. या दोन इमारतींपैकी देवी भुवन ज्या जागेवर उभी आहे त्या जागेवर 1887 ते 1943 दरम्यान बिकानेरचे अधिपती सर गंगासिंहजी महाराज यांचा देवी भुवन याच नावाचा राजवाडा उभा होता. समुद्र किनाऱ्याला अगदी लागून असलेल्या जवळपास 3,500 चौरस मीटरच्या प्रशस्त जागेवरचा हा राजवाडा सुद्धा 1932 पूर्वीपासून या ठिकाणी होता असं डिरेक्ट

0: फॅक्टरीवरून लक्षात येतं. या महालाच्या बांधणीतही कच्छ संस्थानचा महाल बांधण्यात सहभागी असलेल्या गुपचूप या इंजिनियरचा सहभाग होता.
1: 1943 मध्ये गंगासिंह महाराजांचं निधन झाल्यावर या जागेपैकी काही जागा त्यांची नात आणि बिकानेर संस्थानची शेवटची महाराणी सुशीला कुमारी यांच्या नावावर झाली.

0: राजस्थानात निधन झालं. स्वातंत्र्यानंतर 30 मे 1949 पासून बिकानेरचा समावेश राजस्थान राज्यात करण्यात आला. देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या. केम्स कॉर्नरहून येणारा ऑगस्ट क्रांती मार्ग या दोन रस्त्यांना मिळतो आणि इथं तिठा तयार होतो. इथं असलेल्या सेंट स्टीफन चर्चमुळे या तिठ्याला स्टीफन तिठा असंही म्हणतात. आपल्या कार्यक्रमात माग उल्लेख आलेली मोरबी संस्थांची मालमत्ता या ठिकाणीच होती.
1: इथून पुढे महालक्ष्मी मंदिरावरून पेडर रोडच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याचं नाव वॉर्डन रोड असं आहे. आता या रस्त्यावर असलेल्या राजमहालांची माहिती करून घेऊया. वॉर्डन रोडच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतो तो वाकानेर संस्थांचा वाकानेर हाऊस हा राजमहाल. वॉर्डन रोडवरून पेडर रोडकडे जाताना डाव्या हाताला आता बंद असलेली अमेरिकन दूतावासाची इमारत दिसते. उंच भिंती आड लपलेली ही इमारत रस्त्यावरून सहजासहजी नजरेला पडत नाही. तिची थोडीशी झलक मात्र जरूर दिसते. नीट बघितलं तर तिच्यात या राजमहालाची थोडीशी झलक मिळते. आजच्या गुजरात राज्यातल्या मोरबी जिल्ह्यात असलेल्या पूर्वाश्रमीच्या वाकानेर संस्थांच्या महाराजांचा हा मुंबईतला राजवाडा. 1881 ते 1948 पर्यंत वाकानेर संस्थांच्या गादीवर असलेल्या सर अमरसिंहजी बानेसिंहजी यांच्या कार्यकाळात ही जवळपास 8,300 चौरस मीटरची जागा सरकारकडून खरेदी करण्यात आली. 1936 साली या जागेवर महाराणा सर अमरसिंहजी यांनी हा प्रचंड मोठा महाल बांधला. मुंबई त्यावेळी नव्यानच दाखल झालेल्या आर्ट डेको बांधणीचा प्रभाव असलेला वाकानेर हाऊस हा पहिला राजमहाल. त्या काळातले प्रसिद्ध वास्तुविशारद क्लॉड बॅटले यांनी या महालाचं आरेखन केलेलं आहे.
0: सन 1605 मध्ये अस्तित्वात असलेल्या आणि अवघी 55,000 लोकसंख्या असलेल्या ह्या लहानशा संस्थानाला 13 तोफांच्या सलामीचा मान होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर इतर संस्थानाप्रमाणे हे संस्थानही भारतीय गणराज्यात समाविष्ट झालं. स्वातंत्र्यानंतर काही काळ सौराष्ट्रात सामील केलेल्या या संस्थानाचा समावेश 1 मे 1960 मध्ये निर्माण झालेल्या गुजरात राज्यात करण्यात आला. तत्पूर्वी 1954 मध्ये संस्थानाचे अधिपती महाराणा अमरसिंहजी यांचं निधन झालं होतं. त्यांच्या पश्चात गादीवर आलेले प्रतापसिंहजी यांच्या काळात हा महाल अमेरिकन सरकारला दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यानं देण्यात आला होता. अमेरिकन सरकारनं या महालात आपला मुंबईतला दूतावास थाटला आणि याचं वाकानेर हाऊस हे नाव बदलून लिंकन हाऊस असं केलं.
1: पुढची बरीच वर्ष हा महाल अमेरिकन दूतावास म्हणूनच कार्यरत राहिला होता. 2001 साली अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भर वस्तीतला हा दूतावास अमेरिकेनं कायमचा बंद केला आणि तो वांद्रे कुर्ला संकुलात नेला. तेव्हापासून हा महाल बंद आहे, पण रस्त्यावरून हा महाल पाहता येतो. हा महाल अजूनही त्याच्या मूळ स्वरूपात शिल्लक आहे. वाकानेर पॅलेस पाहून आपण महालक्ष्मीच्या दिशेने निघालो की मध्येच थोडं थांबून वसाहतवादी इतिहासाशी नातं सांगत उभ्या असलेल्या दोन वास्तूंची माहिती घेऊ. यातली पहिली आहे बॅटरी हाऊस. या इमारतीच्या नावाचं रहस्य ब्रिटिश काळात या ठिकाणी असलेल्या तोफखान्यामध्ये आहे.
0: 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईच्या किनाऱ्यांच्या रक्षणासाठी मलबार पॉइंट, कुलाबा, ऑयस्टर रॉक, शिवडी, क्रॉस आयलंड आणि महालक्ष्मी अशा एकूण 6 ठिकाणी तोफा बसवण्यात आल्या होत्या. यापैकी महालक्ष्मीचा तोफखाना या इमारतीच्या जागी होता. समुद्रामार्गे येऊ शकणाऱ्या संभाव्य शत्रूपासून संरक्षण म्हणून 10 इंचाच्या 2 18-टनी तोफा इथं बसवण्यात आल्या होत्या. तोफांसाठी लागणाऱ्या दारुगोळ्याचं गोदाम आणि सैनिकांसाठी बराकी

अशी व्यवस्था या ठिकाणी होती. नंतरच्या काळात ब्रिटिशांना कुणीही प्रबळ शत्रू राहिला नाही, मग तोफखान्यांची आवश्यकता राहिली नाही. ही जागा यथावकाश विकण्यात आली. नंतर या जागेवर ज्या इमारती उभ्या राहिल्या त्यापैकी बॅटरी हाऊस ही एक. रूप बदलून उभ्या असलेल्या या इमारतीनं आपल्या नावात या ठिकाणचा इतिहास जपून ठेवलाय. बॅटरी हाऊस इथेच सोडून उद्या आपण जाऊ ब्रिज कँडी क्लब कडे. अज्ञात मुंबई, आपण ऐकत होतो मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा चौथा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 होत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, आज गीतबहार कार्यक्रमात अभिनेत्री जयश्री गडकर यांच्यावर चित्रित झालेली गाणी आपण ऐकणार आहोत. जयश्री गडकर यांचा जन्म 21 फेब्रुवारी रोजी कणसगिरी कारवार येथे झाला. 1954 साली त्यांना झनक झनक पायल बाजे या व्ही शांताराम दिग्दर्शित चित्रपटातील समूह नृत्यामध्ये नृत्य करणारे कलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. ते पाहून दिनकर पाटील यांच्या दिसत तसं नसतं या चित्रपटाद्वारे त्यांनी लावणी नर्तिका म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर गाठ पडली ठकाटका या चित्रपटामध्ये भालजी पेंढारकरांनी त्यांना नायिकेची भूमिका दिली. त्यांच्याच साधी माणसं या चित्रपटात जयश्री गडकर यांनी साकारलेली साधी भोळी पार्वती लोहार खूप गाजली आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलं नाही.

मराठी मातीतील नऊवारी साडीतलं खानदानी सौंदर्य आणि परिणामकारक जिवंत अभिनय हे त्यांचं खास वैशिष्ट्य. मराठी पडद्याच्या सुवर्णकाळात या महानायिकेला पर्याय नव्हता. लावणी, मग ती बैठकीची असो किंवा नृत्य सादरीकरणाची म्हणजे फडावरची असो, जयश्री गडकर यांनी लावणीची इब्रत मात्र कायम ठेवली. तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका म्हणून त्यांची ओळख पक्की झाली. त्यांच्या सांगते ऐका या चित्रपटाने तर इतिहासच घडवला. म्हणजे हा चित्रपट पुण्यातल्या विजयानंद या चित्रपटगृहामध्ये तब्बल 131 आठवडे चालला होता. 131 आठवडे.

0: श्रोते हो, आजच्या गीतबहार कार्यक्रमात आपण जयश्री गडकर यांच्यावर चित्रित झालेली गीतं आपण ऐकतो आहोत. यापुढेही आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी ऐकूया एक निवेदन.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: तो श्रोते हो, आपण जयश्री गडकर यांच्याबद्दल बोलत होतो आणि त्यांच्या चित्रित झालेली गाणी पण ऐकत होतो. तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटात त्यांची नायिका म्हणून ओळख झाली, पक्की अगदी ओळख झाली असताना मानिनी या चित्रपटात मात्र सोज्वळ, सात्विक आणि सोशिक भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीने सादर केली.

आपण ऐकलोतात मानिनी या चित्रपटातलं गीत. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. जशी ही भूमिका त्यांची गाजली तशीच आणखीन एक भूमिका त्यांची गाजली होती सुगंधी कट्टा या चित्रपटातली, सुगंधा सातारकर या लावणी नृत्यांगनाची.

खरं श्रोते हो, जयश्री गडकर हे मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुखद स्वप्न आहे. मराठी चित्रपटातील कृष्णधवल पडदा 60 आणि 70 च्या दशकात जयश्री गडकर यांनी पुरता ताब्यात घेतला. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर 5 वेळा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या कारकिर्दीला आकाशवाणीचा सलाम.

0: श्रोतो, गीतबार कार्यक्रमात आपण जयश्री गडकर यांच्यावर चित्रित झालेली गाणी आपण ऐकत होतो आणि या गीताबरोबर गीतबहार कार्यक्रम संपला. गीतबहार कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 10 वाजता. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 9:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वरांजली.
1: आकाशवाणी जळगाव निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग. दि. माडगूळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे. निवेदन विजया पंडित नाटकर. संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओलीचिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजी तवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदाने शहारून उमळण्यास सज्ज झालीय. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनागुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते.

अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पानामागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय. पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदिस्त कळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते. हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे. पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो. या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय. साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो. बहरून येता अवघी अंगे, आनंदावर गंध तरंगे, खुणवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा सोडून बाई, पाऊस रिमझिम पडतो बाई. समारोपाच्या या काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय. पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय. झाडं, वेली, फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत. वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं न्हाऊन निघाल्याची अनुभूती देतो. आणि रसिकहो, निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहानं संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय. पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते. रसिको, पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस. ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे, पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो.

0: श्रोतो हो, आत्ताचं पण स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग. दि. माडगूळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 9:40 होत आहेत. ऐकूया एक निवेदन.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
4: काय कसे आहात?
2: काय झालं?
3: फीचं टेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: आरबीआय सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
1: ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. सुरुवातीला ऐकूया रेश्मा गोडबोले यांच्या स्वरात संगीत मानापमान या नाटकातलं नाट्यपद.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात संगीत मदनाची मंजिरी या नाटकातलं प्रकाश घांगरेकर यांनी गायलेलं आणि विद्याधर गोखले यांनी रचलेलं नाट्यगीत. आता ऐकूया संगीत विद्याहरण या नाटकातलं. नाट्यगीत स्वरदा साठे यांच्या आवाजात.

संगीत विद्याहरण या नाटकातील या नाट्यगीताबरोबरच नाट्यपरा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आपण ऐकत होता दगडी चाळ या चित्रपटातलं हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत, संगीतकार अमित राज. यानंतर ऐकूया फुलराणी या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आणि निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात.

सैराट या चित्रपटातलं गीत ऐकूया. अजय गोगावले यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं चिन्मय श्रीप्रदा यांच्याबरोबर, गीत अजय अतुल आणि नागराज मंजुळे यांचं.

टाइमपास या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलं आहे चिनार आणि महेश यांनी.

श्रोतेहो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत ऐकूया अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात। गीत गुरु ठाकूर यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी।

आपण ऐकत होतात श्रेया घोषाल यांच्या स्वरात चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत। गीतगहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातलं, रवींद्र साठे आणि अरुण इंगळे यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक।

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. गीतबहार कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 11:05 आणि दुपारी 1:05. हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन, राग मिया मल्हार, त्यांना तबला साथ निलेश जाधव यांचे. तर ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन, राग मिया मल्हार.

0: पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन आपण ऐकलं, राग मिया मल्हार. त्यांना तबला साथ केली होती निलेश जाधव यांनी. श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीतात ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरात. पुरुषोत्तम दारव्हेकर यांची रचना आहे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत.

उबंटू या चित्रपटातील गीतं आपण ऐकलं अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांच्या स्वरात. समीर सामंत यांची रचना होती आणि कौशल इनामदार यांचं संगीत.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून सुद्धा. कार्यक्रमात आता ऐकूया विभावरी आपटे यांनी गायलेलं हे गीत. चित्रपट आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया तुकाराम या चित्रपटातील गीत, ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. अशोक पत्की यांनी गीताला संगीत दिलं आहे, तर दासू यांची ही रचना आहे. ऐकूया.

शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता स्पिरुलिनाचे उत्पादन तंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रज्ञ डॉ स्वप्नील कदम. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमात आता ऐकूया नटसम्राट या चित्रपटातील गीत विजय प्रकाश यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांची रचना आहे आणि अजित परब यांचं संगीत.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया एक उन्हाळ दिवस या चित्रपटातील गीत, शुभा जोशी यांच्या स्वरात. सौमित्र यांची रचना आहे आणि सलील कुलकर्णी यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो, सकाळचे 11:41 झाले आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अंजली मुळे यांनी गायलेलं हे गीत. विजय करंदीकर यांचं संगीत आहे. ऐकूया.

डी एल इनामदार यांची ही रचना आपण ऐकली अंजली मुळे यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं हे गीत. सुधाकर कुलकर्णी यांची गीतरचना आहे.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल। हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो। या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या।
3: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता।
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 वाजता आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 वाजता, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला। आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता। अवश्य ऐका अज्ञात मुंबई।
4: कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत नेनावे यांची रचना, कानू घोष यांचं संगीत आहे।

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, मध्याह्नीचे 12 वाजलेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आता प्रसारित करीत आहोत.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हणजे सण उत्सवांची रेलचेलच नाही, तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्यस्पर्धांचा आणि नाट्यरसिकांच्या उत्साहाचाही हा महिना. घरोघरी सणांची लगबग सुरू असताना आमच्या नाट्यवेड्या मैत्रिणी मात्र नाटकाच्या तालमी, प्रयोग आणि नाट्यचर्चेत रमलेल्या असतात. म्हणूनच तर आजच्या उर्मी कार्यक्रमात ऐकूया याच मैत्रिणींमधला संवाद. विषय अहो, नाटक पाहावं करून. यामध्ये सहभाग श्रद्धा वरणकार, अपर्णा जोग, प्राजक्ता मुळेकर यांचा, सूत्रसंचालन संकल्पना संज्ञा कुलकर्णी यांची. आज आपण कागदावरच्या किंवा लॅपटॉप मधल्या काळ्या पांढऱ्या रेषा रंगमंचावर नाटक रूपात कशा अवतरतात ना, तिथपर्यंतचा प्रवास बघणार आहोत. त्यासाठी आपल्या आकाशवाणीतल्या काही मैत्रिणी, ज्या स्वतः कोणत्या ना कोणत्या कारणाने नाटकाच्या जवळ आहेत, त्यांचं स्वागत करूया. सगळ्यात पहिले श्रद्धा वरणकार. श्रद्धाबद्दल सांगायचं तर तिनं नाट्यशास्त्रात MA केलंय. राज्यनाट्य स्पर्धांमध्ये तिला 3 वेळेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदकही मिळालंय. 2 अंकी नाटकांमध्ये तिने कामही केलंय. एकांकिका करते, लघुपटांमध्येही ती अभिनय करते. दुसरी आपली मैत्रीण आली आहे प्राजक्ता मुळेकर. ही नाट्यसंहिता शोधण्यापासून ते नाटक झाल्यावर हिशोब लावेपर्यंतच्या सगळ्या कामांमध्ये तिचा सहभाग असतो. अनेक वर्ष पुरुषोत्तम आणि फिरोदिया करंडक स्पर्धेत बॅकस्टेजचाही तिला खूप मोठा अनुभव आहे. ती आता एकांकिकांमध्येही अभिनय करते. आणखीन एक आपली मैत्रीण आलेली आहे, तिचं नाव आहे अपर्णा जोग.
1: हाय. पण थांब जरा, माझ्याबद्दल मीच सांगते आधी. मी नेपथ्य अभिनय करत नाही, पण माझा मुलगा करतो आणि त्यामुळे मला त्यातल्या अनेक गोष्टी माहिती झालेल्या आहेत.
0: खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर नाटकाच्याच संदर्भातला अभ्यास असलेल्या मैत्रिणी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: मैत्रिणींनो, नाटकाचा इतिहास खूप जुना आणि समृद्ध आहे. काही व्यक्तींचे उल्लेख केल्याशिवाय आपण नाटक या विषयावर पुढे जाऊ शकणार नाही का? जगातला अभिनय, नृत्य, संगीत आणि नाटक या कलांवर सर्वात प्राचीन आणि प्रमाणभूत महाग्रंथ माहितीये ना कोणता?
1: नाट्यशास्त्र.
0: बरोबर. लिहिणारे महान ऋषी, विचारवंत भरत मुनी, ज्यांना आपण भारतीय नाट्यशास्त्राचे जनक म्हणून ओळखतो.
1: बरोबर बरोबर. आणि नंतर नाटकाचा इतिहास बघायचा झाला तर संस्कृत नाटकांची सुरुवात 2000 वर्षांपूर्वी झाली असावी, हो की नाही?
0: बरोबर बरोबर.
1: आणि महाकवी भास हे संस्कृत साहित्यातले पहिले प्रमुख नाटककार.
2: हो. आणि मराठी नाटकांचे जनक विष्णुदास भावे.
0: सीता स्वयंवर.
2: बरोबर. 5 नोव्हेंबर 1843 विष्णुदास भावेंचं पहिलं सीता स्वयंवर हे नाटक, मराठी नाटक रंगमंचावर आलं.
3: आणि नंतर संगीत नाटक म्हणलं की काय आठवतं? संगीत शाकुंतल, अण्णासाहेब किर्लोस्कर.
0: बरोबर. अगदी बरोबर. आणि काळ जसा जसा पुढे सरत होता ना, तसं कौटुंबिक आणि सामाजिक विषयांवर नाटकं यायला लागली.
2: बरोबर.
0: त्यातलं पु ल देशपांड्यांची नाटकं,
2: आणि अगं विजय तेंडुलकर,
3: वसंत कानेटकर
1: आणि आचार्य अत्रे.
0: करेक्ट.
1: त्यांनी मराठी नाटकाला नवी दिशा दिली.
0: खरंच खरंच. म्हणजे अशी खरं कितीतरी नावं घेता येतील आपल्याला.
2: तेच.
1: अगं, आपण नाटक लिहिल्यापासून ते रंगमंचावर येईपर्यंत चर्चा करणार होत ना,
0: हो,
1: तर मला काय वाटतं उलटी सुरुवात करूया.
0: उलटी म्हणजे कशी?
1: आता बघ, हा, एखाद्या रस

0: साहसिक प्रेक्षकांनी आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते किंवा कुणीतरी त्याला त्या नाटकाविषयी सांगितलेलं असतं. मग तो तिकीट काढतो, प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला तो माणूस नाटक घरात पोहोचतो.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्याच्याप्रमाणे इतरही लोक आलेलीच असतात की नाटक बघायला. आणि नाटक घराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या आणि काही आगामी नाटकांची माहिती सुद्धा लावलेली असते. बरं का?
0: हो,
1: नाटक कधी आहे, किती

0: प्रसंगाची छायाचित्र पण असतात बरं का, आणि ती वाचत असताना ती बघत असतानाच खरं तर त्या प्रेक्षकाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण.
1: खरंय, अगदी खरंय.
2: आणि काय ना प्राजक्ता, नंतर प्रेक्षक तिकीट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो.
1: हो,
2: बंद पडद्यासमोर खुर्च्यांच्या रांगा ओळीनं लावलेल्या दिसतात.
1: बरोबर.
2: प्रेक्षक म्हणून आपण आसनावर जाऊन बसतो. प्रेक्षकांच्या आजूबाजूलाही लोक येऊन बसलेले असतातच.
1: करेक्ट. आणि मग तो प्रेक्षक समूहाचा एक भाग होतो.
2: एक्झॅक्टली. आणि थोड्या थोड्या कालावधीनं 3 घंटा होतात.
1: येस.
2: प्रेक्षागृहातले दिवे मंद होऊ लागतात. वातावरण निर्मिती व्हायला लागली आहे ना.
1: खरंच खरंच.
2: अगदी अगदी. आणि मग त्यावेळी सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितलं जाऊ लागतं. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो आणि नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.

0: वा, नांदी ऐकून ते धुपाचे अत्तराचे वास दरवळल्याचा भास झाला ना.
1: एक गजऱ्याचे पण.
0: ए पण खरं सांगू, पडदा उघडल्यासमोर ना आपल्याला जे नाटक दिसतं ते म्हणजे मला ना आपल्या घड्याळासारखं वाटतं.
2: म्हणजे?
0: म्हणजे तीन काटे त्यांना ठरवून दिलेल्या लईत फिरत असतात. हां, समोर दिसतात ते, पण आत उघडून बघितलं तर मोठी यंत्रणा काम करत असते, नाही का?
1: करेक्ट. आणि बघ ना, जे एखादी कलाकृती किंवा एखादं नाटक उभं राहण्यामागे बऱ्याच गोष्टी असतात ना ग.
0: खरे खरे.
1: ह्याची सुरुवात होते ती कथा बीज सुचण्यापासून.
0: तो महत्वाचा भाग
1: म्हणजे खरं तर माणूस जेव्हापासून स्वतःचा अनुभव दुसऱ्याला सांगायला लागला ना, तेव्हापासून नाटकाची बीज त्याच्यामध्ये होतीच.
2: बरोबर.
1: कुणी कथा सांगितली, कुणी तिचं सोंग घेतलं, कुणी गाण्यातून गोष्ट सांगितली, आणि हळूहळू या सगळ्यांमधून नाटक जन्माला येऊ लागलं.
0: खरंय.
3: श्रद्धा, आज आपण नाटक म्हणलं की पहिलं आपण स्क्रिप्ट शोधतो.
0: खरंय.
3: पण तमाशा, दशावतार, गोंधळ, भारूड, कीर्तन, लळित अशा सारख्या लोकनाट्याच्या अनेक परंपरांमध्ये कथा, संवाद, संगीत, अभिनय, विनोद आणि महत्वाचं म्हणजे उत्स्फूर्तता, हे सगळं एकत्र होतं. बरं का?
0: अगदी बरोबर प्राजक्ता. प्राजक्ता, कलाकार प्रेक्षकांपासून खरं तर वेगळा नसतोच, नाही का? आपण त्यांना चौथी भिंत म्हणतो.
2: ए संज्ञा, तू आता लहान मुलांची आणि मोठ्यांची नाटकं लिहितेस, दिग्दर्शित करतेस. आता कुणी विषय दिला असेल किंवा एखादी कथा असेल त्याच्यावरनं नाटक लिहायचं असेल तरी खरं म्हणजे अवघडच असतं, पण जेव्हा विषयच दिलेला नसतो तेव्हा तुम्हाला एकाकांना कसा सुचतो ग विषय?
0: डोळे आणि कान उघडे असले ना की सुचतो ग, सगळ्यांनाच सुचेल. म्हणजे मुख्य म्हणजे बघ, प्रत्येक लेखक काळ पाहतो.
2: ओके.
0: समाजात काय घडतंय, माणसांच्या नात्यांमध्ये काय बदल होत आहेत हे पण बघत असतो, किंवा संघर्ष कोणते कोणते आहेत याचाही तो विचार करतो. तुला सांगते, कधी रस्त्यात एखादा माणूस दिसतो, कधी एखादं वाक्य ऐकायला येतं,
2: बर,
0: एखादी बातमी आपण वाचतो, कधी एखादी जुनी आठवण अचानक समोर येते, तेव्हा कधी कधी विषय सुचतो. आणि नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी नाटक संपल्यावर आपल्या झोळीत काहीतरी चांगलं घेऊन जावं हा त्या लेखनामागचा खरं तर मुख्य उद्देश असतो.
3: छान अगं. आम्ही जेव्हा आमच्याकडे नाटकं बसवायचो ना तेव्हा एक विषय घ्यायचो आणि आमच्या ग्रुपमध्ये एक दोन तीन लेखक लेखिका आहेत त्यांना सांगायचो की तुम्ही काहीतरी लिहून आणा. आणि मग ते लिहून आणायचे, एक कोणी दोन तीन प्रवेश लिहून आणायचं, कोणी अख्खी एकांकिका लिहून आणायचं, आणि त्यांचं जाहीर वाचन करायचं. बरं का? आम्ही आणि बऱ्यापैकी त्यांना सूचना पण आम्ही करायचो, कारण थोडाफार अनुभव सगळ्यांच्याच गाठीला असतो. तेव्हा त्या प्रोसेसमध्ये खरं तर असंही असतं की तो लेखक एकटा नसतो, बऱ्याच वेळेला ती अख्ख्या टीमचा ऍक्च्युअली सहभाग त्या लेखनामध्ये असतो.
0: खरं.
3: आणि भले वाक्य त्यांची असतील, पण खरं सांगायचं तर कधी कधी पटकथा ही सगळ्यांची असते.
1: अलीकडे काय होतंय प्राजक्ता की इम्प्रोव्हायझेशन हा एक नवीन प्रकार आहे. म्हणजे सगळे एकत्र जमतात, ते जे बीज असतं ना त्याच्यावरती सगळे विचार करतात आणि मग त्यातनं कथा डेव्हलप करतात, ती विकसित करतात, आणि मग ज्याला लेखनाचं अंग आहे तो त्याच्यावरती काहीतरी छान लिहून बघतो, लिहून काढतो, आणि मग खरं नाटक तयार व्हायला लागतं.
2: आता श्रद्धा सांगत होती ना इम्प्रोव्हायझेशन वगैरे, तर हा शब्द मी माझ्या मुलाकडनं खूपदा ऐकला.
0: लहान मुलांची जेव्हा शिबिरं घेतो ना आम्ही, तर त्याच्यात आम्ही विषय देतो. मुलांचे विचार इतके भन्नाट असतात ना, मुक्तपणे ते विचार करत असतात. त्याच्यात एकदा मुलांनी लिटरली भाषा तयार केली होती, ती लिपी तयार केली होती.
2: बापरे.
0: आपण त्या लिपीनी आपण उच्चार वेगळे तयार करू शकतो, ही त्यांच्याकडून आलेली कल्पना. आणि मग लेखकाला मग ते सगळं सोपं जातं. पण नक्कीच या मुलांमधला पुढे लेखक येईल, तर हे पण मला खूप छान वाटलं. किंवा मोठ्यांचं नाटक लिहिताना एखादा विषय घेतल्यानंतर मी माझी एक मैत्रीण ठरलेली आहे, तिला नेहमी बोलावते आणि तिला आधी वाचून दाखवते. इंडॉलॉजी झालेली आहे, त्याच्यामध्ये तिला संदर्भ तिला माहिती आहेत.
1: म्हणजे आपण लेखकाला नाटकाचा जन्मदाताच म्हणूया ना, म्हणजे
0: आणि त्याच्यावर संस्कार मग बाकीचे सगळे करतात. जे म्हणाले इम्प्रोव्हायझेशन,
1: अगदी
0: ते बाकी संस्कार त्या बाळावर मग सगळे करतात आणि मग ते उभं राहतं.
1: बरोबर.
0: पण असाच पाया हा लेखनाचा भक्कम होतो.
1: येस. पण कमालच असते नाही ही?
3: अगदी.
1: म्हणजे लेखकाला कल्पनाशक्ती बरोबर निरीक्षण शक्ती सुद्धा लागतेच. बघायला गेलं तर लेखन हा नाटकाचा पाया आहे. तो भक्कम असला की नाटक चांगलं उभं राहतं.
0: बरोबर.
1: बरं, नाटक लिहिलं की ते ग्रुपमध्ये वाचलं जातं. आवडलं की सेन्सॉर सर्टिफिकेट साठी पाठवायला लागतं.
2: हो
1: हो. आणि मग ते अप्रूव्ह होऊन आलं

0: की मग पुढची प्रक्रिया सुरू होते.
1: आठवतंय बरं का मला, नाटक करायचं ठरतं पण काय असतं की सगळेजण शाळा कॉलेज ऑफिस घर सगळ्यात व्यस्त असतात आणि मग अगदी तारीख गळ्याशी आली ना की आमची रिहर्सल आम्ही जोरात सुरू करायचं
0: होतं. असं होतं
2: अगं, पण सुरू करायच्या आधी रिहर्सलची जागा शोधण्यापासून सुरुवात होते.
1: अगदी.
2: आणि मिळाली की डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शकाचा रोल सुरू. दिग्दर्शक हा असा असतो ना की ज्याला नाटकाचे सगळे अंग माहिती असावे लागतात.
1: बरोबर.
3: म्हणजे जहाजाचा कप्तान. आता दिग्दर्शक म्हणजे जहाजाचा कप्तान, मग त्याला संहितेच्या निवडीपासून सगळं करायला लागणार. संहिता निवडायची, कलाकारांची तंत्रज्ञानाची निवड करायची,
0: अगदी
3: नेपथ्य संगीत पोशाख मग मेकअप लाईट्स, आता ह्या सगळ्याच गोष्टी त्याला माहिती हव्यातच. विजया मेहता ज्या तापल्यात नाहीयेत पण त्यांनी रंगभूमीला एक शिस्त आणली. तालमी कशा कराव्यात, नटाने कशी तयारी करावी, पाठांतर कसं करावं, आपल्या भूमिकेचं मानसशास्त्र कसं समजावून घ्यावं, हे इथे किमान दोन पिढ्यांमध्ये त्यांनी रुजवलं.
2: अगदी अगदी.
3: नाता नाना पाटेकर बघ, रीमा लागू, अशोक सराफ, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले,
2: मंगेश कुलकर्णी, भारती आचरेकर, वंदना गुप्ते
3: आणि प्रतिमा कुलकर्णी यांच्यासारख्या कलाकारांना तयार केलं.
2: खरे अपर्णा, म्हणजे दिग्दर्शक नाटकाबरोबरच अनेक जणांनाही घडवतो, मार्गदर्शनही करतो.
3: बरोबर.
2: म्हणजे बघ ना, गोळ्याला छान आकार देऊन एक कलाकृती रसिक प्रेक्षकांपुढे सादर करतो.
0: अगं अशी कितीतरी नावं आहेत माहितीये,
3: पुरुषोत्तम दारव्हेकर, डॉक्टर श्रीराम लागू, जब्बार पटेल,
1: सई परांजपे,
3: सत्यदेव दुबे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी आणि आत्ता क्षितिज पटवर्धन, ही नावं आठवतात की गलगेल.
0: खरंच खरंच. आता मला काय वाटतं माहितीये का, की दिग्दर्शकच नाटकाची संहिता स्टेजवर जिवंत करतो. त्यांना लिहिलेल्या नाटकात कधी कधी योग्य ते बदलही करायला लागतात, किंवा एखादं नाट्यगृह आणि तिथे असलेल्या सोयी लक्षात घेऊन सुद्धा बदल करावे लागतात.
2: एका नाट्यगृहामध्ये ना स्टेजच्या वरती जे रॉड्स असतात बघ पडदा खालीवर करायला, तर ते एका बटणावर काही सेकंदात तिथे खाली येत होते, पण जी दुसरी राऊंड झाली ना तर त्या दुसऱ्या नाट्यगृहामध्ये ही रॉडची सोय नव्हती. मग त्यावेळेला काय करायचं हे परत दिग्दर्शकाकडे आलं. म्हणजे नेपथ्यकार करतो पण दिग्दर्शकाला हाही विचार करायला लागतो आयत्या वेळेसच्या बदलांचा. मग ती मग शेवटी त्या चौकटीला कापड लावून विंग मधून मग ते आणायला लागलं, वर्ण आणता आलं नाही त्याला.
1: बरोबर. दिग्दर्शकाला हे पण बघायला लागतं की कोणत्या वयाचे कसे कलाकार आहेत, त्याप्रमाणे पायऱ्या स्टेजचा विचार करायला लागतो.
2: हो तेही आहेच.
1: म्हणजे आजोबा आजी जर नाटकात असतील
2: हो
1: तर लेवल्स खूप उंच ठेवून चालत नाही.
2: म्हणजे
1: दिग्दर्शकाला केवढा विचार करायला लागत असेल.
2: एक्झॅक्टली. पण याच्यावरनं मला काय वाटलं माहितीये का, की युद्धाला सैनिक तयार असतात पण त्यांना एक दिशा दाखवणारा किंवा मार्ग दाखवणारा किंवा होल्ड करणारा एक जो लागतो तो म्हणजे दिग्दर्शक,
1: सेनापती.
2: सेनापती.
3: बरोबर.
1: खरं तर दिग्दर्शकाला काय काय वेगवेगळी नावं आपणच इथे देतोय बघा, जहाजाचा कप्तान म्हणा, सेनापती म्हणा.
2: खरंच आहे, खरंच आहे.

0: मैत्रिणींनो, तर नाटकाचा क्रम कसा असतो? लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, कलाकार, रंगमंच आणि प्रेक्षक. कला जिवंतपणा आणायला रंगमंचाला भव्यता ज्यांनी मिळते ते म्हणजे नेपथ्य.
1: पडदा बाजूला झाल्यावर आपल्याला सगळ्यात
2: आधी नेपथ्य दिसतं, ते
0: नेपथ्य
1: दिसतं.
2: आणि नेपथ्य का महत्वाचं? तर पडदा उघडला की आपल्याला कळतं ना, आपण आता राजवाड्यात जायचंय का, बागेत जायचंय का, चाळीत जायचंय. पण किती छोटे छोटे विचार करायला लागतात नेपथ्यकारांना.
3: नेपथ्य म्हणलं ना की लेवल्स असतात, मोडे असतात, दाराच्या फ्रेम्स, खिडकी, यापैकी काही काही ऑर्गनायझर्स फ्री देतात आणि काही काही आपल्याला भाड्याने आणाव्या लागतात.
1: तुला माहितीये पडद्यांच्या म्हणजे बॅकग्राऊंडला जे पडदे सोडले जातात ना, त्याचेही बरेच प्रकार असतात बरं का. म्हणजे काहींवरती आपण सावल्यांचे खेळ दाखवू शकतो, काहींवरती लाईट सोडले जातात, तर अशा पद्धतीनं देखील मागच्या पडद्यांचा वापर केला जातो
0: नाटकांमध्ये. तर पूर्ण सेट त्यांनी केलेला,
2: राजमहाल आणि मग उपवन.
1: म्हणजे नाट्यशास्त्रात सुद्धा ना रंगमंचाचे, नेपथ्याचे वेगवेगळे प्रकार भरत मुनी सांगतात. तर त्यांनी सुद्धा असं सांगताना सांगितलेलंच आहे की म्हणजे त्रिकोणी नाट्यगृह कसं असतं, चार बाजू असलेलं कसं असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारे तेव्हाचा तो त्यांनी अभ्यास मांडून ठेवलाय, जे आपल्याला आत्ताही कामात येतं तेवढंच उपयोगाचं आहे.
0: एकदम आठवलं की सगळ्यात सुरुवातीला जेव्हा नाटक व्हायचं ना, तेव्हा एखाद्या गावामध्ये चौथरा बांधून मग तिथे जी जागा असेल ती, मग एकदा असं झालं होतं की तो गोल चौथरा पावासारखा बांधला गेला आणि मग ते गोल नाटक त्यांनी सादर केलं.
1: मुळात ह्याचं कसं आहे माहितीये का, सुरुवातीला ना ग्रीक रंगभूमी, म्हणजे आम्हाला अभ्यासाला होतं म्हणून सांगते की ग्रीक रंगभूमीने जेव्हा सुरुवात केली नाट्यगृहांची, तेव्हा ते पर्वत किंवा पहाड जे असायचे ते खोदून त्याच्या उंचीचा उतारांचा वापर करून नाट्यगृह सुरू झाले. आणि मग त्याच्या मध्यभागी कुठेतरी तो उतार वापरून, म्हणजे चढावावरती प्रेक्षक बसणार आणि मध्ये खालच्या भागामध्ये रंगमंच असणार आहे, तिथे सादरीकरण होतं ते तिथे व्हायचं. आणि मग हळूहळू ह्याच गोष्टी आणखीन डेव्हलप होत गेल्या, मग रोमन रंगभूमीनं किंवा त्याच्यानंतर आपण सुद्धा बऱ्याच अंशी हे सगळं केलंय, अजूनही होतं. म्हणजे जे मोठे नाट्यगृह आहेत ना ते तसे आहेत.
0: बरोबर. तुझे म्हणालीस की वरती प्रेक्षक असतात आणि खाली खड्ड्यामध्ये असतात, ते अँप्लिथिएटर आपल्याकडे असतात.
1: बरोबर.
0: जिथे आवाजाचं आपल्याला वेगळी काही यंत्रणा वापरायला लागत नाही,
1: कारण पूर्वी माईक्स नसायचे ना, मग त्यावेळी काय कर, मग ही पद्धत फार सोपी असायची.
0: ग्रेट.
3: नवीन काय काय माहिती मिळते नाही का आपल्याला?
0: नक्कीच. मला असं वाटतं ना, नेपथ्य आणि बॅकस्टेज हे एक समीकरण आहे. प्राजक्ता, तू बॅकस्टेज इतके वर्ष सांभाळतीयस, काय सांगशील?
3: स्टेज शिवाय नाटक उभंच राहू शकत नाही. म्हणजे ऍक्च्युअली नेपथ्यासाठी खूप मुलं मुली पण लागतात, त्यांचे हात खूप गरजेचे असतात. म्हणजे खरं सांगायचं ना तर बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो आणि त्या एका तासामध्ये, म्हणजे पहिली घंटा झाल्यापासून जो तो एक तास सुरू होतो पहिल्या घंटेनंतर, आणि त्याच्यानंतर त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं आणि नाटक पूर्ण करून नाटक संपल्यानंतर, पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं, ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो आणि ह्याला एवढा स्पीड लावायला लागतो आपल्याला,
0: प्रसंगावधान पण.
3: एक्झॅक्टली. कारण आयत्या वेळेला गडबड होऊ शकते, म्हणजे

0: खरं सांगू का गंमत, स्टेजवरती पट्ट्या आखतात हे तुला तर माहितच असेल, तू पण दिग्दर्शक आहेस, फ्लोरोसंट पट्ट्या आखतात कारण पूर्ण जेव्हा ब्लॅकआउट होतो तेव्हा स्टेजवरच्या माणसाला विंगेत जायला काहीही दिसत नसतं. त्या पट्ट्या लावण्यापासून सगळी कामं करण्यासाठी बॅकस्टेजच्या लोकांची गरज असते. आता इतक्यातलं मला माहिती नाही, एक 20-21 वर्षापूर्वी जेव्हा मी पुरुषोत्तम करंडकमध्ये बॅकस्टेज करायचे तेव्हा पुरुषोत्तम करंडकमध्ये सर्वोत्कृष्ट आयोजित संघ असं एक बक्षीस असायचं. म्हणजे बॅकस्टेज मागे तुम्ही कसे वागताय, बॅकस्टेजची लोक कशी वागतायत, विंगेतला तुमचा परफॉर्मन्स काय आहे, तुम्ही किती शांततेत काम करताय, पॅनिक न होता काम करताय, ह्याच्यासाठी ते बक्षीस दिलं जायचं. म्हणजे बक्षीस हे काय फक्त नेपथ्य लाईट्स किंवा वेशभूषा रंगभूषा आणि ऑन स्टेज काय सर्वोत्कृष्ट नायक नायिका असं नसतं. आणि मला त्याचे ते इतकं आवडलं की बॅकस्टेजच्या लोकांना पण काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे.
1: म्हणजे मला असं वाटतं की नाटकाचे जे काही बॅकबोन आहे त्यात बॅकस्टेज हा महत्वाचा बोन आहे. तर तू जे म्हणालीस ना प्रसंगावधान, तर बॅकस्टेजवाल्यांना इथे लेवल ठेवायचे, तिथे लेवल ठेवायचे, इथे दरवाजा ठेवायचा, हे तुमचं रिहर्सलमध्ये सुद्धा ठरलेलं असतं. पण आयत्या वेळेस ना कोणाच्या तरी कलाकाराच्या हातून काहीतरी पडतं सांडतं, या अचानक होणाऱ्या काहीतरी गडबडी असतात, किंवा एखाद्याच्या ड्रेसचं हे होतं, साधा गजरा पडला पण तो पुढच्या सीनला तो खटकतो की तो नको असतो, की त्यावेळेला ब्लॅकआउटमध्ये जे आपण बाकीचं उचलतो त्यावेळेला सुद्धा पटकन ते उचलून देणं किंवा कलाकारांनीच हळूच उचलणं.
2: याच्याशी संबंधित मी एक ना एक मजेशीर किस्सा सांगते. मी पाहिलेलं एक नाटक आणि ना त्या नाटकात असं होतं की जो नायक आहे तो शेवटी खलनायकाला मारणार असतो. त्याच्या हातात बंदूक यायची असते त्यावेळी, पण विंगेत उभ्या असलेल्या प्रॉपर्टी देणाऱ्यांना कदाचित ती त्यावेळी दिली नाही. आणि मग बंदुकीचा आवाज मात्र येणार होता, म्हणजे जो कोण म्युझिक करणार होता त्याने तर तो द्यायचा होता. मग आता हा नायक गडबडला की आता माझ्या हातात तर बंदूक नाहीये, मग मी आता काय करायचं. मग त्याला त्या टीपॉयच्या तिथे ठेवलेला आधीच्या सीनमधला सुरा दिसला, मग त्याने ते उचललं आणि आता मी तुला सुरे ना मारणार आहे असं म्हणला, आणि तेवढ्या वेळात बंदुकीचा आवाज आला. अशी इतकी मजेशीर ती घटना घडली ना की म्हणजे जिंकायला आलेलं नाटक कसं हरू शकतं एका प्रसंगामुळे ते आपल्याला याच्यात ना कळतं. म्हणजे मागे काम करणारी मंडळी खरोखरच खूप महत्वाची असते.
1: खरंच, आणि अर्थात कलाकार हा प्रसंगावधान दाखवेलच. तू जे म्हणालीस ते सूर्यातनं सुद्धा बंदुकीची गोळी येणार, त्याच्यात नाही तो एखाद्या वेळेस डायलॉग मारून त्यांनी पुढे नेलंही असेल.
0: पण तुम्ही कधी प्रायोगिक नाटक बघितलंय का? प्रायोगिक नाटकांना कमीत कमी नेपथ्य वापरतात हे तुम्ही कधी बघितलं? म्हणजे मी मला वाटतं काही नाटकं बघितली होती अशी पूर्वी की त्याच्यात फक्त एक टेबल खुर्ची किंवा एक नुसती लेवल त्याला मास्किंग केलंय आणि त्यांनी त्यांच्या हालचालीतून तो सेट उभा केला.
1: अगदी बरोबर,
2: लेवल आणि मोढे एवढ्यावर सुद्धा नेपथ्य उभं केलं जातं.
1: मी आता एक स्पर्धा बघितली होती त्याच्यामध्ये त्यांनी फक्त एक कमोड आणि एक पेपर वाचणारा माणूस असा विषय दिला होता, चित्र दिलं होतं, त्याच्यावर फक्त मोढे आणि एक दाराची फ्रेम घेऊन मुलांनी सगळं तू म्हणालीस असं काही बाकी नेपथ्य नाही त्याच्यामध्ये त्यांनी साकार केलं.
2: त्याला शब्दशः आता मिनिमलिस्ट असं म्हणतात, म्हणजे कमीत कमी नेपथ्यामध्ये नाटक सादरीकरण असा त्याचा अर्थ.
0: नेपथ्य म्हणलं ना की खरं तर बरीच नाव येतात बरं का डोळ्यासमोर, रघुवीर तळाशिलकर, दामू केंकरे, मोहन वाघ, प्रदीप मुळे, राजन
1: दत्तात्रय गोडसे,
0: हा आणि नितीन चंद्रकांत देसाई,
1: बरोबर,
0: अजून पण आहेत बरं का नावं,
1: श्याम प्रसाद गिरी,
0: करेक्ट करेक्ट,
1: खरंच आहे. खरंच ही नावं घेतल्याशिवाय खरंच आपण पुढे जाऊ शकत नाही.
2: खरं आहे, बरोबर.
1: चला, नेपथ्याविषयी खूप बोललो आपण आणि बोलण्यासारखं खरं तर खूप आहे, पण आता ऐकूया नाट्यपद.

0: बघता बघता बघता बघता।
1: आणि आता यानंतर येतात आपल्या कलेने नटवणारे आणि पात्रांना जिवंत रूप देणारे अनेक नावाजलेले रंगभूषाकार,
2: मेकअप आर्टिस्ट।
3: रंगभूषाकार हे जादूगार असतात नाही का?
4: बरोबर। अगं त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी जी रंगभूषा केली आहे त्यामुळे त्या पात्राचं वय कळतं, त्याचा स्वभाव कळतो, तो कुठल्या परिस्थितीत जगतोय ते कळतं, तो ऐतिहासिक आहे का आत्ताच्या काळातला आहे ते कळतं, म्हणजे त्याची सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा कळते।
3: खरे खरे।
1: आणि या सगळ्याचा अभ्यास करून कलाकारांच्या चेहऱ्याची ठेवण बदलणं म्हणजे पंढरी दादा, हे नाव मी खूप ऐकलेलं आहे।
3: बरोबर।
2: कृष्णा बोरकर, राम टिपणीस आणि प्रभाकर भावे, ज्यांनी पुरुषोत्तम केलंय त्यांना भावे काका माहिती
1: नाही,
2: होऊच शकणार नाही।
3: तू सांग भावे काकांबद्दल तुझी काय आठवण आहे?
2: म्हणजे खरं सांगू का, मी पुरुषोत्तम मध्ये तेव्हा ऑन स्टेज वगैरे कधी केलं नाही, पण मी भावे काकांना पाहिलंय। म्हणजे खरं सांगायचं ना तर भावे काका एवढे बुजुर्ग, एवढे ज्येष्ठ आणि बाकी सगळी कॉलेजमधली मुलं मुली, कारण आतमध्ये प्राध्यापकांना सुद्धा अलाउड नसायचं, त्याच्यामुळे सगळं मुलांच्या हातात असायचं। सो मुलांची वय असून असून किती असणार आहेत, 18 वर्षापासून ते 22-23 वर्षांपर्यंतच आपण साधारण कॉलेजमध्ये असतो।
3: बरोबर।
2: पण भावे काका जेव्हा मेकअप करायचे तेव्हा त्याच्या वयातला डिफरन्स सुद्धा निघून जायचा। आणि एक अजून सांगू का, एक प्रथा आहे, म्हणजे आता कोण किती पाळतं मला माहिती नाही, पण मेकअप करून उठल्यावर मेकअप दादांना नमस्कार करायचा असतो, हे मी तिथे बघितलं, हे मी तिथे शिकले।
3: हा नमस्कार म्हणजे खरं तर त्यांच्या कलेचा आदर आहे, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आहे। मलाही एक अनुभव आहे, संगीत नाटकांच्यावर आम्ही एक कार्यक्रम करत होतो, त्यावेळेला तुमच्या चेहऱ्याची ठेवण म्हणजे ज्याला आपण फीचर्स म्हणतो, ते त्यांच्या इतके पटकन लक्षात यायचं ना की संगीत नाटक म्हणण्यानंतरचा थोडासा भडक मेकअप असतो तो, म्हणजे जे या क्षेत्रातले आहेत त्या सगळ्यांनाच माहिती असेल की किती मेकअप करायला लागतो। एकमेकींकडे पाहिल्यानंतर त्यावेळेला आम्हाला खूप हसायला यायचं की बापरे केवढा असा मेकअप केलाय, पण त्यांना ते माहिती असायचं की तुम्ही चार पिवळे लाईट पडणार आहेत किंवा लांबचा प्रेक्षकाला तुम्ही उठून दिसले पाहिजेत। अतिशय हुशार रंगभूषाकार म्हणता येईल,
4: कलेवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी,
3: म्हणजे यांनी अनेक पिढ्या घडवल्यात।
4: काही नावाजलेले रंगकर्मी म्हणजे शशिकांत साटम, उल्हास शिरसाट, विलास कुडाळकर।
3: मराठी नाट्यसृष्टीत वर्धन कुटुंबाचं रंगभूषेच्या बाबतीत खूप मोठं योगदान आहे।
2: हो, शंकर वर्धम, नंदू वर्धम, राजन वर्धम,
3: ही खरंच नावं घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही।
4: बरोबर।
3: पण जे म्हणतो ना की रंगभूषेने काय चमत्कार होऊ शकतो, तर एखादा राजा पण एकदम गरीब दाखवायचा असला तर तेही रंगभूषेने होऊ शकतो,
4: एखाद्या तरुण व्यक्तीला म्हातारा दाखवलं जाऊ शकतं, म्हणजे रंगभूषा काहीही करू शकते।
3: रंगभूषेचा विचार केला तर मला कोणती भूमिका आवडते सांगू? चेटकीण। तिचं नाक, तिचं ते सगळं मेकअप आणि ड्रेपरी, त्यांनी ती एकदम चेटकीण लहान मुलांच्या ते आकर्षण असतं।
2: खरंय। आणि दिलीप प्रभावळकरांचं हसवा फसवी तर माझ्या मते रंगभूषेसाठी अतिशय
3: आदर्श उदाहरण आहे,
2: उदाहरण म्हणून।
3: अगदी अगदी खरंय, अगदी खरंय।
1: आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन किती जणांचं मी बघितलं की एकच माणूस तरुण आणि वृद्ध अशा भूमिका करतो, पण मग तो ती माकड टोपी वापरतो, तो मोठ्या भिंगांचा चष्मा वापरतो, हे मला वाटतं त्यांच्यापासूनच प्रेरणा घेत असतात।
3: अगदी बरोबर आहे। रंगभूषाकाराला पण कथेची माहिती हवी, तो पण एक नाटकाचा खरंच महत्वपूर्ण।
4: आणि त्या पात्राची मानसिकता काय आहे, ते काय असणार आहे, सगळं अभ्यासूनच रंगभूषाकार कदाचित।
3: बरोबर। आणि असं नाही की मी एक सामान्य मुलगी जरी नाटकात काम करत असले की माझा काही असं विशेष भूमिका नाहीये, पण त्यांनाही थोडाफार तरी मेकअप करायलाच लागतो, कारण स्टेज साठी उठून दिसण्यासाठीची आवश्यकता असते। अभिनयाचा एक मायमिंग प्रकार असतो बघ, ज्याच्यामध्ये फक्त पांढरा रंग चेहऱ्याला लावलेला असतो आणि भुवया आणि डोळे कोरलेले असतात, मग त्यांचा हावभाव फक्त लोकांपर्यंत पोहोचले जावे।
4: भुवया
3: म्हणजे प्रत्येक नाटकात

0: साठीचे वेगळे वेगळे मेकअप असतील.
1: बरोबर. यावर ना मला माझ्या मुलाची आठवण आली. एका नाटकात त्याने रिप्लेसमेंटची भूमिका केली ती, उग्र आणि असा चिडका माणूस आणि असं काहीतरी. तर एरवी मी त्याला म्हणते अरे एखादा तरी फोटो पाठव. शेवटी पाठवला ना त्याने फोटो. तो फोटो बघताना काहीतरी वेगळं वाटत होतं, पण काय वेगळं हे कळेना. मग लक्षात आलं की तो असा चिडलेला किंवा वैतागलेला का दिसतोय, तर त्या मेकअप दादांनी त्याच्या कपाळावर उभ्या आठ्या काढल्या होत्या.
0: पण म्हणजे त्यांचं साध्य झालं मेकअपचं. मला प्रशांत दामलेंचं पण आठवतंय, ते म्हणाले होते कोणत्या तरी रोलसाठी त्यांना पूर्ण हात सुद्धा काळे करायला लागले होते आणि घाम येऊन त्यांचं ते काळा रंग जात होता, विंग मध्ये जायचे आणि परत ते काळा रंग वाचून येत होते. मेकअप मॅनला काम होतं ते. चला, म्हणजे खरंच आहे रंगभूषाकारही तितकाच महत्त्वाचा भाग आहे.

0: आपण आता बोलता बोलता बोललोच होतो चेटकिणीच्या विषय निघाला त्यावेळेला की तिची वेशभूषा ही तितकीच महत्वाची असते. तर मला असं वाटतं
1: रंगभूषेला पूरक असलेली गोष्ट म्हणजे
0: वेशभूषाकार म्हणजे पात्रांचा काळ स्वभाव आणि नाटकाची पार्श्वभूमी हुबेहूब जिवंत करतो तो म्हणजे वेशभूषाकार.
2: आणि नुसता एका पात्राच्या वेशभूषेचा विचार करून चालत नाही, म्हणजे रंगांचा कपड्यांचा विचार करताना आजूबाजूचे लोक कोणत्या रंगाचे कपडे घालणार आहेत त्याच्याप्रमाणे प्रत्येक पात्राचा ऍक्च्युअली वेशभूषा ठरते. मागचा पडदा कुठल्या रंगाचा आहे त्याप्रमाणे पुढच्या पात्रांची वेशभूषा ठरते, विषयावर पण अवलंबून असतं, पण एवढाही विचार करायला लागतोय.
0: वेशभूषाचा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एकदम मला भानू अथय्या यांची आठवण येते की त्यांनी कारकिर्दीची सुरुवात त्यांची फॅशन डिझायनिंग आणि रंगभूमीपासूनच केली होती, ज्याच्यामुळे त्यांना ऑस्कर अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. तर नक्कीच म्हणजे वेशभूषाकाराचं योगदान नाटकामध्ये महत्वाचं असतं. खूप
1: त्या संहितेची गरज काय आहे, त्या पात्राची गरज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच परत वेशभूषा सुद्धा केली जाते. म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणले की रंगभूषेला तितकंच पूरक असलं पाहिजे ती वेशभूषा असते.
3: बरोबर.
1: आणि मग ह्या दोन्ही आपण म्हणूयात एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, म्हणजे रंगभूषा जितकी चांगली असेल तितकीच वेशभूषा ही असायला हवी असते, त्याच्यानुसारच पात्र जिवंत होत जातं. वेशभूषाकाराची भूमिका नाटकातली खूप महत्वाची ठरते.
0: बरोबर. आता मध्ये मी जे एक नाटक केलं त्याच्यात द्वापार युग दाखवायचं होतं आणि त्याच्यातलं एक खेडं जे सगळं काल्पनिकच होतं, पण मला काहीतरी वेगळी वेशभूषा वेगळी रंगभूषा हवी होती. त्यावेळेला कॉटन साड्यांवर काहीतरी वेगळे डिझाईन्स आम्ही करून त्याचं एक वेगळं प्रेझेंटेशन केलं आणि ऑफकोर्स दागिनेसुद्धा आम्ही खूप वेगळ्या प्रकारे आम्ही मुद्दामून बनवले त्यासाठी.
1: मी ना मधल्या काळात एक आदिवासी जीवनावरचं नाटक पाहिलं होतं, तर त्याच्यासाठी त्यांनी रंगभूषा अर्थात ते पट्टे काढले जातात वगैरे तसं सगळं केलंच होतं, पण त्याच्या सोबतीला वेशभूषा कशी होती तर गोंडपाट म्हणजे आपले पोते जे असतात ना त्याचे कापून त्यांनी ते सगळे वस्त्र बनवले होते. म्हणजे खरोखर हे आदिवासी आहेत हा भास निर्माण होत होता त्यातनं. म्हणजे वेशभूषा सुद्धा किती कमाल करू शकते. नाही
0: नक्कीच नक्कीच. मला हे आधी कळलं असतं तर मी हे पण वापरलं असतं नाटकामध्ये. एनिवेज नेक्स्ट टाइम
2: आपण वेशभूषेचं बोलतोय तर वेशभूषाकार असतो कधी कधी तो आपल्याला सांगतो की हे प्रकारचे तुझे कपडे आहेत आणि हे तुला घालायचे आणि ते आपल्याकडे नसतातच आणि थोडस बजेटचाही प्रॉब्लेम असतोच कधी कधी की दरवेळेला विकत आणणं शक्य नसतं. त्याच्यामुळे मग अगदी खरा खरा अनुभव सांगते मी तुम्हाला नाटकात काम करायच्या वेळेला हिच्याकडनं हे आण तिच्याकडनं ते आण हिचं कानातला वापर तिचं गळ्यातला वापर हिची ओढणी वापर असं करून सुद्धा आम्ही नाटकं वेशभूषेचा विचार करताना आम्ही तशी नाटकं केलेली आहेत.
1: प्रायोगिक नाटकं तर बऱ्यापैकी अशीच होतात
0: पण आपण नशीबवान आहोत की आता आपल्याला काही रेंटल कपडे मिळतात. वेशभूषा ही झाली तर आता येतं ते संगीत. संगीतही तितकाच महत्वाचा भाग आहे ना. जी पहिली अनाउन्समेंट असते आपल्या नाटकाची तेव्हापासूनच प्रेक्षकांना त्याच्याकडे लक्ष वेधून घ्यायला लावणारं असतं ते म्हणजे संगीत.
1: हो बरोबर. मी सुरुवातीला म्हणाले ना की सीता स्वयंवर हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरलं आणि त्याच्यानंतर संगीत नाटकांचा काळ सुरू झाला. म्हणजे बालगंधर्वांचा काळ म्हणजे सुवर्णयुगच ना संगीत नाटकांचं. तर संगीताला खूपच महत्व तेव्हापासून मिळायला लागलं नाटकांमध्ये.
0: माहोल तयार होतो ते सस्पेन्स नाटक आहे का कॉमेडी नाटक आहे. कॉमेडी नाटकात तर फार उपयोग होतो संगीताचा.
1: आणि संगीत म्हणजे फक्त गाणं नाही किंवा पार्श्वसंगीत नाही तर तुला माहितीये छोट्या छोट्या गोष्टींसाठी. म्हणजे जर टेलिफोन रिंग किंवा डोरबेल वाजली नाही नाटकात योग्य वेळी तर काय.
3: बेल वाजली आणि दरवाजा उघडताना त्या लॅचचा होणारा आवाज किंवा असं हे पण इतकं सुंदर तिथे.
1: किंवा विंगेत कुणाला तरी रिक्षा सोडून गेली आणि मग रिक्षा जातीये परत किंवा गाडी जातीये परत तर हे छोटे छोटे आवाज पण खूप महत्वाचे असतात नाटकात.
0: लोकांच्या डोळ्यापुढे आपण आणतो की हे खिडकीच्या बाहेर रस्ता आहे.
3: मग त्याला संगीता इतकंच महत्व झालं ह्या आवाजांना सुद्धा.
2: याच्यातली एक तांत्रिक बाजू सांगू का जी मी अनुभवली आहे की आता ठीक आहे आता लॅपटॉप असतात वेगवेगळे ट्रॅक्स तुम्हाला देऊन क्लिक करून तुम्ही म्युझिक प्ले करू शकता. आताच्या नाटकांना 20 वर्षापूर्वी काही लॅपटॉप नव्हते. स्टुडिओ मध्ये जाऊन एका कॅसेटवर रेकॉर्ड करून आणायचो आम्ही म्युझिक सलग की सुरुवातीच्या म्युझिक पासून शेवटच्या म्युझिक पर्यंत सगळं एका कॅसेटवर म्हणजे टेप रेकॉर्डर असायचं आणि त्या कॅसेटवर आम्ही रेकॉर्ड करून आणायचो. मध्ये मध्ये थोडा पॉज असायचा. तो जो म्युझिक ऑपरेट करणारा मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना एक हेडफोन मिळायचा. आणि आता फॉर एक्झाम्पल नाटकामध्ये तुला वाजवायची बेल. आता तुला कसं कळणार कॅसेटवर की ती कुठे आहे. मग हे काय करायचे म्युझिकवाले कानात हेडफोननी बेल वाजवून टाकायचे आणि कॅसेट काढायचे बोटानी ती फिरवायचे मागे, दोन बोट फिरवली की माझ्या बेलची स्टार्ट येणार आहे.
0: खूपच जोखमीचं काम होतं असं मला म्हणायला लागेल.
2: खूप सोपं झालंय असं म्हणू शकतो, पण हे मी पाहिलंय की ती मुलगी लिटरली, तिथे तर आमची बेल नव्हती नाटकात, एक खडा कोणीतरी टाकायचा आणि पाण्यात डुबुक असा आवाज,
0: काही सेकंदांचा फक्त तो आवाज,
2: डुबुक जो आवाज आहे ना तो त्यांनी फेकल्यानंतर तो बरोबर त्याला किती सेकंद तो पडायला लागेल पाण्यात आणि मग तो डुबुक आवाज येईल.
0: खरे खरे त्यावेळेला परीक्षण करणारे जे असतील त्यांनी नक्कीच दखल घेतली असेल, याचा विचार केला असेल की सगळं समोर दिसतं तेच सगळं चांगलं नाही, जे बॅकस्टेज असतं तेही किती महत्वाचं असतं, हे परीक्षण करणाऱ्यांनी नक्कीच केलं असावं.
1: ह्याच्यावरनं मघाशीच्या किस्स्याबद्दल एक आठवलं की बंदुकीचा आवाज करायला फुगा फोडला जायचा बाईक समोर, म्हणजे तिकडे ठाप असा आवाज आला पाहिजे, म्हणजे अशा वेगवेगळ्या ट्रिक्स ते लोक वापरायचे.
0: छान. आणि आता तर फेडर्स आलेले आहेत सगळं, आता सगळं इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे सगळं, त्याच्यामुळे ती म्हणते तसं थोडं सोपं झालंय, पण तरीही प्रसंगावधान त्यांनाही दाखवायलाच लागतं आणि लक्ष ठेवायलाच लागतं नाटकांकडे. त्यात सगळं अंधारात तिथे थोडेसे लाईट असतील नसतील त्याच्यात करायला लागतं. जसं संगीत महत्वाचं असतं तसंच असतं ते, म्हणजे प्रकाश योजना ही तितकीच महत्वाची असते. खरंच तर बघायला गेलं तर ते पूर्ण नाटकावरच प्रकाश
1: बरोबर
0: टाकतात, रात्र असू दे, दिवस असू दे, दुपार असू दे, तसे तसे रंग आपल्याला दाखवायला लागतात.
1: प्रकाश योजनेचं एक छान उदाहरण मी तुला सांगते. एक नाटक मी पाहिलं होतं ज्यात ऐतिहासिक नाटक आणि महाभारतातलं दृश्य सुरू होतं युद्धाचं, त्यावेळी इतकी सुंदर प्रकाश योजना त्यांना केली.

0: होती ज्याने कोणी केली होती ती, की जसा बाण सुटतो तसा प्रकाश धावत जातो आणि अक्षरशः बाण सुटल्याचा भास निर्माण होतो. तर इतकी सुरेख प्रकाश योजना म्हणजे खूप कमी बघायला मिळते आणि तितकं ते कौशल्य त्याला दाखवता येतं तिथे. म्हणजे प्रकाश योजनाकारही खूप सृजनात्मक करू शकतो नाटकाच्या दृष्टीनं.
1: खरंय खरंय. आजकाल प्रकाश योजनेचं म्हणालीस तसं लाईटवर स्लाइड लावून चंद्र दाखवता येतो, सूर्य दाखवता येतात, पाण्याचे इफेक्ट दाखवता येतात, म्हणजे नदीचे इफेक्ट सुद्धा दाखवता येतात.
0: ही एक तांत्रिक बाजू, मी बऱ्याच वेळेला तांत्रिक बाजूंवरतीच बोलते बहुधा, कदाचित बॅकस्टेज असल्यामुळे असेल कदाचित. पण म्युझिकची प्रॅक्टिस तुम्हाला नाटकाच्या रिहर्सल्स मध्ये करता येते. तुम्ही ऍक्टिंगची तर करताच, तुम्ही प्रॉप्सची प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही विंगेतनं येण्या जाण्याची, ब्लॅकआउटची प्रॅक्टिस पण त्या तिथल्या स्थळाचे लाईट बंद करून करू शकता. एकच प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला शक्य नसतं, ते म्हणजे
1: लाईट्स.
0: ते तुम्ही रंगीत तालीम जर केली तर तेव्हा तुम्ही करू शकता, आणि डायरेक्ट नाटक एवढाच वेळ मिळतो. आणि प्रकाश योजनाकार इतका महत्वाचा का असतो, कारण प्रकाश योजनाकाराला मधले जे ब्लॅकआउट असतात ते सांभाळायचे असतात, आणि तो जर का लांबला तर प्रेक्षकाची लिंक तुटू शकते. म्हणजे अगदी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रकाश योजनाकार इतकाच महत्वाचा असतो. किंवा एखादी छोटीशी गोष्ट आपल्याला प्रेक्षकांना दाखवून द्यायची असते, की कोपऱ्यात काहीतरी ठेवलेली एक वस्तू आहे ती लक्षात आणून द्यायची असते, त्यावेळी प्रकाश योजनाकाराचं कसब लागतं की आता प्रेक्षकांना तेच दाखवायचंय.
1: अगदी बरोबर. शॅडो दाखवण्यासाठी मागणं लाईट द्यायला लागतात, तेही एक खूप टेक्निक वेगळं.
0: बरोबर.
1: ते पण तुम्हाला माहिती लागतं आणि काही क्षणात तुम्हाला बदलायला लागतं त्याचं सेटिंग. आणि असं सुरुवातीला आपण बोललो तसं की काही वेळ तुम्हाला दिलेला असतो सगळं नैपथ्य लावायला, लाईटला सुद्धा तेवढ्याच वेळामध्ये सगळं काम करायला लागतं.
2: बरोबर.
1: जे समोरनं तुम्ही एखादा जर फोकस देणार असाल तर त्याचं सेटिंग करून ठेवावं लागतं.
0: हा, म्हणजे पात्राच्या उंचीनुसार त्याला लाईट लावावे लागतात, की त्याच्या डोळ्यावर अंधार येऊ नये, त्याच्या डोळ्यातले भाव दिसले पाहिजेत, खाळणं अंधार दिसू नये, किंवा त्याच्या उंचीनुसार तो बरोबर सेट झाला पाहिजे. आणि कलाकाराला म्हणजे जो अभिनय करतोय त्याला सुद्धा ही गोष्ट खूप लक्षात घ्यावी लागते, की प्रकाश योजना जिथं लाईट दिलाय तो लाईट त्यांनी कॅरी केला पाहिजे, नाहीतर नाटक सुटतं.
1: बरोबर. इव्हन आजकालच्या ह्याच्यात प्रेक्षकांमधनं पण बऱ्याचशा एंट्रीज असतात, तर त्यावेळेस त्याच्यासाठी पण एक वेगळा लाईट दिलेला असतो. आणि या लाईटवरनं लक्षात आलं जे आपण म्हणतो की कसं भान ठेवायला लागतं, तर जी एक लाईट लाईन असते त्याच्या पुढे तुम्ही स्टेजच्या येऊन उपयोग होत नाही, ना तर तुमच्या चेहऱ्यावर सगळा अंधार जातो.
0: एक अजून सांगायचंय मला, म्हणजे एक बोलता बोलता, की लाईट्स जो माणूस करतो त्याला काय फक्त लाईट्स ऑपरेट करायचे नसतात, त्याला लाईट सेट पण करायचे असतात.
1: बऱ्याच
0: वेळेला 10-12 असे वरती टांगलेले
1: वरती जाऊन जिलेटिन पेपर लावायला लागतात त्याला वेगवेगळ्या रंगांचे, की जे जळणार नाहीत.
0: बरोबर. आणि हे सगळं त्याला तेवढ्या वेळातच करायला
1: लागतं.
0: रात्र दाखवायची असेल तर निळा, किंवा सकाळचं दृश्य दाखवायचं असेल तर वेगळं, असं बरेच प्रकार त्यात केले जातात.
2: आणि तो खरंच परिणाम साधता येतो त्या रंगा.
1: नक्कीच नक्कीच. आणि आपण जे म्हणाल होते की कलाकाराला या सगळ्याचं भान असायला लागतं, म्हणजे सगळ्या गोष्टी येतात त्या परत कलाकाराकडे. लेखनानं व्यक्तिरेखा कागदावर निर्माण केली जाते, दिग्दर्शकानं तिला रंगमंचावर उभं करण्याची दिशा दिलेली असते, पण व्यक्तिरेखेला श्वास, आवाज आणि देह, भावना देतो तो म्हणजे कलाकार.
2: बरोबर.
1: संहितेत एखाद्या वेळेस फक्त 2 ओळी लिहिलेल्या असतात, पण त्याच 2 ओळींच्या मागचा अभ्यास करून किंवा भावना लक्षात घेऊन जो अभिनय करतो तो खरा कलाकार.
2: आत्ता तू 2 ओळीत लिहिलेलं असतं ते कलाकार सादर करतो म्हणलीस. एका मोठ्या नटाच्या बाबतीत असं झालं होतं, ओळी 2च होत्या पण ते दृश्य खूप मोठं व्हायचं. 2 ओळी काय काही सेकंदात बोलून होतात, पण ते दृश्य 2.5 ते 3 मिनिटांचं व्हायचं.
1: पॉज.
2: हा.
1: पॉज महत्वाचा.
2: बरोबर.
1: खरंय खरंय. आणि तो पॉज खूप साधतो, काही न बोलताही खूप गोष्टी साध्य होतात.
0: दिग्दर्शकाचा बऱ्याच वेळेला हा एक आवडीचा शब्द असतो, प्रेग्नंट पॉज. आणि ना म्हणजे आता आपण कलाकाराविषयी बोलतोय म्हणून, की दिग्दर्शक जेव्हा संहिता निवडतो, म्हणजे ही अर्थात दिग्दर्शकाची निवड असते, त्यांनी निवडलेली संहिता निवडली जाते, त्यानंतर तो ठरवतो की मला या पात्रांसाठी कुठली व्यक्ती घ्यायची आहे. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व त्याला बरोबर साजेसं आहे की नाही, तो तितकं चांगल्या पद्धतीनं त्याला न्याय देऊ शकेल की नाही, हे सगळं हा सगळा विचार दिग्दर्शकानं केलेला असतो.
1: मला असं वाटतं म्हणजे सगळं तुम्हाला तोंडापर्यंत घास आणलेला, शेवटी चावायचा तुम्हालाच आहे.
0: करेक्ट.
1: परत काय प्रवेश करून ती व्यक्तिरेखा कलाकाराला साकारायलाच लागते. त्याची संवाद फेक, त्याचं पाठांतर, देहबोली, हे पण खूप महत्वाचं असतं. अपर्णा, मला तुला इथे विचारायचं होतं की तुझा मुलगा स्वतः लिहितो आणि अभिनयही करतो, तर तुला आधीचे आपले जे कलाकार आहेत किंवा त्यांचं जे अभिनय आहे तो संयमी असेल, किंवा त्यांचं तू आता जे म्हणालीस ते पॉज त्यांचा महत्वाचा आहे.
2: बरोबर.
1: ही नवीन मुलांचं तुला अभिनय कसा वाटतो?
2: नवीन मुलांचा अभिनयाचा विचार

0: केला तर ते अभिनय करतात असंच वाटत नाही अशी आताची परिस्थिती आहे. पूर्वी असं मी ऐकलं होतं की नाटकात काम करायचं असेल तर तुझा आवाज इतका खणखणीत पाहिजे की शेवटच्या माणसाला ऐकायला जायला पाहिजे. आता टेक्नॉलॉजीमुळे माईक सिस्टीममुळे इतक्या गोष्टी बदलल्या आहेत की दराला आवाज खणखणीत पाहिजे असं नाही आहे. तुझी फेक चांगली पाहिजे, मग तुझा आवाज मोठा असो छोटा असो तुला तेवढं कव्हर करता आलं की झालं. आणि त्यामुळे आता हा अभिनय वाटू नये याकडे हळूहळू कल झालेला आहे, म्हणजे लाऊडनेस कमी झालाय.
1: रिअलिस्टिक ऍक्टिंग हा एक प्रकार आपण म्हणू शकतो. किती सहज तुम्ही रंगमंचावर वावरताय, किती सहज तुम्ही तुमचे संवाद देताय आणि ते किती खरे वाटतायत, म्हणजे अगदी आत्ता आपण जसं सहज बोलतोय तसंच ते सहज घडतंय असं वाटावं इतकं ते रिअलिस्टिक असतं.
0: बरोबर.
1: आणि हा प्रकार आता खूप आवडीनं लोक बघतात किंवा केला जातो.
2: आता तू म्हणालीस त्याच्यावरनं मला असं वाटतं की नवीन पिढी येते ती पण नक्कीच कांमध्ये मोठं योगदान देईल आणि चांगलंच आशादायी वाटतंय आता आपल्याला. आणि खरंच चांगली चांगली नाटकं पण येत आहेत, म्हणजे आता एक जे राजनाट्यला एक नाटक आलं होतं ते आता व्यावसायिक रूपात येत आहे, ह्याचाही खरं खूप आनंद आहे की नवीन पिढी पण काहीतरी नवीन नवीन करते
0: आणि विचार करून अभ्यास करून करतायत.
2: हो नक्कीच.

0: आता यात आणखीन एक घटक राहिलाय जो खूपच महत्वाचा आहे, म्हणजे ज्याच्यासमोर ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो आहोत, ज्याची दाद आपल्याला हवी असते, ज्याच्या टाळ्या आपल्याला हव्या असतात, चिट्ट्या हव्या असतात, तो म्हणजे प्रेक्षक. तेव्हा कुठे कलाकाराला त्याच्या मनाला शांत वाटतं की माझं जे काय मी केलंय ते प्रेक्षकांना आवडलंय, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंय.
1: खरंय. आणि हाऊसफुलचा जेव्हा बोर्ड लागतो त्यावेळी

0: मला त्या कलाकाराला किंवा याच्या मागे जे झटत असतात त्या लोकांना केवढं समाधान वाटत असेल, मिळाल्यासारखं वाटत असेल. आणि असं मी म्हणत नाही की हाऊसफुलचं बोर्ड आहे तीच नाटकं बघा. कदाचित काही प्रेक्षक त्या नाटकांकडे वळतही नाहीत. आज 7 असतील प्रेक्षक, 10 असतील प्रेक्षक, पण ते नाटकं अप्रतिम असतात. म्हणून ते नाटक चांगलं नाही आहे अशातली गोष्ट नाही आहे. तर प्रत्येकाने सगळी नाटकं खरं तर जाऊन बघायला हवीत. आणि प्रेक्षक आपला नक्कीच चोखंदळ आहे, दर्दी आहे.
1: आणि जी काय कलाकृती सादर होते ना, तर अपर्णा प्रेक्षक म्हणून एक वेगळा अनुभव घेत असते, संज्ञा प्रेक्षक म्हणून त्याच नाटकाचा वेगळा अनुभव घेत असते, प्राजक्ता वेगळा अनुभव घेत असते, आणि श्रद्धा सुद्धा आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी आपण त्याला रिलेट करत असतो, जे काय समोर घडतंय त्याला, आणि मग तो आपला प्रत्येकाचा एक वेगळाच अनुभव,
2: वैयक्तिक अनुभव होतो.
1: बरोबर,
0: खरंय खरंय. मला असं वाटतं आज आपण नाटकाचा प्रवास लेखनापासून सुरू करून दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, कलाकार, प्रकाश योजना, प्रेक्षक या सगळ्यांपर्यंत अनुभवला. आणि खरं तर नाटक म्हणजे केवळ रंगमंचावर दिसणारे 2-3 तास नाहीत, तर त्या 2-3 तासांमागचं लेखकाच्या मनात दडलेली एक छोटीशी ठिणगीच असते असं मला वाटतं.
2: खरंच पडदा पडतो, दिवे विजतात, कलाकार रंगमंचावरून उतरतात, पण एखादा संवाद, एखादी व्यक्तिरेखा, एखादा प्रसंग किंवा एखादी भावना प्रेक्षकाच्या मनात थांबून राहते, आणि तिथेच नाटकाचं खरं यश दडलंय.
3: अगं म्हणूनच तर नाटक म्हणजे जिवंत माध्यम. प्रत्येक प्रयोगात ते नव्यानं जन्म घेतं, आणि कलाकार बदलला तर त्या नाटकाचा सूर सुद्धा बदलतो.
2: खरं
1: बरोबर. आणि प्रेक्षक बदलले की त्याची अनुभूती सुद्धा बदलते, आणि तरीही प्रत्येक वेळी नाटक आपल्याशी काहीतरी बोलत राहतं.
0: खरंय. मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल आणि वेगवान जगात माध्यमं बदलली, मनोरंजनाची साधनं बदलली, तरी एका रंगमंचावर समोरासमोर बसून माणसानं माणसाशी संवाद साधण्याची जादू ही नाटकाचीच आहे. म्हणूनच तर पडदा पडतो पण नाटक संपत नाही, ते कुणाच्या तरी मनात पुन्हा सुरू होतं.
3: वा,
0: याच विचारानं आज आपल्या नाटकावरच्या गप्पा, आपला संवाद आपण इथेच थांबवूया. अपर्णा, प्राजक्ता आणि श्रद्धा, तुम्ही आज तिघी आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आज आमच्याशी संवाद साधलात, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: आवडीचा विषय आणि त्याच्यावरती इतक्या छान गप्पा मारायला मिळाल्या, इतकं छान बोलायला मिळालं, आणि इतका सगळा अभ्यास, नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या तुम्हा सगळ्यांकडून सुद्धा. सो धन्यवाद तुला सुद्धा
3: संज्ञा, खरंच खूप मज्जा आली. इतकं बॅकस्टेज केलं पण कोणी बॅकस्टेज बद्दल इतकं बोललंच नव्हतं माझ्याशी. आज खरंच खूप छान बोलता आलं, खरंच खूप नॉस्टॅल्जिक झाले मी पण. खूप थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल.
2: आणि मला तर फारच आनंद झालेला आहे, मी घरात जे बघते तेच इथे पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं, त्यामुळे खूप आनंद झाला.
0: खूप खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, आत्ताच आपण उर्मी हा कार्यक्रम ऐकला. विषय होता नाटक पाहावं करून. सहभागी होत्या श्रद्धा वरणकार, अपर्णा जोग, प्राजक्ता मुळेकर. संकल्पना आणि सूत्रसंचालन होतं संज्ञा कुलकर्णी यांचं. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. बरं तर मैत्रिणींनो, आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतंय, थोड्याच वेळात प्रसारित होतील आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट यशोदा. चंद्रकांत खोत यांचं गीत आहे आणि दत्ता डावजेकर यांचं संगीत.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकता आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं इन मीन टीन या चित्रपटातील गीत. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके.

0: लाखाची गोष्ट या चित्रपटातील गीत आपण ऐकलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांची रचना होती.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाहुणी या चित्रपटातील गीत आता ऐकूया. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि राम कदम यांचं संगीत.

सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. पाहुणी या चित्रपटातील हे गीत होतं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहाद हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजतोय, थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना। केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर, G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग। अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी, मात्र अत्यंत सावध पवित्रा। नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626। महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना। आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते विविध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांसाठी रवाना झाले। या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला। अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीत उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आपण उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं। या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत। त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदीर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्यात। या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील। या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं जाईल। भारत आणि अमेरिका यांच्यात जॅव्हलिन या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदी करारावर स्वाक्षरी झाली असून त्याचा वापर भारतीय लष्करासाठी केला जाणार आहे। हे खांद्यावरून मारा करता येण्यासारखं क्षेपणास्त्र आहे आणि दोन्ही देश संयुक्तपणे त्याचं उत्पादन करणार आहेत। या करारामुळे भारतीय लष्कराला असलेलं अमेरिकेचं भक्कम पाठबळ दिसून येतं असं अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलंय। तसंच हा करार म्हणजे परस्परांना लाभदायक सहउत्पादन वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातला उद्योगांचा पाया विस्तारण्यासाठीची उत्तम संधी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी आहे, मात्र तरीही आपण अत्यंत सावध असल्याचं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय। एका मुलाखतीदरम्यान त्यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली। जून महिन्यात झालेला शांतता करार पुन्हा लागू करण्यासाठी वाटाघाटींवर भर दिला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। इराणमध्ये सध्या देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान आलंय। या कराराची अंमलबजावणी सुरू असताना इराणनं सुमारे 9 कोटी पिंपं तेलाची निर्यात केली होती असं त्यांनी सांगितलं। तर एका दुसऱ्या संदेशात इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनेई यांनी देशासमोरच्या वाढत्या आर्थिक आव्हानांवर आणि लोकांच्या रोजीरोटीच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष देण्याचं आवाहन केलंय। अमेरिका आणि इराणनं संघर्षविरामासाठी गेल्या 18 जूनला केलेल्या करारातल्या अटींचं वारंवार उल्लंघन झाल्यानं तो निष्फळ ठरला आहे। सर्बियातल्या बेलग्रेड इथं अलिप्ततावादी चळवळीत सहभागी झालेल्या राष्ट्रप्रमुख तसंच शासनप्रमुखांच्या पहिल्या परिषदेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त उच्चस्तरीय स्मरणोत्सवाची बैठक होणार आहे। 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर असे 2 दिवस ही बैठक चालेल। या बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू करणार आहेत। अलिप्ततावादाचा वारसा आजच्या जगासाठी शिकवण अशी या बैठकीची संकल्पना आहे। भारत या चळवळीचा संस्थापक सदस्य असून या चळवळीच्या तत्व आणि मूल्यांप्रती भारत सदैव वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील। तमिळनाडूत इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील। त्यानंतर ते बंगळुरूत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील।
उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. या राष्ट्रीय

0: बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांगपत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचावकार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलंय. आतापर्यंत भारतानं एकूण 57.5 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलंय. महाराष्ट्रातून नेपाळला तीर्थयात्रेसाठी गेलेल्या 100 भाविकांची बिहार सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून बिहारमध्ये काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 रेल्वेगाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. यानिमित्तानं त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय. जिद्द, शिस्त आणि उत्कृष्टतेची भावना ही देशाच्या क्रीडा संस्कृतीची ओळख असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. देशात विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था ही प्रत्येक स्तरातील प्रतिभेची जडणघडण करण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. हॉकी या खेळातलं मेजर ध्यानचंद यांचं नैपुण्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही आज नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात 1 तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलंय. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडच्या हल्द्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत FIR दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
2: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई है. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी का जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: केंद्रीय गोदाम महामंडळानं महाराष्ट्रातल्या नाशिकहून तमिळनाडूमधल्या चेन्नईला कांदे घेऊन जाणारी दुसरी रेल्वेगाडी रवाना केली. यामुळे पुरवठा साखळी मजबूत होऊन देशभरातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वेळेवर होईल असं महामंडळानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर, G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी मात्र अत्यंत सावध पवित्रा. नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626. महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारचा 1:40 झाले आहेत. आता ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा जिल्ह्यात उत्साह. कणकवलीत महसूल समाधान शिबिर. महसूल दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
2: स्वतंत्र भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आठवडाभर आधीपासूनच तिरंगा यात्रांनी जिल्हा दुमदुमून गेला होता. स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्यातून लवकरच चिपी नवी मुंबई विमानसेवा सुरू होईल, त्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. तसंच जिल्ह्याच्या 92 लँडिंग पॉईंटपैकी 14 संवेदनशील लँडिंग पॉईंटवर पोर्ट केबिन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1,33,00,000 रुपये नियोजनमधून मंजूर झाले असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. या निमित्तानं कृषी क्षेत्र, पोलीस विभाग, विद्यार्थी, क्रीडा, युवा, डॉक्टर, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि योगदान दिलेल्या व्यक्तींना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या 125 क्षयरोग रुग्णांना दत्तक घेतलं. या ध्वजारोहण सोहळ्याला आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 200 सर्वेअरना लायसन्स देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करण्यात येणार आहे. भविष्यात लँड टायटलिंग कायदा लागू करून शासनमान्य मालकी हक्काचं कार्ड देण्याचा सरकारचा मानस आहे. तसंच नोंदणीपूर्व मोजणी आणि त्यानंतर फेरफार करण्याची नवी व्यवस्था कायद्याद्वारे लागू केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत कणकवली इथं आयोजित महसूल समाधान शिबिरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. कणकवलीतल्या या शिबिरात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आदी उपस्थित होते. कुडाळ शहरात नगरपंचायतच्या वतीनं साकारण्यात आलेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या नमो उद्यानाचं लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून तसंच शिलालेखाचं अनावरण करून करण्यात आलं. यानंतर उपस्थित मान्यवरांनी नमो उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली. सिंधुदुर्ग नगरी इथं पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नशामुक्त शालेय परिसर कार्यक्रमाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभारंभ केला. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या 134 शाळांनी सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राला वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात टास्क फोर्स स्थापन केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा मृद आणि जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त जिल्ह्यात सिंधुदुर्ग नगरी इथं आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातले नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित सहभागींना जलसंधारणाची शपथ दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला सुरुवात केली. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. किनारपट्टीवर समुद्राला पारंपरिक पद्धतीनं नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

दुपारचे 1:45 झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. माधुरी ओक यांच्या स्वरात हे गीत.

माधुरी ओक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं, विश्वनाथ ओक यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि गजमल माळी यांचं गीत होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांताराम नांदगावकर यांची रचना आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात.

0: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचा 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या अ वाइल्ड शिप चेस्ट

0: कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा।
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, तुम्हाला गूढ गोष्टी आवडतात का? जर एका सामान्य माणसाच्या आयुष्यात अचानक काही विलक्षण घटना घडू लागल्या तर काय होईल? आज मी तुम्हाला अशाच एका अद्भुत कादंबरीची ओळख करून देणार आहे। या जगप्रसिद्ध कादंबरीचं नाव आहे अ वाइल्ड शिप चेस, आणि या विलक्षण कादंबरीचा लेखक आहे अत्यंत महत्वाचा आणि लोकप्रिय जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी। मुराकामीच्या लेखनाची शैलीच अशी आहे की तो एका अगदी साध्याशा वास्तवातून एका वेगळ्याच गूढ जगामध्ये आपल्याला कधी घेऊन जातो कळत नाही। या कादंबरीचा नायक असाच एक सामान्य एकटा तरुण आहे। त्याचं आयुष्य एका कंटाळवाण्या संथगतीनं चाललेलं असतं, पण अचानक त्याच्या आयुष्यात एक अकल्पित प्रसंग येतो। त्याला एका अत्यंत विचित्र अशा मोहिमेवर जावं लागतं, आणि ती मोहीम असते एका विशिष्ट मेंढीचा शोध घेण्याची। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, पाठीवर स्टारची खूण असलेली एक रहस्यमय अशी मेंढी। एका महिन्याच्या आत जर त्यानं या मेंढीला शोधून काढलं नाही तर त्याचं करिअर आणि आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त होणार अशी धमकी नायकाला त्याचा चक्रम बॉस देतो, आणि मग सुरू होतो एक चक्रावणारा अविस्मरणीय असा प्रवास। एक नवीन मैत्रीण या प्रवासात त्याला साथ देते। हे दोघं जण मग जपानच्या उत्तरेला असलेल्या एका बर्फाळ निर्जन आणि शांत प्रदेशात म्हणजेच होक्काइडोच्या पर्वतरांगामध्ये त्या मेंढीचा शोध घेण्यासाठी जातात। या शोध मोहिमेत नायकाला द रॅट हा त्याचा जुना मित्र भेटतो। त्यापूर्वी हा मित्र देखील कुठेतरी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला असतो, आणि त्याचा या मेंढीशी काहीतरी संबंध असतो। मुराकामीनं या प्रवासात टोकियो शहरातलं अतिशय वेगवान आधुनिक जीवन आणि होक्काइडोच्या पर्वतरांगांमधला गूढ शांत निसर्ग यांचा अतिशय सुंदर असा विरोधाभास उभा केला आहे। नायकाला या प्रवासात भेटणारी चित्रविचित्र पात्र कथेची रंगत आणखी वाढवतात। मुराकामीची शैली साधी छोट्या छोट्या वाक्यांची अशी आहे, ती वाचकाला गुंतवून ठेवते। पण शैली साधी असली तरी हे पुस्तक साधं नाही। त्याच्या आशयाला अनेक पैलू आहेत, ते वाचकाला हळूहळू जाणवायला लागतात। अ वाइल्ड शिप चेस ही साधी रहस्य कथा नाही। मुराकामीनं या रंजक कथानकातून मानवी एकाकीपणा आणि अस्तित्वाचा शोध, तसंच जपानच्या बदलत्या आधुनिक संस्कृतीवर एक अत्यंत प्रभावी भाष्य केलं आहे। स्वप्न आणि वास्तव यातली सीमारेषा या पुस्तकात इतकी धूसर होते की वाचक म्हणून आपणही त्या गूढ प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनतो। ही कादंबरी वाचताना आपण एखादं सुंदर पण थोडं विस्कळीत असं स्वप्न पाहत आहोत असं आपल्याला वाटू लागतं। मुराकामी वाचकांसमोर अनेक प्रश्न उभे करतो, पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची हमी मात्र देत नाही। वाचकाच्या प्रगल्भतेवर त्याचा विश्वास आहे, त्यामुळे मुराकामीचा वाचक या पात्रांचा सहप्रवासी बनतो, स्वतः उत्तरांचा शोध घेतो। म्हणजे एक प्रकारे वाचक कादंबरीच्या लेखनातही सहभागी होतो। तर श्रोते हो, जर तुम्हाला वेगळं स्वप्नवत आणि विचार करायला लावणारं जागतिक साहित्य वाचायची आवड असेल तर हारुकी मुराकामीची ही अप्रतिम कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी।
0: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या अ वाइल्ड शिप चेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा। वाचक स्वर होता दिनेश अढावतकर यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: दुपारचे 2 वाजलेत, आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी। यामध्ये ऐकूया फुलकोबीची लागवड याविषयी माहिती, वाचन केलं आहे सुवर्ण कुलकर्णी यांनी।
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्रात कोबी वर्गीय भाज्यांमध्ये फुलकोबी अतिशय लोकप्रिय आहे। फुलकोबीला शहरी तसंच ग्रामीण भागातून वर्षभर भरपूर मागणी असते। फुलकोबीमध्ये प्रोटीन्स तसंच पोटॅशियम, फॉस्फरस, चुना आणि लोह ही खनिजं आणि अ आणि क जीवनसत्व

0: भरपूर असतात. फुलकोबीपासून भाजी, लोणचं, भजी इत्यादी अनेक रुचकर पदार्थ तयार करता येतात. फुलकोबीच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात 23 अंश सेल्सिअस तापमान लागतं आणि नंतर 17 ते 20 सेल्सिअसवर चांगली वाढ होते. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेलं तर गड्डा अतिशय लहान आणि कमी प्रतीचा तयार होतो. या पिकासाठी मध्यम ते भारी आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. फुलकोबीच्या हळव्या जातीसाठी मध्यम प्रतीची रेताळ पोयट्याची जमीन योग्य आहे. गरव्या जातीसाठी नदीकाठची गाळवट किंवा भारी सुपीक जमीन लागते. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 इतका असावा. जातींमध्ये हळव्या जाती म्हणजे लवकर तयार होणाऱ्या जातींमध्ये अर्ली कुवारी, पुसा अर्ली सिंथेटिक, अर्ली बनारस, अर्ली पाटणा, पुसा कार्तिकी, पुसा दीपाली इत्यादी जाती आहेत. तर गरव्या जातींमध्ये पुसा सिंथेटी, पुसा शुभ्रा ह्या उशिरा तयार होणाऱ्या जाती आहेत. निमगरव्या जातींमध्ये इम्प्रूव्ड जॅपनीज आणि पंतशुभ्रा या जाती आहेत. तर स्नोबॉल प्रकारामध्ये पुसा स्नोबॉल 1, पुसा स्नोबॉल K1 आणि स्नोबॉल 16 या जाती असून संकरित जातीमध्ये हिमानी आणि स्वाती या जातींचा समावेश होतो. फुलकोबीचं पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात घेता येतं. रोपं प्रथम रोपवाटिकेत गादीवाफ्यावर तयार करून घ्यावीत. रोपं निरोगी, जोमदार आणि काटक असावीत. यासाठी बियाणं नेहमी खात्रीलायक ठिकाणाहून घ्यावं. विशिष्ट हंगामासाठी शिफारस केलेल्या जातींचंच बियाणं निवडावं. रोपवाटिकेतील सॉफ्ट ब्लॅक रॉट या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणं 10 ग्रॅम मर्क्युरिक क्लोराईड 10 लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणामध्ये 1/2 तास बुडवून ठेवावं. नंतर सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. 1 हेक्टर लागवडीसाठी 600 ते 750 ग्रॅम बी लागतं. तर गरव्या आणि स्नोबॉल गटातील जातीचं हेक्टरी 375 ते 400 ग्रॅम बी लागतं. फुलकोबीची लागवड सरीवरंब्यावर करावी. लागवड 60x45 cm किंवा 60x60 cm अंतरावर करावी. रोपांची पुनर्लागवड संध्याकाळी करावी. प्रत्येक ठिकाणी निवडक एक रोप लावावं. रोपांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. दुसरं पाणी त्यानंतर 3रा दिवशी द्यावं. लागवडीनंतर 1 आठवड्यात सर्व नांगे भरून घ्यावेत. फुलकोबीच्या पिकाला हेक्टरी 30 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावं. अर्ध नत्र आणि पूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा रोप लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावं. तसंच लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. खरीप हंगामात आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावं. आंतरमशागत करताना प्रामुख्यानं तणांची वाढ ही झपाट्यानं होत असते. यासाठी 3 ते 4 खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावं. तणाच्या बंदोबस्तासाठी मशागतीनंतर वाफे बांधणीपूर्वी दर हेक्टरी 2 किलो बासालिन हे तणनाशक जमिनीवर फवारून जमीन वखरावी. त्यानंतर रोपांची लागवड करावी. फुलकोबीच्या पूर्ण वाढलेल्या गड्ड्याची लगेच काढणी करावी. तयार गड्ड्याच्या खालचा दांडा भोवतालच्या पानासह कापावा. नंतर गड्ड्याभोवतीची 3-4 पानं ठेवून बाकीची मोठी पानं आणि दांडा गड्ड्यालगत कापावा. गड्ड्याभोवती ठेवलेल्या पानामुळे वाहतुकीत गड्डे एकमेकांना घासून खराब होत नाहीत. प्रति हेक्टरी 200 ते 250 क्विंटल उत्पादन मिळतं. संकरित जातींपासून 300 ते 350 क्विंटल उत्पादन मिळतं.
1: फुलकोबीची लागवड याविषयी माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. आता एक निवेदन आहे शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता स्पिरुलिनाचे उत्पादन तंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर स्वप्नील कदम. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. दुपारचे 2:05 झाले आहेत. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: अल्सर्स म्हणजे नेमकं काय असतं आणि कशामुळे होतात?
2: अल्सर हा पोटाच्या जठराच्या आतील आणि जठराच्या

0: म्हणतो आपण त्याला, त्या लहान आंतड्यात छोटासा भाग. आणि काही वेळेला अल्सर अशा लहान आंतड्यामध्ये पण असतात, मोठ्या आंतड्यामध्ये पण. अल्सर म्हणजे एक पातळ थर जो आपल्या अन्ननलिकाची आतील आहे त्याला कुठंतरी छेद पडणं, छोटीशी जखम होणं, आणि तो पातळ जो काही थर आहे तो थोडासा कुठंतरी त्याला छोटासा खड्डा म्हणू अगदी मराठी भाषेत, तर ते पडणं म्हणजे आपण त्याला अल्सर म्हणतो. हे अल्सरमध्ये काय होतं की आतील भाग जो आहे तो ओपन होतो आणि ब्लड वेसल्स वगैरे त्याला त्या ओपन होतात, त्याला आपण अल्सर म्हणतो. ह्या अल्सर होण्याला कारण म्हणजे काही वेळेला हे अति ॲसिड वाढणं, नको असलेले पदार्थ खाल्ल्यामुळं, मग ते जसे की अल्कोहोल असेल, तंबाखू असेल, अति तिखट असेल, आणि काही वेळा स्ट्रेस अल्सर पण म्हटल्या जातात. स्ट्रेस म्हणजे अति स्ट्रेस झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी हार्मोनल वाढतात किंवा नर्व एंडिंग्ज असतात वेगस वगैरे, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते आणि मग ते अल्सरमध्ये काही वेळेला रूपांतर होतं.
1: अल्सरसाठी ट्रीटमेंट काय घेता येते आणि काळजी काय घेणं आवश्यक आहे?
0: अल्सरचं जे ट्रीटमेंट, आता बरीच औषधं चांगली चांगली आलेली आहेत. अल्सरचं प्रमाण, अल्सर कुठं आहे, काय आहे, ती किती प्रमाणात आहे आणि ती बघून ते कशामुळं आहे. काही वेळेला इन्फेक्शन, एच पायलोरी म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्या इन्फेक्शनमुळं असेल तर ते इन्फेक्शन ट्रीट केलं जातं. त्याचप्रमाणे त्याच्यामुळं नसेल तर मग त्यानुसार औषधी, काही ॲसिड कमीत कमी सिक्रिसिन होईल अशा पद्धतीची औषधं, आणि त्या अनुषंगानं ॲडवाईस आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा ते अल्सरचं निदान स्पेशालिस्ट करून मगच ट्रीटमेंट त्यानुसार दिली जाते.
1: पोटविकारांची आपण माहिती घेत आहोत, तर पोटातला एक सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, यकृत.
0: बरोबर.
1: खूप लोकांचं फॅटी लिव्हरचं निदान होतंय, तर फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं?
0: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये काही फॅटी सेल्सचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं, आणि ज्या वेळेला आपलं एक्सरसाइज असेल, वर्क असेल, त्या प्रमाणात, खाण्याच्या प्रमाणात ते जर नसेल तर मग फॅटी लिव्हरचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. काही अल्कोहोलिक पेशंटमध्ये पण फॅटी लिव्हर आपल्याला हे बघायला मिळतं, आणि काही नॉन अल्कोहोलिकमध्ये सुद्धा हे फॅटचं प्रमाण दिसून आलेलं आहे. तर हे जीवनशैलीशी संबंधितच आता जास्त वाढत चाललेलं आहे. आपलं एक्सरसाइज म्हणावा तसा होत नाही, वर्कआउट म्हणावा तेवढं होत नाही, आणि त्यामुळं फॅटी लिव्हरचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे.
1: फॅटी लिव्हर होण्याचे दुष्परिणाम काय होतात?
0: फॅटी लिव्हर हे असंच राहिलं, आणि काही जणांना मग फॅटी लिव्हरमधून एक सिरॉसिस म्हणून एक रोग आहे, लिव्हरचा सिरॉसिस, तो काही जणांना होण्याची पॉसिबिलिटी असते, तर काही जणांना आणखी एखाद्या वेगवेगळ्या त्या फॅटी लिव्हरमध्ये आणि काही इन्फेक्शन झालं तर मग काही वेळेला एकंदरीत कार्य थोडंसं मंदावण्याची शक्यता असते लिव्हरचं. त्यामुळे फॅटी लिव्हर हे निदान होत असेल तर थोडंसे आपण लगेच काय होतं असं नाही आहे, परंतु आपण त्याची जर काळजी घेतली तर बरंचसं प्रमाण त्याचं कमी होऊ शकतं. थोडंसं आपण एक अर्धा तास चालणं म्हणतो, खाण्यापिण्यामध्ये ऑइली पदार्थ म्हणू किंवा खूप गोड पदार्थ, ह्याचं जर प्रमाण सगळं कमी केलं तर फॅटी लिव्हर बऱ्याच अंशी कमी होतं आणि नाहीसही होऊ शकतं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: दुपारचे 2:10 होत आहेत. थोड्याच वेळात दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. ओल्या कचऱ्याबरोबरच सुका कचरा सुद्धा घरामध्ये असतो आणि त्याचबरोबर प्लास्टिक कचराही असतो. तर सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा याचं व्यवस्थापन कसं करावं?
2: सुक्या कचऱ्यामध्ये जसं म्हटलं मी, पेपरचे तुकडे वगैरे असतात ते टाकायचे नाहीत, त्यामुळे ते सेपरेट

0: दिलं. त्याच्या जोडीलाच जर आपण येणारे बिलं असतात,
1: बरोबर,
0: पेपरवरची
1: पेपर.
0: लाईट बिल
1: हां हां
0: असतात, जे
1: हां
0: नको
1: हां
0: असलेली दुकानातली कशाची कशाची बिलं असतात, म्हणजे जो पेपर असतो तो जर एकत्र एका जागी व्यवस्थित करून लावला तर त्याचा मूल्य पण येईल तुम्हाला आणि तो वेगळा
1: बरोबर.
0: पण होईल. जाड पुठ्ठे असतात, हल्ली पार्सलचं प्रमाण खूप वाढलंय तर त्याला पण मूल्य येतं. ते पण
1: बर
0: जर तुम्ही वेगळं केलं तर ते पण वर्गीकरणात जाऊन व्यवस्था व्यवस्थित लागू शकते. प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक पिशव्या असतात, आता दुधाची पिशवी आली ती व्यवस्थित फाडली. फक्त मी बऱ्याच जणांना असं सुचवते की कोपरा कट करू नका, तर ती मध्ये थोडीशी कट करून अशी सरळ सलग कापली तर तिचा कुठेही तुकडा न निघता ती दुधाची पिशवी आपल्या पातेल्यात व्यवस्थित ओतून पाणी घालून विसळून घेतलं आणि पुन्हा तीन बाजूनं कट केली आणि ती उघडली तर त्याच्यात छोटी मलईचं काहीतरी लेअर थोडाफार असतो, तो एकतर तुम्ही तुमच्या पातेल्यात काढून घ्या किंवा अंगाला लावा. तर आणि ती
1: नक्कीच.
0: स्वच्छ केली, ज्या नॉर्मल बायकांना सवय असते ती पिशवी स्वच्छ धुतली की सिंकच्या टाईल्सला चिकटवतो, मग तिथं जर चिकटवली ती पटकन सुकून जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्लास्टिक जे बाजूला काढाल त्याच्यामध्ये कोरडी ती पिशवी जाईल. असंच आपण जर अन्न पदार्थ काही प्लास्टिकच्या ह्याच्यातून आणलं तर प्रत्येक गोष्टीला आपण हेच करू शकतो, स्वच्छ केलं, सुकवलं आणि वेगळं प्लास्टिक केलं.
1: ओके.
0: बऱ्याच कॉस्मेटिक असतात किंवा
1: हां,
0: पॅकेट फूड्स असतात
1: किंवा शॅम्पूच्या
0: शॅम्पूच्या
1: बॉटल्स,
0: वॉटर, त्या सुद्धा जर स्वच्छ केल्या तर त्याला मूल्य आहे. पैशांसाठी नाही पण एक पर्यावरणाचं सजगता म्हणून जर ह्या गोष्टी तुम्ही बाजूला करत गेला.
1: बरोबर.
0: साधं मी मगाशी सांगितलं की दुधाची पिशवी ती मी बाजूला केली, त्याच्याबरोबर मुलं चॉकलेट खातात,
1: हां,
0: ते छोटे छोटे रॅपर्स नाले वगैरे तुम्न म्हणतात त्याच्यासाठी खूप कारणीभूत राहतात कारण ते छोटे छोटे असतात, बाहेर कुठेही फेकलं तर ते उचलणं शक्य. वेफर्सचे पॅकेट बरं खाल्लं तर तुम्ही तुमचा जो कचरा असेल प्लास्टिकचा तो एकतर तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि जिथं तुम्ही साठवून करत असाल प्लास्टिकची तिथं तो एकत्र करा. आणि हे मी केलं की माझी मुलं करणार आहेत किंवा माझ्या शेजारच्या, असा तो अवेअरनेस वाढणार आहे. ह्याचे दुष्परिणाम जसे पाणी तुंबणं किंवा त्याच्याबरोबर आपल्या बऱ्याच बायकांना काय सवय असते की अन्न उरलंय ते एका पिशवीत टाकतात, गाठ मारतात आणि ती डस्टबिनला टाकतात आणि आपले जे भटके जनावरं वगैरे असतात तर त्यांना ते कळत नाही, ती मुके प्राणी आहेत त्यांना आपल्यासारखं फारसं काही कळत नसते.
1: बरोबर.
0: तर त्याचा दुष्परिणाम काय होतो, ती पिशवीसह ते खातात. आणि आता कित्येक ठिकाणी असं झालंय की हे जी जनावरं आहेत अक्षरशः लोळतात ती रस्त्याला कारण पोट दुखत असतं, पोट फुगलेलं असतं, कुणालाही कळत नाही काय चाललंय. हे सगळं होऊ नये म्हणून पहिली गोष्ट की आपण ते अन्न तसं न टाकता कंपोस्टिंगला किंवा सेग्रिगेट करून जर प्रॉपर दिलं प्लास्टिकमध्ये न बांधता तर त्याच्यामुळे एखादा प्राणी जर असा प्लास्टिकमुळे त्याचा जीव जात असेल तर तो जाणार नाही. आणि माझा अनुभव असा आहे की जर एक मोठी थैली केली किंवा पिशवी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ प्लास्टिक व्यवस्थित बाजूला काढून स्वच्छ साठवलं तर 3-3 महिने ती मोठी थैली तुमची घरात एका कोपऱ्यात राहू शकते आणि त्यानंतर तुम्ही सेग्रिगेशन जिथं केलं जातं तिथं देऊ शकता. बऱ्याच संस्थांनी ह्यात पुढाकार घेतलाय, त्यामुळं जे रिसायकलिंगला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा अवेअरनेस वाढवतात की ह्या गोष्टी रिसायकलला प्रॉपर जात आहेत.
1: परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

दुपारचे 2:30 वाजले. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग नारायणी आणि पूर्वकल्याणी. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे सारदा मुरली यांनी आणि मृदंग

साथ आहे आदित्य राजगोपालन यांची. ऐकूया जयंती रामा यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग नारायणी.

0: जयंती रामा यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग नारायणी आणि त्यानंतर पूर्वकल्याणी हे दोन राग आपण ऐकलेत. त्यांना व्हायोलिन साथ केली होती शारदा मुरली यांनी आणि मृदंगम साथ होती आदित्य राजगोपालन यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागं टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:00 थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित. पुरातल्या मृतांची संख्या 626. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार गुंतवणूक डिजिटल

0: संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सदीर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 147वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांग पत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचाव कार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. ओळख न पटलेल्या मृतदेहांचं दफन करण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला आहे. या सर्व मृतदेहांचे डीएनए नमुने दफनापूर्वी घेतले जातील असं नेपाळ सरकारनं म्हटलं आहे. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलं आहे. आतापर्यंत भारतानं एकूण 57.5 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमध्ये हलद्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
1: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई है. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी का जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे. मराठवाड्यातील काही भागात गेल्या 45 दिवसांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे. पाणी टंचाईमुळे सोयाबीनचं पीक वाळून गेलं असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. नुकसानीचा योग्य अंदाज घेण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्याची गरजही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यान

0: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है। आज सुबह से मुझे सूचना मिल रही है, लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं। मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा।
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे। नागालँडच्या युवा संसाधन आणि क्रीडा संचालनालयानं कोहिमा इथं झालेल्या आयोजित कार्यक्रमात 2025-26 या वर्षातल्या गुणवंत खेळाडूंना सन्मानित केलं। 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदकसंख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रातली प्रतिभा शोधायची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केलं। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवरच्या विशेष टपाल आवरणाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते। देशातल्या क्रीडा संघटना, ऑलिम्पिक संघटना आणि वेगवेगळ्या क्रीडा मंडळांनी 5 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलांमधले क्रीडागुण हेरावेत, लहान वयातच गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं त्यांनी सुचवलं। क्रीडा दिनानिमित्त आज नंदुरबार इथं मेजर ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यात मुलांचे 8 आणि मुलींचे 6 अशा एकंदर 14 संघांनी भाग घेतला। भालाफेकपटू नीरज चोप्रा स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगाम आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांमधून बाहेर पडला आहे। प्रशिक्षणादरम्यान ही दुखापत झाल्याची माहिती नीरजनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये दिली। काहीच दिवसांपूर्वी तो डायमंड लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला होता, पण आता याही स्पर्धेत तो खेळू शकणार नाही। भारताच्या वेलावन सेंथिलकुमार यानं हंगेरी इथं झालेल्या पीएसए बुडापेस्ट खुल्या स्क्वॉश स्पर्धेचं जेतेपद पटकावलं। काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हंगेरीच्या बालास फरकास याच्यावर 3-0 अशी मात केली। मुंबई क्रिकेट संघटनेच्या परिसरातल्या 5 उपहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ असं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना। नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित। पुरातल्या मृतांची संख्या 626 आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
2: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 3:10 झाली आहे। श्रोते हो, आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत। तोपर्यंत आपण ऐकू शकाल AIR मराठी @DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम। नमस्कार।

AIR मराठी डीटेच उपग्रहवाहिनीचं प्रसारण श्रोते हो, आपण ऐकत आहात दुपारचे 3:11 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेलं हे प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी सामान्य पाऊस झाला.

वादळी वारे अलिबाग येथे 54 किलोमीटर ताशी, कुलाबा मुंबई येथे वादळी वारे ताशी 36 किलोमीटर या वेगाने वाहिले, सांताक्रूझ येथे 35, मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे 50 किलोमीटर प्रतितास, बारामती 50, मराठवाड्यात बदनापूर जालना येथे 41 आणि वैजनाथ बीड येथे 39 किलोमीटर प्रतितासाने वादळी वारे वाहिले. पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये कोकण आणि गोवा येथे चिपळूण 7, खेड 6, दापोली 5, वाकवली 4, मंडणगड महड 4 सेंटीमीटर, श्रीवर्धन 3, वैभववाडी 2 सेंटीमीटर. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे 10 सेंटीमीटर, लोणावळा 3, इगतपुरी येथेसुद्धा 3 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. राधानगरी चांदवड 2, गगनबावडा वेल्हे हर्सूल पेठ 1 सेंटीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. घाट क्षेत्रात पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये कोयना 14, भिरा 6, आंबोणी दौडी, डुंगरवाडी कोयना 4, तांभिणी 3. तलाव क्षेत्रात झालेली पावसाची नोंद मध्य वैतरणा 2, तानसा 2, तुळशी आणि अप्पर वैतरणा 1 सेंटीमीटर. मुंबई शहर आणि परिसरात 30 ऑगस्टच्या सकाळपर्यंतचा हवामानाचा हा इशारा आहे. आकाश अंशतः ढगाळलेलं राहील, अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येतील, अचानक वादळी वारे सुद्धा वाहतील. कमाल तापमान 33 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरता 30 ऑगस्टच्या सकाळपर्यंतचा हवामानाचा हा इशारा. या तिन्ही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येतील असा अंदाज वेधशाळेनं दिला आहे. मच्छीमार बांधवांसाठी ही सूचना आहे, 2 सप्टेंबरपर्यंतची ही सूचना आहे. सोमालिया ओमान किनारपट्टी, पश्चिम मध्य आणि त्यालगतच्या दक्षिण पश्चिम, उत्तर आणि पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि मन्नारच्या आखातात आणि त्यालगतच्या कोमोरिन क्षेत्रामध्ये वादळी वारे वाहतील. हे वादळी वारे ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपाने 65 किलोमीटर प्रतितासने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. सकाळी 8:30 वाजता नोंदवण्यात आलेलं प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. 3:15 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: सफर वारसा स्थळांची आपल्याला घडवण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा आहेत स्नेहा नगरकर. आज ते आपल्याला कोल्हापूरच्या सफरीवर घेऊन जात आहेत.
1: कोल्हापूर हे भारतातल्या प्राचीन नगरांपैकी एक आहे. कोल्हापूर हे इथे असलेल्या महालक्ष्मी किंवा अंबाबाईच्या मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे. कोल्हापूरला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं. कोल्हापूरचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. 1877 झालेल्या उत्खननात एका बौद्ध वसाहतीचे पुरावशेष सापडले होते. कुर या स्थानिक राजघराण्याची नाणी कोल्हापूरच्या परिसरात सापडली आहेत. असं म्हटलं जातं की हे कुर राजे सातवाहनांचे मांडलिक होते. सातवाहनांनंतर या प्रदेशावर कदंब, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, पश्चिमी चालुक्य, शिलाहार, करवीर होतं. या स्थळाचं करवीर महात्म्य नावाचं एक स्थल

महात्म्य आहे जे पद्मपुराणाचा भाग समजला जातो. हे स्थलमहात्म्य अर्वाचीन आहे. उत्खननांवरून असं लक्षात आलं की कोल्हापूर इथे वसती किंवा सेटलमेंटची सुरुवात ब्रह्मपुरी इथून झाली. कोल्हापूरचा शिलाहार राजा गंडरादित्य याच्या 1126-27 पुराभिलेखात कोल्हापूरला महातीर्थ म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात शिलाहार घराण्याचं बहुमोल योगदान आहे. या घराण्याची एक शाखा साधारण 1010 कोल्हापूरवर राज्य करत होती. असंही एक मत प्रचलित आहे की देवी महालक्ष्मी ही या घराण्याची कुलदेवी होती. शिलाहारांनंतर यादवांनी कोल्हापूरवर राज्य केलं. 14 सुरुवातीस अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याचा सेनापती मलिक कफूर यांच्या आक्रमणांमुळे यादवांची सत्ता संपुष्टात आली. 14 मध्यावर कोल्हापूर बहामनी सत्तेखाली आलं आणि बहामनी घराण्याच्या अस्तानंतर बिजापूरच्या आदिलशाही सत्तेखाली कोल्हापूर आलं. कोल्हापूर प्रदेशातल्या किल्ल्यांनी त्यांच्या स्ट्रॅटेजिक महत्त्वामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष वेधून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा, पावनगड, रांगणा आणि विशालगड हे किल्ले स्वराज्यात समाविष्ट करून घेतले. पुढे 18 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर इथे आपलं राज्य स्थापन केलं. आधुनिक काळात छत्रपती शाहू महाराजांचा शासनकाळ हा कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण काळ होता. छत्रपती शाहू महाराज एक थोर समाज सुधारक होते आणि त्यांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठी अनेक पावलं उचलली. आता आपण कोल्हापूर आणि त्याच्या परिसरात असणाऱ्या काही महत्त्वाच्या वारसास्थळांचा आढावा घेऊया. महालक्ष्मी किंवा अंबाबाईचं मंदिर. कोल्हापूर शहराच्या केंद्रस्थानी महालक्ष्मी किंवा अंबाबाईचं मंदिर आहे. महालक्ष्मीला करवीर निवासिनी असंही म्हटलं जातं. महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तीपीठांपैकी हे एक शक्तीपीठ आहे. असं म्हटलं जातं की देवीने कोलासूर नावाच्या असुराचा वध इथे केला आणि म्हणून या स्थानाला कोल्हापूर असं नाव मिळालं. असं म्हटलं जातं की महालक्ष्मीचं मंदिर मुळात 7 चालुक्यांच्या काळात बांधलं गेलं. पुढे राष्ट्रकूट, शिलाहार, यादव आणि मराठे यांच्या शासनकाळात या मंदिरात भर घालण्यात आली. हे मंदिर काळ्या दगडात बांधलं आहे आणि त्याच्या भिंतींवर अतिशय सुंदर अशी शिल्पं आहेत. मंदिरावरची शिखरं ही बरीच नंतर बांधण्यात आली आहेत. मंदिराच्या मुख्य द्वाराला महाद्वार असं म्हणतात. मंदिराच्या आवारात काशी आणि मनकर्णिका नावाच्या 2 पुष्करणी होत्या, पण आता त्या अस्तित्वात नाहीत. मंदिराच्या आवारात इतर अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत. महालक्ष्मी देवीची मूर्ती ही काळ्या पाषाणातली आहे आणि 4 भुजांनी युक्त आहे. महालक्ष्मीच्या मंदिरात महाकाली आणि महासरस्वती यांच्या मूर्तींचीही स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर दर्शन मंडप आणि कूर्म मंडप आहेत. कूर्म मंडपाला शंखतीर्थ मंडप असंही म्हटलं जातं. गर्भगृहाच्या वरती एका छोट्या मंदिरात मटुलिंग, नंदी आणि गणपती यांची स्थापना करण्यात आली आहे. महालक्ष्मी देवीच्या मंदिरात श्रीयंत्र देखील कोरण्यात आलं आहे. या मंदिरातला किरणोत्सव हा विशेष असतो. या उत्सवादरम्यान सूर्याची किरणं महालक्ष्मीच्या मूर्तीवर पडतात. हा किरणोत्सव वर्षातून 2 येतो. नोव्हेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांमध्ये येतो. जुना राजवाडा व भवानी मंदिर. या 2 वास्तू महालक्ष्मी मंदिराच्या मागील बाजूस आहेत. जुना राजवाडा हा छत्रपती शाहू महाराजांचं निवासस्थान होता. या राजवाड्यातलं भवानी मंदिर हे छत्रपती शाहू महाराजांचं खासगी देवघर होतं आणि शाहू महाराजांनी त्यांचं हे देवघर जनसामान्यांसाठी खुलं केलं होतं. शालिनी पॅलेस. हा राजवाडा रंकाळा तलावाच्या मागील बाजूस आहे. हा राजवाडा 1931-1934 या कालखंडात बांधला गेला. हा राजवाडा स्थापत्य आणि शिल्पकला या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा आहे. टाउन हॉल वस्तुसंग्रहालय. हे वस्तुसंग्रहालय दसरा चौकाजवळ आहे. ब्रह्मपुरी आणि उत्तरेश्वर या प्राचीन स्थळांमध्ये सापडलेल्या वस्तू,
पेंटिंग्स

0: शस्त्रास्त्र, नाणी या वस्तू संग्रहालयात पाहण्यास मिळतात. न्यू पॅलेस किंवा शाहू म्युझियम हा राजवाडा दसरा चौकाच्या दक्षिणेस आहे आणि छत्रपती शाहू महाराजांचं नवनिवासस्थान होता. या राजवाड्याच्या पहिल्या मजल्यावर वस्तू संग्रहालय आहे. इथे छत्रपती शाहू महाराजांची छायाचित्र, पेंटिंग्स, शस्त्रास्त्र, शिकार तसेच गंजीफा यांचा संग्रह करण्यात आला आहे. इटालियन चित्रकाराने काढलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट देखील या वस्तू संग्रहालयात आहे. खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. कोल्हापूरच्या जवळ खिद्रापूर हे गाव आहे. तिथे कोपेश्वराचं एक अत्यंत भव्य आणि देखणं असं मंदिर आहे. या मंदिरात यादव राजा सिंघण याचा 1213 शिलालेख आहे. खिद्रापूरचं प्राचीन नाव कोपम होतं आणि प्रारंभिक मध्यकाळात इथे अनेक महत्त्वाच्या लढाया झाल्या होत्या. या मंदिराच्या तलविन्यासात गर्भगृह, अंतराल, मंडप आणि मुखमंडप या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या मंदिराचा मंडप किंवा गूढमंडप भव्य आहे. महाराष्ट्रातल्या सर्व मंदिरांमधल्या मंडपांपेक्षा हा मंडप सगळ्यात मोठा आहे. मंडपातील एका स्तंभावर पंचतंत्रातील कथा कोरण्यात आल्या आहेत. या मंदिराचा स्वर्गमंडप देखील स्थापत्य आणि शिल्पकलेच्या दृष्टीने अतिशय वेगळा आणि सुंदर आहे. मंदिराच्या भिंतींवर अनेक देवी देवता, रामायण आणि पुराणांमधले प्रसंग, सुरसुंदरी अशी वैविध्यपूर्ण शिल्पं आहेत. मूर्तीशास्त्राच्या अध्ययनासाठी ही शिल्प महत्त्वाची आहेत. देवतांमध्ये ब्रह्मा, शंकराची विविध रूपं, विष्णूची विविध रूपं, पार्वती, सरस्वती, महिषमर्दिनी, लकुलिश, गणपती, चंद्र, सूर्य, अष्टदिक्पाल, मदन यांची शिल्पं आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरींची शिल्पं विशेष लक्षवेधी आहेत. ज्येष्ठ मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉक्टर गोब देगलूरकर यांच्या मते या मंदिराचं मूळ शिखर हे भूमिज शैलीचं होतं. या मंदिराच्या जवळच एक पुरातन जैन मंदिर देखील आहे. पन्हाळा. पन्हाळ्याचा किल्ला हा कोल्हापूरपासून साधारण 18 किलोमीटर अंतरावर आहे. करवीर किंवा कोल्हापूर पुराण या 18व्या शतकातील स्थलपुराणात पन्हाळ्याचा उल्लेख पन्न गलय असा आला आहे. प्राचीन पुराभिलेखांमध्ये पन्हाळ्याचा उल्लेख प्रणालक आणि पद्मानल असा आला आहे. साताऱ्यात सापडलेल्या एका ताम्रपटावरून असं समजतं की 12व्या शतकाच्या शेवटास पन्हाळा शिलाहार राजा भोज दुसरा याची राजधानी होता. 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला, पण 1660 आदिलशहाने हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. 1673 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. पन्हाळ्याच्या किल्ल्यावर अनेक पुरातन वास्तू आहेत. यात बालेकिल्ल्याचे अवशेष आहेत, तसंच धान्याची कोठारं देखील आहेत. किल्ल्याच्या पूर्वेस कलावंतिणींचा सज्जा आहे. किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेषसुद्धा आपल्याला बघण्यास मिळतात. अशा प्रकारे कोल्हापूर शहर आणि त्याचा परिसर हा अनेक वारसास्थळांनी युक्त आहे आणि ही वारसास्थळं या प्रदेशाच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात.
1: सफर वारसास्थळांची या मालिकेमध्ये कोल्हापूरची सफर आपल्याला घडवली स्नेहा नगरकर यांनी.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: दुपारचे 3:35 झाले आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत। आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करिता होत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोते हो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्यामल बलकी। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार वैदेही।
0: डॉक्टर, आता पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यात अनेक आजार जसं डोकंवर काढतात तसेच आपण बघतो की फंगल डिसीजेस पण स्किनच्या संदर्भात होत असतात, तर आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल की बुरशीजन्य आजार ज्याला आपण फंगल डिसीजेस म्हणतो ते नेमके काय असतात?
1: बुरशीजन्य आजार म्हणजेच फंगल इन्फेक्शन, याला बऱ्याच सामान्य लोकांमध्ये दाद किंवा गजकर्ण किंवा इसब गोल या पद्धतीने संबोधलं जातं। हा एक फंगल इन्फेक्शन म्हणजे सूक्ष्म जीव आहे जो आपल्या त्वचेच्या वरच्या थरामध्ये वाढतो आणि मग पेशंटला खाज वगैरे सुरू होते आणि हा पसरतो।
2: हे दोन टाईपचे असू शकतात, एक

0: हाँ
1: सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन्स तर डीप फंगल इन्फेक्शन्स. सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन्स मध्ये त्वचेचा वरचा लेअर फक्त अफेक्ट होतो, जसं की स्किन, नेल झालं, नख आणि केसांमध्ये. आणि डीप फंगल इन्फेक्शन मध्ये जे स्किनच्या खालचा लेअर असतो, सबक्युटेनस लेअर, आणि सिस्टेमिक असतं म्हणजे जे ऑर्गन्स असतात आपले आतले, त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन्स होतात. सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन्स मेनली डर्मॅटोफायटोसिस, नॉन डर्मॅटोफायटोसिस, मोल्ड इन्फेक्शन या स्पेसिसनी होतात. त्यामध्ये टेनिया व्हर्सिकॉलर हा पण एक प्रकार येतो. त्यामध्ये वेगवेगळे व्हेरायटीज असतात, जसं मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये त्याला मायक्रोस्पोरम ट्रायकोफायटॉन स्पेसिस म्हणतात, किंवा काही कॅन्डिडा स्पेसिस असतात. यामुळेही फंगल इन्फेक्शन सुपरफिशियल होतात. डर्मॅटोफायटोसिस, नॉन डर्मॅटोफाइट, मोल्ड इन्फेक्शन्स, टिनिया व्हर्सिकॉलर हे असे वेगवेगळे प्रकार असतात फंगसचे, ज्यामध्ये ज्या कॉमनली फंगल स्पेसिस असतात त्या मायक्रोस्पोरम ट्रायकोफायटॉन स्पेसिस, कॅन्डिडा स्पेसिस यांचा समावेश आहे. डीप फंगल इन्फेक्शन्स मेनली या लोकांना होतात ज्यांची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झालेली आहे, किंवा सहसा जे लोक आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत, काही क्रॉनिक आजार आहे त्यांना, त्या लोकांना होऊ शकतात. त्यामध्ये सबक्युटेनस इन्फेक्शन जो आहे तो मेनली मायसिटोमा म्हणजे मधुरा फूट या नावाने ओळखला जातो. तो आपल्या त्वचेच्या खालच्या लेअरच्या खालच्या फॅट मध्ये असतो. आणि जे सिस्टमिक फंगल इन्फेक्शन आहे त्यामध्ये आतले जे आपले ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये फंगस वाढतं.
0: आता बुरशीजन्य आजार का होत असतात? मुख्य कारणे कुठली असतात याची?
1: बुरशीजन्य आजार सहसा उष्णता आणि ओलावा यामुळे होतात. बाहेरच्या ट्रॉमामधून होऊ शकतात, किंवा ओलसरपणा, ह्युमिडिटी यामुळे होऊ शकतात. काही आजार पण जे असतात म्हणजे जसं खूप सिव्हिअर इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट येते ज्यांच्यामध्ये, म्हणजे आपली इम्युनिटी ज्याने खूप डाऊन होते, त्याच्यामध्ये पण फंगल इन्फेक्शन होऊ शकतात. ज्या ठिकाणी वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त आहे आणि उष्णता जास्त आहे तिथेच हा वाढतो. जास्त घाम येणे, त्वचेच्या घड्यांमध्ये ओलावा राहणे, घट्ट कपडे घालणे, शरीर पूर्णपणे स्वच्छ व कोरडे न ठेवणे, या विविध कारणांमुळे आपल्याला फंगल आजार होतात.
0: म्हणजे ओलावा जर राहिला तर फंगल डिसीजेस होण्याची शक्यता वाढते.
1: हो, हो.
0: त्यामुळे शरीर कोरडं ठेवणं खूप महत्वाचं ठरतं. आता बुरशीजन्य आजारांमध्ये आपण उल्लेख केला की दाद किंवा गचकरण ज्याला म्हणण्यात येतं, तर त्याची लक्षणं काय असतात नेमकी?
1: यामध्ये महत्वाचं लक्षण असतं की खाज येणं, नंतर लालसरपणा, नंतर त्वचा सोलल्यासारखी वाटणे आणि गोलसर छोटे किंवा मोठे चट्टे येतात. हे काही प्रकारची ॲलर्जी किंवा एक्झिमा पण असू शकतो, पण मुख्यतः फंगल इन्फेक्शनचे डायग्नोसिस जे आहे ते या कारणांनीच होतं. नख काळी होणे हे सुद्धा एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन असतं.
0: हा हा, ते स्किनशी निगडीत फंगल इन्फेक्शन आहे.
1: स्किन आणि नख एक सोबतच अफेक्टेड असू शकतात, किंवा एकाच वेळेला पेशंट मध्ये दोन्ही तिन्ही ठिकाणी तो आजार एक सोबत वाढतो, जसं त्वचेमध्ये, नखांमध्ये आणि केसांमध्ये.
0: हा डॉक्टर, हे जे फंगल डिसीजेस आहेत हे कुठल्या प्रकारच्या फंगसमुळे होतात?
1: हे टिनिया नावाचं एक फंगस असतं आणि एक मॅलेझेझिया नावाचं फंगस असतं. फंगसचे विविध प्रकार असतात आणि त्या विविध प्रकारांचे थोडेफार फरकाने गोलावे येतात, चट्टे येतात, जे आपल्याला त्वचारोग तज्ज्ञ चांगल्या पद्धतीने ओळखून त्याला जे आवश्यक औषधी आहे ते देऊन त्याला ट्रीट करू शकतात.
0: हा, आता बरेच लोक असे असतात की ज्यांना डिसीज होतात आणि बरेच लोक असे असतात ज्यांना नाही होत, तर असं का असतं?
1: हो, कारण स्वतःची प्रतिकार शक्ती हा सुद्धा एक त्याच्यामध्ये फॅक्टर आहे. सहसा असं बघितलं गेलं आहे की जे लोक स्वच्छता व्यवस्थित ठेवतात आणि एकमेकांचं शेअरिंग जे आहे ते कमी करतात आणि क्लिनलीनेसला इम्पॉर्टन्स देतात, त्या लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन कमी होतं, म्हणजे होण्याचा प्रकार कमी दिसतो आपल्याला. आणि ज्या लोकांना ऑलरेडी काही डिसीजेस आहेत, जसं मधुमेह आहे, डायबिटीस किंवा हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, किंवा आणखी कुठले आजार आहे ज्याच्याने ते ग्रस्त आहेत, तर त्या कारणाने सुद्धा इम्युनिटी नॉर्मल माणसाच्या कम्पेअरमध्ये कमी असते आणि हे लोक जास्त प्रोन असतात फंगल इन्फेक्शनला, म्हणजे नॉर्मल माणसापेक्षाही यांना लवकर स्पीडीली इन्फेक्शन होतं आणि वाढतं सुद्धा.
0: फंगल इन्फेक्शन जे असतात ते संसर्गजन्य असतात का?
1: हो, संसर्गजन्य असतात. अगदी डोक्यातलं सुद्धा फंगल इन्फेक्शन संसर्गजन्य असतं आणि आपण ज्या कॉमन वस्तू जर वापरल्या एकमेकांच्या, जसं टॉवेल झालं, एका बेडशीट झाली जी शेअर केली, किंवा बाथरूम शेअर केले, कमोड शेअर केले, तरी सुद्धा हा फंगल इन्फेक्शन एकमेकांना वाढू शकतो. हा संसर्गिक आहे, किंवा आईला असेल तर बाळाला होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात.
0: आपण केसांमधले फंगल इन्फेक्शन म्हटले, ते कुठले असतात नेमके?
1: बऱ्याच लोकांना ते डँड्रफ असं वाटतं. तो टिनिया कॅपिटिस नावाचा एक प्रकार असतो आणि हा डोक्यामध्ये जास्त

0: वाढतो. जनरली हा कंगवे जर तुम्ही शेअर करत असाल, एकमेकांचे कंगवे शेअर करत असाल, तर एकाला मग दुसऱ्यांना असं होतं. लहान मुलांमध्ये ह्या फंगल इन्फेक्शनचा कॉमनेस्ट कॉज आहे शेअरिंग करणं, आणि लहान मुलांमध्ये हा जास्त दिसतो. मोठ्यांमध्ये थोडंसं प्रमाण कमी आहे पण आहे.
1: आपण मगाशी बोलता बोलता म्हणालात की त्वचेच्या घड्या ज्या असतात तिथे पण फंगल इन्फेक्शन होत असतं, तर ते कुठलं असतं नेमकं?
0: त्वचेच्या घड्या म्हणजे मानेची घडी, बगलेमधली घडी, नंतर मांड्यांच्या मधली घडीची जागा, नंतर आपले जे घुटणे आहेत त्याच्या मागची जागा, आणि स्त्रियांमध्ये स्तनाच्या खालची जागा, हे मोस्ट कॉमन एरियाज आहेत जिथे फंगल इन्फेक्शन सगळ्यात आधी वाढतं.
1: हा, तर ते फंगल इन्फेक्शन कुठलं असतं?
0: ते टिनिया कॉर्पोरिस नावाचं असतं, आणि ते जे असतं ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी असं जेव्हा वाढतं, जेव्हा ट्रीटमेंट घेण्यात येत नाही, तेव्हा ते जवळपास पूर्ण शरीरावरच पसरतं.
1: आता आपण इतके सगळे फंगल इन्फेक्शन सांगितले, मोस्टली टिनियामुळे होतात हे आपण त्यात नमूद केलं. आणि आपण बघतोय की आजकाल ही जे इन्फेक्शन्स आहे हे वारंवार होत आहेत लोकांना, तर त्यामागचं काय कारण आहे?
0: वारंवार फंगल इन्फेक्शन होण्यामागे एक महत्वाचं कारण आहे की सेल्फ मेडिकेशन, म्हणजे स्वतःला खाज आल्यानंतर एखाद्या केमिस्टला किंवा फार्मसीत जाऊन कुठलंही क्रीम घेणे आणि लावणे. जनरली याच्यामध्ये ट्रिपल कॉम्बिनेशन म्हणजे स्टिरॉइड युक्त क्रीम वापरले जातात. त्याच्याने तात्पुरता पेशंटची खाज कमी होते आणि तेवढ्या वेळापुरता बरं वाटतं, पण त्या क्रीमनी जे एक्झिस्टंट फंगस आहे ते आहे त्यापेक्षाही दुपटीने नंतर वाढतं आणि बाहेर येतं, आणि असं करून मग ते वाढण्याचा स्पीड पण वाढतो आणि पेशंटचा आजार जो कमी याच्यात बरा होऊ शकतो त्याला जास्ती औषधी घेऊन पुढे जाऊन बरं करावं लागतं. सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे. आणि दुसरं, जसं मी डिस्कस केलं की जे लोक घट्ट कपडे घालतात, आजकाल फॅशन इंडस्ट्रीमध्ये इतकं आहे की घट्ट घट्ट इनर्स सुद्धा घट्ट असतात, जीन्स सुद्धा घट्ट घालतात, तर आणि अगदी लांब त्यांचे ड्युरेशन असतो, जसं 8-10 तासांचा जॉब आहे किंवा 15 तासांचा जॉब आहे, त्याच्यामध्ये पूर्ण वेळ घट्ट कपडे घालण्यात येतात, तिथे हवा लागत नाही, घाम साचतो, घाम वाळतो तिच्या तिथे, आणि मग ते किटाणू परत वाढतात,
1: तर त्यामुळे हे वारंवार दिसून येतं. या सर्व गोष्टींमध्ये सगळ्यात मोठी चूक कोणती घडत असते प्रत्येक व्यक्तीकडनं?
0: सगळ्यात मोठी चूक, जसं मी सांगितलं की आपल्या मनाने औषधी करणं, जेव्हा छोटा एक गोल चट्टा दिसतो, खाजवतो, तेव्हा आपण सहसा गोळ्या किंवा काहीही खाजेवाल्या गोळ्या किंवा क्रीम्स जे उपलब्ध आहे किंवा जे घरात पडून आहे किंवा जे आपण ओव्हर द काउंटर मेडिसिन्स म्हणतो की डायरेक्ट जाऊन तुम्ही मागता आणि त्याने लावता, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे जी पेशंट करतो, कारण यामुळे त्या आजाराचा ट्रीटमेंट पिरियड पण नंतर वाढतो. स्टिरॉइडमुळे दुसरे साईड इफेक्ट्स पण त्वचेवर होतात आणि फंगस स्टिरॉइडला कधीच मानत नाही, तो त्याला कधीच बरं करत नाही, त्याला प्रॉपर आपल्याला फंगिसिडल मेडिसिन्स द्यावे लागतात, त्यानंतरच तो फंगस बरा होतो.
1: हा, म्हणजे ही काळजी आपण घ्यायला हवी की प्रॉपर ट्रीटमेंट त्या गोष्टीसाठी व्हायला हवी. डॉक्टर, आपण म्हणाल्यात की ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं, तर नेमकी फंगल डिसीजेसवर कुठली ट्रीटमेंट असते?
0: फंगल डिसीजेसवर कुठल्या टाईपचं ते फंगस आहे ते प्रथमतः आपण डायग्नोसिस करतो, आणि त्यानंतर त्याला देण्यात येणाऱ्या काही फंगिसिडल मेडिसिन्स आहेत, जसं इट्रॅकॅनोझॉल आहे, कोट्रामेझॉल आहे किंवा टर्बिनाफाईन आहे, हे डॉक्टरच्या सल्ल्याने तुमच्या बॉडीच्या वेटनुसार आणि तुमच्या फंगसच्या टाईपनुसार ते आपण सुरू करतो. कारण हा जो आजार आहे हा फक्त वरच्या लेअरपर्यंत सीमित नसतो, ह्याचे रूट्स असतात, ह्याचे जे मुळं असतात ते थोडेसे खाली असतात, नुसत्या क्रीम लावून तिथपर्यंत मुळांपर्यंत क्रीम पोहोचत नाही, त्यामुळे आपल्याला टॅबलेट्स आणि सोबत लावायचे क्रीम असं दुहेरी त्याच्यावरती उपचार करावा लागतो. सोबत काही अँटीफंगल शॅम्पूज आणि अँटीफंगल साबणं दिले जातात, ते वापरायचे असतात, त्याच्याने क्लिअरन्सचा म्हणजे बरा होण्याचा जो वेळ आहे तो कमी होतो, म्हणजे लवकर बरं होतं पेशंटचं.
1: तर दोन्ही गोष्टी
0: सायमल्टेनियसली हो, फक्त क्रीम किंवा फक्त गोळ्या असं मोनोथेरपी जनरली या फंगल इन्फेक्शनवर काम करत नाही.
1: मग घरगुती उपाय काही लोक करत असतात ते कितपत योग्य असतात?
0: घरगुती उपचार जे आहेत ते अजिबात करू नये, कारण कुठल्याही घरगुती पदार्थांमध्ये अँटीफंगल प्रॉपर्टी नसते, फंगस थांबवण्याची क्षमता नसते, तात्पुरता ते 5 दिवसांसाठी 4 दिवसांसाठी ते सायकोलॉजिकली आपल्याला वाटतं की काम करतं हे. कधी कधी खास त्याने थोडी हलकीशी कमी होऊ शकते, त्याने असं वाटतं की ते बरं होत आहे, पण
1: तिला काळजी
0: घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला काही लॅब टेस्ट कराव्या लागतात, जसं KOH टेस्टिंग असतं किंवा स्किन बायोप्सी असते. त्या तपासण्यांचे जे रिपोर्ट्स असतात

0: असतात. त्याच्यामध्ये जे फंगस आपल्याला दिसतात त्या फंगस मारणारी स्पेसिफिक अँटीफंगल मेडिसिन आपल्याला द्यावी लागते. तर ते त्या त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या मेडिसिन्सनी ते ट्रीट करावं लागतं.
1: डॉक्टर, आता ट्रीटमेंट बद्दल आपण बोललो तर ही जी ट्रीटमेंट असते ही साधारणतः किती दिवस घ्यावी लागते?
2: साधारणतः कुठल्याही फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट जी आहे ती 3 ते 4 महिने घ्यावी लागते. जसं मी आधी सांगितलं की हा जो फंगस आहे याची काही मुळे जी असते, रूट्स ज्याला म्हणतो आपण, ते स्किनच्या आतमध्ये असतात आणि ते डिस्ट्रॉय होण्यासाठी एक स्पेसिफिक कालावधी आपल्याला लागतो. जसं एक जरी रूट जिवंत राहिलं तर झाड पुन्हा उगेल, या टाईपचं त्याचं मेकॅनिझम असतं. जर तुम्ही औषध सुरू करताय आणि तुम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये जनरली सगळ्याच पेशंटला बरं वाटतं आणि बरं वाटल्यानंतर पेशंट विचार करतो की ठीक आहे आता माझं बरं झालं, खाज पण नाहीये, तर आता मी बंद करतो. बंद केल्यानंतर काय होतं, जे उरले सुरले 2-3 रूट्स आहेत जे डिस्ट्रॉय झालेले नाहीये ते परत रिग्रो होतात आणि ते रिग्रो झाल्याने ते पुन्हा फंगल इन्फेक्शन तयार होतं. मग फायनली आपली घेतलेली मेहनत ही एवढे वाया जाते. म्हणून याची पूर्णतः ट्रीटमेंट घेणं हे खूप जास्त आवश्यक आहे.
1: हा, म्हणजे कम्प्लीट ट्रीटमेंट हेच त्याचं सोल्युशन आहे. डॉक्टर, पण एखाद वेळेस असं होतं का की कम्प्लीट ट्रीटमेंट घेतली 3 महिने आणि पुन्हा हा आजार झाला?
2: होऊ शकतं. पूर्णपणे जर पेशंट बरा झाला आणि जर त्याच्यासोबत काम करणारी कलिग्ज आहेत किंवा त्याच्या घरातले फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना जर का खाज असेल तर त्यांच्या संसर्गाने त्याला नव्याने इन्फेक्शन होऊ शकतं.
1: म्हणजे पुन्हा ते नवीन इन्फेक्शन येऊ शकतं.
2: ऑफकोर्स. आणि जर का लाईफस्टाईलमध्ये चेंजेस नाही केले, जे मी सांगितलं, ढिले कॉटनचे कपडे घातले पाहिजेत, टाईट कपडे नाही घातले पाहिजे आणि दिवसातनं 2 वेळा आंघोळ केली पाहिजे, नखं बारीक ठेवले पाहिजे, ह्या गोष्टी जर परत दुर्लक्षित झाल्या तर ते पुन्हा उद्भवतं.
1: डॉक्टर, याच्या उपचारानंतर काळे डाग राहतात का शरीरावर?
2: हो, याच्या उपचारानंतर जिथे फंगल इन्फेक्शन होतं त्या ठिकाणी काळसर किंवा मरून कलरचे लालसर असे डाग राहतात. त्याला पोस्ट इन्फ्लेमेटरी हायपरपिगमेंटेशन म्हणतात. ते जाण्यास थोडा वेळ लागतो. ते आहेत म्हणजे इन्फेक्शन आहे असं नाहीये. इन्फेक्शन गेल्याचं तुमच्या डॉक्टरने सांगितल्यानंतर त्या डागांचा वेगळा उपचार सुरू होतो आणि तो मग पुढील 2-3 महिन्यांमध्ये तो क्लिअर होतो.
1: हा, मग हे डाग राहू नये म्हणून काही काळजी घ्यायची असते का?
2: हो, जसं मी आधी सांगितलं, पूर्ण उपचार करणं जरुरी आहे. आपल्याला खाज नाहीये आणि जर का लक्षणं नाही आहेत फंगल इन्फेक्शनचे पण फक्त डाग आहेत तर त्याला निग्लेक्ट करू नये. आत आहे कोण बघतं किंवा असं जर सोडलं ना तर ते नेहमीसाठी राहण्याची भीती असू शकते. तर ते कोणताही डाग जरी दिसत नसेल, जरी तुमच्या स्वतःच्या आतमध्ये असेल, तरी तो इलाज केला पाहिजे कारण पुढे जाऊन त्या ठिकाणी परत फंगल इन्फेक्शन ट्रिगर होण्याची भीती असते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर श्यामल बलकी. डॉक्टर, आता काय काळजी घ्यायला हवी हे तर आपण सांगितलं, आहाराचा काही संबंध असतो का फंगल इन्फेक्शन सोबत?
2: नाही, तसा तर डायरेक्ट काही संबंध नाही आहे, पण ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे त्यांना आम्ही थोडंसं कमी तिखट आणि कमी आंबट खायला सांगतो. कारण पित्तकारक वस्तू ज्या खाल्ल्या जर, म्हणजे ज्याच्याने ॲसिडिटी वाढते, तर त्याच्याने जी फंगल इन्फेक्शनची खाज आहे, एक्झिस्टंट खाज, ती अजून वाढते. तर त्यामुळे आम्ही फक्त सांगतो की तुम्ही थोडंसं स्पायसी तिखट आणि आंबट कमी खा.
1: डॉक्टर, आपण काही फंगल इन्फेक्शनचा उल्लेख केला जसं दात गचकरणं वगैरे आणि त्याच्याशी रिलेटेड माहिती दिली, या व्यतिरिक्त आणखी कुठले फंगल इन्फेक्शन असतात का?
2: हो, बऱ्याच लोकांमध्ये साधारणतः शिरणी नावाचा एक प्रकार असतो. शिरणी म्हणजे असं असतं की पावसाच्या थेंबासारखे छोटे छोटे पांढरट किंवा काळपट असे स्पॉट्स छातीवर पाठीवर दिसतात. काही लोकांना काखेमध्ये सुद्धा असतात. त्याला आम्ही आमच्या लँग्वेज मध्ये पिट्रियासिस व्हर्सिकॉलर म्हणतो. हा सुद्धा एक फंगसचा टाइप आहे. पिट्रियासिस व्हर्सिकॉलर हा मॅलेसिसिया फरफर नावाच्या फंगसनी होतो. जो फंगस नॉर्मली डोक्यामध्ये हॅबिटंट असतो, ज्याला म्हणतो ना नॉर्मल कमेन्सेल्स, नॉर्मली पण हा फंगस काही प्रमाणामध्ये डोक्यामध्ये असतो. पण त्याचा जर एका नॉर्मलच्या बाहेर जर त्याची ग्रोथ झाली तर मग ते फंगस खाली उतरतं, छातीवर पाठीवर काखीपर्यंत त्याचे ते चट्टे तयार होतात, थेंबासारखे पांढरे किंवा काळे. आणि मग पेशंट येतात की हे काय झालं, झालंय, म्हणजे पांढऱ्या चट्ट्यांना घाबरतात लोक की कोड तर नाहीये म्हणून, तर ते एक कारण असतं की ते घाबरून येतात, पण ते फंगस असतं आणि जे बऱ्यापैकी लवकर ट्रीट होऊन जातं, 15 ते 20 दिवसांमध्ये बऱ्यापैकी कमी होतं आणि 1.5 ते 2 महिन्यांमध्ये समूळ नष्ट होतं.
1: तर मग

0: त्याची कारण काय असतात?
1: त्याची कारण पण तेच आहे की डोकं व्यवस्थित साफ न ठेवणं. ज्यांना नॅचरली ऑइल सिक्रेशन जास्त आहे डोक्यामध्ये, त्याने एक दिवसाआड किंवा आठवड्यातून 3 वेळा केस धुणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला आपल्या डेली रुटीन बिझी शेड्यूल मध्ये सतत डोकं धुणं पेशंटला पॉसिबल नसतं, किंवा ज्यांचे खूप लांब केस आहे त्या बायकांना सुद्धा पॉसिबल नसतं, आणि त्यामुळे ह्या टाईपचं फंगस वाढतं. पण जर तुम्ही डोक्याची हायजीन ठेवली, व्यवस्थित अँटी डँड्रफ शॅम्पू जे आम्ही देतो, अँटी फंगल म्हणता येईल त्याला, अँटी डँड्रफ म्हणजे हा जनरल टर्मिनॉलॉजी आहे, अँटी फंगल शॅम्पूने जर धुतलं तर ती जी एक्सेस ग्रोथ झालेली असते फंगसची ती पूर्ण क्लीन होते, आणि खालची शिरणी तर आपण ट्रीट करतोच, त्याच्यामध्ये ते डाग सुद्धा निघून जातात.
2: हा, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं
1: ट्रीटमेंट करावं लागतं.
2: हा, याची लक्षणं काही असतात?
1: लक्षणं म्हणजे काही पेशंटला खाज असते पण सगळ्याच पेशंटला नसते. काही पेशंटला खाज असून काही पेशंटला फक्तच अगदी ते थेंबासारखे काळे किंवा पांढरे डाग दिसतात. जनरली हेच कारण असतं की पेशंटचं लक्ष त्याच्याकडे जातं. ऍसच असा त्रास काही नसतो त्याचा, पण मग पेशंटला असं वाटतं, कारण ते वाढतीवर असतं. जर तुमच्या छातीवर पर्यंत आहे आणि तुम्ही ट्रीट नाही केलं तर ते पोटापर्यंत जातं. काही काही पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये थोडीशी इम्युनिटी कमी आहे, जसं मी आधी बोलले डायबिटीस किंवा आणखी काही कारणांमुळे, त्यांच्यामध्ये पूर्ण शरीरावर सुद्धा हे शिरणीचे डाग येतात.
2: डॉक्टर, आता बरेच समज गैरसमज आहे समाजामध्ये फंगल डिसीजेसला घेऊन, तर त्याविषयी काय सांगाल?
1: सगळ्यात महत्वाचा आहे जो फंगल इन्फेक्शन आहे तो कधीच ट्रीट होत नाही असा समज आहे समाजामध्ये. तो याच्यामुळे आहे कारण की जसं मी आधी सांगितलं की 3 ते 4 महिने आपल्याला त्या फंगसचे पूर्ण रूट्स डिस्ट्रॉय होण्यापर्यंत आपल्याला ती ट्रीटमेंट घ्यावी लागते. वरच्या थरांमधलं जे इन्फेक्शन आहे ते लवकर क्लिअर होतं, खालच्या थरांना थोडा वेळ लागतो. पण पेशंटला जनरली वरचा थर दिसतो क्लिअर झालेला, त्यांना असं वाटतं बरं झालं आणि ते ट्रीटमेंट थांबवतात. सगळ्यात महत्वाचं हे आहे की जर तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट डॉक्टरच्या सल्ल्यानुसार केली तर तो पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. आणि ज्या प्रिव्हेन्शन्स प्रिकॉशन्स जे डॉक्टर ट्रीट करतात त्यानंतर ते समजावून सांगतात की न येण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, ते तुम्ही जर फॉलो केलं तर तो परत येत नाही.
2: डॉक्टर, एखाद्या अवयवाच्या जवळ जर फंगल इन्फेक्शन झालं तर मग त्याचा परिणाम दुसऱ्या अवयवावर होतो का? आणि हे जे स्किनशी रिलेटेड फंगल इन्फेक्शन्स आहेत किंवा डिसीजेस आहेत हे शरीराच्या आत सुद्धा पसरतात का? त्याविषयी काय सांगाल?
1: हो, शरीराच्या आतमध्ये सुद्धा असतात. ज्याला म्हणतो आपण की एक्स्टर्नल म्हणजे जे त्वचेवर आहे ते, आणि इंटरनल म्हणजे ऑर्गन्समध्ये होतात ते. ऑर्गन्समध्ये जे फंगल इन्फेक्शन्स होतात ते जनरली लो इम्युनिटीवाल्या पेशंटमध्ये, जे ऑलरेडी काही आयसीयूमध्ये ऍडमिट आहे, काही कारणाने ऍडमिट आहे, त्या किंवा ज्यांना खूप काळापर्यंत हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं, अँटीबायोटिक लाँग टर्म ट्रीटमेंटवर आहे, त्यांना इंटरनल ऑर्गन्सचे सुद्धा फंगल इन्फेक्शन्स होतात. परत मी जे सांगितलं तुम्हाला, डोळ्याचं सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं आणि तोंडामध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं. अगदी टाळूपर्यंत जिभेला आजूबाजूच्या गालापर्यंत पूर्ण फंगल इन्फेक्शन, त्याला कॅन्डिडियल स्पेसिस असतं, आणि बायकांमध्ये जनरली वजायनल एरियामध्ये पण फंगल इन्फेक्शन असतं. त्याच्यामध्ये पांढरं पाणी जाणं, पांढरं डिस्चार्ज होणं, सतत खाज येणं त्या जागेवर, ह्या टाईपचे लक्षणं असतात.
2: मग यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
1: यासाठी जर का तोंडामध्ये असेल तर आपल्याला काही ऑइंटमेंट्स जे तोंडामध्ये अप्लाय होतात ते, आणि गुळण्या करणारे असतात काही, गार्गल्स करणारे जे मेडिसिन्स असतात ते दिले जातात, आणि त्याचा सुद्धा एक कोर्स असतो. मेडिसिन ओरल सुद्धा असतात, त्याच्याने तोंडातलं पूर्णपणे बरं होऊ शकतं. काही लोकांना नुसतेच छाले वाटतात पण ते छाले नसून ते फंगल इन्फेक्शन सुद्धा असतात, तर ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्याला नीट बघणं जरुरी असतं की ते काय आहे. दुसरं गोष्ट जे बायकांमध्ये होतं त्याच्यामध्ये असं असतं की सततचा डिस्कम्फर्ट बायकांना असतो, आणि जनरली ते 15 ते 35 वयोगटामध्ये असणाऱ्या बायकांना मोस्टली होतं. त्याला वल्वो वजायनल कॅन्डिडियासिस म्हणतात, आणि त्यामध्ये कंटिन्यू पेशंटला इचिंग होणं किंवा बर्निंग सेन्सेशन होणं, आग होणं किंवा खाज येणं, हे लक्षणं कॉमनमध्ये असतात. त्यामध्ये आपण एक कोर्स करतो फंगल इन्फेक्शनचा, आणि बऱ्यापैकी 90% बायका त्याला रिस्पॉन्ड करतात. 10% बायकांमध्ये असं दिसतं की ट्रीटमेंट घेतल्यानंतरही फार काही रिस्पॉन्स आला नाही आहे, त्यावेळेला आपण त्यांच्या एक दोन तपासण्या करतो. त्याच्यामध्ये त्या डिस्चार्जची तपासणी वगैरे असते, कारण की कधी कधी फंगस सोबत बॅक्टेरियल इन्फेक्शनचा सुद्धा समावेश असतो. मग अशा वेळेला जर का आपल्याला दोन्ही दिसलं, ग्रोथ फंगल प्लस बॅक्टेरियल, तर आपल्याला अँटीबायोटिक प्लस अँटीफंगल असा कोर्स करून पेशंटला बरं करता येतं.
2: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
1: फंगल इन्फेक्शन हा सामान्य आणि पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, यामुळे याला घाबरण्याची अजिबात गरज नाही, पण याकडे दुर्लक्ष देखील करता येत नाही. तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवणे की खाज आली म्हणून कोणतीही क्रीम स्वतःहून खरेदी करणे वापरू नये, त्वचा स्वच्छ व कोरडी ठेवावी, वैयक्तिक वस्तू शेअर करू नये आणि योग्य चिकित्सा व उपचार त्वचारोग तज्ञांकडून घेणे. ह्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर तुम्हाला कधीही या फंगल इन्फेक्शन्सचा त्रास होणार नाही.
2: डॉक्टर श्यामल बलकी, आपण इथे आलात आणि त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे.
1: धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात त्वचेशी निगडीत फंगल डिसीजेस या विषयावर सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्यामल बलकी यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. सायंकाळचे 4 वाजलेत. गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील सुधीर मोघे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत. चित्रपट कशासाठी प्रेमासाठी.

निवडुंग या चित्रपटातील गीतात ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात. आरती प्रभू यांची रचना आहे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात गीत बहार AIR मराठी एडिटेज उपग्रहवाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सर्जा या चित्रपटातील गीत. नाधू महानोर यांची रचना आहे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गीत. शांताराम नांदगावकर यांची रचना आहे आणि अनिल अरुण यांचं संगीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. सायंकाळचे 4:26 झाली आहेत. आता मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात ऐकूया मालिका लावण्य रंग भाग 23.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा 11वा भाग आपण ऐकूया.

काम दिवसेंदिवस वाढत होतं, थोडंसं शरीराकडेही दुर्लक्ष होत होतं. एके दिवशी क्लॅरोनेट वादन चालू असतानाच राम कदमांचा गळा भयंकर दुखायला लागला. आता थांबेल, मग थांबेल या आशेवर ते गळ्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत होते. नेहमीचे व्यवहार तसेच चालू होते. दोन चार दिवस गेले, मग गळ्यावरती फोड दिसायला लागले, त्यांना ताप यायला लागला. मित्रांनी त्यांना घारपुरे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तोपर्यंत गळा संपूर्ण फोडांनी भरून गेला होता. खरं तर रामकदम देखील थोडेसे घाबरूनच गेले होते. मित्रांच्या कुजबुजवण्यावरून त्यांना लक्षात आलं की डॉक्टरांना कॅन्सरबद्दल शंका वाटत होती, कारण त्या काळामध्ये कॅन्सर हा शब्द अगदी यमदूतापेक्षाही भयंकर वाटायचा. कॅन्सर म्हणजे नक्की मरण असंच त्या काळात वाटत होतं. मरणाच्या विचारानं रामकदम शहरूनच गेले, गंभीर झाले. क्षणार्धात त्यांना वाटलं की आपण मृत्यूपत्र लिहावं का काय, आणि मृत्यूपत्र जरी तयार केलं तरी लिहिणार काय त्याच्यामध्ये ना, कारण त्या काळात त्यांच्याकडं क्लॅरोनेट शिवाय होतंच काय, आणि ते कुणाला देणार असाही ते विचार करत होते. त्यानंतर मित्रांच्या सहाय्यानं ते मिरजेला गेले. पुढं काय झालं हे जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटातली. हा चित्रपट 1967 साली प्रदर्शित झाला. गीता फिल्म्स या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजा बारगीर. या चित्रपटातली सगळी गाणी गदी माडगुळकरांनी लिहिली होती. सुरुवातीला आपण हे गाणं ऐकूया.

जी झोप मोड़ ली हो माझी, झोप मोड़ ली हो माझी, झोप

या गाण्यापूर्वी आपण बघितलं की राम कदम यांना मित्रांनी मिरजेला नेलं आणि घरापासून 3 किलोमीटर असलेल्या वानलेसवाडीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. 2 दिवसानंतर ऑपरेशन करायचं असंही ठरलं. घरच्या लोकांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यांनी विचार केला की गळ्याच्या गाठीचा ताप आला असेल, ताप गेला की हॉस्पिटलमधून येतीलच घरी. 1-2 दिवस ते हॉस्पिटलमध्ये राहिले पण मनामध्ये सारखे मृत्यूचेच विचार यायचे असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्या काळामध्ये डॉक्टर जोन्स आणि डॉक्टर सेसिल हे वानसेलवाडीच्या हॉस्पिटलमधले मोठे डॉक्टर होते. ते अतिशय कुशल आणि सर्जन होते आणि त्यांनीच राम कदम यांच्या गळ्याचं ऑपरेशन करण्याचं ठरवलं. ऑपरेशन सकाळी 9 वाजता सुरू झालं. जवळपास 4-5 तास ते ऑपरेशन सुरू होतं. दुपारी 2 वाजता ऑपरेशन संपलं. राम कदमांच्या गळ्याला झालेल्या सगळ्या गाठी डॉक्टरांनी कापून टाकल्या. गळ्याला बाहेरून जखमच आता राहिलेली होती पण ती जखम फारच मोठी होती. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे जखम भरून आली की ते बरे होणार होते पण तोपर्यंत तरी त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होत. आपण आणखीन एक लावणी ऐकूया या चित्रपटातली. ही लावणी पुष्पा पागधरे यांनी गायली आहे.

ऑपरेशन झाल्यानंतर ज्या वेळेला रामकदम शुद्धीवर आले तेव्हा आपण जिवंत आहोत हे जाणवल्यानंतर त्यांना फार आनंद झाला असं त्यांनी लिहिलंय. त्यांना लगेच क्लॅरोनेटची आठवण झाली कारण या वाद्यानंच त्यांना आनंद मिळत होता. हॉस्पिटलमध्ये देखील एक दोन किस्से खूप गमतीशीर घडले बरं का. हॉस्पिटलच्या आवारामध्ये ते इकडं तिकडं भटकत होते. बऱ्याच वेळ जागेवर नसल्यामुळं एक नर्स त्यांना शोधत आली आणि त्या नर्सनी रामकदमांना सांगितलं, साहेब उशीखाली पैसे ठेवत नका जाऊ तुम्ही. त्यांच्या काहीच लक्षात आले नाही उशीखाली पैसे कुठून आले. तेव्हा ती नर्स म्हणाली, तुमच्या उशीखाली 500 रुपये तुम्ही ठेवलेत, तसे पैसे ठेवत जाऊ नका एवढंच मी सांगायला आली आहे, असं सांगून नर्स निघून गेली. काय प्रकार आहे बघूया तरी असं म्हणून रामकदम आपल्या बेडवरती गेले. उशी उचलली तर त्या उशीखाली 100 रुपयाच्या 5 कोऱ्या करकरीत नोटा होत्या. ते म्हणाले, हे पैसे काही माझे नाहीत. तेव्हा नर्स म्हणाली, हे पैसे माझे पण नाहीत पण हे तुमच्या उशीखाली मला सापडले. मग त्यांनी विचारलं नर्सला की काल कुणी इथं आलं होतं का. तेव्हा नर्स म्हणाली, हो साहेब दुपारी तुम्ही झोपला होता तेव्हा एक हाफ चड्डीवाले 2 जण आले होते आणि तुमची चौकशी करत होते. मी तुम्हाला उठवणार होते पण ते म्हणाले उठवू नका. 5-7 मिनिटं त्यांनी वाट बघितली आणि ते निघून गेले. रामकदम विचार करत होते, हा हाफ चड्डीवाला बाबा कोण असेल. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की ते होते भालजी पेंढारकर. रामकदम हे आजारी आहेत असं कुठूनच त्यांना कळलं, त्यामुळं भालजी पेंढारकर स्वतः मिरजला भेटायला आले आणि ते झोपेत असल्यामुळं त्यांच्या उशीखाली 500 रुपये ठेवून गेले. त्या 500 रुपयातली 100 रुपयाची नोट रामकदमांनी काढली आणि त्या नर्सला दिली आणि ते म्हणाले, या पैशातून हॉस्पिटलमधल्या सगळ्यांना मिठाई वाटा. अशा ही काही गमती जमती घडल्या. देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटातली आणखीन काही गाणी आपण ऐकणार आहोत. आशा भोसले आणि परशुराम यांनी गायलेलं एक गाणं आपण ऐकूया.

0: टांगना रोज खा तुम्ही काय
1: मला वाटलं
0: रोज खा तुम्ही मटन मुरगी
1: अरे खाणाऱ्या अहो बाई उजीर

या गाण्यापूर्वी आपण बघितलं की भालजी पेंढारकरांनी राम कदमांना भेटायला येऊन त्यांच्या उशीखाली 500 रुपये दिले. या विचारानं राम कदम विचारात पडले. गळा बरा झाल्यानंतर भालजी पेंढारकरांना भेटावं अशी तीव्र इच्छा राम कदमांच्या मनामध्ये आली. हळूहळू गळ्याची जखमही भरून येत होती. आपल्या आजारपणामध्ये आपल्या नावलौकिक नसताना देखील एवढा मोठा माणूस आपल्याला बघायला येतो आणि आपल्या नकळत आपल्या उशीखाली पैसे ठेवून जातो, असा महापुरुष विरळाच असेल असा विचार करत ते भालजींना भेटायला कोल्हापूरला गेले. तेव्हा त्यांना समजलं की भालजी पेंढारकर त्यावेळेला पन्हाळ्यावर आहेत. पन्हाळ्याला जाऊन राम कदम भालजींना भेटले. तो त्यांच्या आयुष्यातला एक चांगला योग होता, कारण त्या काळामध्ये भालजी पेंढारकरांना मीठ भाकर या चित्रपटासाठी काही गाणी ध्वनिमुद्रित करून घ्यायची होती आणि वेगवेगळ्या चाली त्यांना हव्या होत्या. एकूण 7 गाणी त्या चित्रपटामध्ये होती आणि त्यातली 4 गाणी त्यांना नव्या चालीमध्ये हवी होती. मग संगीतकार म्हणून त्यांनी राम कदमांकडे विचारपूस केली, तब्येतीची चौकशी केली आणि त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये एका गाण्याचा कागद दिला. गाती गोड गाणी वारा आणि पाणी हे गाणं आणि त्याचा प्रसंग भालजींनी समजावून सांगितला आणि मग त्यांना विचारले की रामभाऊ या गीताला चाल लावून दाखवाल का. राम कदमांनी लगेच एक चाल निवडली आणि त्यांना ऐकवली आणि ती चाल देखील

एवढी छान होती की पुढची बरीच गाणी राम कदमांकडूनच त्यांनी ध्वनिमुद्रित करून घेतली. वासुकीचा दोरबाई या गाण्यालाही त्यांनी चाल लावायला सांगितली होती आणि ती चाल देखील त्यांना पसंत पडली. देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये.

भालजींच्या गाण्यांना रामकदम चाल लावत होते. एके दिवशी रामकदमांनी 500 रुपयांचा उल्लेख भालजींकडे केला. तेव्हा भालजींनी रामकदमांना बोलूच दिले नाही. ते म्हणाले, रामभाऊ तुम्ही असं करा, साहेबमामांना कळवून टाका की अजून महिनाभर तरी मी येणार नाही म्हणून, आणि या अवधीमध्ये माझ्याकडं मीठ भाकर या चित्रपटाची आणखीन 3-4 गाणी तुम्ही करायची आहेत आणि याचं पार्श्वसंगीत तुम्हीच करायचं आहे. रामकदमांच्या आयुष्यात स्वतंत्र संगीत करण्याची संधी त्यांना प्रथमच मिळाली होती आणि ती संधी देखील भालजी पेंढारकरांनीच दिली होती. या कामामुळं आता मिरज ते कोल्हापूर वाऱ्या रामकदम यांच्या सुरू झाल्या. थोडासा वेळ असल्यामुळे पूर्वीच्या चांदलाल यांच्या बँडमध्ये देखील रामकदमांना संध्याकाळच्या वेळेला बोलावणं यायचं, कारण तो लग्नाचा सीझन होता. मिरजेचे लोक देखील जवळपास 10 वर्षानंतर देखील लाडक्या रामला विसरले नव्हते असंच म्हणायला हरकत नाही. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया. अशा

0: बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सायंकालीन सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकूया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झी योयेव यांच्याशी विविध क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होतील आणि किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदीर झापारव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत, तर 149 जण चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 626 झाली असून अजूनही सुमारे 2000 जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत भारतानं 157 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलं आहे. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज दिली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी उपोषण सोडावं असं आवाहनही त्यांनी केलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराठी इथं आज सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनस्थळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित असून चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी.

मी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02:24 झाले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मालती कृष्णमोहन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन. राग आहेत पंतुवराली आणि मलय मारुतम. मृदंगम साथ केली आहे केशव भारद्वाज यांनी. ऐकूया मालती कृष्णमोहन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन, राग पंतुवराली आणि मलय मारुतम.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मालती कृष्णमोहन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन ऐकलत. राग होते पंतुवराली आणि मलय मारुतम. मृदंगम साथ केली होती केशव भारद्वाज यांनी. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो सायंकाळचे 5:30 वाजून गेलेत. प्रसारित करत आहोत युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट वृषाली गाडगीळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरातील कार्यक्रमात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत अशा एका युवा खेळाडूला जिने आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला आहे. रिदमिक जिमनॅस्टिक्स सारख्या कौशल्य, शिस्त आणि कलात्मकतेचा सुंदर संगम असलेल्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आजच्या आपल्या पाहुणीशी तिच्या प्रवासाविषयी आपण संवाद साधणार आहोत. आपल्या बरोबर आहे वृषाली गाडगीळ. वृषाली, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: मित्रांनो, वृषाली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिदमिक जिमनॅस्ट असून तिने 2023 आणि 24 अनुक्रमे फिलिपिन्स आणि उझबेकिस्तान इथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच हंगेरीतील

0: बुडापेस्ट येथे आयोजित ज्युनियर रिदमिक कप स्पर्धेतही तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची तिने कमाई करत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आणि SGFI स्पर्धांमध्येही ऑलराऊंड तसेच विविध प्रकारांमध्ये पदकं जिंकत तिनं महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. खेळासोबत शिक्षणातही ती तितकीच यशस्वी आहे. 10वीच्या परीक्षेत 94% गुण मिळवल्यानंतर सध्या ती KHS ज्युनियर कॉलेज इथे 12वीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. चला तर मग वृषालीशी संवाद साधूयात. वृषाली, रिदमिक जिमनॅस्टिक्स या क्रीडा प्रकाराविषयी तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल, काय सांगशील?
1: रिदमिक जिमनॅस्टिक्स हा एक ऑलिम्पिक गेम आहे. हा आपल्या या देशात फारसा काही तो प्रसिद्ध नाहीये, तो जास्ती लोकांना माहितीच नाहीये की रिदमिक जिमनॅस्टिक्स हा खेळ आहे आपल्या या देशात. हा एवढा मदर ऑफ स्पोर्ट्स म्हणतात रिदमिक जिमनॅस्टिक्स किंवा साधं जिमनॅस्टिक्सला. लोकांना आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स माहिती असतं पण रिदमिक जिमनॅस्टिक्स नसतं माहिती. रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये तुम्हाला सगळं लागतं, फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथ, आय हँड कोऑर्डिनेशन आणि जो काही फोकस लागतो या गेम मध्ये तो कुठेच नाही लागत. त्यामध्ये आपल्या 4 ऍपरेटर्स असतात, हुप, बॉल, क्लब्स आणि रिबिन. 5वा एक रोप असतो, रोप फारसा काही इकडे वापरला जात नाही. रोप मध्ये खूप म्हणजे ऑब्विसली स्किपिंगसाठी आपण सगळ्यांनाच माहिती आहे स्किपिंग रोप्स वापरतो, तसा रोपचा वापर आहे. बाकीचे रोपचे हँडलिंग वगैरे असतात. हुप जर आपण एक घेतलं, हुप मध्ये रिंग लोकांना माहिती असते पण ते हुप असतं रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये हे नसतं माहिती.
0: ओके,
1: हुप हा ऑब्विसली मोठी असते हुप. त्याच्यानंतर हुप मध्ये बरेचसे आता रिस्क आणि बॅलन्सेस, जम्प्स, पिवट्स असे 4 मेन प्रकार असतात. बॅलन्सेस, जम्प्स, जम्प्स तर तुम्हाला माहितीच असतात, जम्प्स, बॅलन्सेस, पिवट्स हे सगळे डिफिकल्टीज असतात आणि दे आर व्हेरी हार्ड टू डू. आणि त्याच्यात अटमोस्ट फ्लेक्सिबिलिटी लागते पायाची, बॅकची. रिस्क मध्ये सर्वात जास्ती कोऑर्डिनेशन लागतं हुप आणि क्लब्स मध्ये, सर्वात अवघड असतात आणि क्लब्स जोर जोरात लागतात. तर रिबेन सगळे घाबरतात रिबेनला मोस्टली, बिकॉज रिबेन करणं खूप अवघड आहे, मला पण अवघड जायचं. आणि रिबेन जर एकदा जमली तर त्याच्यासारखी अप्रतिम गोष्ट नाही. आमचे सेटचे 2 असतात, इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप. ग्रुपचा जो सेट असतो ते 5 लोक करतात, 5 आणि ऍपरेटर्स एव्हरी 4 इयर्स बदलत राहतात फॉर ग्रुपचा सेट. सो ग्रुपच्या सेटमध्ये 5 लोक करतात आणि 2.5 मिनिट त्यांचा सेट असतो. वेअरॅज इंडिव्हिज्युअलच्या सेटमध्ये फक्त 1.5 मिनिटचा सेट असतो. त्या 1.5 मिनिटमध्ये एवढे सगळे विचार राहतात डोक्यातनं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्यामुळे जे काही टाइम मॅनेजमेंट लागते ना ती मी खूप शिकले या स्पोर्ट्स कडनं. खूप जास्ती गोष्टी त्या 1.5 मिनिटात बसवायला खूप अवघड असतं. आणि जसं वयोगट वाढत जातं तसं ते वाढवत जातात, बिकॉज तेवढं ब्रेन स्ट्रॉंग व्हायला लागतं आणि तेवढं कळायला लागतं की किती मला बसवायचं ती गोष्टी. तर मग हे सगळं होतं. मग त्याच्यानंतर ग्रुपचं मी सांगितलं, 5 लोक करतात, त्या 5 लोकांमध्ये पण कोऑर्डिनेशन अटमोस्ट लागतं. एकाचं चुकलं तर तो अख्खा ग्रुप फॉल होतो. फॉल होणं, आमचा असा एक एरिना असतो 13x13चा, त्या एरिनाच्या बाहेर गेला तर तो फाऊल असतो. ऍपरेटस हातात न पडला तर इट इज ऑल्सो फॉल. मग आर्टिस्ट्री मध्ये आहे की तुम्ही म्युझिक सोबत किती कनेक्टेड आहात. रिदमिक या नावातच रिदम आहे, रिदम सोबत कनेक्शन तर असायलाच पाहिजे. सो जर म्युझिक काहीतरी वेगळंच करतो आणि आम्हीच काहीतरी वेगळं करतोय, सो दॅट इज नॉट राईट. आणि हे सगळं आर्टिस्ट्री मध्ये त्याचे मार्क कापले जातात. तर मग असे 10 पैकी आर्टिस्ट्री मध्ये मिळतं आणि एक्झिक्युशन मध्ये पण 10 पैकी मिळतं. अँड डिफिकल्टी कॅन गो ऑन.
0: खूप छान प्रकारे आणि सखोल माहिती दिलीस आम्हाला, त्याबद्दल तुझे आभार. कारण बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसतं, कदाचित आजच्या या कार्यक्रमामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचली असेल. जिमनॅस्टिक्स या क्रीडा प्रकाराकडे तू कशी वळलीस, तुझी सुरुवात कशी झाली?
1: मी आधीपासूनच थोडीशी ऍथलेटिक होते. तर मग ऍथलेटिक म्हटलं की माझ्या घराच्या जवळच्या एका ग्राउंडला असं साधं नॉर्मल किड्स प्ले ग्राउंड सारखं होतं ते, तिथे मी जायचे आणि तिथे पण बऱ्यापैकी ऍथलेटिक म्हणजे रनिंग, जम्पिंग जे काही असतं ते सगळं करायचे. माझी एक फ्रेंड होती, तिने मला एकदा सांगितलं ती जिमनॅस्टिक्स करायची, आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स. तर तिने मला म्हटलं की बघ करून, कारण काही ती पण थोडीशी ऍथलेटिकच होती. सो मग मी आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स जॉईन केलं आणि मग तिकडनं माझं असं मन वळलं आणि मी रिदमिक जिमनॅस्टिक्सच्या साईडला गेले. मी आता करंटली मधुरा तांबे आणि कलाई तांबेच्या अंडर शिकते. मधुराताई ही स्वतः इंटरनॅशनल प्लेअर, छत्रपती अवॉर्डी आणि इंटरनॅशनल जज आहे आणि कलाईताई सुद्धा इंटरनॅशनल कोच आहे आणि ते दोघंही अप्रतिम आम्हाला ट्रेनिंग देतात आणि त्यांचं गायडन्स पण सुंदर आहे.
0: ग्रेट. तू जेव्हा भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतेस, फिलिपिन्स, उझबेकिस्तान, हंगेरी यासारख्या कंट्रीजमध्ये तू जेव्हा इंडियाला रिप्रेझेंट केलं, तेव्हा तुझा अनुभव कसा होता? तुला काय वाटलं तिथे गेल्यावर? तिथलं वातावरण कसं होतं?
1: तिथे तर पहिले सिलेक्ट झाल्यावरती एवढा आनंद होतो सगळ्यांना की कारण काय इंटरनॅशनलला पहिल्यांदा खेळणार म्हणजे हे खूपच अचीवमेंट असतं, सेल्फ अचीवमेंट. सो मग पहिले तर मी एक्सायटेड होते पण मधल्या तो एक दोन महिन्याचा गॅप मिळतो ट्रेनिंगसाठी आफ्टर सिलेक्शन झाल्यावरती. तेव्हा मग झालं ट्रेनिंग असं 7-8 तास दिवसाला हे सगळं केलं आणि जवळजवळ आल्यावरती की आता माझी कॉम्पिटिशन आहे नेक्स्ट वीक, जे काय भीती वाटायला लागली की आता काय करायचं जाऊन, तर मग ती भीती वाटणारच. आणि मग एकदा मी तिथे पोचल्यावरती म्हणजे पोचल्यावरती पण ठीक आहे अख्खी टीम होती, मस्त आम्ही मज्जा केली बिकॉज ऑलमोस्ट सगळ्यांचीच पहिली इंटरनॅशनल होती, सगळ्यांनी मस्त मज्जा केली. तिथे पोचलो तर स्टेडियम मध्ये गेल्यावरती एवढं मोठं स्टेडियम होतं, आपल्या इंडियात कुठेच नाही एवढं मोठं जस्ट फॉर रिदमिक जिमनॅस्टिक्स. तिथे आम्ही गेलो, एवढं मोठं स्टेडियम बघून आम्ही सगळे असे शॉक्ड होतो की ओ माय गॉड हे काय म्हणजे आता. आणि मग आम्ही तिथे गेलो, तिथे ऑब्व्हियसली प्रॅक्टिस करायला आम्हाला खूप मजा आली बिकॉज तिथे प्रॉपर एरिनाज होते, प्रॉपर हाईट्स होते फॉर थ्रोज कॅचेस रिस्क करायला. त्याच्यानंतर मग सगळे ट्रेनिंग वगैरे केली आणि मग परत सगळ्यांना भीती वाटायला लागली पण परत आमच्या कोचेसने आम्हाला सगळं सांगितलं की मस्त करा, शांतपणे करा. आणि फर्स्ट टाइम इंटरनॅशनल गेल्यावर की थोडस तरी भार असतोच ना आपल्यावरती की आपण इंडियाला रिप्रेझेंट करतोय, काहीतरी तरी नीट करायला पाहिजे, तेवढं तर टेन्शन होतच. पण जेव्हा मी तिथे फ्लोरवरती गेले तेव्हा मला काही असं वाटलं नाही की आपण इंटरनॅशनल खेळतोय, कारण काय त्या पॉइंटला सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं की फक्त मी आणि माझा ऍपरेटस आहे आणि मी ज्युनियर होते सो मला फक्त हूप होती आणि म्हणून त्या वर्षाला माझी फेवरेट हूपच होती बिकॉज मी त्याच्यासोबत ट्रेन केलं. त्या मोमेंटला जेव्हा मी गेले फ्लोअरवरती तेव्हा हूप करून म्हणजे इट वॉज ओनली मी, माझी हूप आणि देव बिकॉज तो माझी मदत करणार होता कारण काय मला भीती वाटत होती. सो तो 1.5 मिनिटं खूप महत्वाचा असतो आणि तेव्हा फोकस हल्ला की गेला. पण माझं थोडस ठीक होतं कारण काय मला माहिती होतं की मी आणि माझी हुपच आहे, नॉर्मल माझा सेट आहे आणि फक्त एरिना वेगळे आणि समोर जजेस वेगळे आणि ह्या वेगळीच भीती असते की बाहेरचे जजेस बघून खूपच हलायला होतं आणि मग काय करायचं कळतच नाही. पण ठीक आहे, हुप होती, मग प्रॅक्टिस केलेली एवढी ताईच्या अंडर, मग झालं हुपचा सेट वगैरे झाला आणि बाहेरून जो आनंद होतो तो वेगळाच असतो की झालं. पण आम्हाला तिथे फर्स्ट टाइम जाऊन आहे ना हे खरं कळलं की तिकडे आहे ना, म्हणजे जसं सांगितलं मी की न्यूट्रिशियस किंवा त्यांच्यासोबत केवढे फिजिओथेरपिस्ट वगैरे असतात तेवढे आमच्यासोबत नव्हते, इट वॉज जस्ट अस अँड आर कोचेस. तर मग तिथे बाहेरचे खूप सारे लोक होते आणि त्यांच्यासोबत हेल्पर्स पण खूप असतात आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण एवढं भारी होतं. मग आम्हाला असं झालं की आमच्याकडे का असं नाहीये,
0: म्हणजे अजून आपल्या टीम्स अजून परिपूर्ण होणं असं तुला महत्वाचं वाटतं की सगळे स्पेशलिस्ट तुमच्या टीम मध्ये असणं हे महत्वाचं आहे आणि रिदमिक जिमनॅस्टिक सारख्या खेळाकडे अजून त्या प्रमाणात फोकस नाही आहे असं तुझं म्हणणं आहे.
1: हो, आणि म्हणजे थोडस आम्ही मागेच होतो, म्हणजे माझी पण रँक 12वी वगैरे होती इन आय डोंट नो किती लोक होते, पण हे जर वर न्यायचं असेल तर हे गरजेचंच आहे ना की असं न्यूट्रिशियस असावं किंवा कोणीतरी वेगळं हेल्पर्स असावं,
0: बाकी प्रोफेशनल्स पण असणं महत्वाचं आहे.
1: बिकॉज जर तिथे त्या क्षणाला काहीतरी झालं आणि कोणी नसेल फिजिओथेरपिस्ट, कोणाचं अँकल ट्विस्ट झालं आणि फिजिओथेरपिस्ट नसेल तर काय करायचं, आणि बाहेरचे हॉस्पिटल्स आर नॉट अफोर्डेबल फॉर अस आणि मग कसंच करणार ना. सो देअर शुड बी सम गव्हर्नमेंट सपोर्ट आय थिंक.
0: खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात तू कसरत करतेस, या दोन्हीचा समतोल कसा राखतेस?
1: जिमनॅस्टिक्सने मला एक गोष्ट खूप महत्वाची शिकवली माझ्या आयुष्यात, डिसिप्लिन. बिकॉज आमच्या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही 1 मिनिट उशिरा आला तर तुम्हाला पनिशमेंट मिळणारच, की तुम्ही 6 ट्रेनिंगला 6 नाही आला तर पनिशमेंट मिळणार. सो एक ती गोष्ट महत्वाची होती की डिसिप्लिन. एक तर मोटिवेशन होतं की मला हे जिंकायचंय, कारण की एकदा सीजन चालू झाला ना की असे पाठोपाठ येतात ना कॉम्पिटिशन्स की काहीच कळत नाही. सो मग तेवढं मोटिवेशन लागतं की मला पुढे जाऊन मला मेडल मिळवायचंय, मला गोल्ड मेडल मिळवायचंय, मला काहीतरी करायचंय आणि इंडियाला रिप्रेझेंट करायचंय, एवढंच सगळं असतं. ह्याच्यानंतर पहिले तर डिस्ट्रॅक्शन्स नसतात, कारण का एवढं सगळं चालू असतं की डिस्ट्रॅक्शन्सला वेळच नसतो. सो डिसिप्लिन आणि मोटिवेशन आणि डिस्ट्रॅक्शन नसणं हे तिन्ही खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत.
0: आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला कोणी कोणी साथ दिली किंवा

0: तुझ्या शाळेचा किंवा तुझ्या प्रशिक्षकांचा, त्यांचा सपोर्ट कसा होता तुला?
1: माझे कोचेस तर पहिले, तर मग त्यांना पण माहिती होतं की दहावी आहे, म्हणजे मी पण थोडेसे असं अभ्यासा साईडला होते, तर मग त्यांना पण माहिती की असं असं होतं, अभ्यास वगैरे महत्वाचा आहे. सो त्यांनी मला तसं सहाय्य केलं की तू अभ्यास पण कर, हे पण कर, तसं टायमिंग वगैरे सगळी अरेंज केली की शाळा, प्रॅक्टिस, परत प्रॅक्टिस आणि अभ्यास हे सगळं झालेलं अरेंज करून. सो मग त्यांचा पण गायडन्स अप्रतिम होता. जेव्हा जेव्हा मला असं खूप व्हायला लागायचं की नाहीच आता होते माझ्याकडनं, अभ्यास पण हे, मग हे पण कॉम्पिटिशन हे, मग असं झालं की मग ताई येऊन बोलायची माझ्याशी की असं असं कर, मग ते सगळं सॉर्ट होऊन जायचं प्रॉब्लेम. आणि मग तसं मला गायडन्स मिळाला. ऑब्व्हियसली शाळा, शाळा मला काय, म्हणजे आता मी 5वी ते 10वी गेलेच नाही, पहिले 4 पिरियड मी बघितलेच नाहीत कोणाची तोंड पहिले 4 पिरियड मध्ये, कारण काय सकाळची प्रॅक्टिस असायची आणि त्याच्यानंतर शाळेला जाणं म्हणजे खूपच त्रासदायक होतं, बिकॉज प्रॅक्टिस नंतर एवढं शरीर दमलेलं असायचं की शाळेत जाऊन ते परत 5 तास बसा हे खूपच हॉरेबल होतं. तर मग तरी ते केलं, शाळेने पण भरपूर सपोर्ट दिला, 10वी असून सुद्धा हे सगळे असे एक्झाम्स न देणं परमिशन दिली हे खूप महत्वाचं होतं. आणि प्रिलिमला पण मी जरा घाबरलेले की देतील की नाही परमिशन, कारण काय प्रिलिमच्या वेळेस माझी इंटरनॅशनलची ट्रायल होती आणि बरोबर प्रिलिम पडली, तर आम्ही गेलो मॅमला विचारायला, तर मॅम बोलले जा जा काही टेन्शन घेऊ नका, नंतर द्या तुम्ही पेपर आरामात. म्हटलं मॅम ठीक आहे जातो, आणि मग गेला आणि नशिबाने ती इंटरनॅशनल मिळाली मला.
0: ग्रेट.
1: त्याच्यानंतर शेवटी आई बाबा ऑब्व्हियसली, आता दररोज तर काय आई सगळं डबा वगैरे भरून द्यायची, मग हे करा ते करा, असाइनमेंट लिहायची माझी आई कधी कधी की शाळेत लेट नको सबमिशन करायला, परत ओरडतील, आई ते लिहून द्यायची. बाबा काय बाबा ऑफिसला जायच्या आधी दररोज मला क्लासवरनं पिकअप करायचा माझ्या प्रॅक्टिसवरनं, आणि मग मला शाळेत सोडायचा आणि मग परत घ्यायला यायचा. आणि कधी कधी काय व्हायचं, एक्स्ट्रा प्रॅक्टिस द्यायची ना, तर मग जर 6 प्रॅक्टिस संपणार असेल तर ती जायची 7:30 पर्यंत, आणि बाबा थांबायचा बाहेर 2 तास माझी वाट बघत त्याच्या ऑफिस नंतर सुद्धा. सो मग आय एम रिअली ग्लॅड की ते दोघं होते माझ्यासोबत या अख्ख्या जर्नीमध्ये.
0: म्हणजे तुझ्या जर्नीमध्ये इतके सपोर्टिव्ह लोक होते, त्याच्यामुळे तू हा पल्ला गाठू शकली आणि तू तुझं बेस्ट देऊन तसे रिझल्ट पण मिळवलेस. आपण बघतो की प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनच्या आयुष्यात असे चढ उतार येत असतात, काही चॅलेंजेस येत असतात, तर तुझ्या या प्रवासात काही चॅलेंजेस आले का आणि त्यांना तू ओव्हरकम कसं केलंस?
1: पहिलाच एक मोठा चॅलेंज आलेला. पहिलं मी कधी 2016 जॉईन केलं आणि 2017 माझी पहिली नॅशनल झाली मोहालीमध्ये. त्याच्यात पण आम्हाला गोल्ड मिळालं महाराष्ट्राला, बिकॉज थोडस महाराष्ट्र आहोत आम्ही म्हणून गोल्ड मिळालं आम्हाला त्याच्यात. आणि मग ऑब्व्हियसली 7-8 वर्षाची होते, झाला मला भरपूर आनंद. आता काय म्हणजे मग मी आय थिंक त्याच्यानंतर थोडीशी कमी प्रॅक्टिस केली का काय झालं आय डोंट नो. अंडर 10 माझं पहिलं वर्ष होतं आणि त्याच्यात मी सिलेक्टच नाही झाले स्टेटला. तर मग त्यानंतर जी काय रडारडी झाली घरी येऊन की असंच नाही तसंच नाही मी का नाही झाले असं तसं, त्याच्यानंतर मी गेलेच नाही 3-4 महिने की नाहीच मी सोडून देणार हे. आणि मग त्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं की आता काय करायचं, अंडर 10 आहे आत्ताशी, आत्ताशीच आपण रडत बसलो तर काय होईल. आय डोंट नो काहीतरी झालं असेल 3 महिन्यांना, मला रिअली आठवत नाहीये काय झालं. आणि मी 3 महिन्याने जस्ट गेले प्रॅक्टिसला आणि मला झालं की अरे आपण उगीच सोडलेलं. मग मला ते 3 महिन्याचा लॅग परत भरायला लागला, कारण काय होतं ना, तुम्ही एक जर प्रॅक्टिस बुडवली ना तर तुम्हाला 2 दिवस अजून लागतील त्याचं जे भरपाई असेल ती करायला, बिकॉज बॉडीला 1 दिवस रेस्ट मिळाला ना तरी मग ती अशी स्लॉपी होते की काहीच नाही म्हणजे. आणि मग परत पुढच्या दिवशी असं इंजिन स्टार्ट केल्यासारखं असं घाणेरडा आवाज येतो आणि मग सगळं असं परत रिस्टार्ट करायला लागतं. सो मी 3 महिने बुडवलेले, मला त्याच्यासाठी परत बरेच एफर्ट्स करायला लागले. त्याच्यानंतर अंडर 12 पण असं एकदा झालेलं की मुंबईचे स्टेट्स होते आणि मला नाही माहिती काय झालेलं, मे बी माझ्या आई बाबा मी असा परफॉर्मन्स बघत नाहीत आणि मी सांगते बघू नका, बिकॉज मला ते वेगळंच टेन्शन येतं की तुम्ही बघू नका, मला नाही आवडत तुम्ही बघितलेलं. आणि तेव्हा ना ते आलेले, आय डोंट ब्लेम त्यांच्यावरती असं झालं, पण लाईक ते अंडर 12 पहिलं वर्ष होतं आणि मग मी 5वीत वगैरे का काहीतरी होते. आणि मग मी तिथे पण खूप घाण केलं मुंबईमध्ये, अनफॉर्च्युनेटली मला खरंच नव्हतं घाण करायचं पण ते घाण केलं मी. आणि मग तिकडे पण खूप सारी रडारडी झाली, असंच आहे तसंच आहे, मग मला सोडूनच द्यायचंय हे नकोच आहे मला. पण मग त्याच्यानंतर जे काय असं मला मोटिवेशन मिळालं ना की आपण एकदा जर घाण केलंय तर मग ही आपल्याला घाण सुधारायला लागणार आहे. सो मी त्याच्यानंतर अंडर 12 ते दुसरं वर्ष होतं तेव्हा ऍक्च्युली लॉकडाऊन पडलं आणि मग त्या सगळेच कॉम्पिटिशन वगैरे गेले आणि मग ज्युनियरमध्ये मी ठरवलं की नाही आता मी असं घाण नाही करून चालणार, मला काहीतरी तरी करायला लागेल. सो मी त्या बरेच प्रॅक्टिस केली आणि मग मला थोडंसं अजून मोटिवेशन मिळालं.

0: लागलं की आपण हे खरं करूया. नशिबाने माझ्या तरी आयुष्यात काहीच इंजुरी झाले नाहीत, बिकॉज मे बी ते असेल की रेग्युलरली ट्रेनिंग केलं
1: बरोबर
0: किंवा नीट सगळं खाल्लं वगैरे, पण माझ्या तरी कधीच आयुष्यात इंजुरी आले नाही. आणि व्हेरी ग्लॅड की तसं नाही झालं, बिकॉज एकदा इंजुरी आली ना की दॅट इज दी वर्स्ट पार्ट. ते मेंटली पण तुम्हाला दुःख होतं, फिजिकली पण ऑलरेडी दुखत असतं, आणि मग त्याच्यानंतर इंजुरी नंतर परत येऊन तुम्ही कसं करणार ह्याचा पण विचार येऊन सगळाच त्रास व्हायला लागतो. सो मग ते नशिबाने माझ्या कधी आयुष्यात झालं नाही.
1: सो जो काही सेटबॅक तुझ्या आयुष्यात आला होता तो तू ओव्हरकम केला, काय चुका झाल्यात याच्याकडे तू लक्ष दिलंस आणि त्या सुधारून व्यवस्थित नियमित तू सराव केलास आणि पुढे तुला यश मिळत गेलं. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एका जिमनास्टचा दिवस हा कसा असतो, म्हणजे तुझ्या आयुष्यात तू सराव, व्यायाम, आहार, अभ्यास, विश्रांती या सगळ्यांचा समतोल कसा राखलास?
0: खूप मोठा दिवस असतो ऍक्च्युली जिमनास्ट लोकांचा. खूपच करायला लागतं, म्हणजे जर शाळेवर पण तुम्ही असं हुशार असाल तर ऑब्व्हियसली म्हणजे करायलाच लागतो अभ्यास. आता काही कुठली शाळा सांगत नाही की तुम्ही स्पोर्ट्स आहात, तर भारतात तर सांगतच नाही, तर तुम्ही स्पोर्ट्स करताय तर नुसतं स्पोर्ट्स करा असं कोणी सांगत नाही. दहावीपर्यंत तरी ते सायन्स मॅथ्स करायलाच लागतं रडून रडून. तर मग काय, सकाळी लोक उठायचं सकाळी 6 वगैरे वाजता, 3 तासाची प्रॅक्टिस करायची, त्याच्यानंतर शाळेत जाऊन बसायचं, प्रेमी पहिले पिरियड बुडवायचे म्हणून 4 तास तिथे बसायचं, मग परत घरी येऊन लगेच जेवण आजी जे जेवायला देईल ते जेवायचं, आणि मग परत प्रॅक्टिसला जायचं. आणि मग संध्याकाळी आलं की 7:30 वगैरे होयचे, आणि मग त्याच्यानंतर आता विचार करायचा अभ्यास करायचा की नाही, आणि मग तो करायलाच लागायचा बिकॉज होमवर्क वगैरे असायचं, तर ते करायचं मग सगळं, आणि मग झोपायचं. एवढंच होतं, बाकी काहीच केलं नाही मी, कारण 3-4 वर्ष तर काहीच केलं नाही. नुसतं उठायचं, प्रॅक्टिस करायचं, अभ्यास करायचा, परत प्रॅक्टिस झोपायचं, एवढंच केलं. आणि मग विश्रांतीसाठी आम्हाला युजली फिजिओथेरपिस्ट असतात, म्हणजे जर काही मसल स्पॅझम वगैरे झाला तर मग तिथे जाऊन तुम्हाला ते मसाज वगैरे करून देतात, आणि मग ते रिलीज वगैरे होतात मसल्स. किंवा आम्हाला एक असं अख्ख्या 7 डेजच्या मध्ये एक कुठला तरी दिवस ऑफ असतो, की तेव्हा थोडस म्हणजे एखादं सेशन ऑफ असतं, मॉर्निंग इव्हनिंग मधलं एक सेशन ऑफ असतं, सो दॅट थोडस बॉडीला रिलॅक्स होईल. आणि मग ते 3-4 तास थोडस फक्त रिलॅक्सेशन मध्ये गेले की बॉडी पण असं थोडस रिकवर होते, की आदल्या वेळी खूपच एक्झॉस्टिंग असेल तर मग 2 ऑफ, म्हणजे थोडस अजून शांत बसायला, काहीच नाही करायचं, मग आईस बाथ वगैरे तर असतातच, त्याने सगळं रिलॅक्स होऊन जायचं.
1: म्हणजे तुला श्वास घ्यायला पण वेळ नसायचा असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण शाळा आणि स्पोर्ट्स दोन्ही तू व्यवस्थितपणे सांभाळलंस. जेव्हा तू इंटरनॅशनल लेवलला इंडियाला रिप्रेझेंट करतेस आणि नॅशनल लेवलला खेळतेस, या दोन्ही लेवल्समध्ये तुला तिथे परफॉर्म करताना काय फरक जाणवतो, काय वेगळं वाटतं की त्याच ईजने तू व्यवस्थित परफॉर्म करू शकते की प्रेशर जास्ती असतं जेव्हा इंटरनॅशनली परफॉर्म करतेस?
0: मी जेव्हा खरं तर इंटरनॅशनल खेळले ना, तीनही इंटरनॅशनल, मला नाही प्रेशर आहे. मला इंडियात खेळायला जास्ती प्रेशर येतं दॅन बाहेर खेळायला, बिकॉज बाहेर रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये इंडिया तेवढी पुढे नाहीये. सो मग मला माहिती होतं बॅक ऑफ माय माइंड की एवढं काही मिळणार नाहीये, सो माझं थोडस ईज मध्ये होते मी, की आता फक्त जाऊन सेट करायचं आहे मला आणि बाकी काय नाही, तो 1.5 मिनिट फक्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. पण जेव्हा मी इंडियात खेळते ना तेव्हा मला प्रेशर खूप फील होतं, कारण काय मला माहिती नसतं, नवीन नवीन प्लेयर्स येतात खेळायला, मला माहिती नसतं की मी सिलेक्ट होईल की नाही, माझा फॉल होईल की नाही. पण जेव्हा मी बाहेर खेळले तेव्हा मला काही वाटलंच नव्हतं की फॉल झाला तरी इट्स ओके, माझी फर्स्ट इंटरनॅशनल आहे की आपण खरंच इंटरनॅशनलला पोहोचलोय. पण इंडियामध्ये ते होतं की मला इंटरनॅशनलला जायचंय, मग एवढे सगळे लोक आहेत, एवढे सगळे जजेस आहेत आणि सगळे मला ओळखतात, जरीही मी काही चूक केली तर ते मार्क कापणार आहेत माझे. सो हे मला इंडियात खूप वाटलं की खूप प्रेशर होतं इंडियात.
1: आजकाल म्हणजे आपण बघतो की बऱ्याच लोकांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असतं, पण काही ना काही चॅलेंजेस असतात, कधी सपोर्ट नसतो किंवा काय, तर तू त्यांना आणि त्यांच्या पालकांना काय सांगशील?
0: तुम्हाला जर स्पोर्ट्स खरंच आवडत असेल ना तर तुम्ही खरंच म्हणजे करायलाच पाहिजे. म्हणजे स्पोर्ट्स जेवढं तुम्हाला शिकवतं ना अबाउट डिसिप्लिन, अबाउट मोटिवेशन, आणि स्पोर्ट्सचं प्रॅक्टिस मध्ये काय होतं माहिती का, एकदा तुम्ही ती गोष्ट करायला लागली ना कुठलाही स्पोर्ट्स आवत होते त्याच्यावरतीच फोकस असतो. जर मी टेनिस खेळते तर माझ्याकडे बॉल येतोय आणि मी काहीतरी वेगळा विचार करून चालणारच नाही, मला तो बॉल रॅकेटने मारायचाच आहे हाच विचार येतो डोक्यात. सो मग तेवढं ब्रेनला पण ट्रेनिंग होतं की याच वेळेस हेच करायचं, याच वेळेस तेच करायचं, आणि मग ते सगळा घोटाळा नाही होत डोक्यात की मला हे पण करायचंय ते पण करायचंय. मग स्पोर्ट्स ऍक्च्युली असं सेग्रिगेट करायला शिकवतं आणि

0: मेजर पार्ट इज डिसिप्लिन. कितीही तुम्हाला मोटिवेशन असू दे की मी आज प्रॅक्टिसला जाणार, तुम्ही जाल आणि मग उद्या वाला नाही आता मी दमलो नाही जाणार, हे असं नाही चालणार. हे अभ्यासाबद्दल पण होतं की आज मी अभ्यास करणार उद्या नाही करणार, पण हे असं नाही चालत ना. ते स्पोर्ट्स डिसिप्लिन शिकवतं आणि जर तुम्हाला स्पोर्ट्स खरंच करायचं असेल तर तुम्ही तेच करू शकता. बिकॉज जर एक माणूस खूप ॲथलेटिक आहे आणि ही इज ॲक्च्युली डुईंग गुड इन स्पोर्ट्स, जर तुम्ही अभ्यासाला बसवलं की तू चल हे फिजिक्सचे न्युमेरिकल सोड, तर त्याला ते नाहीच येणार आहे आणि त्याला ती इच्छा नसल्यामुळे तो करणार पण नाही आहे. पण जर त्याच माणसाला तुम्ही फील्डवरती पाठवलं की जा तू फुटबॉल खेळ, तर तो येईल 4-5 गोल मारून, कारण काय त्याला करायची ती इच्छा आहे आणि त्याच्यात ते पोटेन्शियल आहे. सो आय थिंक की जर तुम्हाला तुमच्या म्हणजे असं टीनेज मध्येच तुम्हाला तुमचं पोटेन्शियल किंवा तुम्हाला कशात खरा इंटरेस्ट आहे हे कळलं, तर तुम्हाला त्या पाथवर जायला ते खूप इझी होतं, पाथ चूज करायला की कुठे जायचं. आणि जर दोन्ही करणार असाल तर दॅट इज ऑल्सो वेल अँड गुड. बिकॉज सांगितलं ना, स्पोर्ट्समुळे डिसिप्लिन लागते आणि डिस्ट्रॅक्शन पण खूप कमी होतात बिकॉज वेळच नसतो काही करायला. सो मग ते स्पोर्ट्समुळे दोन्ही ऍक्च्युली मॅनेज करता येतं. म्हणजे हे खरंच आहे, स्पोर्ट्स करा, म्हणजे सगळ्यांनीच करायला पाहिजे. बॉडी फिट ठेवायला ते उत्तम आहे, ब्रेन फंक्शनिंगसाठी ते चांगलं आहे. पण आपल्या इथे काय प्रॉब्लेम होतो माहिती का, आपल्या शाळा किंवा आपली अख्खी सिस्टीम इज ओनली बेस्ड की माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, ह्याच्यातच लोकांना प्राऊड फिलिंग आहे जास्ती पेरेंट्सला. पण जर माझा मुलगा इंटरनॅशनल प्लेअर आहे, माझा मुलगा इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे, तर ते पण सेम लेवलला अचीवमेंट आहे हे कळत नाही.
1: तेवढं प्रोत्साहन दिलं पाहिजे खेळाडूंसाठी.
0: बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण स्पोर्ट्स कोचिंग मध्ये पीएचडी मिळते, आपल्या इथे ती मिळतच नाही. जर स्पोर्ट्स कोचिंग मध्ये पीएचडी मिळायला लागली तर केवढं ब्रिलियंट होईल. म्हणजे थोडस सपोर्ट मिळेल स्पोर्ट्स पीपलला, बिकॉज जे लोक रिटायर होतात किंवा काय करायचं म्हणजे ते कोचिंग करतात, जजिंग करतात, दॅट इज वेल अँड गुड. पण लाईक गव्हर्नमेंटने किंवा अजून लोकांनी जर स्पोर्ट्स जरासं पुढे ढकललं तर मग ते थोडंसं बेटर होईल आणि मग लोकांना पण त्याच्यात अपॉर्च्युनिटीज मिळतील जास्ती आहेत.
1: तू आता जसं म्हणालीस तसं सिस्टममध्ये पण काही लूप होल्स आहेत की ज्याच्यामुळे ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण ती लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये एखाद्या कुठल्याही स्पोर्टमध्ये रादर. तर तुला काय वाटतं की कुठले गॅप्स आहेत, की कुठल्या गोष्टी अजून सुधारण्याची गरज आहे प्रशासनाकडून किंवा शासनाकडून?
0: आय थिंक आता जर कोणीतरी आहे मिडल क्लास फॅमिलीकडनं, तर मग त्याचं झालं सिलेक्शन कुठेतरी आणि त्याच्याकडे पैसेच नसतील जायला, तर तो कसा जाईल? तर सगळे लोक नुसतं क्रिकेट क्रिकेट फुटबॉल हे सगळं हाईप केलंय, म्हणजे अग्री की ते पण रिझल्ट देतात किंवा हे असतं पण अग्रिएबल आहे की ते तुम्ही त्याला सपोर्ट करता. पण लाईक ह्या सगळ्यात आहे ना, हे जे साधे साधे स्पोर्ट्स आहेत, जिम्नॅस्टिक्स, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, टेनिस, हे सगळ्या असे स्किप होऊन जातात आणि मग ह्यांना काही मिळतच नाही की वाव काहीतरी हे करतायत ऍक्च्युली किंवा हे इंटरनॅशनल खेळतायत, ह्यांना काही मिळतच नाही. आणि स्कॉलरशिप म्हणायला गेलं तर इझिली कोणालाच नाही मिळत. आणि प्रॉब्लेम असा होतो की मिडल क्लास लोकांकडे दे हॅव मनी टू गो आउट आणि प्ले, बट लाईक एव्हरी टाइम जर सिलेक्ट झाला तर एव्हरी टाइम 3 लॅक्स घालवणं इज नॉट इझी फॉर लाईक एका इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी. सो आय थिंक की जर स्कॉलरशिप जर गव्हर्नमेंटने दिल्या किंवा हे जे सगळे खालचे जे स्पोर्ट्स आहेत नॉट रेकॉग्नाइज्ड येत, हे सगळ्या स्पोर्ट्सला जर त्यांनी ऍक्च्युली प्रोत्साहित केलं किंवा असे वेगवेगळे कॉम्पिटिशन कंडक्ट केले फॉर दी स्पोर्ट्स, तर मग ते थोडंसं आय थिंक लोकांपर्यंत पोहोचतील की असे असे स्पोर्ट्स आहेत आणि ह्याच्यात खरंच काहीतरी करतायत लोक.
1: जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांना तू काय संदेश देशील, किंवा ज्यांना स्पोर्ट्स आणि त्यांची नोकरी किंवा अभ्यास हे दोन्ही सांभाळून पुढे जायचंय अशा लोकांना तू काय सांगशील?
0: इच्छा असेल तर सगळं करता येतं, इच्छा आणि मोटिवेशन असेल तर खरंच सगळं करता येतं.
1: खूप खूप धन्यवाद, तू आज नॅशनल स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने युववाणीच्या या कार्यक्रमात सहभागी झालीस आणि तुझ्या प्रवासाविषयी तू खूप गोष्टी सांगितल्या, तुझे एक्सपिरियन्सेस कसे होते आणि कशा प्रकारे तू तुझ्या चॅलेंजेसवरती मात करून पुढे गेलीस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद वृषाली.
0: थँक्यू.
1: राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने झालेल्या आजच्या या संवादातून वृषाली गाडगीळ हिच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेतला. खेळ म्हणजे फक्त केवळ पदकं जिंकणं नव्हे तर स्वतःला सतत घडवत राहण्याची, आव्हानांना सामोरं जाण्याची आणि प्रत्येक अनुभवातून पुढे शिकत जाण्याची एक जीवनशैली आहे हे आज वृषालीच्या प्रवासातून स्पष्टपणे जाणवतं. युववाणीच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com, अर्थात yuvwanaiairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com, yuvwanaiairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आयडीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट वृषाली गाडगिळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजतायत. ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात.

संध्याकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया मोहित्यांची मंजुळा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीतकार आनंद घन.

देवकी पंडित यांनी गायलेलं हे गीत होतं एक होता विदूषक या चित्रपटातलं. गीतरचना नाधो महानोर यांची आणि संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी

0: मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: भीषणातिभीषण वृष्टेः नारंग संचेतना प्रसारिता। भीषण वृष्टेः कारणात् बिहार, पश्चिम बंगालः, झारखण्ड, मध्यप्रदेश, छत्तीसगढस्य च बहुषु क्षेत्रेषु वृष्टिः संभाव्यते। आगामि द्वि-त्रि दिवसेषु भीषण वृष्टिः भविष्यति इति ऋतु विभागेन सूचितम्। भारतस्य महान्तं क्रीडानायकं हॉकी प्रवीणं मेजर ध्यानचन्दवर्यं संस्मर्तुं तस्य जन्मजयन्त्याम् अद्य समग्रे देशे राष्ट्रिय क्रीडा दिवसः सौल्लासेन आयोज्यते। एषः दिवसः भारतस्य समृद्धं क्रीडा वैभवं दर्शयति, जनसामान्यं च स्वदैनिक जीवनस्य नियमित भागरूपेण क्रीडाः अंगीकर्तुं प्रेरयति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी मेजर ध्यानचंद वर्याय भावांजलिं समर्पयन् अवदत् यत् हॉकी क्षेत्रे तस्य अतुलनीयं योगदानं सर्वदा राष्ट्राय प्रेरणास्रोतः स्थापयिष्यति। इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी।
2: श्रोतेहो नमस्कार। संस्कृत वाणी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण डॉक्टर मुकुंद दातार यांचं भाषण ऐकणार आहोत। शीर्षक आहे विश्वसंचारी गीता।
3: श्रीमद भगवद्गीता हा प्राचीन भारतीयांच्या प्रज्ञा प्रतिभेचा कलशाध्याय असणारा महान ग्रंथ आहे। हा ग्रंथ मुळातच विश्वसंचारी होण्याच्या अंगभूत सामर्थ्याने सुसंपन्न आहे। हे या ग्रंथाचे अंगभूत सामर्थ्य तिहेरी पैलूंचे आहे। ते ऐतिहासिक महत्वाचे आहे, तसेच तात्विक सखोलतेचे आहे आणि परिणाम प्रेरकतेचेही आहे। इथे आपण हेही लक्षात घ्यावे की आपण भगवद्गीता असे नामाभिधान नेहमी उच्चारतो, पण ते या महान ग्रंथाचे पूर्ण नाव नाही। ते नामैक देश आहे। प्राचीन काळी भारतवर्षात जन्मलेल्या वैदिक तत्वचिंतनाचे सार आहे। ती उदार मतवादी धर्म संकल्पना आहे। गीतोक्त तत्वज्ञान म्हणजे वैदिक विश्वात्म भावाचे मानव कल्याणकारी दर्शन आहे। आपण गत इतिहासाचा मागोवा घेऊ लागलो तर ताम्रपट, शिलालेख, नाणी, भांडी, मृत प्राण्यांचे अवशेष इत्यादी उपयुक्त साधनांपेक्षाही वाङ्मय रूपी साधन हे सर्वाधिक महत्वाचे आहे हे लक्षात येते। अशा प्राचीनतम वेद वाङ्मयात जे अंतर्गत धर्मचिंतन बीज रूपाने होते, त्याचाच फुलता बहरता वृक्ष उपनिषद वाङ्मयात होत गेला आणि त्यालाच श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य आणि मधुर असे फळ प्राप्त झाले। ही घटना आजच्या मागे किमान 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात आली। म्हणजे ही गोष्ट समग्र विश्वाच्या दृष्टीने केवढी ऐतिहासिक महत्वाची आहे, केवढी प्राचीनत्वाची पुण्याई प्राप्त केलेली आहे। अशा या संदर्भाची साक्ष आपल्याकडच्या परंपरागत आणि सर्वप्रिय अशा एका संस्कृत श्लोकानेही दिली आहे। तो रूपकाश्रयी श्लोक असा, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत। अशा या प्रेमळ, प्रसन्न आणि प्रसाद स्वरूप गीतारूपी अमृतात विश्वसंचारी होण्यासाठी लागणारी तात्विक सखोलताही ओतप्रोत भरून उरली आहे। हे तत्वचिंतन बिल्वदली आहे। म्हणजे असे की वैदिक विश्वात्मभाव, उदात्त मानवधर्म आणि निष्काम कर्मयोग हे गीतोक्त तत्वज्ञानाचे त्रिदल आहे आणि हा वारसा प्राचीन भारतीय ऋषी प्रणित ब्रह्मविद्येचा आहे। त्या ब्रह्मविद्ये

आहे, सप्त प्रणाली आहेत आणि त्यांचा गाभा गीतोक्त तत्व विचारात अवतरला आहे। त्या सप्त धारा अशा वेद वाङ्मयातील उपासना प्रणाली, यज्ञ मार्गी ग्रंथातील कर्म मीमांसा, उपनिषदांचे आत्मज्ञान, कपिल मुनींचे सांख्यशास्त्र, काया मानस संयमकारी योगशास्त्र, तसेच समाज नियामक स्मृतिधर्मशास्त्र आणि पद वाक्य प्रमाण मीमांसाकारी चिंतनशास्त्र, या अशा सप्त प्रणालींच्या ब्रह्मविद्येचे म्हणजे ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आपणाला लाभलेले आशय सखोल नवनीत आहे। भगवद्गीतोपनिषदात ते अवतरले आहे आणि विशेष गोष्ट अशी की भगवद्गीतेतील हे सर्वात महत्वाचे योगशास्त्र दुसरीकडे प्रयोगशास्त्रही विसरत नाही, ते ब्रह्मविद्येचे व्यावहारिक उपयोजनही सांगते। म्हणजेच आत्मचिंतनाला कर्तव्य सिद्धांताचीही जोड देते। तत्व सखोल आत्मचिंतनाची सर्वतोपरी महत्वाची सूत्रे सांगूनही आसक्तिरहित कर्मयोगाचा आग्रह धरते। असा हा गीता संदेश अतिशय महत्वाचा आहे। तो आत्मवस्तूची अखंडता आणि अमरता सांगतो, मानव देहस्थितीची तुलनेने गौणता सांगतो आणि मानव मात्रासाठी स्वकर्तव्य धर्माची अपरिहार्यताही सांगतो। असा हा प्राचीनतम आणि लोकहितकारी गीता संदेश अवघे मानवी जीवनच आनंदमय आणि कृतार्थ करण्याचा तत्वज्ञान शुद्ध मार्ग दाखवितो। वानगी दाखल बोलायचे तर हा मार्ग भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात 46व्या श्लोकात नेमकेपणाने सांगितला गेला आहे। तो असा, यत प्रवृत्तीर्भूतानाम येन सर्वमिदं ततम स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानवः। असा हा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मपर धर्म म्हणजेच प्रयत्नशील मानव धर्म हाच भगवद्गीतेचा गाभा आहे, प्राण आहे। म्हणूनच तिच्यात विश्वसंचारी होण्याचे अंगभूत असे तात्विक वैभवशाली सामर्थ्य आहे ही गोष्ट स्पष्ट आहे। अशी ही भगवद्गीता परिणाम स्वरूपी विश्वसंचारी झाली नसती तरच नवल होते। तिच्यातील या अंगभूत सामर्थ्याने सूर्यबिंब बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे, या न्यायाने भगवद्गीतेने सारे विश्वच उजळून टाकले आहे, प्रकाशमान केले आहे। असे दिसते की आपल्या भारतवर्षातील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये आणि अखिल विश्वातील सर्व प्रमुख भाषांच्या मध्ये भगवद्गीतेची भाषांतरे झाली आहेत, अनुवाद झाले आहेत आणि तिच्यावर संस्कृत भाषेसह देशी आणि विदेशी भाषातून वेळोवेळी भाष्य ग्रंथही लिहिले गेले आहेत आणि या सर्व ग्रंथ संपदेच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्याही निघाल्या आहेत। भगवद्गीतेचे पाश्चिमात्य अभ्यासक प्राध्यापक आर सी झीनर यांनी आपल्या गिफोर्ड लेक्चर्स या पुस्तकात इ.स. 1970 मध्ये म्हटलं आहे की भगवद्गीता या भारतीय तत्वज्ञान विषयक ग्रंथाची जगातील 75 इतक्या मुख्य भाषांमध्ये आणि अंदाजे 2000 अधिक इतकी भाषांतरे झालेली आहेत। हा संदर्भ भगवद्गीतेच्या विश्वसंचारित्वाची देदीप्यमान खूण आहे। इथे एक आठवण सांगण्यासारखी आहे। थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापकांनी एकदा विश्वधर्माची शिकवण देण्यासाठी कोणते पाठ्यपुस्तक असावे यासंबंधी विचारविनिमय केला। त्यावेळी विश्वधर्म शिकविणारा एकमेव ग्रंथ म्हणून भगवद्गीतेचा उल्लेख केला गेला।
भगवद्गीतेचा भारतवर्षातील देशी भाषेतील पहिला अनुवाद

0: हा मराठी भाषेतील आहे आणि तो इ.स. 1290 मध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. तीच भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी होय. त्यानंतर व्रज भाषेत इ.स. 1320 मध्ये तर मल्याळम भाषेत इ.स. 1400 मध्ये भगवद्गीतेचे अनुवाद झाले. त्यानंतरच्या कालखंडात सर्व देशी भाषांमध्ये भगवद्गीतेची भाषांतरे होत गेली. असेही लक्षात येते की इ.स. 1582 मध्ये अकबर बादशाह यांनी आपल्या दरबारातील लेखक बदायू यांच्या करवी रश्मनामा नावाचा ग्रंथ लिहून घेतला. यात संस्कृत भाषेतील महाभारत ग्रंथाचे पर्शियन भाषेत अनुवाद करवलेला आहे. या ग्रंथात भगवद्गीतेचे पर्शियन भाषांतर आले आहे. यानंतरचे उल्लेख करायचे तर दारा शुकोह यांचे इ.स. 1656 मधील, तसेच अबू फजल यांनी केलेले अशी महत्वाची पर्शियन भाषांतरे प्रसिद्ध आहेत. याचप्रमाणे अरेबिक भाषेतील इ.स. 1630 मधील अल बेरुणी यांचे भाषांतर अत्यंत महत्वाचे आहे. अशा तऱ्हेने भगवद्गीतेचा विश्व संचार पाहताना लक्षात येते की विदेशी भाषांपैकी इंग्रजी भाषेमध्ये भगवद्गीतेचे भाषांतर प्रथम 30 मे 1875 ला लंडन येथे प्रसिद्ध झाले. वॉरन हेस्टिंग्स यांच्या प्रोत्साहनाने, विल्यम जोन्स यांच्या मार्गदर्शनाने चार्ल विल्किन्स यांनी हे इंग्रजी भाषांतर केले. चार्ल्स हे ईस्ट इंडिया कंपनीचे ग्रंथपाल होते. या भाषांतरामुळे भगवद्गीतेचा आधुनिक विश्व संचाराचा मार्ग अधिक प्रशस्त झाला. अर्थात त्याच्याही पूर्वी भगवद्गीतेचे इ.स. 1802 मध्ये ग्रीक आणि जर्मन भाषांतर, तसेच इ.स. 1820 मध्ये लॅटिन भाषांतर आणि इ.स. 1861 मध्ये डच भाषांतर अस्तित्वात आलेले होतेच. मात्र इ.स. 1875 इंग्रजी भाषांतराने पाश्चिमात्य जगातील अन्य भाषातील भाषांतर करताना अधिक उपयुक्त असा आधार गवसला. आज इतिहासाचा मागोवा घेताना लक्षात येते की जगातील अन्यान्य भाषांमध्ये भगवद्गीतेचे अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. त्यात पश्चिमेकडील देशांपैकी इंग्रजी, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, स्वीडिश, डॅनिश, पोलिश, नॉर्वेजियन, इटालियन, रोमानियन, जॉर्जियन, हंगेरियन इत्यादी अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच रशियन, चिनी, जपानी, बालिनीज, जवानीज, थाई इत्यादी भाषांतरही लक्षवेधी आहेत. अशा तऱ्हेचा श्रीमद भगवद्गीतेचा विश्व संचार हा खरोखरच लक्षणीय आहे आणि तेवढाच महनीय आहे. अशा या विश्व संचाराबाबतची अलीकडची म्हणजे सप्टेंबर 2014 मधली एक घटना ही उद्धृत करण्यासारखी आहे. उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शायर अनवर जलालपुरी यांनी भगवद्गीतेचा उर्दू फारसी मध्ये काव्यानुवाद केला आहे. त्यांनी गीतेतील 700 श्लोकांचे रूपांतर 1761 उर्दू शेर लिहून केले आहे. जलालपुरी यांनी हा अनुवाद उर्दू फारसी लिपीसह देवनागरी लिपीतही प्रसिद्ध केला आहे. भगवद्गीतेतील कर्मयोगाचा संदेश सांगताना शायर म्हणतात, अमल जिसमे फल की भी ख्वाहिश न हो, अमल जिसकी कोई नुमानिश न हो. अशा तऱ्हेने भगवद्गीतेचा विश्व संचार हा त्रिविक्रमाची आठवण करून देणारा आहे. भुवन तले भगवद्गीता सदैव राजते विराजते हे खरे आहे आणि तत्वचिंतनाच्या दृष्टीने गीता संदेशे विश्वम भवत्येक नीडम याचीही खात्री आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण डॉक्टर मुकुंद दातार यांचं भाषण ऐकलं. शीर्षक होतं विश्वसंचारी गीता. यानंतर आपण ऐकणार आहोत डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचं संस्कृतमधून काव्यवाचन.
2: माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे विजयताम सा भारतमाता. भारतमातेचं गुणगान या कवितेमध्ये केलेलं आहे. विश्ववंदिता विश्वमंगला सुरनर वर पूजिता विजयताम सा भारतमाता. श्रौतम ज्ञानम भावगभीरम रामायणमपि सुधा सुमधुरम महाभारतम नितांत रुचिरम यत्र राजते पुरातनीयं दिव्या वाक् सरिता विजयताम सा भारतमाता. पुराण विहितः कुराण निहितः बुद्धवर्णितो जिनेन्द्र कथितः सर्वधर्म समभावः पूतः सदा घोषिता सदा गर्जिता यत्र नीतिरुन्नता विजयताम सा भारतमाता. ज्ञानेश्वर चैतन्य कबीराः तुलसी नरसी नानक मीराः सूरदास समभक्त प्रवराः संतो नित्यं यया लालिता यया च संवर्धिताः विजयताम सा भारतमाता. अशोक नृपतिर्जनहित निरतः प्रताप राणा नृपो विश्रुतः शिवभूपालोऽप्युदार चरितः हर्षाद्या अपि दयार्द्र हृदया यया प्रसूता सुताः विजयताम सा भारतमाता. लोकमान्य तिलको जनतिलकः गांधी महात्मा स्वराज्य जनकः जवाहरः खलु राष्ट्रनायकः सुभाष वल्लभ राजेन्द्राद्यैर नररत्नैर भूषिता विजयताम सा भारतमाता. नाना लोका नाना भाषाः नाना वेषाः नाना भूषाः नाना आशाः नाना कांक्षाः अनेकतायामपीह विलसति यस्यामेकात्मता विजयताम सा भारतमाता. यस्या सविधे श्रेयो जननम यदरक्षार्थम श्रेयो मरणम यस्याश्चरण सदैव शरणम यदंक सेवा जुषाम जीवने निरंतरम धन्यता विजयताम सा भारतमाता. यावत् सरितो वहन्ति भुवने यावद् विहरति भानुर गगने नगाधिराजः सज्जोऽप्यवने दिगन्तरेषु प्रचरिष्यति यत्कीर्ति पताकोन्नता विजयताम सा भारतमाता. विश्ववन्दिता विश्वमंगला सुरनरवर पूजिता विजयताम सा भारतमाता विजयताम सा भारतमाता. 2008 हे वर्ष संस्मरणीय आहे, कारण यावर्षीच महाराष्ट्राला ललामभूत असणाऱ्या संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची जन्म चतुःशताब्दी साजरी होत आहे. या दोन महापुरुषांविषयी असं म्हणता येईल, पूता याभ्याम स्वजनन वशात श्री महाराष्ट्र भूमिही शिष्टो याभ्याम बहुजनहितो भक्तिमार्ग प्रशस्तः दिव्यो याभ्याम जगति सकले दीपितो ज्ञानदीपो वंदे संतौ सविनयमहं तौ तुकारामदासौ. याच्यातली पुढील काव्यामध्ये श्री रामदास स्वामींचं मी स्तवन केलेलं आहे. नमस्वामिने रामदासाय तस्मै अमित्रा विदीर्णा उदीर्ण स्वधर्मः प्रकाशो विकीर्णो विशीर्णोऽन्धकारः वितीर्णो महान्येन कल्याणमार्गो नमस्व

0: मधून काव्यवाचन ऐकलत. आणि याबरोबरच संस्कृत वाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य होतं साक्षी जरंडीकर यांचं. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. यानंतर ठीक 7 आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागं टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढं महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 5:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
4: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
3: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
4: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
3: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
4: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
3: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
3: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
5: हाय, मी शर्वरी.
6: नमस्कार, मी रोहित.
7: मी सुखदा.
8: आणि मी रेवा.
5: आम्ही खूप मांडतो,
6: आम्ही चर्चा करतो,
7: आम्ही गप्पाही मारतो,
8: आम्ही मजा मस्तीही करतो.
6: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
5: आपुलकी आधार
6: प्रत्येक मंगळवारी
8: दुपारी 12
5: वनिता मंडळात
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
7: आपुलकी या घरात.

0: यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताशकंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG च्या कंपाऊंड हिंगावर बंदी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियायोव्ह यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदीर झापारोव्ह यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटींमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीने महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 पेक्षा जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.

राज्यात तीन ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या देणं आणि आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती सुधारणं इत्यादी मागण्या सरकारनं मान्य केल्या. यानंतर आज हे विद्यार्थी उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळा शाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे, नागपूर आणि नाशिक या तीन ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसाठी आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार जात प्रमाणपत्र द्यावी, रद्द केलेली प्रमाणपत्र पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद, सातारा, कोल्हापूर गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे परतावे द्यावेत, सारथीच्या योजना प्रभावीपणे सुरू कराव्यात इत्यादी मागण्याही जरांगे यांनी यावेळी केल्या. उपोषणस्थळी मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी असून पोलिसांचा कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंतरवाली सराटी इथं मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईत आंदोलन करायचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलखोल आंदोलन सुरू केलं आहे. तर ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. नवी मुंबईत वाशी इथं आयोजित एका वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेनं ही संघर्ष यात्रा सुरू होणार आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिरिक्त संतृप्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपात इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालनविषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकांचं जास्त प्रमाण असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावीत यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट आणि हायली स्वीटन्ड बेव्हरेज असं ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं. FSSAI एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर बंदी लादली आहे. यासंदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30 ते 40% कमी होतं, तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगांमध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगाच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून परत घ्यावीत असा सल्लाही प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. मुंबईतल्या MCA क्लबच्या परिसरातल्या 5 उपाहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ असं अन्न आणि औषध प्रशासन FDA आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. FDA अधिकारी व्यावहारिक पद्धतीनं काम न करता अनावश्यक बारकाव्यांवर भर देत आहेत असं मत प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं नोंदवलं आणि अधिकाऱ्यांविरोधात कठोर आदेश द्यायचा इशारा दिला. त्यानंतर FDA ही भूमिका घेतली. ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करायला न्यायालयानं परवानगी दिली. सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन

0: आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांमधल्या सद्यस्थितीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं आज हे निर्देश दिले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG च्या कंपाऊंडिंगावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 24 सेकंद झाली आहेत. ठीक 7:15 आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्तविशेष हा कार्यक्रम. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी त्यांचं क्रीडा क्षेत्रातलं अद्वितीय कौशल्य आणि प्रेरणादायी योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांच्या कामगिरीत झालेली सुधारणा, त्यासाठी सरकारकडून दिलं जाणारं प्रोत्साहन, शासकीय पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या खेळाडूंना केलेलं मार्गदर्शन याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंची समर्पण वृत्ती, निष्ठा, जिद्द आणि दृढनिश्चय यामुळे देशाची मान अभिमानानं उंचावते असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे भारताच्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंची कामगिरी उंचावल्याचं दिसून आलं आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया संवाद कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातल्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
1: साथियों, मैंने इस 15 अगस्त को लाल किले से भारत का स्पोर्ट्स विजन देश के सामने रखा. जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं, जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना, परिवार का खिलना और देश का गौरव बढ़ाना. साथियों, जब कोई खिलाड़ी सफल होता है तो वो सफलता केवल उसकी नहीं होती, उसकी सफलता से उसके परिवार की पहचान बनती है, प्रतिष्ठा बढ़ती है. जिस स्कूल और कॉलेज में वो पढ़ा उसकी प्रतिष्ठा बढ़ती है, उसके जिले और राज्य की पहचान और मजबूत होती है. यानी दुनिया उस खिलाड़ी के नाम से उस शहर या राज्य को पहचानने लगता है. और जब ऐसी अनेक सफलताओं को लेकर कोई क्षेत्र ग्लोबल स्पोर्ट्स मैप पर चमकता है तो दुनिया का उस शहर को देखने का नजरिया भी बदल जाता है.
0: श्रोते हो, देशभरात दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अशा काही विद्यार्थ्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलेलं मनोगत आता ऐकूया.
2: माझं नाव राकेश श्रीनिवास लडगुरे. विकसित युवा भारत कनेक्ट प्रोग्राम खेलो भारतसाठी मी जो प्रोग्राम अटेंड केलो आहो. या प्रोग्राम मध्ये मला खेळांबद्दल आणि जे काही नॅशनल किंवा इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे खेळांबद्दल माहिती मिळाली आणि तिथं अनेक नॅशनल प्लेयरचे सोबत आमची संवाद साधला होता. पुन्हा आम्ही त्यांच्यासोबत बहुत काही संवाद साधलो. त्याच्यानंतर आम्हाला त्यांच्या नॅशनल पर्यंत प्रवास कसा असेल आणि त्यांची प्रोसेस काय ते सगळे जाणून घेण्यासाठी आम्हाला मिळालं. आणि पंतप्रधान मोदी सर यांच्यासोबत पण आम्ही लाईव्ह कॉन्फरन्स पण बघितले आहे.
3: आदित्य देशकर, त्यांनी मोटिवेट केलं आहे ॲथलीटला जे

0: युवा आहेत त्यांना मोटिवेट केलंय की खेळा आणि समोरजा, पण जे आता मेडल पर्यंत नाही तर एक आयुष्य बनवण्यापर्यंत स्पोर्ट्स कामात येतो हे त्यांनी सांगितलं आहे, मार्गदर्शन केली आहे लाईव्ह मुळे. मी याआधी पार्टिसिपेट केलं आहे जॅव्हलिन थ्रो मध्ये. स्पोर्ट्स मध्ये देखील ग्रामीण भागातलं त्यांना आहे की मी एकच म्हणणार की जे फॅसिलिटीज आहेत त्या डिव्हिजन लेवल की जे मेट्रो सिटी आहेत त्यांना ना मिळून डिस्ट्रिक्ट लेवलला पण मिळावे, सगळे गोंदियाला पण मिळावे.
1: तर ऐरी या गावामध्ये मला निमंत्रित करण्यात आले आहे राजे धर्मराव सायन्स कॉलेजमध्ये. तर आपली जो मेन प्रोग्राम होता तर त्या प्रोग्रामाचा विषय होता विकसित भारत युवा कनेक्शन प्रोग्राम. या प्रोग्रामामध्ये आपल्याला माननीय श्री PM नरेंद्र मोदीजी यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले, तसंच खेलो इंडिया स्कीम बद्दलही सांगितले आपल्याला. तरी सगळ्या मुलांना मोटिवेशन स्पीच म्हटल्यात दिली आहे त्यांनी आपल्याला. तर त्या मोटिवेशन नुसार आपल्याला येणाऱ्या 2036 ऑलिम्पिक मध्ये विद्यार्थी नाव लोक करतील भारताचं असं त्यांनी सांगितले आहे. तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस करावी आणि त्याच ह्याच्यात आम्ही पण मी स्वतः जयशमले प्रॅक्टिस करणार अशी माहिती.
2: श्रोते हो, केंद्र आणि राज्य सरकार यांनी देशातल्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी खेलो इंडिया, राष्ट्रीय क्रीडा धोरण यांसारख्या महत्वाच्या योजना राबवल्या. यामुळे भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उंचावली आहे. याविषयी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष जय कवळी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
3: मला असं वाटतं की केंद्र शासनाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे क्रीडा क्षेत्रासाठी आणि हे सर्वात मोठं पाऊल आहे असं मला वाटतं. केंद्र शासन आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं सुद्धा त्यांनी पावले उचललेली आहे. जगातील अनेक देश, आपण दरवेळेला आपली तुलना चीन बरोबर करतो, परंतु चीनपेक्षाही वेगवेगळे छोटे मोठे देश आपल्या खूप पुढे निघून गेले, कारण क्रीडा क्षेत्राला कधी प्राधान्य मिळालं नव्हतं ना तरतूद झाली होती आणि ती आता झालेली दिसते. आणि त्यामुळे खेलो इंडिया किंवा नॅशनल स्पोर्ट्स कोडचं नॅशनल स्पोर्ट्स लॉ होणं म्हणजे कायद्यामध्ये रुपांतर होणं अशा प्रकारचे ठोस पावले उचललेली आपल्याला दिसत आहेत आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल, महाराष्ट्राला होईल, देशाला होईल. कारण तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जर नीट बघाल किंवा जागतिक स्तरावर नीट बघाल तर आपल्या मते आफ्रिकन लोक सर्वात स्ट्रॉंग आणि नैसर्गिक गुण संपन्न अशी आपल्याला वाटतात. तुम्ही जर नीट बघाल तर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी ही लोक आहेत ते जे देश आहेत ज्या देशांमध्ये गुणवत्तेपेक्षा क्रीडा संस्कृतीला महत्व दिलं गेलं आणि त्या क्रीडा संस्कृतीमधून पुढे आलेलं जे काय गुणवत्ता आहे त्यांनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. नुकताच झालेल्या फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा तेच दिसून आलं. अगदी फ्रान्सची आपण उदाहरण घेऊ की फ्रान्समध्ये नावाला एक गोरा म्हणजे फ्रेंच ओरिजिनल युरोपियन माणूस होता, बाकी सर्व आफ्रिकन डिसेंडंट्स होते आणि त्याच्या बाबतीत फार मोठा वादही झाला. परंतु तुम्ही नीट बघाल हेच आफ्रिकन आफ्रिकेमधून पुढे आलेले नव्हते. हे आफ्रिकन जेव्हा ते युरोपच्या भूमीवर आले आणि युरोप भूमीवरील जी क्रीडा संस्कृती आहे त्या संस्कृतीतून ती पुढे आलेली मंडळी होती. त्यातून आपल्याला हे सर्व जी दोन उदाहरणं दिली ती क्रीडा संस्कृती ही जास्त महत्वाची आहे आणि ते सुद्धा मला वाटतं आता शासनाने त्याची जाणीव झालेली आहे.
2: श्रोते हो, काही निवडक क्रीडा प्रकार सोडले तर असे अनेक खेळ आहेत ज्यात भारत सहभागी होत नाही, मात्र इतर देश त्यात पदकं जिंकताना दिसून येतात. यात आपण मागे का आहोत, तसंच आज स्क्रीन पेक्षा क्रीडा केंद्रांना अधिक महत्व देण्याची गरज आहे याविषयी बोलताना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष जय कवळी म्हणाले.
3: आज कोडचा लॉ झालेला आहे म्हणजे कायदा झालेला आहे. कोड राहिला नाही, कोड हे त्याला म्हणता येईल की बाबा एक प्रकारची गाईडलाईन होती. लॉ हा कायदा आहे म्हणजे तो पाळावाच लागेल आणि मला वाटतं या लॉ होण्यामुळे येत्या काही वर्षात आपल्याला अत्यंत असे सकारात्मक बदल क्रीडा क्षेत्रामध्ये आढळून येतील. आणि मग हा जो विषय आहे की अनेक ठिकाणी आपलं अत्यंत वाईट असं प्रदर्शन आहे अनेक खेळांमध्ये आपल्याकडे ते खेळही रुजलेले नाहीत. जर खेळच रुजलेले नाही तर खेळाडू कुठून होणार आणि मग ते खेळाडू पोहोचणार कसे आंतरराष्ट्रीय स्तरावर? म्हणजे जशा मगाशी मी बोलल्याप्रमाणे जे चीनकडून अनुकरण करायला हवं त्यांच्या विचारांमध्ये त्यांनी त्यांचा जो म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक गावापर्यंत साधन सुविधा मिळायला हव्यात त्यासाठीची बांधणी केली आणि मग ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आले. आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, चीनला 1948 जपानपासून स्वतंत्र झाले, आपण 1948 ऑलिम्पिकमध्ये एक मेडल मिळवलं खाशाबा जाधवांच्या मेहनतीने, एक ब्रॉन्झ म्हणजे जे वैयक्तिक मेडल आहे आणि हॉकीमध्ये आपलं गोल्ड होतं. त्यानंतर आपण पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आपलं हॉकीचंही मेडल गेलं आणि वैयक्तिक मेडलही मिळालं नाही आणि मग पुढे फार अधोगतीच झाली आणि आपण अगदी 1980 साल उजाडावं लागलं आपल्याला पुन्हा सुवर्ण पदक मिळवायला मॉस्को ऑलिम्पिकमध्ये. मला मजा अशी सांगतो की 48 ते 80 चीन ऑलिम्पिकमध्ये आलाच नाही. चीन आपल्या घरात तयारी करत होता. 84 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चीन प्रथम सहभागी झाला आणि तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की जगामध्ये 2 नंबरच्या पदक विजेत्या यादीत 2 नंबरवर जाऊन बसला. तयारीमध्ये त्यांनी एवढा वेळ घालवला, त्यांची क्रीडा संस्कृती बांधण्यामध्ये एवढा तो वेळ घालवला की त्यातून त्यांनी आज त्याच्यानंतर असलेल्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये अत्यंत चांगलं परफॉर्मन्स त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं कामगिरी अत्यंत चांगली आहे. नेहमीच ते टॉप 10 किंवा टॉप 5 देशांमध्ये असतात आणि अजूनही आपण 6-7 मेडल्सच्या पुढे जाऊ शकलेलो नाहीये. तर हे सगळा विचाराचा हा विषय आहे. आपण या बाबतीत विचार करायला हवं, चांगलं ते घ्यायला हवं, नको ते सोडायला हवं आणि एका नव्या उमेदीने आजचा जो दिवस आहे राष्ट्रीय क्रीडा दिन हा फक्त एक उत्सव न करता एक नवीन निश्चय दिन व्हावा आणि त्या दृष्टीने आपण पावले उचलायला हवीत असे मला वाटतं. हल्लीची पुढची पिढी कशाला सर्वच जण सर्वच समाज रात्री झोपायच्या आधी मोबाईलवर असतो आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल बघतो. यातून मुक्ती मिळवणं हे फार महत्वाचं आहे आपल्या सर्वांच्या तब्येतीसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी. हाच मुद्दा त्यांनी मांडून दाखवला की बाबा तुमची स्क्रीन मध्ये अडकून न राहता, म्हणजे नुसतं मोबाईल किंवा कम्प्युटर समोर न अडकून राहता, तुम्ही क्रीडा केंद्रांकडे आकृष्ट झाला पाहिजे, क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही सहभागी झाला पाहिजे, क्रीडा प्रकारांमध्ये तुमचा सहभाग असायला पाहिजे. सुदृढ असा भारतीय असायला हवा, भारतीय माणूस भारतीय समाज हा सुदृढ असायला त्याला क्रीडा क्षेत्रांमध्ये चला गेला पाहिजे, तो क्रीडा प्रकारांमध्ये गुंतला गेला पाहिजे. एखाद्या स्क्रीन मध्ये म्हणजे तो मोबाईलचा असू दे किंवा व्हिडिओचा, त्यापेक्षा त्याने तिथे येणं अपेक्षित आहे.
2: श्रोते हो, विशेष क्रीडा विद्यापीठांसह अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांच्या उभारणीला केंद्र सरकारकडून देण्यात येत असलेलं प्रोत्साहन हे 21व्या शतकातलं आधुनिक क्रीडा व्यवस्था उभी करण्याचं महत्वाचं पाऊल ठरलं आहे. क्रीडा विज्ञान प्रशिक्षण आणि प्रशिक्षक क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रतिभावान खेळाडूंची पारख करण्यापासून ते त्यांना जागतिक स्तरावर पोहोचवण्यापर्यंतच्या प्रत्येक स्तरावर पाठबळ मिळणं सुलभ होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
4: सहज संवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापक रुपाली देशमुख यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
7: नमस्कार श्रोते हो। श्रोते हो, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे विविध प्रकारची उत्पादनं आपल्याकडे येत असतात। पण ही उत्पादनं जेव्हा आपण घेतो तर नुसतं उत्पादन घेऊन चालत नाही, तर त्यासाठी आपल्याला एक ब्रँडची गरज असते की जेणेकरून आपला जो उत्पादित माल आहे हा चांगल्या प्रकारे कसा विकला जाईल आणि त्यातनं आपल्याला उत्पन्नाचा स्रोत कसा चांगला निर्माण होईल, या सगळ्या गोष्टी या कृषी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात। तर आज आपण कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयीच बोलणार आहोत आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेला आहे प्राध्यापिका रुपाली देशमुख मॅडमना। देशमुख मॅडम या कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू जिल्हा पालघर इथे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत। मॅडम नमस्कार।
8: नमस्कार
7: मॅडम। आताच मी जसं म्हटलं की आपला देश हा कृषी प्रधान आहे आणि खूप सारी उत्पादन आपल्याकडे
8: आपल्याकडे राज्यनिहाय म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं पीक घेतलं जातं।
7: बरोबर। तर आता मला सुरुवातीला असं सांगा की ब्रँड म्हणजे नेमकं काय।
8: आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघूया की जसं तुम्ही सांगितलं की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात, त्याच्यामुळे आपल्याकडे जर आपल्याला एखादा त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे खूप मोठी संधी आहे, कारण आपल्याला माल जो आहे, कच्चा माल जो आहे, तो प्रत्येक ठिकाणवरनं प्रत्येक राज्यातनं आपल्याला मिळवता येतो। आणि आता सध्याच्या परिस्थिती मध्ये जर आपण बघितलं तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे सुद्धा भरपूर

0: योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात. जसं PMFME आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहे, ज्याच्यामुळे वैयक्तिक मालकी असेल किंवा तुमची भागीदारी असेल, शेतकरी उत्पादन गट असेल, एखादी संस्था किंवा कंपनी असेल किंवा स्वयंसहायता गट असेल, जे आपले बचत गट वगैरे असतात
1: बरोबर,
0: तर यांच्यासाठी किंवा सरकारी उत्पादन संस्था असेल, बेरोजगार युवक असतील, महिला असतील, प्रगतशील शेतकरी असेल, या सगळ्यांसाठी ही योजना काम करते आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर सारे कृषी उत्पादनं तयार होत आहेत. परंतु फक्त कृषी उत्पादन तयार होऊन चालत नाही. आता आपण बघतो की घरगुती महिला खूप सारे पदार्थ बनवतात, पण त्यांना विक्री करण्यासाठी त्याचा कुठला तरी ब्रँड असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यामुळे ब्रँडची आपल्याला खूप गरज आहे. त्याच्यामुळे चांगलं पॅकेजिंग लेबलिंग असेल, जो आपला ब्रँड आहे तो आपल्याला चांगल्या मोठ्या डिजिटल माध्यमातून म्हणा किंवा आपलं त्याचे एक चांगले नाव किंवा स्थान त्याचं आपलं करता येतं. आता जसं आपण एखादा बाळ जन्माला आला की त्याला एखादं नाव देतो, बरोबर, त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट तयार करतो आहे किंवा कृषी उत्पादन घेतोय ते विक्रीसाठी, आपल्याला त्याला एक नाव देणं गरजेचं आहे, कारण ती त्याची ओळख बनणार आहे. का आता आपण बघतो की प्रक्रिया उद्योगामध्ये पण आपण जर दुकानांमध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की एकाच पदार्थ, जसं आपण जर कॅचअप घेतलं तर वेगवेगळ्या व्हरायटीचे क्रॅचअप आपल्याला मिळतात, पण त्याच्यामध्ये कुठला ब्रँड, आपल्याला तो ब्रँडच आपण शोधतो आणि तो मार्केटमधनं घेतो. सो ब्रँड हे अशी गोष्ट आहे, कंपनी असेल किंवा उत्पादन असेल त्याला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची सन्मान किंवा ओळख मिळवून देते. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांच्या मते जर आपण विचार केला तर त्यांचं म्हणणं आहे की ब्रँड म्हणजे एखादं नाव किंवा एखादं डिझाईन असेल किंवा एखादा लोगो असेल किंवा एखादं वैशिष्ट्यपूर्ण एखादं वाक्य असेल, तर याला आपण ब्रँड म्हणू शकतो. जसं आता आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण, जे काही ब्रँडचे नावं असणारीच वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये चालते आणि त्याला ग्राहक इमोशनली म्हणजे मानसिकरित्या सुद्धा त्याला अटॅच झालेला असतो, आणि त्या वस्तूला आपण बाकीच्या वस्तूंपेक्षा जास्त किंमत देऊन सुद्धा आपण त्याला विकत घेतो ते आपण, तर या सगळ्यांनाच आपण ब्रँड असं आपण म्हणू शकतो.
1: मॅडम, आता हे ब्रँडची निर्मिती जी असते तर ही कशी करायची?
0: आता ब्रँड बऱ्याच वेळा एक नाव असतं किंवा तुम्ही सांगितलं की एक लोगो आहे किंवा चिन्ह आहे किंवा ग्राफिक एखादा डिझाईन असेल किंवा एखादं घोष वाक्य आहे, याच्या रूपात आपण ते व्यक्त करतो आणि त्याची जी ओळख आहे किंवा मार्केटिंग करण्याचं ते एक चांगलं प्रभावी साधन आहे.
1: बरोबर.
0: आणि याचाच विचार करून आपण ब्रँडची निर्मिती जी करायची असते, याच्यामध्ये ग्राहक जो आहे तो भावनिक मार्गाने सुद्धा आपल्याशी जोडला जातो आणि ते ब्रँड जो आहे तो नावारूपाला येतो. आता जेव्हा एखादा ब्रँड आपल्याला ट्रेडमार्क कायदा म्हणजे 1999 अंतर्गत नोंदणीकृत होतो तेव्हा तो ट्रेडमार्क बनतो, आणि सरकारकडून नोंदणीकृत हे ट्रेडमार्क आपण काढून घेतलेल्या उत्पादनाची खास मालमत्ता आपल्याकडे असते. एका कंपनीने ट्रेडमार्क इतर कंपनी जे वापरू शकत नाही, आणि असे ट्रेडमार्क वापरणारे कुणाचे शिक्षेस पात्र, म्हणजे सेम नाव जर तुम्ही घेतलं आणि त्याने ट्रेडमार्क केलं असेल तर तुम्ही त्याचे शिक्षेस पात्र होतात. ब्रँड निर्मिती जी आहे ती आपल्याला ट्रेडमार्क करूनच आपल्याला करायची आहे.
1: अच्छा. मॅडम, आता ब्रँडची निर्मिती आपण बोललो त्याच्याबद्दल, पण ब्रँड निर्मितीचे जे फायदे आहेत त्याविषयी काय?
0: येस, आता आपल्याला मी सांगितलं की आपण ब्रँड करायचं त्याचे फायदे काय आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जाहिरात करायला तुम्हाला खूप सोपं जातं.
1: बरोबर.
0: कारण लोणचे विकायचं आहे म्हटलं आपण किंवा आपण सरबत विकायचे आहे म्हटलं तर बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असंख्य प्रकारचे मिळतील, पण मग माझं उत्पादन मी कसं ओळखणार, वैशिष्ट्य काय आहे त्याचं? तुम्हाला जाहिरात चांगली करायची असेल तर तुम्हाला ब्रँड नेम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची जाहिरात करू शकता. मध्यस्थांना विशेषतः घाऊक विक्रेत्यांना दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे, म्हणजे तुम्ही लगेच लोकांपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे ग्राहक म्हणजे विक्रेता टू ग्राहक असा आपण किंवा मॅन्युफॅक्चर टू ग्राहक डायरेक्ट आपण आपला जर ब्रँड असेल तर तो देऊ शकतो, आणि त्याच्यामुळे जो बनवणारा आहे किंवा जो प्रोडक्शन करणार आहे त्याला जास्त पैसे त्याच्यामधून मिळतं. ब्रँड नाव हे त्या उत्पादनाची बाजारपेठ आणि ग्राहकांच्या मनात कायमस्वरूपी ओळख स्थापित करतो. म्हणजे एकदा का आपल्याला त्या ब्रँडचं नाव लक्षात आलं की आपण दुकानांमध्ये गेल्यानंतर शोधत बसत नाही. आपल्याला माहितीये की आपल्याला या ब्रँडचं वस्तू घ्यायची, आपण ती ब्रँडची वस्तू घेतो आणि घरी येतो. त्याच्यामुळे ते लोकांमध्ये होतं की कुठेही जरी आपला माल असेल तरी लोक लवकर विश्वास असतो तो. ब्रँडचा मुख्य उद्देश हा उत्पादन भिन्नता सादर करणे हा आहे. म्हणजे एकच वस्तू 10 लोक बनवत आहेत, पण त्याच्यामधली तुमची वस्तू काय, त्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे, तो तुमच्या ब्रँडमधनं तुम्हाला किंवा त्या ब्रँडच्या नावामधनं तुम्हाला लोकांमध्ये पोहोचवता येतो. त्याच्यामुळे आपला माल बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा आहे हे आपलं ब्रँड जे आहे ते ठरवतं. त्यानंतर ब्रँडच्या वस्तूंना विक्रीसाठी कमी वेळ लागतो. जसं मी सांगितलं की माझ्या लक्षात आहे की मला हेच घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ती पटकन जाऊन मी वस्तू घेणार आहे. त्याच्यामुळे जर ब्रँड आपला फेमस झालं किंवा ब्रँडचं नाव आपलं झालं तर आपल्याला विक्रीसाठी सुद्धा कमी वेळ लागतो. ब्रँड किरकोळ विक्रेत्याची खरेदी प्रक्रिया सुद्धा सुलभ करतो. सपोज मी जर माझा एखादा माल असेल तो मी किरकोळ व्यापाऱ्याला दिला तर त्याच्याकडनं तो माल पण सुद्धा लवकर खपला जाणार आहे, कारण तो सगळ्या लोकांना माहिती आहे आणि हीच वस्तू घ्यायची आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला जे आहे सोपं

0: जाणार आहे. त्यानंतर जी ब्रँडची उत्पादनं आहेत ती अनेक पटीने फायदा मिळवून देणार आहे, त्यांना उत्तम दर्जाची किमतीची स्थिरता असते. म्हणजे सपोज आता माझा ब्रँड झालेला आहे तर माझी वस्तूची जी किंमत आहे ती फार कमी जास्त होत नाही, किंवा त्याचा जे टेस्ट आहे किंवा रंग आहे तो मी जास्त बदलू शकत नाही. त्याच्यामुळे दर्जा तो उत्तम ठेवावा लागतो त्याला, आणि ती वस्तूची सहज उपलब्धता पण आपल्याला लवकर होते.
1: बरोबर.
0: आणि ब्रँडचे नाव जे आहे ते पुनर्खरेदीला प्रोत्साहन देतं. म्हणजे मी एकदा विकत घेतली वस्तू तर मला परत ती वस्तू घ्यावीशी वाटते, आणि त्याच्यामुळे तो जो विक्रेता आहे किंवा जो प्रोडक्शन करणार आहे त्याला त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे ब्रँड नाव खूप महत्वाचं आहे आपलं.
1: म्हणजे हे सगळे फायदे आहेत.
0: हा, हे सगळे त्याचे फायदे आहेत. आपण विकतो आहे पण मग आपण असंच विकतो आहे त्याला काहीच नाव नाही, तर आपण जास्त दिवस तो व्यवसाय टिकू शकणार नाही. बट तुम्ही जेव्हा एखादा तुमच्या व्यवसायाला एखादं नाव देता, तो जेव्हा प्रसिद्धीत जातो त्यावेळेस आपल्याला जास्त आपण मार्केटमध्ये तग धरू शकतो.
1: नक्कीच. आणि मग आता हे ब्रँडचं जे नाव असतं तर हे मग आपण कसं तयार करायचं?
0: आता जे ब्रँड आपण करतोय ते पॅकेजिंग, लेबलिंग या घटकांबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ब्रँडचं नाव की आपण पॅकेजिंग करतोय, लेबलिंग पण करतो आहे आपण, पण मग सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही नाव कुठलं ठेवताय, कसं ठेवताय, ते कसं तयार करताय. ब्रँड नाव जे आहे ते मी मगाशी सांगितलं की उद्योगाची बाजारपेठेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करते. खूप सारे उत्पादन करणारे आहे पण त्याच्यामधून आपलं नाव कसं वेगळं आहे, ते दुसऱ्यांपर्यंत कसं पोहोचलं जाईल याच्यावर सुद्धा आपल्याला जे आहे ते काम करायला लागते, किंवा त्याच्यासाठी ते मदत करतं. ग्राहकाशी संपर्काचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे ब्रँड नेम आहे.
1: बरोबर.
0: ग्राहक त्या ब्रँडच्या खाली किंवा ती प्रोडक्टमध्ये बाकी काय आहे इन्ग्रेडियंट किंवा ते कसं हे नंतर बघतं. पहिले मी ते ब्रँड बघेल आणि त्याच्यानुसार ती वस्तू जी आहे ती मी विकत घेणार आहे. तर ही जी चांगल्या ब्रँडची जी वैशिष्ट्य जे आहे तर ते सगळ्यात पहिलं म्हणजे की ब्रँडचे नाव हे वैशिष्ट्यपूर्ण असायला पाहिजे, वेगळं काहीतरी असलं पाहिजे की जे लोकांच्या लक्षात राहील, किंवा जे सोपं असेल लोकांना घ्यायला, किंवा जे
1: अट्रॅक्ट
0: होते किंवा छानसं त्याचं काहीतरी मिनिंग निघेल असं काहीतरी आपल्या ब्रँडचं नाव असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा आता मसाल्याचा जर तुम्ही उद्योग करता आहात आणि मसाल्याच्या उद्योगाला तुम्ही जर एखाद्या पुरुषाचं नाव दिलं, कारण मसाले बऱ्यापैकी घरातल्या महिला वापरतात, त्याला जर तुम्ही एखाद्या पुरुषाचं नाव दिलं तर तो ब्रँड इतका सक्सेसफुल होणार नाही.
1: बरोबर.
0: कारण तो विकत घ्यायला जाणारी एक महिला असेल, त्या मसाल्याला जर तुम्ही हिमालय आहे, ग्रेन मसाले, रुचिरा, येस, म्हणजे अशी नावं दिली की जी बायकांच्या कनेक्टेड आहे किंवा त्यांच्या भावनेशी संबंधित आहे, तर तो ब्रँडचं नाव जास्त चांगलं चालेल. ते वैशिष्ट्यपूर्ण नाव असणं हे खूप महत्वाचं आहे. ते लहान असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, म्हणजे खूप मोठं नाव असेल, खूप कॉम्प्लिकेटेड नाव असेल, खूप जड नाव असेल तर लक्षात राहणार नाही. तुमच्या कानांना ऐकायला सोपं वाटलं पाहिजे, डोळ्यांना बघायला चांगलं वाटलं पाहिजे, आपल्या मेंदूला आकर्षित झालेलं असलं पाहिजे. असे नावं जे आहेत की दोन अक्षरी नावं किंवा तीन अक्षरी पण सोपे सोपे नावं, तर ब्रँडचा जास्त लोकांच्या लक्षात राहतो. बोलणं ओळखायला लक्षात ठेवायला पण सोपं असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही जर खूप स्पेलिंग वालं किंवा खूप मोठं नाव ठेवलं तर ते नाही लक्षात राहत लोकांच्या, आणि मग त्या ब्रँडकडे जास्त लोक जात पण नाही. खूप वेगळं नाव ठेवायच्या नादामध्ये असंही नको व्हायला की लोकांना ही कंपनी कुठली आहे आणि काय माहितीच नाही किंवा अतिशयच वेगळी आहे असं पण वाटायला
1: नको. अनोळखी
0: आहे तरी लोक घेत नाही.
1: बरोबर.
0: तर त्यांना थोडस आपण भारतात राहतो तर त्या संस्कृतीशी त्याच्याशी मिळत जुळत असं काही जर
1: पारंपरिक
0: त्याला टच असेल, कारण प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडलेली आहे. आपण बघतो आता की मार्केटिंग करताना ऍडव्हर्टाईज ज्या होतात टीव्हीवरच्या त्याला पण एक भावनिक जोड दिलेली असते की लोक त्याच्याशी अट्रॅक्ट झाले पाहिजे, भावनिक जोडले गेले पाहिजे, जेणेकरून तो जो ब्रँड आहे तो जास्त चालेल.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये एखादं त्याला जो लोगो वगैरे देत आहे तो लोगो तुमचं जे ब्रँड आहे तुमचं जे उत्पादन करता आहात त्याला
1: साजेसं
0: किंवा त्याचं प्रतीक असलं पाहिजे. की सपोज जर एखादा शूज असेल तर त्याच्यामध्ये जो लोगो आहे की पळणारा एखादा घोडा आहे, तो जो घोडा आहे तो जो लोगो आहे तो प्रतीक करतो की हे जे शूज आहेत हे तेवढे पॉवरफुल आहेत. तर असं काहीतरी आपल्या ब्रँडचं जेव्हा आपण तुम्ही लोगो तयार करतो तर तुमच्या उत्पादनाचं काय वैशिष्ट्य आहे तर ते तुमच्या ब्रँडमधनं दिसायला पाहिजे. नंतर प्रेक्षकांचं लक्ष जे आहे ते विचार करायला भाग पाडलं पाहिजे. आकर्षण जसं की बाबा काय आहे हा प्रोडक्ट किंवा याचं मिनिंग काय आहे, तर हे लोकांना थोडंसं जे आहे की जसं आता तुम्ही एखादा प्रोडक्ट लहान मुलांसाठी बनवलाय की तुम्ही चॉकलेट्स किंवा केक्स काय बनवले तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅच्युअर नाव देऊन चालणार नाही. तुम्हाला मग खोडकर असे मजेशीर असे छोटे मोठे नावं तुम्हाला द्यायला लागेल की मुलं त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतील किंवा त्या पोरांना ते बोलता येईल. तर असे नावं जे आहे की आपला जो ग्राहक कुठला आहे त्याला आपल्याला
1: वयोगटाचा
0: आहे त्याचा सुद्धा आपल्याला ब्रँडचं जेव्हा नाव तुम्ही ठेवता आहात त्यावेळेस तुम्हाला विचार करायची आहे. एखादी प्रेरणा आपल्याला शोधायची आहे की सकारात्मक भावना आपल्या त्या ब्रँडमध्ये असली पाहिजे. म्हणजे तो नाव घेतल्यानंतर निगेटिव्ह किंवा काही असं नकारात्मक आपल्याला वाटलं नाही पाहिजे, काहीतरी सकारात्मक. किंवा तुम्ही एखाद्या धर्माशी सुद्धा नाव देऊ नका, की सपोज तुम्ही एखाद्या कुठल्या तरी धर्माला किंवा त्याला तुम्ही त्या
1: अनुसरून
0: तुम्ही नाव देत असाल तर तेही थोडं टाळलेलं बरं, कारण मग त्याच्यामध्ये तेवढाच ग्रुप तुमचा टार्गेट होतो, बाकीचे लोक त्याच्याशी तेवढे कनेक्टेड होत नाही. त्याच्यामुळे कुठल्या धर्माचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये नाव हे केलं पाहिजे. संस्कृतीवर तुम्ही ठेवू शकता किंवा एखादे पौराणिक काही असेल त्याच्यावर तुम्ही ते नाव ठेवू शकता, जेणेकरून ते सगळ्यांशी कनेक्टेड होईल. तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते लोगोचं किंवा ब्रँड जो आहे तो आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे. आता हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही एखादं नाव काढता आहात तर त्याच्यामध्ये अक्षरं जे आहेत 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 8 अक्षरांपर्यंत ठेवायची आहे. हिंदी मराठी इंग्लिश कुठलीही चालेल. स्पेलिंग त्याचं खूप सोपं असलं पाहिजे, नाही तर खूप कॉम्प्लिकेटेड स्पेलिंग असेल तर तेही वाचता येत नाही. आणि लोगो याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे अशिक्षित लोक ज्यांना वाचता येत नाही तर ते लोगो तुमचा लोगो लक्षात ठेवतात की ते लोक ते तुमचा हा ब्रँड म्हणजे हे लोगो आहे. तर त्या लोकांसाठी आपल्याला तसा पद्धतीचा लोगो करायचा आहे की ब्रँड ते त्या नावाने तशा पद्धतीने ते ओळखते. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की जे नाव तुम्ही ठेवता आहात त्याची आपल्याला चाचणी घ्यायची आहे. म्हणजे जसं पहिल्यांदा आपण एखादं नाव घेतलं तर नाव घेताना आपण काय करायचं आहे, एखादं नाव शोधलं तुम्ही, ते तयार केलं तुम्ही नाव, आणि ते केल्यानंतर ती नावं तुम्ही काही लोकांना फीडबॅकसाठी द्या की आम्ही ह्या ब्रँडला आमचं हे नाव दिलंय. मित्र असेल, तुमचं कुटुंबातले लोक असतील, काही ग्राहक असतील, त्यांनाही सांगा की आम्ही हे नाव ठेवलंय, तुमचा फीडबॅक द्या. त्या नावांवर कुठली प्रतिक्रिया येते, कशा भावना येतात, लोकांना कुठला आवडते, आणि त्याच्यानंतर मग तो जो नाव आहे त्याच्यामधलं नाव तुम्ही सिलेक्ट करा. त्याला आपण म्हणतो फीडबॅक घेणं किंवा नावाची चाचणी घेणं. तर असं जर केलं तर आपल्याला थोडासा आयडिया येते की लोकांना काय आवडतं आहे, त्या पद्धतीने आपण ते करू शकतो.
1: ग्राहकांची
0: आपण ते पण जेव्हा नाव ठेवताय, कारण खूप घाई करू नका ब्रँडला नाव ठेवताना, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. कारण एकदा का तुम्ही ते नाव ठेवलं तर त्याच्यानंतर ते तुम्हाला वापस चेंज करता येणार नाही किंवा ते बदलता येणार नाही. मग बदलवलं तर मग तुमचे आधीचे ग्राहक परत तुटून जातील. त्याच्यामुळे ब्रँडचं नाव ठेवताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवा. त्यानंतर तुम्ही ब्रँडचं नाव ठेवल्यानंतर त्याचं एक सातत्य ठेवा. म्हणजे जसं आता मार्केटिंग मटेरियल मध्ये असेल किंवा तुमच्या बिझनेस कार्ड मध्ये असेल किंवा तुमच्या वेबसाईट मध्ये असेल, सगळीकडे एकच नाव ब्रँडचं येऊ द्या. नाहीतर माझ्या वेबसाईटवर माझं ब्रँडचं नाव वेगळं आहे, माझ्या बिझनेस कार्डवर माझं नाव वेगळं आहे, तर मग लोक कन्फ्युज होतील. त्याच्यामुळे सगळीकडे जिथे तिथे ठेवणार ते सातत्य ठेवा, एकच नाव सगळीकडे ठेवा, आणि एकाच ब्रँड खाली तुम्ही खूप सारे प्रोडक्ट सुद्धा तुमचे
1: विकू
0: शकता. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदेशीररित्या संरक्षित आणि नोंदणीकृत ते आहे की नाही. कारण आपण नाव ठेवलं, मी एक नाव सिलेक्ट केलं आणि ते केल्यानंतर ते नाव जर दुसऱ्या कुणाचं असेल मला माहिती नाही, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मग ते नाव जे आहे ते कायदेशीररित्या मान्यताप्राप्त ट्रेडमार्क म्हणून ओळखलं जातं. म्हणून कायदेशीररित्या आपल्याला संरक्षित आणि नोंदणीकृत करून घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. मॅडम, आपण जेव्हा लोगो तयार करतो एखाद्या उत्पादनासाठी तर तो नेमका कसा करायला हवा? मग
0: आता जसं आपण नाव तयार केलेत की नाव तुम्ही हे घेतलंय तर त्या नावाला साधेसाच आपला लोगो पण असला पाहिजे. तो आपण बनवू शकतो. जसं आता स्वतः बनवण्यासाठी काही टूल्स आहेत, अॅडोब एक्सप्रेस आहे किंवा फिग्मा आहे किंवा लोगो मार्केट ऍप्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता. किंवा मग एखाद्या डिझायनर कडून तुम्ही बनवून घेऊ शकता. मी तर प्रिफर करेल की एखाद्या डिझायनर कडून बनवून घ्या, म्हणजे तो जास्त चांगला तुम्हाला बनवून मिळेल. आणि लोगोमध्ये काय असलं पाहिजे तर तुमचं ब्रँडचं नाव आहे, एखादा सिम्बॉल आहे, उद्योगाला सूचित करणारा रंग आहे. जसं आता आपण कृषीशी बोलतो आहे तर जर तुम्ही हिरवा रंग दिला तर तो जास्त त्याच्यामध्ये उठून दिसेल. आणि खूप मोठा नको, स्वच्छ छोटासा असलेला पाहिजे लोगो. छोटा लोगो असेल आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित, म्हणजे खूप जास्त कारीगिरी पण करू नका. म्हणजे लोकांना ओळखता आला पाहिजे, किंवा खूप बारीक जर केलं तर तो लोकांच्या लक्षात येणार नाही. तर अशा पद्धतीने
1: लोगो आपण महत्वपूर्ण
0: असा रंग निवडताना सुद्धा थोडासा आपण विचार केला पाहिजे की निळा रंग जो आहे तो आपल्याला विश्वास देतोय, तर तो रंग तुम्ही टाकू शकता. हिरवा रंग जो आहे तो तुम्हाला इको फ्रेंडली किंवा सेफ्टी तुम्हाला देतं. लाल रंग ऊर्जा देतो. काळा रंग जर तुम्ही वापरत असाल तर एक प्रोफेशनल टच त्याला येतो. तर हे रंग जर तुम्ही त्याच्यामध्ये वापरला तर तुमचा लोगो जास्त उठून दिसेल. दुसरी गोष्ट, लोगो किंवा तुम्ही जेव्हा ब्रँडिंगचं नाव घेत आहे तेव्हा ते कलर करताना तुमचं पॅकेजिंग कोणत्या रंगाचं आहे तेही खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही काळ्या रंगाचं पॅकेजिंग करताना काळाच लोगो करता तर तो उठून दिसणार नाही. काळ्या याच्यावर जर तुम्ही ग्रीन केला, पिवळा केला, निळा केला तर तो जास्त उठून दिसेल. तर तेही आपल्याला जे आहे ते
1: रंगसंगती पण लक्षात घ्यायला हवी.
0: हा येस.
1: मॅडम, आता ब्रँडची नोंदणी जी असते तर ही मग कशी करायला हवी?
0: आता आपण एक नाव

0: ठरवलं की आम्हाला हे नाव पाहिजे किंवा हा लोगो पाहिजे आहे.
1: बरोबर.
0: पण एकाच नावाचा लोगो जर दुसरीकडे असेल किंवा एकाच नावाची कंपनी जर ऑलरेडी ट्रेडमार्क झालेली असेल, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं, तर आपण सरकारी वेबसाईट आहे ट्रेडमार्कची, तर त्याच्यावर जायचं आणि पहिले तपासून घ्यायचं की मी जे नाव सिलेक्ट केलेलं आहे ते नाव आपल्या भारतामध्ये किंवा अजून कुठल्या याच्यामध्ये हे नाव म्हणजे रजिस्टर आहे का. तर त्यासाठी एक सरकारी वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही जायचं आणि तिथे गेल्यानंतर नाव टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की आधी हे कोणाकडे नाव आहे का, तुमच्या क्षेत्रात नाव आहे का, समान नाव आहे का. असं असेल तर मग तुम्हाला नाव चेंज करायला लागेल, कारण पहिल्यांदा जर कोणी ट्रेडमार्क करून ठेवलेलं असेल, ते नाव घेतलेलं असेल, तर आपल्याला ते नाव काढून दुसरं नाव करायला असेल. पण जर ते नाव कोणी घेतलं नसेल, आपलं नाव युनिक असेल, तर मग आपण ट्रेडमार्कची नोंदणी जी आहे ते आपण करू शकतो. पण पहिली पायरी हे आहे तुम्हाला की तुम्ही पहिले बघा, सर्च करा, पडताळणी आपण करायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायचं असतं, त्याच्यामध्ये ipindia.gov.in अशी एक आपलं पोर्टल आहे. त्या पोर्टलला गेल्यानंतर आपल्याला ट्रेडमार्कची नोंदणी ही करता येते. मग ट्रेडमार्कची नोंदणी करताना आपण जे काही ब्रँडचं नाव दिलंय तो नाव, त्याचा लोगो, त्यानंतर आपली सगळी इन्फॉर्मेशन, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, आपला बिझनेस कुठे आहे, त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायला लागते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉलम येतो की तुमचं जे उत्पादन करता आहात तुम्ही ते कोणत्या वर्गात येतं. जसं आता जर तुम्ही क्लास 1 मध्ये गेले, त्याच्यामध्ये केमिकल्स येतं की तुम्ही केमिकल्स मध्ये कुठलं उत्पादित करता आहात का. क्लास 7 मध्ये गेले तर मशिनरीज आहेत की तुम्ही कुठली मशीन तयार करता आहात का. क्लास 35 मध्ये केला तर तिथे ट्रेडिंग आणि मार्केटिंग आहे की तुम्ही कुठल्या प्रोडक्टला मार्केटिंग करता आहात का. क्लास 40 मध्ये गेलं तर ते प्रोसेसिंग सर्व्हिसेस आहेत, त्याच्यामध्ये की तुम्ही कुठले प्रोसेसिंगचे म्हणजे पदार्थ जसं लोणचं आहे, पापड आहे, अजून असं काही बनवता आहात का. आणि क्लास 42 मध्ये जर गेलं तर तुम्ही इंडस्ट्रीयल म्हणजे रिसर्च वर्क जे R&D जे आहे ते तुम्ही करता आहात का. तर याच्यामधलं जे काय तुम्ही करत असाल तो क्लास आपल्याला याच्यामध्ये निवडावा लागतो. आणि तो निवडल्यानंतर आपल्याला एक फॉर्म ASO तो भरला जातो आणि त्याच्यानंतर विदिन 6 ते 18 महिने महिन्यामध्ये आपल्याला जे आहे ते ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन आपलं होतं.
1: अच्छा.
0: वैयक्तिक रजिस्ट्रेशन आपण करू शकतो की स्टार्टअप रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल, वैयक्तिक स्टार्टअप किंवा MSME जर करायचं असेल, तर तुम्हाला जो येणारा खर्च आहे तो 4,500 ते 5,000 येतो. आणि जर कंपनीचं एखादं रजिस्ट्रेशन तुम्ही करता आहात लोगोचं किंवा ब्रँडचं, तेव्हा तुम्हाला 9 ते 10,000 खर्च येतो. आता नोंदणी तुमची झाली त्याच्यावरती की तुम्हाला एक ट्रेडमार्क नंबर तुम्हाला मिळतो, तर तो ट्रेडमार्क नंबर जो आहे तो तुम्ही वापरू शकता, म्हणजे तो तुम्ही तुमच्या जे तुमचं लेबल आहे त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. आणि ट्रेडमार्क तुमचं मंजूर झालं, त्याला मंजुरीला मी सांगितलं की 6 ते 8 महिने लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेडमार्कचा सिम्बॉल मिळतो. तर तो सिम्बॉल जर तुम्हाला ओळखायचा असेल तर एक गोल असतो आणि त्याच्यामध्ये R लिहिलेला असतो, तर त्या लोगोचा किंवा ब्रँडचा ट्रेडमार्कचा सिम्बॉल आहे, तो तुम्हाला 6 ते 8 महिन्यानंतर मिळतो. तर तो जो आहे तो सिम्बॉल मग तुम्ही तुमच्या लेबलवर जो आहे तो वापरू शकता. आणि हे तुम्ही जे आहे तर तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे स्वतःला करायची तर तुम्ही स्वतःही करू शकता किंवा काही वकिलांच्या मार्फत सुद्धा करू शकता किंवा काही ट्रेडमार्कचे एजंट सुद्धा असतात, तर त्याच्या मार्फत सुद्धा तुम्ही हे जे ट्रेडमार्कचे नोंदणी आहे, एखाद्याला नाही समजलं की ऑनलाईन सगळी प्रोसेस कशी करायची, तर तो त्या माध्यमातून सुद्धा करू शकतो.
1: अशा प्रकारे नोंदणी करणं गरजेचं आहे.
0: नंतर त्याच्यामध्ये दुसरं आपलं MSME किंवा उद्यमची नोंदणी सुद्धा आवश्यक आहे. आपल्याला जर उद्योग चांगल्या पद्धतीने करायची असेल तर त्याच्यामुळे आपल्याला उद्यमची जर नोंदणी केली तर आपल्याला बँकचे कर्ज सुलभ होतात, शासकीय अनुदान पण आपल्याला मिळतात. आणि जे काही उत्पादित क्षेत्रातील म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रोडक्शन करण्यामध्ये जे काही योजना आहेत त्या योजनांचा पण आपल्याला लाभ जो मिळतो. नंतर प्रक्रिया उद्योगासाठी अजूनही काही नोंदण्या आहेत, जसं फूड लायसन आहे, FSSI आहे, खाद्यपेय प्रक्रिया उद्योग असेल त्याच्यासाठी आपल्याला लागतं, ते पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स आपल्याला त्याच्यासाठी लागतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर फॅक्टरी लायसन्स असेल, GST रजिस्ट्रेशन असेल किंवा फायर NOC असेल, ISO सर्टिफिकेट जर पण आपण घेतलं तर ते आपल्याला खूप चांगलं फायद्याचं होतं. तर अशा पद्धतीने आपण ज्या ह्या सगळ्या लायसन्स वगैरे घेऊन आपण आपला एक ब्रँड जो आहे तो चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो.
1: नक्कीच. आणि मॅडम आता आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये खूप महिला उद्योग करत असतात, तर त्यांच्या दृष्टीने हे खरं तर खूप चांगलं आहे,
0: महत्वाचं आहे.
1: मॅडम एकंदरीत तर कृषी मालाचं उत्पादन आपण घेतो, पण तुम्ही ज्या आता सगळ्या गोष्टी सांगितल्यात की आपलं ब्रँड किती महत्वाचं आहे किंवा लोगो जो आहे तो आकर्षक असणं आणि पॅकेजिंग सुद्धा चांगल्या पद्धतीचं असेल तर मग तुमचं उत्पादन नक्कीच चांगल्या प्रकारे विकलं जातं आणि तुम्ही एक चांगला व्यवसाय यातनं समृद्ध करू शकता. आणि ग्रामीण भागामध्ये खरंच खूप चांगल्या आता सोयी उपलब्ध आहेत, फक्त योग्य मार्गदर्शन घेऊन त्यांनी केलं तर नक्कीच ते पुढे जाऊ.
0: येस येस नक्कीच मॅडम.
1: मॅडम आज आपण इथे आलात आणि अतिशय छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना आणि शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणी

0: तर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आताच आपण कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापक रुपाली देशमुख यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता स्पिरुलिनाचे उत्पादन तंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर स्वप्नील कदम. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245

45 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. श्रोते हो, किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आग्रहात.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी। श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
3: सहज संवाद।

0: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी. आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झियायोव यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याविषयी उझबेकिस्तानमध्ये राहणाऱ्या अमृता यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
2: आमच्या अपेक्षा आहेत इंडिया आणि उझबेकिस्तानचे रिलेशन चांगले व्हावेत, त्यातून दोघांनाही फायदा व्हावा.
1: त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26 शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सादिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधील भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या पुरवठा साखळ्या आणि भांडवल वितरणाचं प्राधान्य क्षेत्र बदलत असताना भारत स्थिर बाजारपेठ, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्यापक संधी आणि उत्पादन परिसंस्था उपलब्ध करून देत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज अमेरिकेत शिकागो इथं आघाडीचे गुंतवणूकदार आणि उद्योग प्रमुखांच्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारताची सर्व क्षेत्रातली व्यापक वृद्धी, वेगवान सुधारणा आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी विस्ताराच्या संधी याबद्दल माहिती दिली. भारताकडे असलेली विशाल बाजारपेठ, शाश्वत आर्थिक वृद्धी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि सातत्यपूर्ण सुधारणांचे दशक यावर त्यांनी भर दिला. भारतात उत्पादन आणि भारतासाठी आणि जगासाठी ही या बैठकीची संकल्पना होती. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. नेपाळमध्ये अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित असून 338 संपर्क झाला आहे. राज्यातले 41 सागा इथून आज परत आले तर 106 उद्या पहाटे नागपुरात पोहोचतील. इतर 45 समूहानं भारतीय हद्दीत सुरक्षितरित्या प्रवेश केला आहे.

नागरिक मुंबई पुणे अहिल्यानगरचे रहिवासी आहेत. मुंबईतल्या 8 पर्यटकांशी कुठलाही संपर्क झाला नसल्याचं राज्य सरकारनं कळवलं आहे. अतिरिक्त संपृक्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपाचा इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा

उत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावी यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट किंवा हायली स्वीटेड बेवरेज असे ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असं प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. FSSAI नं एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंड हिंगावर बंदी लादली आहे. यासंदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI नं म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30-40% कमी होतं, तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगामध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगांच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला आहे. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून स्वतःहून परत घ्यावीत असा सल्ला देखील प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलानं विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. मराठीसह इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेतून या सूचना पाठवता येणार आहेत. त्यासाठी 78-27-04-28-30 या क्रमांकावर HPTF टाईप करून व्हॉट्सअपद्वारे सूचना पाठवता येतील. 1800-1804-747 या टोल फ्री क्रमांकावरही या सूचना सांगता येतील किंवा examreformforms.dopt.gov.in या वेबसाईटवर किंवा examreformstaskforce@dopt.gov.in या ईमेलवर या सूचना पाठवता येतील. CSIR UGC नेट संयुक्त प्रवेश परीक्षेतल्या 5ही विषयांसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं निकाल आणि उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहे. त्यातल्या उत्तरांविषयी काही शंका असल्यास उमेदवारांनी NTA संकेतस्थळाच्या हेल्प डेस्कवर संपर्क साधावा असं NTA नं म्हटलं आहे. बिहार सरकारनं यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या गुणपत्रिकेवर नापास हा शब्द न वापरता कौशल्य विकासासाठी पात्र असा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेत अपेक्षित गुण मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना बिहार बोर्ड ऑफ ओपनिंग स्कूल अँड एक्झामिनेशन मार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. पंजाबमध्ये 27 ऑगस्ट रोजी सामूहिक रजेवर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश पंजाब राज्य सरकारनं दिले आहेत. अनधिकृतपणे अनुपस्थितीत राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी अशी सूचनाही पंजाब सरकारनं केली आहे. महागाई भत्ता, जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करावी यासह आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी तसंच सेवाविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पंजाब राज्य सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनी संप केला आहे. युक्रेनची राजधानी कीव जवळच्या बुचा या भागात रशियानं केलेल्या हल्ल्यात किमान 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यात किमान 50 निवासी इमारतींचं नुकसान झालं तसंच हल्ल्यानंतर निवासी घरापर्यंत आग पसरल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. लष्करी साहित्य असलेल्या गोदामावर हा हल्ला झाला होता. निवासी भाग किंवा घरांजवळ दारुगोळा साठवता येत नसल्याचा नियमही आहे. तरी या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या संगोपन केंद्रासह निवासी इमारतींचं नुकसान झालंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 वाजता देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू.

0: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला राजा शिवछत्रपती हा पोवाडा.
1: अंबे करून प्रा

महाराज पुण्याला परत निघाले होते आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा। राजांची मान वळली, त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता। तो पळता पळता पंडा गेला।

मला सांगा, राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं। हे साजी राजा जानी पाटलाला घेऊन या। तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा। पटेल, राजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणाव। मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे। मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं। आणि ऐकताच येसाजी तसाच परत आला। राजानी विचारलं, काय म्हणाला पाटील? राजे, पाटील मग्रूर आहे। तो राजानं म्हणाला, अजून नाळ वळली नाही, तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला। राजानी हातानं खुणवलं,

मुलाचं काय करायचं, आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोहोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा.

पुण्याला. पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजा प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे, या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली वारीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदी शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे.

घरातले नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाळली नाही राजे, तुम्ही असं का बोलता? मा साहेब कळेल आपणाला, चला आमच्या बरोबर बैठकीवर। आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत। माझा राजा होता कसा म्हणाल?

मुजरा केला माँ साहेबांच्याकडे मान वळली मानेनच माँ साहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते. पुढे ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे.

दिल्ली गेली. नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मग्रूर होता, पण आज एवढा कसा लावला गेला? काय रामजी, हाच का तो पाटील? हाच तो. यांनी

मुलीला भ्रष्ट केलं, यानीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं। पाणोत्यावर पाणी आणायला गेली असताना या नीचाने तिला उचलून नेलं, तिला जीवनात भ्रष्ट केली, या जगातून गेली, या जगातून गेली। काय पाटील,

बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ. नाही बाळासाहेब, माझ्या हातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी दादोजी, मला क्षमा असावी. पाठ

पंचाहताने तू तिला छेल्लीस, ज्या भौगोलाच्या पाशात तिला तू कौटालीस, ते तुझे हात कलम केले जातील। ए साजी, पटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा आणि पाटील रांजाला पाठवा। मासाहेब दादोजी, मासाहेब दादोजी पाटील। ए साजी, हुकमाची अंमलबजावणी।

दादूजी म्हणत आहेत मा साहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला, थोरले महाराज असते तर नाचले असते। मा साहेब आम्ही गणपतीला जातो, अश्व्यातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा। गजानना गजानना, राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेला आहे, पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय

शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला राजा शिवछत्रपती पोवाडा आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं महेश केळुसकर यांचं गीत.

सोनाली भाटोडेकर यांनी गायलेलं बा भ बोरकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या समूह स्वरात वसंत निनावे यांचं देशभक्तीपर गीत.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कानू घोष. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला रात्री 9:15 प्रसारित होतील हिंदीतून बातम्या समाचार संध्या. ठीक 9:00 News@9 हे इंग्रजीतून बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम. 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर मंदापाका सारडा यांचं कर्नाटक शैलीत गायन. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि रात्री 11:05 इंग्रजीतून बातम्या. श्रोते हो, हे सगळे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र. ठीक 9:15

श्रोत्र नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी. मी डी टी एच उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज हलका पाऊस झाला. कुलाबा इथे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथेही 31 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथेही 27 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 82% आणि सांताक्रूज येथे 78%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी येतील. तसेच अधूनमधून सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतो, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोते नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी कला रामनाथ यांचं व्हायलिन वादन. त्यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग रागेशी त्यांना तबल्यावर साथ केली निलेश जाधव यांनी. मध्यलयगत झपतालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात विदुषी कला रामनाथ यांचं व्हायलिन वादन राग रागेशी.

रुद्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात विदुषी कला रामनाथ यांचं व्हायलिन वादन. त्यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग रागेशी आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोतृ नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
1: प्राध्यापक उमाकांत कामत लिखित नभोनाट्य पहिलं तीर अंधाराचा सादरकर्त्या तनुजा कानडे.

0: दार उघडाना। वैशाली, अगं किती वेळा घंटा वाजवली मी, झोपली होतीस की काय? काय गं, बोलत का नाहीस? झालं काय? आणि पराग कुठे? घरातच आहे ना? अगं नुसतं हूं काय, करत काय होता तुम्ही?
1: पराग झोपलाय
0: या वेळेस, आत्ता 6:30 वाजता। बाहेर नाही गेला तो?
1: नाही।

0: आणि तू वाचत पडले होते मी.
1: पडली होतीस? अगं ही काय पडायची वेळ आहे? काय मांडलंय काय तुम्ही दोघांनी? घरात रुसून बसलात, दिवसभर बोलत नाही, हसत खिदळत नाही.
0: अरे तुम्ही पोरं हसत खिदळत असला म्हणजे घर कसं जिवंत वाटतं, आणि ही असे रुसून बसलात ना म्हणजे सगळं घरच रुसल्यासारखं वाटतं रे. काय झालं सांगा पाहू. पराग अरे बोल ना तू तरी.
2: काय बोलायचं आहे, बोलण्यासारखं काहीच नाही.
0: अरे एरवी तुझे दिवसभर काहीतरी कॉमेंट्री चालू असते आणि आज एकदम गप्प बाहेरही नाही गेलास.
3: आई तो म्हणतोय बाहेर जावं असं वाटतच नाही. त्याचे सगळे मित्र नोकरीला लागलेत आणि हा अजून रिकामा. मित्र चेष्टा करत आहेत म्हणतो.
0: अरे मित्रांच्या चेष्टेला तसंच हसत खेळत उत्तर द्यायचं, त्यात एवढं शरम वाटण्यासारखं काय आहे? 4-6 महिने नोकरी नाही लागली तर बिघडलं कुठे? तू काही अजून जड झाला नाहीस आम्हाला.
2: पण आई नोकरी असलेले मित्र मोकळेपणानं खर्च करतात आणि मला
0: समजलं. पण काही गोष्टी धीरानं घ्यायला हव्यात पराग. अरे नोकरी मिळेल तुला आज ना उद्या, तुझे बाबा खटपट करतायतच ना.
2: हो पण उपयोग काय आई?
0: काय झालं असं का म्हणालास?
3: आई त्याला म्हणायचंय नोकरी मिळवण्यासाठी थोडे पैसे खर्च करायला बाबा तयार नाहीत म्हणून.
0: अरे तो स्वभावच आहे त्यांचा, ठाऊक नाही का तुम्हाला? त्यांनी कधी असे पैसे घेतले नाहीत कुणाकडून, त्यामुळे द्यायलाही ते तयार नसतात. प्रामाणिक कष्ट करूनच त्यांनी आजवर सर्व मिळवलंय, अगदी नोकरी सुद्धा.
2: पण आई तो काळ गेला आता. आता कुठेही चांगली नोकरी मिळवायची म्हणजे थोडीफार दक्षिणा देण्याची तयारी ठेवावीच लागते. माझ्या सगळ्या मित्रांना केव्हाच नोकऱ्या लागून गेल्या आणि मी मात्र रखडलोय परीक्षेत क्लास मिळवून सुद्धा.
0: असं म्हणून तू आज बाबांच्यावर नाराज होऊन घरात बसून राहिलाय. आणि वैशाली तू तुझ्या मनात काय आहे तेही एकदा सांगून टाक ना मोकळेपणानं.
2: आई ती नाही बोलायची.
0: का?
2: मी सांगतो. अगं काल त्या नागपूरकरांचा निरोप आला होता ना गुंड्याबद्दल, आणि बाबांनी नकार दिला, तेव्हापासून ती हिरमुसली आहे.
0: का ग? काल तर तू बाबांची किती समंजसपणी बोललीस. हुंड्याचा हट्ट धरणार स्थळ नाकारायचं अशी तत्वनिष्ठ भूमिका घेतली होती.
2: आई ते 4 चौघांना सांगण्यासाठी ठीक आहे, पण मनात काही वेगळंच असत. आई तुला एक गोपीत सांगू?
0: सांग ना.
2: तो नागपूरकरांचा मुलगा ना हिला खूप आवडला आहे
0: पराग. खरंच का ग?
2: तो पाहून गेल्यापासून आठवडाभर ही नुसती उत्साहात हिंडत होती मैत्रिणींच्या मध्ये, आणि आता कालपासून घरात कोंडून घेतलं हिनं स्वतःला, यावरून काय ते समज.
3: तू गप्प बस रे पराग, तू तुझ्या पुरतं बोल.
2: खरं म्हणजे आई हे तुझ्यात आधी लक्षात यायला हवं होतं बघ.
0: मी भगिनी मंडळाच्या कामात गुंतल्यामुळं कालचा हा बदल माझ्या लक्षातच आला नाही. आणि काल ती बाबांसमोर ज्या आवेशानं बोलत होती हुंड्याविरुद्ध, त्यामुळेच खरं तर मी फसले.
2: अगं ते नुसतं उष्णावसान होतं
0: पराग. एकूण तुम्ही दोघंही बाबांवर एकाच कारणामुळे रुसला आहात. अरे पण तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याजवळ याबद्दल बोलत का नाही? बोलल्याशिवाय त्यांना कसं कळणार तुमच्या मनातलं?
3: आई मला काही नाही सांगायचं बाबांना.
0: का ग?
3: त्यांनी जे ठरवलं ना ते बरोबरच आहे.
2: वैशाली आता ढोंगबाजी करू नका.
3: ढोंगबाजी नाही करत,
2: मनातलं खरं ते सांग. आई ती खरी इच्छा लपवते तुझ्यापासून.
0: अरे पण बरं तिचं समजू शकते मी, पण तुला संकोच करायचं काय कारण?
2: मी प्रयत्न केला काल, पण मला
0: काय
2: मला थोडी भीती वाटते ग बाबांची.
0: काय
2: त्यांना आवडायची नाही माझी कल्पना, ओरडतील
0: ते. पण खरंच आहे. अरे पण तुझी समस्या तरी त्यांच्या समोर मांडायची.
2: केला प्रयत्न मी.
0: मग काय झालं?
2: आज पुन्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
0: मग झालं काय?
2: अगं पण ते परीक्षेचे पेपर तपासण्यात इतके घडले होते, माझ्याकडे लक्षच दिलं नाही त्यांनी.
0: तो स्वभावच आहे त्यांचा, कामात घडले की त्यांना इतर गोष्टीचं भानच राहत नाही.
2: हो ना, म्हणून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी मी टपालातून आलेलं एक पत्र त्यांच्या पुढे सरकवलं.
0: काय सांगतोस?
2: हो, तर ते उघडून वाचताना त्यावर लाल पेननं चुकांच्या खुणा करून तंद्रीत त्यानं मार्क्सही देऊन टाकले.
0: बाय बाय बाय बाय. अरे पत्र होतं तरी कोणाचं पण ते?
2: मामाचं होतं ग. त्याच्या पत्राला फक्त 4 मार्क्स मिळाले. मामाला सांगितलं पाहिजे.
0: हो सांगायलाच पाहिजे. ए काय पोर आहात रे तुम्ही, वडिलांची अशी चेष्टा करता?
2: अगं गंमत मी नाही केली, बाबांनी केली. मामाच्या त्या पत्रात माझ्या नोकरी संदर्भात काहीतरी लिहिलं होतं.
0: बर,
2: तेव्हा बाबांशी बोलण्यासाठी म्हणून मी ते पत्र पुढे केलं.
0: बरं पण आहे कुठे ते पत्र?
2: बहुधा त्यांनी पेपरांच्या गठ्यातच बांधून ठेवलं असावं ते पत्र.
0: बर बर, आता ते आल्यावर काढून घेते मी. आणि बोलते त्यांच्याशी.
3: पण आई, अजून कसे आले नाहीत ग बाबा घरी?
0: खरंच आज सकाळी जे कॉलेजात गेले ते आलेत कुठे अजून? आज ती विद्यापीठाची चौकशी समिती यायची होती कॉलेजमध्ये. साक्षाबाईची होती यांची समितीसमोर.
3: ठाऊक आहे आम्हाला ते, आम्ही ऐकलंय थोडंसं त्याबद्दल.
0: आठवडाभर बेचैन आहेत ते, त्यामुळे रात्री नीटशी झोपही लागलेली नाही त्यांना. परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार केल्याचा प्राचार्यांच्यावर आरोप आलाय आणि त्या प्रकरणात यांना प्राचार्यांच्या विरुद्ध साक्ष द्यावी लागणार होती आज. मला फार काळजी वाटते त्यांची, म्हणून मी मंडळाची सभा सोडून लवकर घरी निघून आले. एवढ्यात घरी यायला हवे होते ते खरं म्हणजे.
3: आम्ही सुद्धा त्यांचीच वाट पाहत होतो, आमचं तेच बोलणं चालू होतं थोडा वेळ. अगं कॉलेजमधली मुलं भेटली होती आज सकाळी आम्हाला, मग त्यांनी सांगितलं थोडं काही असंच.
2: पण आई, आम्हाला राग येतो बाबांचा एवढ्यासाठी. अगं ते यातले एक अक्षरही आमच्याजवळ बोलत नाहीत. आता आम्ही मोठे नाही का झालो?
3: हो ना.
0: मला देखील ते सगळं सांगत नाहीत मोकळेपणानं. विचारलं म्हणजे तेवढ्यापुरतं त्रोटक उत्तर देतात.
3: त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी आम्हालाही कळते आई.
2: आम्हाला वाटतं बाबांनी या प्रकरणात स्वतःला फार गुंतवून घेऊ नये.
3: आई, कॉलेजमध्ये प्राध्यापकात आता सरळ सरळ दोन गट पडलेत.
2: हो ना. आणि आई, त्यातल्या एका गटाचे दादागिरी करणाऱ्या मुलांशी फार घनिष्ठ संबंध आहे.
0: काय सांगतोस काय?
2: हो ना. तो बाबांनी या प्रकरणात साक्ष देण्याचं टाळलं असतं ना तर फार बरं झालं असतं बघ.
0: तसे ते मुद्दाम अशा भानगडीत पडणारे नव्हेत, पण ते परीक्षा समितीचे प्रमुख होते, त्यामुळे निकालातील गैरव्यवहाराच्या चौकशीतून त्यांना दूर कसं राहता येणार?
2: पण
0: प्राचार्य त्यांच्या साक्षीत काहीतरी वेगळं सांगणार, त्यामुळे यांना खरं सांगण्यासाठी साक्ष देणं भागच होतं.
3: काय ग दिली असेल साक्ष बाबांनी?
0: ते खरं असेल तेच सांगणार, त्यांना जे ठाऊक असेल ते.
2: म्हणजे नेमकं काय त्यांना काय काय ठाऊक आहे?
0: अरे ते मला तरी कुठे माहिती आहे, ते असल्या गोष्टी माझ्याकडे बोलतच नाहीत.
3: मला भीती वाटते गं आई, बाबा यातून काही संकटात तर नाही सापडणार ना?
2: नाही, कारण बाबा सरळ सरळ खरं बोलणार, पण इतर माणसं इतकी सरळ नाही आहेत हे ओळखून त्यांनी आता वागायला पाहिजे की नाही?
0: ते त्यांची पद्धत बदलणार नाहीत मला खात्री आहे. इतकी वर्ष ते बदलले नाहीत, आता निवृत्तीचं वय जवळ आल्यानंतर ते कसले बदलत आहेत.
3: अगं आई ग, मला काळजी वाटते त्यांची.
0: होय ना,
3: ती लवकर यायला पाहिजे.
0: आलेच वाटतं ते.
3: मी उघडतो.
0: नको नको, थांब, तू नको, आज मीच दार उघडते. तुम्ही दोघं इकडे बाजूला बसा.

0: थकलेले दिसताय खूप. ऐकलं का? थकलेले दिसताय खूप. झाली का साक्ष?
1: डावपेच, सगळीकडे डावपेच. मग कशी होणार साक्ष? सगळा दिवस वाया गेला माझा.
0: कसले डावपेच? कोण करते?
1: प्राचार्य आमचे. दुसरं कोण खेळणार? अशा खेळात ते प्रवीण झालेत आता. माणसं किती बदलतात पहा. प्राध्यापक रमाकांत राजे एकेकाळचे माझे सहकारी मित्र, जिव्हाळ्याचे संबंध होते आपले.
0: हो ना.
1: हो, म्हणून गय केली. तरी दुसरे कोणी प्राचार्य असते ना तर
0: बसा पाहू इथे, जरा शांत व्हा ना. नीट सांगा मला, हां काय काय झालं?
1: होणार काय, साक्ष झाली नाही आज माझी.
0: म्हणजे
1: म्हणजे प्राचार्याने होऊ दिले नाही. त्यांना अवधी हवा होता ना आज.
0: हा,
1: माझ्या लक्षात आलंय ते. कमिटीचे अध्यक्ष उशिरा आले दुपार नंतर.
0: बर,
1: त्यांची म्हणे तार आली होती आधी.
0: कसली?
1: हा, मग तोपर्यंत अधिकृत चौकशी सुरूच झाली नाही. उरलेल्या दोघांनी मग अनधिकृत चर्चा सुरू केली.
0: अच्छा.
1: त्यात त्यांनी आणलाय कॉलेजचा एक जुना विद्यार्थी कमिटीवर, प्राध्यापक बोधनकर.
0: बर बर.
1: मी साक्षीत काय काय सांगणार याची चाचपणी दोघांनी सुरू केली.
0: मग तुम्ही काय सांगितलं त्यांना?
1: मी काय वेगळं सांगणार. मी प्राचार्यांना कल्पना दिली होती.
0: हा,
1: तेच कमिटीच्या सदस्यांना सांगितलं.
0: बर.
1: आणि तेच उद्या अधिकृत माझी साक्षीत सांगणार. आज एक उद्या दुसरं, एकाशी बात आणि दुसऱ्यावर मात, असा प्रकार माझ्याकडून होणं नाही.
0: म्हणजे खरी साक्ष उद्या व्हायची आहे तुमची?
1: होय. आणि मी खरी साक्ष देऊ नये, खोटं सांगावं यासाठी सर्व धडपड चालू आहे.
0: अहो मग आज काय काय झालं?
1: अगं, आरंभी केवळ अनौपचारिक चर्चा, मग कमिटीचे

0: प्रत्यक्ष आल्यावर त्यांनी केलेली कागदांची पाहणी यात सगळा वेळ निघून गेला. या दरम्यान मला भेटायला कोण आलं असेल सांग नवीन.
1: नाही बाई, मला तर्क करतायत.
0: नाही ना, मला भेटायला आल्या होत्या सौ राजे, म्हणजे राजे वहिनी स्वतः. त्यांनी मला गळ घालायचा खूप प्रयत्न केला.
1: बरं,
0: अगं रडल्या देखील.

0: बरोबर कौटुंबिक दुःखही फारच आली. वडील गेले मागच्याच वर्षी. एक भाऊही अपघातात वारला मध्यंतरी.
1: अगं पण त्या घटनांचा इथे काय संबंध?
0: खरं आहे
1: पण त्या घटना दुर्दैवाने घडल्या.
0: हो,
1: कोणाचा इलाज नव्हता तिथं.
0: हो हो.
1: पण आज इथे आगडोम मुसळलाय तो प्राचार्य राजे यांच्या स्वतःच्या कृष्णकृत्यामुळं.
0: म्हणजे
1: ही त्याने आपण उघड्या डोळ्याने केली आहेत. उघडा बागडा भ्रष्टाचार.
0: अगं बाई,
1: त्याला मी कशी साथ देणार?
0: अहो, साथ द्यावी असं कुठे म्हटलं मी. पण राजे वहिनींची करुण अवस्था तुम्ही पाहिलीत ना.
1: माझ्याही लक्षात आली होती.
0: मग
1: त्यांची समजूत घालणं खूप अवघड गेलं. मला खूप त्रास झाला. तोही सोसला असता मी मन शांत ठेवून.
0: मग
1: पण
0: मग काय? आणखी काय झालं?
1: आणखी पुढचा प्रकार मला अगदी असह्य झाला. थोड्या वेळानं वहिनींचा भाऊ आपला गोट्या मामा मला कॅन्टीनमध्ये घेऊन गेला. आणि मला ऑफर दिली त्यानं 25,000
0: काय? 25,000?
1: हो.
0: बाप रे,
1: त्यात आश्चर्य नाही आहे. गेली 2 वर्ष प्राचार्यांनी कॉलेजमध्ये मुलांना ऍडमिशन देण्यापासून परीक्षांचे निकाल देईपर्यंत सर्व प्रकारे पैसे घेतले.
0: काय सांगता?
1: हो. कधी नव्हता एवढा भ्रष्टाचार या 2 वर्षात झालाय. आणि तो प्राचार्य राजे यांनी केलाय. माझ्या साक्षीत ते सर्व तपशील बाहेर येतीलच अशी त्यांना भीती वाटते पद्मा. आणि माझं तोंड बंद करण्यासाठी त्याने हा 25,000 तुकडा माझ्या पुढे फेकलाय निर्लज्जपणानं.
2: मग तुम्ही काय उत्तर दिलं बाबा?
1: प्रश्न तू विचारतोयस मला? तुझ्या बापाला हा प्रश्न विचारायला धाडस करतोय? अरे, ओळखलं नाहीस तू आपल्या बापाला आजपर्यंत.
0: परा गप्प बेस बघू. या गोष्टी तू विचारलेल्या आवडणार नाही त्यांना. असं सांगितलं होतं नाही का मी तुला आधीच?
2: बाबा क्षमा करा, रागावू नका मी विचारल्याबद्दल. मला काळजी वाटली म्हणून मी विचारलं.
1: माझ्याबद्दल काळजी तू करतोय? चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट. पण बेटा पराग, अजून तू लहान आहेस आणि तुझे बाबा अजून चांगले तंदुरुस्त आहेत. नाही, तू काळजी करण्याची तशी वेळ जाऊन आलेली नाहीये.
2: नाही, तसं नाही मला म्हणायचं.
1: काय म्हणायचं?
2: मी आता मोठा झालोय, म्हणजे नोकरी नाही मिळाली अजून. पण कॉलेजातल्या या गोष्टींचा अर्थ थोडा बहुत समजतो मला.
1: बर
2: बाबा, तुम्हाला तो राजन शेट्टी भेटला होता का आज? राजन शेट्टी?
1: भेटला होता राजन शेट्टी. हा, कॅन्टीन मध्ये गोट्या मामा उठून गेल्यानंतर.
2: असं काय म्हणाला तो राजन शेट्टी?
1: म्हणाला, सर मिटवून टाका ना सगळ्या गोष्टी. कॉलेजचं 25वं वर्ष आहे. सिल्वर ज्युबिली थाटात साजरी करायची मुलांना. ठरवून टाकलं आम्ही सर्व. म्हणाला असं म्हणाला. हो
2: बाबा, तो मुलगा फार वाईट आहे. मी चांगला ओळखतो त्याला.
1: मी देखील ओळखतोय त्याला
2: बाबा. तो बोलला त्याचा अर्थ फार वेगळा आहे. धमकी आहे ती.
1: नाही, समजले मला धमकी. समजले बरं. पण एका पोरानं मला धमकी दिली म्हणून घाबरून खोटी साक्ष देऊन मी कदापि देणार नाही. समजला
3: बाबा? मी देखील बोलते आता. तुम्हाला आवडायचं नाही पण बोलते बाबा. हा राजन शेट्टी आम्हा मुलींना चांगला माहीत होता. फार वाईट उद्योग आहेत त्याचे. गेली 5-6 वर्ष तोच कॉलेजचा दादा आहे.
2: त्याचे संस्थेच्या मोठ्या लोकांपर्यंत आणि आमदारांपर्यंत संबंध आहेत. संस्थेच्या अध्यक्षांचा तो नातेवाईक लागतो म्हणतात. आणि त्याची सूचना म्हणजे अध्यक्षांची सूचना आहे. तुम्हाला
1: कल्पना आली आहे मला त्याची? नाही, काही प्राध्यापकही त्याच्या मागे आहेत.
2: हो, ही सर्व एक टोळी आहे म्हणतात आणि त्यांचे मार्ग भयंकर असतात. म्हणून आम्ही म्हणतो बाबा, तुम्ही या सर्वांच्या विरुद्ध उभे राहू नका.
1: राग या सर्व गोष्टीची मला चांगली जाणीव आहे. म्हणून काय मी त्यांच्या गैरव्यवहारात साथ देऊ?
2: नाही बाबा, साथ नका देऊ.
1: मग
2: अलिप्त राहा, या प्रकरणातून अंग काढून घ्या असं मला म्हणायचं.
1: अलिप्तपणा? अलिप्त राहा, अंग काढून घ्या. ते होणार नाही. आता अलिप्त राहणं म्हणजे माघार घेणं, नामुष्की. अगं, असा भेकटपणा आपण इतरांनी दाखवल्यामुळंच गैरव्यवहारी लोकांची ताकद वाढते. समजलीस? वर्चस्व वाढते.
0: शांत
2: पण बाबा, त्यांच्याशी टक्कर देणं इतकं सामर्थ्य आहे का आपल्यापाशी? आपली शक्ती अपुरी आहे, फार फार कमी आहे.
1: म्हणून मी काय पळपुटर ना करावा असं तुला वाटते? मला ते मुळीच पसंत नाही आहे.
0: असं नाही हो. तसं कुठे म्हणाले? नाही हो, थोडा विचार करून काय ते ठरवावं. म्हणजे तेवढा अवधी आहे आपल्याला. आजवर आपलं आयुष्य मानानं पार पडलंय. आपल्या बुद्धी

0: बुद्धीवर आणि हिमतीवर नेकीने वागून आपण सारं यश मिळवलं. मुलांनाही तोच मार्ग शिकवला. ती आता त्यांच्या जीवनाची सुरुवात करण्याच्या उमेदीत आहेत. तुमची निवृत्तीही 3-4 वर्षावर येऊन ठेपले. अशा वेळी विपरीत काही घडू नये असं वाटतं.
1: म्हणजे मग तुझं म्हणणं तरी काय आहे?
0: ऐकलत का? थोडं मुलांचंही ऐकावं. अहो ती पुरेशी मोठी झाली आहेत. समाजात काय चाललंय हे त्यांना समजू लागलंय. वयात आलेल्या मुलांना मित्रासारखं वागवायचं असतं असं तुम्हीच नेहमी म्हणता नाही का? मग ही तर आपलीच मुलं आहेत.
1: मोठी झाली आहे त्यांना समजायला लागलंय. ठीक आहे ठीक आहे. काय म्हणायचंय त्यांना?
2: बाबा, तुम्ही या सर्व प्रकरणात केवळ परीक्षा कमिटीचे अध्यक्ष म्हणून गुंतला आहात. प्रत्यक्ष गैरव्यवहारात तुम्ही कुठेच नव्हता. परीक्षेचे निर्णय झाले तेव्हाही तुम्ही आजारी होता. 3-4 दिवस कॉलेजला जात नव्हता.
1: यातून काय सुचवायचंय तुला?
2: म्हणजे मूळचे मार्क्स काय होते आणि बदल कुठे केले गेले हे तुम्हाला व्यक्तिशः ठाऊक नाहीयेत बाबा.
1: अरे असं कसं म्हणता येईल? माझ्या सूचनेप्रमाणे सर्व याद्या माझ्याकडे पाहिल्यासाठी पाठवल्या होत्या. माझ्या पाहिल्या होत्या आणि नंतर त्यात बदल झाले हे माझ्या सकट सर्वांना दिसतंय. अरे अशा वेळी मला ठाऊक नाही असं कसं म्हणता येईल मला?
2: पण बाबा, याद्या पाहिल्या तेव्हा तुम्ही सह्या केल्या होत्या का?
1: नाही, मी कामावर हजर झाल्यावर सह्या करीन असं म्हटलं होतं. माझ्या सह्या नव्हत्या. ह्या गोष्टीचाच गैरफायदा त्या मंडळीने घेतला आणि त्याला मी जबाबदार आहे.
2: पण नेमक्या याच गोष्टीमुळे तुम्ही जबाबदारीतून मोकळे होता बाबा. तुम्हाला काही ठाऊक नव्हतं असं कागदपत्रावरून दिसतं. तेवढंच तुम्ही म्हणायचं, म्हणजे सत्य तेच सांगायचं. असं केलं तर तुम्ही सन्मानानं अलिप्त राहू शकता.
1: छान छान. हे बघ, हा वकिली मार्ग झाला.
2: पण
1: मला माझ्या नैतिक जबाबदारीतून या मार्गानं मुक्त होता येणार नाही. माझ्या डोळ्यांनी याद्या पाहिल्या होत्या, हे सत्य मी नाकारू शकणार नाही.
2: पण बाबा, तुम्ही खरोखरीच आजारी होता, त्यामुळे या बाबतीत तुम्हाला कोणी जबाबदार धरणार नाही आहे.
1: राग, माझे डोळे, स्मरणशक्ती आणि मन सर्व शाबूत आहेत आणि ती या फसवणुकीत सामील होणार नाही आहेत.
2: बाबा, तुमचं मन आणि स्वभाव आम्हाला माहीत आहे, पण हा केवळ नाईलाजाचा मार्ग म्हणून आम्ही सांगतो आहोत. आपण सर्वांच्या सुरक्षिततेसाठी. बाबा, कसं सांगू?
1: काय सांग, कसं पाहिजे ते सांग.
2: आई येण्यापूर्वी थोडा वेळ राजन शेट्टीचा निरोप घेऊन एक मुलगा आला होता. हो, म्हणाला, तुझ्या बाबांबद्दल सांगायला आलोय. त्यांना या प्रकरणापासून दूर राहायला सांग, परिणाम चांगले होणार नाहीत म्हणाला.
0: अकबाई.
2: बाबा, त्याचा निरोप घरी येतो याचा अर्थ काय होतो?
1: त्याचा अर्थ राजन शेट्टीचा माणूस इथे येऊन गेला.
2: हो,
1: इथवर मजल पोचली त्याची. कोण समजतो कोण तो दादा?
0: अहो अहो, शांत व्हा म्हणते ना, शांत व्हा. आपण सर्वांनी आता नीट विचार करायला नको का? दिवे लागणी झाले. मी देवाजवळ उदबत्ती निरांजन लावते रोजच्यासारखं. आपण सर्वांनी एकत्र प्रार्थना करू देवाची आणि मग ठरवू काय ते. ऐकलं का?
1: ठीक आहे. हां, उदबत्ती निरांजन लाव तू देवापुढे, पण निर्णय मात्र माझ्या अंतःकरणातल्या दिव्याच्या प्रकाशातच घेईन मी. समजलं?
0: अहो, हट्ट धरू नका. परिणाम सर्वांनाच भोगायचे आहेत नाही का? वैशालीचं लग्न व्हायचंय अजून. परागच्याही आयुष्याची सुरुवात व्हायची आहे. मला भीती वाटते भविष्यात काय वाढून ठेवलं याची. हल्ली काय चाललेलं ऐकू येते समाजात. आपण आपल्या पोरांना धोक्यात आणून नाही का घालणार?
2: नाही बाबा. आई, इतके आम्ही घाबरत नाही आहेत. पण काय
1: ताक बोलून काय बोलायचं ते? आता मला तुमच्या मनातलं सर्व समजून घेतलंच पाहिजे.
2: बाबा, तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम केलं आयुष्यभर, पण काय चीज झालं त्याचं? काय मिळालं तुम्हाला समाजाकडून त्याबद्दल? आज मला तुमच्या मुलाला गुणवत्ता असून तुम्ही नोकरी लावू शकत नाही. वैशालीला चांगलं स्थळ मिळवून देण्यासाठी लागणारा खर्च तुम्ही करू शकत नाही. आज तुमच्या निर्णयावर खूप काय अवलंबून आहे. आम्ही सुचवलं तशी भूमिका तुम्ही घेतलीत ना बाबा, तर आपले सगळे प्रश्न सुटू शकतील.
1: म्हणजे मी ती 25,000 लाच घेऊन आपली आबरू विकावी आणि तुमच्या आयुष्याची सोय करावी असं नाही होणार. त्यापेक्षा मी माझ्यावरच सर्व संकट ओढून घेईल. मी एकट्यानं
0: नाही, असं नाहीये. तुमच्या बरोबर आम्हाला काहीच सोसावं लागणार नाही याची खात्री आहे का तुम्हाला? तुम्ही एकटेच कसे राहाल? ऐकावं ना, परागच्या म्हणण्यावर थोडा विचार करावा. त्याचं सगळं ऐकलं.

0: पाहिजे असं नाही म्हणत मी, पण एकदम छेडकारू नका ते.
1: तू असं म्हणते ठीक आहे. तुमचं तिघांचंही एक मत दिसतंय, मग विचार करायलाच पाहिजे मला. हो, तिघांचं एकमत, मग काय, ठीक आहे. बा, मला निवांत बसू द्या, एकटं बसू द्या, मला जरा एकटं.
0: शांत व्हा. आता कोणाला यावेळी
1: आणि मी बघतो.
0: नको नको, मी बघते. तुम्ही आज जाऊन पडा पाऊस स्वस्त.
1: बरं पडतो. हा
0: हा,
2: नमस्कार काकू, ओळखलत मला?
0: म्हणजे
2: मी विश्वास बोधनकर, सरांचा विद्यार्थी. अहो, 15 वर्षापूर्वीचा. ओळखलं? भेटायला आलोय. सर आहेत ना?
0: हो हो आहेत. हा, बसा जरा. मी ओळखलं नाही तुम्हाला चटकन. आता खूप बदल झालाय तुमच्यात.
2: हो,
0: तरुण मुलं तुम्ही बदलता पटकन.
2: अहो काकू, पण मुलं बदलली तरी अहो नाही म्हणायचं त्यांना. मी पूर्वी सारखंच काकू म्हटलं तुम्हाला, नाही का?
0: अहो, पण आता तुम्ही मोठे झालात. पूर्वी सारखं अरे तुरे यायचं नाही जिभेवर. बर, पण सरांकडे काम काय आहे?
2: सरांना खूप वर्षांनी घरी भेटायला आलोय. तसं मी कॉलेजच्या चौकशी समितीवर सदस्य म्हणून आलोय विद्यापीठातर्फे. सरांची तिथे भेट झालीच.
0: बर,
2: पण ती वेगळ्या कामासाठी.
0: अच्छा,
2: ही आपली घरगुती काम.
1: कोण आलंय?
2: नमस्कार सर. नमस्कार करतो.
1: अरे अरे अरे विश्वास, आता इतकं वाकून नमस्कार करायचं काय कारण? हा, आता ते वय राहील नाही तुझं.
2: सर, मी अजूनही तुमचा विद्यार्थीच आहे.
1: हो,
2: आणि आज 15 वर्षानंतर पूर्वी इतक्याच आदरानं तुम्हाला नमस्कार करतोय.
1: कल्याण कल्याण
2: सर. मला खरंच तुमचा अतिशय अभिमान वाटतो आहे आज तुम्ही घेतलेल्या भूमिकेबद्दल. मला खूप आनंद झाला. तुम्ही पूर्वीचेच आमचे सर, आजही तितकेच मोठे राहिला.
1: विश्वास, हे तुझं खरं मत नाही म्हणजे तू त्या प्राचार्यांच्या बरोबर?
2: तिथे मी विद्यापीठाचा प्रतिनिधी होतो, पण तरीही तुमचा विद्यार्थी म्हणून मनस्वी अभिमान वाटला मला तुमचा. सर्व बाजूंनी वादळ उभं राहिलं असता तुम्ही सर्व चर्चेत ज्या धैर्याने अडळ राहिलात, ते मनोधैर्य आणि खंबीरपणा निःसंशय वंदनीय आहेत.
1: म्हणजे तुला खरंच योग्य वाटली माझी भूमिका?
2: विद्यापीठाच्या क्षेत्रात आजकाल इतकं निर्मळ आणि खंबीर व्यक्तिमत्व दुर्मिळ झालंय सर. सर, तुम्ही अडळ राहिलात म्हणून मलाही बळ आलंय माझ्या कामात. आता उद्याच्या साक्षीच्या वेळी
0: आपण बोलू का मध्ये? या चौकशीने साक्षीमुळे कोणती संकट इथे येऊ घातली आहे त्याची कल्पना आहे का तुम्हाला?
2: तशी थोडी कल्पना आहे काकू. म्हणून तर मी सरांसाठी एक निरोप आणलाय कुलगुरूंचा. विद्यापीठात परीक्षा विभागाचे प्रमुख म्हणून तुमची नेमणूक करायचं त्यांनी मान्य केलं आहे सर.
0: होय, खरंच
2: खरोखरच औपचारिक सोपस्कार होतील नियमानुसार.
0: बर,
2: पण उद्याच तुम्ही माझ्या बरोबर तिकडे यायचं आहे. हो, उद्या.
0: बरं झालं,
2: तुमच्यासाठी स्वतंत्र निवासस्थानाचीही सोय असेल. बरं का? आणि ही सर्व योजना कुलपतींनी सुचवली आहे आणि योग्य व्यक्तीच्या शोधात कुलगुरू होते. मी फोन केल्यावर त्यांनाही समाधान वाटलं.
0: बरं झालं
2: सर, तुमचं मनापासून अभिनंदन.
3: उद्याच तुम्ही बाबांना इथून बाहेर घेऊन जाणार साक्ष झाल्यावर लगेच?
2: त्यांची साक्ष आता कदाचित इथे होणारही नाही, ती विद्यापीठात गेल्यावर घेतली जाईल मोकळ्या वातावरणात आणि सन्मानाने. बरं का?
1: हा, म्हणजे एकूण मला माझं कॉलेज सोडावं लागणार.
2: होय सर, मला समजतंय तुमचं दुःख, पण त्याला इलाज नाही. दूषित झालेलं घर सोडावंच लागतं आणि तुमचा सन्मान करण्यासाठीच आम्ही तुम्हाला विद्यापीठात घेऊन जाणार आहोत उच्च स्थानावर. इथे तुम्ही कॉलेजच्या परीक्षा समितीचे प्रमुख होता, तिथे विद्यापीठ परीक्षा विभागाचे प्रमुख असणार.
0: म्हणजे जबाबदारी ही वाढली नाही का?
2: हो, पण सर ती निश्चितच उत्तमपणे पेलू शकतील, मानानं राहू शकतील. तुम्ही सर्वजण तिथे मोकळ्या वातावरणात राहू शकाल.
1: विश्वास, तू आज हे सगळं माझ्यासाठी केलं?
2: नाही सर, मी नाही, मी विशेष काही केलं नाही सर. तुमच्यासाठी मानाचं आसन तयार होतं. मी केवळ नम्रपणानं तुम्हाला घेऊन जाणार आहे तुमचा विद्यार्थी म्हणून.
1: तुला कल्पना नाही विश्वास,
2: सर
1: तू आज केवढ्या संकटातून मला वाचवलं.
2: नाही सर,
1: अरे मला चारी बाजूनी घेरलं होतं भयान काळोखानं. एक भीषण वादळ उभं ठाकलं होतं.

0: अंधाराच्या आवर्तात सापडून मी एका अजस्त्र खोल गुहेत खेचला जात होतो. विश्वास, ही पद्मा तुझी काकू आणि ही पराग वैशाली माझी पोर, सर्वच माझ्यापासून दूर दूर जात आहे तसं मला वाटतंय.
1: असं काय बोलता?
0: अरे या घरात असूनही मी बेघर झालो.
2: नाही सर, तुम्ही बेघर कधीच होणार नाही.
0: विश्वास, तू घेऊन आलास एक प्रकाशाची तिरीप, तेजस्वी आणि आश्वासक, जिनं मला माझी हरवू पाहणारी सर्व ताकद पुन्हा परत मिळवून दिली. भूमीत पाय घट्ट रोवून मी पुन्हा ठाम उभा राहीन पिंपळाच्या वृक्षासारखा. या उज्ज्वल प्रकाशरेखेचं स्वागत करू दे मला. अरे घेऊ दे मला तुला जवळ, ये माझ्या मिठीत.
2: सर सर, हा प्रकाश तुमचाच आहे सर, मी फक्त माझ्यात तो साठवून ठेवला होता एवढंच.
0: पराग
3: बाबा,
0: वैशाली
1: बाबा,
0: पुरानो हा विश्वास तुमचा मोठा भाऊ झालाय आज.
2: हो,
0: आपल्या सर्वांनाही त्यानंच वाचवलंय या संकटातून.
1: बाबा
3: बाबा, आज आज प्रथमच तुमच्या डोळ्यात असे अश्रू बाबा.
0: पुरानो, अरे मला अभिमान होता आजवर माझ्या सच्चेपणाचा. आजवर सर्व काही मी माझ्या याच हिमतीवर निभावून नेत आलो, पण आज प्रथमच जाणीव झाली मला की या निबिड अंधाराचा पहिले तीर गाठायला मला तुमच्याच हाताचा आधार लागणार आहे. यापुढे पोरो, अरे तुमच्याच हाताचा आधार लागणार आहे.

0: प्राध्यापक उमाकांत कामत लिखित नभोनाट्य पहिलं तीर अंधाराचा आत्ताच आपण ऐकलं. यातील भूमिकेनुसार कलावंत आई पद्मजा, पद्मावाघ, पराग, अजित देशपांडे, विश्वास बोधनकर, सतीश सलागरे, वैशाली, तनुजा कानडे आणि प्राध्यापक दांडेकर, दाजी भाटवडेकर. निर्मिती सहाय्यक जावेद खान. सादरकर्त्या तनुजा कानडे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची भेट होती.
1: श्रोता, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

सर्व नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

तो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी. ही DTH उपग्रहवाहिनी रात्रीचे 1 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित प्रभुदेव सरदार यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मीराबाई की मल्हार मध्यलयगत झपतालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ केली राजेंद्र अंतरकर यांनी. ऐकूयात पंडित प्रभुदेव सरदार यांचं गायन राग मीराबाई की मल्हार.

चित्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलेत पंडित प्रभुदेव सरदार यांचं गायन. त्यांनी केलेला राग मीराबाई की मल्हार आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.

0: चतुर नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 24वा.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा 12वा भाग आपण ऐकूया. राम कदम रोज रात्री बँडमध्ये जाऊन गाणी वाजवून पूर्वीची धमाल पुन्हा उडवत असत. तो जमाना होता अंदाज आणि बरसात या चित्रपटांच्या धमाल गाण्यांचा. त्या काळातले लग्नवाले देखील तुमच्या बँडमध्ये राम कदम पाहिजेतच म्हणून हटून बसत असत. त्यामुळे राम कदम दिवसभर बिझी राहायला लागले. सकाळी कोल्हापूरला जायचं, भालजी पेंढारकरांच्या मीठ भाकर चित्रपटासाठी पार्श्वसंगीत द्यायचं, संध्याकाळी परत मिरजेला यायचं आणि बँडमध्ये पुन्हा गाणी वाजवायला ते हजर असायचे. मीठ भाकर चित्रपटासाठी ज्या 4 गाण्यांना राम कदमांनी चाली लावल्या त्या 4ही चाली भालजीनं खूप आवडल्या, कारण पार्श्वसंगीत देखील राम कदम अतिशय मन लावून देत असत. एके दिवशी त्यांचे गुरु चांदलाल राम कदमांना म्हणाले, राम उद्या तू कोल्हापूरहून लवकर ये, षडजींच्या मुलाचं लग्न आहे आणि आपला बँड आहे आणि आपल्या बँडमध्ये तू पाहिजेसच ना. आणि त्यांनी मला असं निक्षून सांगितले तेव्हा तू 7 वाजताच इथे ये. मग काय, चांदलालला वेळेवर येईन असं आश्वासन राम कदमांनी दिलं आणि नेहमीप्रमाणे कोल्हापूरला गेले. राम कदम यांच्याविषयी अधिक बोलण्यापूर्वी आपण ऐकूया एक ढंगदार अशी लावणी, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी या चित्रपटातली. ही लावणी उषा चव्हाण यांनी गायली आहे. बरं का, राम कदम यांचं अतिशय सुंदर असं संगीत आहे. या चित्रपटामध्ये निळू फुले, उषा चव्हाण, जयमाला काळे आणि चंद्रकांत यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

नेमकं त्याच दिवशी भालजींचं काम इतका वेळ चालू राहिलं की मला मिरजेला लवकर परत जायचं आहे हे रामकदमांच्या लक्षात राहिलं नाही असं त्यांनी सांगितलं. बरं, लक्षात जरी राहिलं असलं तरी अर्धवट काम सोडून लवकर परत जायच्या गोष्टी भालजी पेंढारकरांपुढे करायची रामकदमांची देखील टाप झाली नसती. सगळं काम संपलं तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. रामकदम यांनी लिहिलंय की मी त्यावेळेला खूप घाबरलो होतो. खरं म्हणजे 7 त्यांना मिरजेला पोचायचं होतं आणि कोल्हापुरातच आता 8 वाजायला लागले होते. तेव्हा रामकदमांचा उतरलेला चेहरा पाहून भालजी पेंढारकर म्हणाले, काय रे राम, काय भानगड आहे, घरी जायचं नाही आहे का? तेव्हा रामजींचा चेहरा रडवेला झाला. भालजींना रामकदमांनी सगळं सांगितलं की मी 7 येणार आहे असं आश्वासन देऊन आलो होतो चांदलालना. तेव्हा भालजी म्हणाले, अरे एवढंच ना, मी तुला माझ्या गाडीतून चटकन मिरजेला सोडतो. एवढं बोलून भालजींनी खरोखर गाडी काढली आणि रामकदमांना घेऊन ते मिरजेला निघाले. भालजी पेंढारकर स्वतः गाडी चालवत होते आणि त्यांनी गाडी इतक्या वेगात आणली की हा हा म्हणता अवघ्या 20 ते कोल्हापूरहून मिरजेला आले. भालजींची गाडी मिरजेच्या स्टँडपाशी आली. तिथं प्रचंड गर्दी जमली होती. ज्या शेटजींच्या मुलाचं लग्न होतं ते चांदलालवर जाम भडकले होते. चांदलालना विचारत होते, राम किधर गया? भालजींनी प्रचंड गर्दीमध्ये गाडी थांबवली. रामकदम आणि भालजी पेंढारकर दोघंही खाली उतरले. गर्दीतले संवाद त्या दोघांच्या कानावर येत होते. चला, आशा भोसले यांनी गायलेली आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. चित्रपट देवा तुझी सोन्याची जेजुरी.

दोन तीन दिवसानंतर रामकदम पुन्हा सकाळच्या गाडीनं कोल्हापूरला गेले. भालजींचा गडी रामकदमांची वाट पाहत असावा. गेल्या गेल्याच त्यांनी सांगितलं, भालजीने तुम्हाला आल्यानंतर ताबडतोब भेटायला बोलवलं आहे. रामकदमांचं अंग थरथरायला लागलं, पाय लटलटू लागले. अतिशय जड पावलांनी चालत ते भालजींकडे गेले. भालजीने विचारलं, काय रे राम, कधी आलास? आत्ताच. भालजींच्या पायांना स्पर्श केला रामकदमांनी आणि म्हणाले, बाबा मला माफ करा, त्या दिवशी गावातली लोकं तुम्ही मला सोडायला आल्यानंतर तुमच्याबद्दल काही बाई बोलत होती. भालजी म्हणाले, अरे गावातलेच ते लोक बोलले तर बोलले, त्यात काय. भालजींचं हे रूप माझ्यासाठी वेगळं होतं असं रामकदमांनी लिहून ठेवलं आहे. मीठ भाकर या चित्रपटाला संगीत देऊन तो प्रदर्शित झाल्यावर देखील श्रेय नामावलीमध्ये संगीतकार म्हणून रामकदम हे नाव नव्हतंच, तर मीठ भाकरचे संगीतकार म्हणून कशाळकर यांचं नाव होतं. रामकदमांना अतिशय वाईट वाटलं, नैराश्य आलं. याबद्दल भालजीनं विचारावं की नाही, त्यांची भेट घ्यावी की नाही, याचा ते विचार करत होते. पण भालजीनं विचारायचं धाडस त्यांच्यामध्ये नव्हतं. एके दिवशी भालजी पेंढारकरांनीच रामकदमांना बोलावून घेतलं आणि काही विचारण्यापूर्वीच भालजी म्हणाले, हे बघ राम, कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आम्हाला जुन्याच संगीतकारांची नावं श्रेयनामावलीमध्ये द्यावी लागली, पण तुझ्या चांगल्या कामाचा भरपूर मोबदला मी तुला देणार आहे. असं म्हणून भालजींनी त्या काळामध्ये 7,000 रुपये दिले आणि तेही एक रकमी रोख. रामकदम यांनी एवढी मोठी रक्कम आयुष्यात पहिल्यांदाच बघितली आणि मग त्यांना एक वेगळ्याच प्रकारचं दडपण वाटायला लागलं, चेहरा गंभीर झाला. पुन्हा भालजी म्हणाले, काय झालं आता, असा का चेहरा केलास, पैसे कमी आहेत का? रामकदम म्हणाले, नाही नाही बाबा, तसं नाही, पण एवढी मोठी रक्कम प्रवासामधून न्यायची म्हणजे भीती वाटते. ही रक्कम तुमच्याकडंच ठेवा, मी थोडी थोडी करून घेऊन. भालजी खळखळून हसले. अनेक वर्षानंतर अशा आठवणी जागा झाल्या की रामकदमांनी लिहिले की माझंच मला हसू यायचं. चला, देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटातल्या सलग अशा काही छोट्या छोट्या लावण्या त्या पण ऐकूया.

संगीतकार राम कदम यांनी प्रभातमध्ये साधारणपणे 9 वर्ष काम केलं आणि हा 9 वर्षाचा काळ म्हणजे त्यांच्या आयुष्यातला सुवर्ण काळ होता असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. प्रभातमध्ये त्यांच्यासोबत जे अनेक लोक अनेक कलावंत काम करत होते त्यांनी देखील प्रभातमधून बाहेर पडल्यानंतर आपलं स्वतंत्र एक वेगळं स्थान चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण केलं. अगदी प्रभातमध्ये साधी हजेरी घेणारे धर्माधिकारी मास्तर हे नंतर मोठे दिग्दर्शक झाले. संकलन विभागामध्ये काम करणारे अनंत माने यांनी तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शक म्हणून आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे हे आपण जाणतोच. प्रभातसाठी गीतं लिहिणारे शांताराम आठवले हे देखील पुढं दिग्दर्शक झाले. यशवंत पेठकर, राम गबाले हे प्रभातच्याच तालमीत तयार झालेले होते. वसंत देसाई आणि राम कदम हे दोघंही तिथले हरकामे होते, म्हणजे कोणत्याही गाण्यासाठी ते चाली देत असत. पुढं संगीत दिग्दर्शक म्हणून दोघांचंही नाव झालं. खरं तर प्रभात ही एक युनिव्हर्सिटीच होती असं राम कदमांना वाटे. आता आपण अंगाई चित्रपटातली सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली ढंगदार अशी लावणी ऐकूया.

प्रभातमध्ये छोटी व्यायामशाळा देखील होती. त्यामध्ये निरनिराळी शस्त्र होती. ऐतिहासिक किंवा पोशाखी चित्रपटांसाठी आवश्यक असणाऱ्या शस्त्रांच्या लढाया तिथे शिकवल्या जात होत्या. विशेषतः ढाल तलवारीच्या वापराचं शिक्षण तिथं दिलं जायचं. अशाच काही चित्रपटांसाठी लागणाऱ्या घोडेस्वारीचं देखील प्रशिक्षण प्रभातमध्ये देण्याची सोय होती. आणि अश्वारोहणासाठी 2 घोडे तिथं कायम सज्ज असत. तिथले महादबा नावाचे एक गृहस्थ शिकाऊ उमेदवारांना हे घोडेस्वारीचं शिक्षण संध्याकाळी देत असत. अशा प्रभातच्या बऱ्याच आठवणी आहेत. प्रभातच्या आठवणी सांगताना राम कदमांनी लिहिले की प्रभातमध्ये मेकअपचं ज्ञानसुद्धा दिलं जायचं. एखाद्याला मेकअप कसा करतात हे शिकवण्यासाठी प्रभातच्या मेकअप डिपार्टमेंटमध्ये निरनिराळे लाकडी पुतळे तयार केले होते. या पुतळ्यांच्या चेहऱ्यावर दाढीमिश्या लावून किंवा अन्य प्रसाधनं वापरून त्यायोगे हे प्रशिक्षण दिलं जायचं. पोहायला शिकण्यासाठी प्रभातच्या आवारामध्येच एक तलाव देखील होता, पण त्यासाठी दामले मामांची परवानगी घ्यावी लागायची. प्रभातमध्ये एक उत्तम वाचनालय देखील होतं. प्रभातमध्ये कडक शिस्त असून देखील प्रभातचं वातावरण अतिशय खेळीमेळीचं होतं. कुणी आजारी पडलं, कुणाला काही दुखलं खुपलं, तर त्यांची काळजी घेण्यासाठी देखील प्रभातमध्ये सांबारे नावाचे एक वैद्य देखील होते. अशा बऱ्याच आठवणी राम कदमांनी सांगितलेल्या आहेत. अंगाई चित्रपटातलीच आणखीन एक ढंगदार अशी लावणी सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.

जपून न खाल खोडा राया तुम्हा अहो सख्या तुम्हा इश्काचा।

0: इश्काचा टाकते चिरा आवराया तुम्हा इश्काचा टाकते चिरा आवराया तुम्हा इश्काचा टाकते चिरा।
1: संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा 12वा भाग आत्ता आपण ऐकला। बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय। नमस्कार।
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे।
3: श्रोता हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून।

0: चित्र नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी.
1: श्रोतेहो नमस्कार. संस्कृत वाणी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर मुकुंद दातार यांचं भाषण ऐकणार आहोत. शीर्षक आहे विश्वसंचारी गीता.
2: श्रीमद भगवद्गीता हा प्राचीन भारतीयांच्या प्रज्ञा प्रतिभेचा कलशाध्याय असणारा महान ग्रंथ आहे. हा ग्रंथ मुळातच विश्वसंचारी होण्याच्या अंगभूत सामर्थ्याने सुसंपन्न आहे. हे या ग्रंथाचे अंगभूत सामर्थ्य तिहेरी पैलूंचे आहे. ते ऐतिहासिक महत्वाचे आहे, तसेच तात्विक सखोलतेचे आहे आणि परिणाम प्रेरकतेचेही आहे. इथे आपण हेही लक्षात घ्यावे की आपण भगवद्गीता असे नामाभिधान नेहमी उच्चारतो, पण ते या महान ग्रंथाचे पूर्ण नाव नाही. ते नामैक देश आहे. प्राचीन काळी भारतवर्षात जन्मलेल्या वैदिक तत्वचिंतनाचे सार आहे. ती उदार मतवादी धर्मसंकल्पना आहे. गीतोक्त तत्वज्ञान म्हणजे वैदिक विश्वात्मभावाचे मानव कल्याणकारी दर्शन आहे. आपण गत इतिहासाचा मागोवा घेऊ लागलो तर ताम्रपट, शिलालेख, नाणी, भांडी, मृत प्राण्यांचे अवशेष इत्यादी उपयुक्त साधनांपेक्षाही वाङ्मयरूपी साधन हे सर्वाधिक महत्वाचे आहे हे लक्षात येते. अशा प्राचीनतम वेद वाङ्मयात जे अंतर्गत धर्मचिंतन बीज रूपाने होते, त्याचाच फुलता बहरता वृक्ष उपनिषद वाङ्मयात होत गेला आणि त्यालाच श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य आणि मधुर असे फळ प्राप्त झाले. ही घटना आजच्या मागे किमान 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात आली. म्हणजे ही गोष्ट समग्र विश्वाच्या दृष्टीने केवढी ऐतिहासिक महत्वाची आहे, केवढी प्राचीनत्वाची पुण्याई प्राप्त केलेली आहे. अशा या संदर्भाची साक्ष आपल्याकडच्या परंपरागत आणि सर्वप्रिय अशा एका संस्कृत श्लोकानेही दिली आहे. तो रूपकाश्रयी श्लोक असा, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. अशा या प्रेमळ प्रसन्न आणि प्रसाद स्वरूप गीतारूपी अमृतात विश्वसंचारी होण्यासाठी लागणारी तात्विक सखोलताही ओतप्रोत भरून उरली.

आहे. हे तत्वचिंतन बिल्वदली आहे. म्हणजे असे की वैदिक विश्वात्मभाव, उदात्त मानवधर्म आणि निष्काम कर्मयोग हे गीतोक्त तत्वज्ञानाचे त्रिदल आहे. आणि हा वारसा प्राचीन भारतीय ऋषी प्रणित ब्रह्मविद्येचा आहे. या ब्रह्मविद्येच्याही सप्त प्रणाली आहेत आणि त्यांचा गाभा गीतोक्त तत्व विचारात अवतरला आहे. त्या सप्त धारा अशा: वेद वाङ्मयातील उपासना प्रणाली, यज्ञ मार्गी ग्रंथातील कर्म मीमांसा, उपनिषदांचे आत्मज्ञान, कपिल मुनींचे सांख्यशास्त्र, काया मानस संयमकारी योगशास्त्र, तसेच समाज नियामक स्मृतीधर्मशास्त्र आणि पद वाक्य प्रमाण मीमांसाकारी चिंतनशास्त्र, या अशा सप्त प्रणालींच्या ब्रह्मविद्येचे म्हणजे ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आपणाला लाभलेले आशय सखोल नवनीत आहे. भगवद्गीतोपनिषदात ते अवतरले आहे. आणि विशेष गोष्ट अशी की भगवद्गीतेतील हे सर्वात महत्वाचे योगशास्त्र दुसरीकडे प्रयोगशास्त्रही विसरत नाही. ते ब्रह्मविद्येचे व्यावहारिक उपयोजनही सांगते. म्हणजेच आत्मचिंतनाला कर्तव्य सिद्धांताचीही जोड देते. तत्व सखोल आत्मचिंतनाची सर्वतोपरी महत्वाची सूत्रे सांगूनही आसक्तिरहित कर्मयोगाचा आग्रह धरते. असा हा गीता संदेश अतिशय महत्वाचा आहे. तो आत्मवस्तूची अखंडता आणि अमरता सांगतो. मानव देहस्थितीची तुलनेने गौणता सांगतो आणि मानव मात्रासाठी स्वकर्तव्य धर्माची अपरिहार्यताही सांगतो. असा हा प्राचीनतम आणि लोकहितकारी गीता संदेश अवघे मानवी जीवनच आनंदमय आणि कृतार्थ करण्याचा तत्वज्ञान शुद्ध मार्ग दाखवितो. वानगी दाखल बोलायचे तर हा मार्ग भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात 46व्या श्लोकात नेमकेपणाने सांगितला गेला आहे. तो असा: यत प्रवृत्तीर्भूतानां येन सर्वमिदं ततम स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानवः. असा हा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मपर धर्म म्हणजेच प्रयत्नशील मानव धर्म हाच भगवद्गीतेचा गाभा आहे, प्राण आहे. म्हणूनच तिच्यात विश्वसंचारी होण्याचे अंगभूत असे तात्विक वैभवशाली सामर्थ्य आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. अशी ही भगवद्गीता परिणामस्वरूपी विश्वसंचारी झाली नसती तरच नवल होते. तिच्यातील या अंगभूत सामर्थ्याने सूर्यबिंब बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे या न्यायाने भगवद्गीतेने सारे विश्वच उजळून टाकले आहे, प्रकाशमान केले आहे. असे दिसते की आपल्या भारतवर्षातील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये आणि अखिल विश्वातील सर्व प्रमुख भाषांच्या मध्ये भगवद्गीतेची भाषांतरे झाली आहेत, अनुवाद झाले आहेत आणि तिच्यावर संस्कृत भाषेसह देशी आणि विदेशी भाषातून वेळोवेळी भाष्य ग्रंथही लिहिले गेले आहेत. आणि या सर्व ग्रंथ संपदेच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्याही निघाल्या आहेत. भगवद्गीतेचे पाश्चिमात्य अभ्यासक प्राध्यापक आर सी झीनर यांनी आपल्या गिफोर्ड लेक्चर्स या पुस्तकात इसवी सन 1970 मध्ये म्हटलं आहे की भगवद्गीता या भारतीय तत्वज्ञान विषयक ग्रंथाची जगातील 75 इतक्या मुख्य भाषांमध्ये आणि अंदाजे 2000 अधिक इतकी भाषांतरे झालेली आहेत. हा संदर्भ भगवद्गीतेच्या विश्वसंचारित्वाची देदीप्यमान खूण आहे. इथे एक आठवण सांगण्यासारखी आहे.
थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापकांनी

एकदा विश्वधर्माची शिकवण देण्यासाठी कोणते पाठ्यपुस्तक असावे यासंबंधी विचारविनिमय केला. त्यावेळी विश्वधर्म शिकविणारा एकमेव ग्रंथ म्हणून भगवद्गीतेचा उल्लेख केला गेला. भगवद्गीतेचा भारतवर्षातील देशी भाषेतील पहिला अनुवाद हा मराठी भाषेतील आहे आणि तो इ.स. 1290 मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. तीच भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी होय. त्यानंतर व्रज भाषेत इ.स. 1320 मध्ये तर मल्याळम भाषेत इ.स. 1400 मध्ये भगवद्गीतेचे अनुवाद झाले. त्यानंतरच्या कालखंडात सर्व देशी भाषांमध्ये भगवद्गीतेची भाषांतरे होत गेली. असेही लक्षात येते की इ.स. 1582 मध्ये अकबर बादशाह यांनी आपल्या दरबारातील लेखक बदायू यांच्याकरवी रश्मनामा नावाचा ग्रंथ लिहून घेतला. यात संस्कृत भाषेतील महाभारत ग्रंथाचे पर्शियन भाषेत अनुवाद करवलेला आहे. या ग्रंथात भगवद्गीतेचे पर्शियन भाषांतर आले आहे. यानंतरचे उल्लेख करायचे तर दारा शुकोह यांचे इ.स. 1656 मधील तसेच अबू फजल यांनी केलेले अशी महत्वाची पर्शियन भाषांतरे प्रसिद्ध आहेत. याचप्रमाणे अरेबिक भाषेतील इ.स. 1630 मधील अल बेरुणी यांचे भाषांतर अत्यंत महत्वाचे आहे. अशा तऱ्हेने भगवद्गीतेचा विश्व संचार पाहताना लक्षात येते की विदेशी भाषांपैकी इंग्रजी भाषेमध्ये भगवद्गीतेचे भाषांतर प्रथम 30 मे 1875 ला लंडन येथे प्रसिद्ध झाले. वॉरन हेस्टिंग्स यांच्या प्रोत्साहनाने, विल्यम जोन्स यांच्या मार्गदर्शनाने चार्ल विल्किन्स यांनी हे इंग्रजी भाषांतर केले. चार्ल्स हे ईस्ट इंडिया कंपनीचे ग्रंथपाल होते. या भाषांतरामुळे भगवद्गीतेचा आधुनिक विश्व संचाराचा मार्ग अधिक प्रशस्त झाला. अर्थात त्याच्याही पूर्वी भगवद्गीतेचे इ.स. 1802 मध्ये ग्रीक आणि जर्मन भाषांतर तसेच इ.स. 1820 मध्ये लॅटिन भाषांतर आणि इ.स. 1861 मध्ये डच भाषांतर अस्तित्वात आलेले होतेच. मात्र इ.स. 1875 च्या इंग्रजी भाषांतराने पाश्चिमात्य जगातील अन्य भाषातील भाषांतर करताना अधिक उपयुक्त असा आधार गवसला. आज इतिहासाचा मागोवा घेताना लक्षात येते की जगातील अन्यान्य भाषांमध्ये भगवद्गीतेचे अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. त्यात पश्चिमेकडील देशांपैकी इंग्रजी, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, स्वीडिश, डॅनिश, पोलिश, नॉर्वेजियन, इटालियन, रोमानियन, जॉर्जियन, हंगेरियन इत्यादी अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच रशियन, चिनी, जपानी, बालिनीज, जवानीज, थाई इत्यादी भाषांतरही लक्षवेधी आहेत. अशा तऱ्हेचा श्रीमद भगवद्गीतेचा विश्व संचार हा खरोखरच लक्षणीय आहे आणि तेवढाच महनीय आहे. अशा या विश्व संचाराबाबतची अलीकडची म्हणजे सप्टेंबर 2014 मधली एक घटना ही उद्धृत करण्यासारखी आहे. उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शायर अनवर जलालपुरी यांनी भगवद्गीतेचा उर्दू फारसी मध्ये काव्यानुवाद केला आहे. त्यांनी गीतेतील 700 श्लोकांचे रूपांतर 1761 उर्दू शेर लिहून केले आहे. जलालपुरी यांनी हा अनुवाद उर्दू फारसी लिपीसह देवनागरी लिपीतही प्रसिद्ध केला आहे. भगवद्गीतेतील कर्मयोगाचा संदेश सांगताना शायर म्हणतात, अमल जिसमे फल की भी ख्वाहिश न हो, अमल जिसकी कोई नुमानिश न हो. अशा तऱ्हेने भगवद्गीते

0: श्रोतेहो, आत्ताच आपण डॉक्टर मुकुंद दातार यांचं भाषण ऐकलं. शीर्षक होतं विश्वसंचारी गीता. यानंतर आपण ऐकणार आहोत डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचं संस्कृतमधून काव्यवाचन.
1: माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे विजयताम सा भारतमाता. भारतमातेचं गुणगान या कवितेमध्ये केलेलं आहे. विश्ववंदिता विश्वमंगला सुरनर वर पूजिता विजयताम सा भारतमाता. श्रौतम ज्ञानम भावगभीरम रामायणमपि सुधा सुमधुरम महाभारतम नितांत रुचिरम यत्र राजते पुरातनीयं दिव्या वाक् सरिता विजयताम सा भारतमाता. पुराण विहितः कुराण निहितः बुद्धवर्णितो जिनेन्द्र कथितः सर्वधर्म समभावः पूतः सदा घोषिता सदा गर्जिता यत्र नीतिरुन्नता विजयताम सा भारतमाता. ज्ञानेश्वर चैतन्य कबीराः तुलसी नरसी नानक मीराः सूरदास समभक्त प्रवराः संतो नित्यं यया लालिता यया च संवर्धिताः विजयताम सा भारतमाता. अशोक नृपतिर्जनहित निरतः प्रताप राणा नृपो विश्रुतः शिवभूपालोऽप्युदार चरितः हर्षाद्या अपि दयार्द्र हृदया यया प्रसूता सुताः विजयताम सा भारतमाता. लोकमान्य तिलको जनतिलकः गांधी महात्मा स्वराज्य जनकः जवाहरः खलु राष्ट्रनायकः सुभाष वल्लभ राजेन्द्राद्यैर नररत्नैर्भूषिता विजयताम सा भारतमाता. नाना लोका नाना भाषाः नाना वेषाः नाना भूषाः नाना आशाः नाना कांक्षाः अनेकतायामपीह विलसति यस्यामेकात्मता विजयताम सा भारतमाता. यस्या सविधे श्रेयो जननम यदरक्षार्थम श्रेयो मरणम यस्याश्चरण सदैव शरणम यदंक सेवा जुषाम जीवने निरंतरम धन्यता विजयताम सा भारतमाता. यावत् सरितो वहन्ति भुवने यावद् विहरति भानुर गगने नगाधिराजः सज्जोऽप्यवने दिगन्तरेषु प्रचरिष्यति यत्कीर्ति पताकोन्नता विजयताम सा भारतमाता. विश्ववन्दिता विश्वमङ्गला सुरनरवर पूजिता विजयताम सा भारतमाता विजयताम सा भारतमाता. 2008 हे वर्ष संस्मरणीय आहे, कारण यावर्षीच महाराष्ट्राला ललामभूत असणाऱ्या संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची जन्म चतुःशताब्दी साजरी होत आहे. या दोन महापुरुषांविषयी असं म्हणता येईल, पूता याभ्याम स्वजनन वशात श्री महाराष्ट्र भूमिही शिष्टो याभ्याम बहुजनहितो भक्तिमार्ग प्रशस्तः दिव्यो याभ्याम जगति सकले दीपितो ज्ञानदीपो वंदे संतौ सविनयमहं तौ तुकारामदासौ. याच्यातली पुढील काव्यामध्ये श्री रामदास स्वामींचं मी स्तवन केलेलं आहे. नमस्वामिने रामदासाय तस्मै अमित्रा विदीर्णा उदीर्ण स्वधर्मः प्रकाशो विकीर्णो विशीर्णोऽन्धकारः वितीर्णो महान्येन कल्याणमार्गो नमस्वामिने रामदासाय तस्मै.

0: सायतस्मै प्रयत्नः प्रबोधस्तथा प्रत्ययश्च त्रिसूत्रीजनोद्धार हेतोः प्रणीता कृतार्थी कृता मातृभूर्येण सत्यम् नमःस्वामिने रामदासाय तस्मै पुरा मन्त्रदाता वसिष्ठस्वरूपे ततो विष्णुगुप्तो भवन्मौर्यकाले जनिम् यश्च लेभे समर्थस्वरूपे नमःस्वामिने रामदासाय तस्मै नमो ज्ञानिने ज्ञानयोगाश्रिताय नमो योगिने कर्मयोगाश्रिताय नमस्त्यागिने भक्तियोगाश्रिताय नमःस्वामिने रामदासाय तस्मै नमःस्वामिने रामदासाय तस्मै। माझी यानंतरची कविता श्री तुकाराम महाराजः अशी आहे। आश्रित्य येन सुकरं खलु भक्तिमार्गं वेदांत वेद निहितं विवृतं रहस्यं इन्द्रायणीन विदधौ यदभङ्गभङ्गं सोऽयं तुकाजयति भागवतो महात्मा। यो विरचितवान् अभङ्गवाणीं बहुजनहितकामः वन्द्यते सैष तुकारामः वन्द्यते सैष तुकारामः। अभङ्गरूपो रम्यो रुचिरः यत्सारस्वतमहासागरः सर्वेषामुपकारको जनानाम् आगमनिगमैः समः वन्द्यते सैष तुकारामः। भक्तिपताका येनो नमिता विहरति गगनाङ्गणम् प्रयाता विठ्ठल विठ्ठल इति यन्मन्त्रो मोक्षकरः परमः वन्द्यते सैष तुकारामः। वेदपुराणैः सदा कीर्तितः वेदान्तैरपि पुरा वर्णितः येन जनानां कृते च विवृतो ज्ञानराशिरनुपमः वन्द्यते सैष तुकारामः। श्रीज्ञानेश्वर विरचितमूलः येन विभूषित विशालचूलः दृढताम् नीतो लोकमङ्गलो भागवतो धर्मः वन्द्यते सैष तुकारामः। यो विरचितवान् अभङ्गवाणीम् बहुजनहितकामः वन्द्यते सैष तुकारामः वन्द्यते सैष तुकारामः।
1: श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचं संस्कृतमधून काव्यवाचन ऐकलत आणि याबरोबरच संस्कृतवाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आमच्या पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य होतं साक्षी जरंडीकर यांचं, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवर।

0: चलो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:25 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: नकरेल सन तुझं नाव गाव म्हणतात मला ग बाजीराव.
2: सर माग पोरा नाव माझं तारा. अरे
1: बापरे.

0: बताओगे पहले? चल
1: इमली नहीं
0: शादी होती
2: मंगळा गौरीचे करते मनापासून पूजन
0: असं का बाई
2: सोडा माझी वाट मला बोलावता साजन ए चला ग चला साळुंकी साळकी खेळूया बरं.

चला हटूश पान बाई हटूश खेळायचं का दमता लगेच बाई.

0: नाही नाही सासू होणार आता
1: मी पण नाही मला मी
0: सासू होते मी सासू होते बस हा चला सुरू करूया आता भांडण भांडण सुनबाई
1: सुरू करा मीला जाच करायला बरं मला
0: ए मी आहे जाच करत आजकालच्या मुलींना
2: सुरुवात करा
0: चला चला अग अग सुने
2: काय म्हणतात
0: अग अग

0: सुने
1: काय म्हणता काशीबाई?
0: माझा चंद्रहार काय ग केलास, काय ग केलास?
1: बहिणीच्या लग्नात तिलास दिला,
0: तिलास दिला। अगाग सुने
1: काय म्हणता काशीबाई?
0: अगाग सुने
1: काय म्हणता काशीबाई?
0: माझ्या वाकीत काय ग केल्यास, काय ग केल्यास?
1: भावाच्या लग्नात भाऊजाईला दिल्या, भाऊजाईला दिल्या।
0: अगाग सुने
1: काय म्हणता काशीबाई?
0: अगाग सुने
1: काय म्हणता काशीबाई?
0: माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास?
1: मामाच्या लग्नात मामीला दिल्या, मामीला दिल्या। तुम्हाला काय करायचंय?
2: मी काही करीन, माझ्या पाटल्या।
0: चला चला तो कोंबडा करूया।

0: सुपांचा खेळ खेळायचा का ग?
1: हो चला
0: चला ग. स्वाती जा तिकडून सुपान बरोबर.
2: नाही बाबा मीच काय दरवेळा आणायची.
0: अगं तू लहान आहे आणि वाट बघ सगळ्यांना. चल चल.

0: चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, माधवरावांचं नाव घेते आग्रह केला म्हणून.
1: सडू बाई सडू, तांदूळ सडू, सडू बाई सडू.

माझ्यान दोडका पिसवे ना, मामाला बायको करवे ना, मामाला बायको केली पुण्याला फिरवून आली।

ايش هذا؟

मजा आली ना.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वासंती श्रीखंड खंडे यांचं सारंगीवादन. त्यांनी सारंगीवर वाजवलेला राग बिलावल आपण ऐकणार आहोत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे भूषण परचुरे यांनी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात वासंती श्रीखंडे यांचं सारंगीवादन राग बिलावल.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
4: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
3: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: सुधीरनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अमिता गोखले यांचं गायन. त्यांनी गायलेला राग रामकली आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती सौरभ हिवरकर यांनी. विलंबित गत तीलवाडा तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
4: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
3: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
4: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
3: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
4: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
3: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
3: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोतो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.